उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांचं सनई वादन श्रोते हो आपण ऐकत होतात. राग होता प्रभात. 229° अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 6 वाजतात लगेचच दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रतीक्षा करा.

आजच्या जगात ज्यांच्यामुळं समाजाला अभिमान वाटावा ते ज्येष्ठ नागरिक स्वतःच एक समस्या बनले असून त्यांना उपेक्षित एकाकी आणि असुरक्षित जीवन जगण्याची वेळ आली आहे. या गंभीर समस्येची दखल घेऊन संयुक्त राष्ट्रसंघानं 16 फेब्रुवारी 1991 रोजी व्हिएन्ना येथे ज्येष्ठ नागरिकांच्या हक्काचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबर 1991 पासून करण्याचा आदेश जगातील सर्व राष्ट्रांना दिला. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या उमेदीच्या काळात आपल्या कुटुंबाच्या समाजाच्या आणि पर्यायानं मानवी संस्कृतीच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिल्यामुळं त्यांना स्वास्थ्यपूर्वक सन्मानानं जगण्याचा हक्क आहे. त्यासाठी त्यांना विनामूल्य वैद्यकीय सेवा आणि उपचार उपलब्ध करून देणं हे त्या त्या देशाच्या शासनावर बंधनकारक

असल्याचं जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आपली बुद्धिमत्ता, योग्यता, क्षमता आणि प्रतिष्ठा पणाला लावून जगाच्या विकास कार्यात जी मोलाची भर घातली आहे त्याची ग्वाही संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेनं दिली आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून युनोच्या जाहीरनाम्यात असं म्हटलं आहे की ज्येष्ठ नागरिकांची जात, धर्म, स्त्री, पुरुष, भाषा, प्रदेश आणि संप्रदाय असा कोणताही भेदभाव न ठेवता त्यांना सामाजिक सद्भावना आणि उच्च राहणीमान उपलब्ध करून द्यावं. उत्तम सकस आहार विहार, आनंदमय मनोरंजनाची साधनं मिळतील अशी व्यवस्था करण्यास सांगण्यात आलं आहे. ज्येष्ठ नागरिक ज्ञान आणि अनुभवाच्या परिपक्वतेमुळं मानवी समाजाचे आधारस्तंभ असतात, संभाव्य संकटापासून समाजाला ढालीसारखं संरक्षण देतात, नव्या पिढीला त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली वाटचाल करता येते. तेव्हा कुठल्याही परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांचा अवमान अवहेलना होता कामा नये. उलट विकास कार्याच्या विविध समित्यांवर त्यांच्या योग्यतेनुसार त्यांची सल्लागार म्हणून नेमणूक करावी, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ घ्यावा असं सुचविण्यात आलं आहे. ज्येष्ठांचं जगणं सुसह्य व्हावं,

ज्यांच्या संस्कारात आपण वाढलो आणि आपण आनंदाचं आयुष्य जगत आहो अशा ज्येष्ठ नागरिकांना मान सन्मान मिळायला हवा अशा आशयाचा आजचा विचार शलाका हा कार्यक्रम आपण ऐकलात. आज यात ज्येष्ठ नागरिक दिन या दिनविशेषानिमित्तानं प्राध्यापक डॉक्टर गंगाधर गळगे यांचे विचार आपण ऐकलेत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, ईश्वरचरणी भावपुष्पांची सुमनांजली अर्पण करूयात मंगल प्रभात या कार्यक्रमातून.

वाणी जयराम यांच्या सुरेल स्वरातून मन प्रसन्न करणारी पहाटेची भूपाळी श्रोते हो आपण ऐकलीत मंगल प्रभात या कार्यक्रमातून.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याला संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. तर ही रचना होती संत ज्ञानेश्वर महाराज यांची.

मोहम्मद रफी यांच्या स्वरातील उमाकांत काणेकर यांची रचना श्रोतेहो आपण ऐकत होतात. या रचनेला संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. श्रोतेहो आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

संत ज्ञानेश्वर माऊली यांची पारंपरिक रचना आत्ताच आपण ऐकलीत. हा अभंग गायला होता आणि संगीतबद्ध केला होता किशोरी आमोणकर यांनी.

जगदीश खेपूडकर यांच्या रचनेला संगीत होतं सुधीर फडके यांचं, तर हा अभंग गात होत्या आशा भोसले. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूयात देशभक्तीपर गीतरचना.

समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना श्रोते हो आपण ऐकत होतात मंगल प्रभात या कार्यक्रमातून. आता शेवटी कार्यक्रमात ऐकूयात हिंदी भक्तीरचना.

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर सचिन उत्तमराव राऊत, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी येथे कार्यरत आहे. शेतकरी बंधूंनो, शेती आणि पशुपालन हा आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि आपल्या पशुधनाचे आरोग्य जपणे आपली जबाबदारी आहे. तर आज आपण जनावरांच्या, विशेषतः गाई बैलांमध्ये दिसून येणारी डोळ्याशी संबंधित असणारी गंभीर समस्या आहे, ती म्हणजे डोळ्याचा कर्करोग. ज्याप्रमाणे माणसांना कर्करोग होतो, त्याप्रमाणे जनावरांना देखील कर्करोग होत असतो. तर डोळ्याचा कर्करोग, ज्याला ऑक्युलर स्क्वॅमस सेल कार्सिनोमा म्हणतात, हा गाई आणि बैलांमध्ये आढळून येणारा एक सामान्य कर्करोग आहे. आता कर्करोगाची कारणं ही बरीच असू शकतात, परंतु त्याचं मुख्य काय कारण आहे हे अद्याप समजलेलं नाही. यामध्ये सूर्यप्रकाशामध्ये असणारी अल्ट्राव्हायलेट किरणं जी आहेत, अतिनील किरणं, हे असू शकतात. त्यानंतर रंगद्रव्याची कमतरता, आणि काही बैलांमध्ये जर खच्चीकरण केलेले असेल तर हार्मोन्स किंवा संप्रेरकाचे संतुलन बिघडल्यामुळे देखील होऊ शकतो. आता याची लक्षणं जर लवकर लक्षात आली तर वेळेत उपचार आपल्याला करता येतो. याची लक्षणं म्हणजे काय असतात, की डोळ्यावर किंवा पापणीवर एक गुलाबी पांढऱ्या रंगाचा थोडासा उंचवटा किंवा गाठ दिसून येते. ही गाठ सुरुवातीला छोटीशी असते, परंतु हळूहळू त्या गाठीचा आकार मोठा होतो. त्यामधून रक्त किंवा पू येऊ शकतो आणि डोळा सुजलेला दिसतो. जनावर डोळा वारंवार खाजवत राहतो आणि काही काळानंतर पूर्णपणे डोळा कर्करोगाने वेढला जातो आणि जनावरांना अंधत्व येते. तर प्राथमिक अवस्थेमध्ये जसं डोळ्यामधून पाणी येणं किंवा डोळ्यावर छोटीशी गाठ दिसणं, अशा वेळेस जर आपण पशुपालकांनी, शेतकरी बांधवांनी आपले जनावर दवाखान्यात नेले तर डॉक्टर त्यावर योग्य प्रकारचे उपचार म्हणजे शस्त्रक्रिया करून हा आजार बरा करू शकतात. परंतु जर जास्त प्रमाणात आजार वाढला तर पूर्ण डोळा काढून टाकणे गरजेचे ठरते. याच्यासाठी उपाय म्हणजे फक्त शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय आहे. तत्पूर्वी निदानासाठी आपण जो कॅन्सरचा टिश्यू आहे किंवा पेशी आहे त्याचे बायोप्सी करून तपासणी करून निदान करू शकतो. आता उपाय म्हणजे डोळा किंवा झालेली जी गाठ आहे ती गाठ काढून टाकणे. त्यानंतर जी नियमित तपासणी आहे ती तपासणी करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस याचा प्रादुर्भाव पुन्हा दिसून येऊ शकतो. हा आजार टाळण्यासाठी आपल्याला फक्त आपण जनावरांचा अति उन्हामध्ये जाण्यास टाळू शकतो. गोठ्यात बांधून ठेवणे दुपारच्या उन्हात गरजेचं आहे. धन्यवाद.

पंडित नरेंद्र शर्मा यांची रचना संगीतबद्ध केली होती पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, तर गात होत्या लता मंगेशकर. आणि या भक्तिगीताबरोबरच श्रोते हो, आजचा मंगल प्रभात हा कार्यक्रम इथेच संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते हो, आता 6:40 होत आहेत. लगेचच शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीविषयक कामात योग्य ते मार्गदर्शन करणारा कार्यक्रम कृषीवाणी आम्ही प्रसारित करीत आहोत. आजात गाई म्हशीमधील डोळ्यांचा कर्करोग याविषयीची माहिती ऐकूयात. माहिती देत आहेत डॉक्टर सचिन

कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आज यात गाई म्हशीमधील डोळ्यांचा कर्करोग याविषयीची माहिती आपण ऐकलीत. माहिती देत होते डॉक्टर सचिन राऊत. दोनशे 229 kHz अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. आता 6:45 होत आहेत. लगेचच आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर म्हणजे 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि 6:55 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. हे आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोते हो. ऑक्टोबर हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून जगभरात पाळला जातो. या वर्षीच्या अवेअरनेस कॅम्पेनचा एक अतिशय सुंदर संदेश आहे, एव्हरी स्टोरी इज युनिक, एव्हरी जर्नी मॅटर्स. म्हणजेच प्रत्येक रुग्णाची कहाणी अनोखी असते आणि त्यांचा प्रत्येक प्रवास महत्त्वाचा असतो. या संकल्पनेचा नेमका अर्थ काय? स्तनाचा कर्करोग हा आजार जरी एक असला तरी तो प्रत्येक महिलेसाठी वेगवेगळा अनुभव घेऊन येतो. प्रत्येक महिलेची शारीरिक स्थिती, तिची लक्षणे, तिची कौटुंबिक परिस्थिती आणि उपचारांना मिळणारा प्रतिसाद पूर्णपणे वेगळा असतो. कुणाचा कर्करोगावर मात करण्याचा प्रवास लवकर निदानामुळे थोडा सोपा असतो तर कोणाला अधिक मोठा संघर्ष करावा लागतो. म्हणूनच आपण कोणत्याही दोन रुग्णांची एकमेकांशी तुलना करू नये. समाजाने आणि कुटुंबाने प्रत्येक रुग्णाच्या या अनोख्या प्रवासात त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे, हेच ही संकल्पना आपल्याला शिकवते. म्हणूनच या चार दिवसांमध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सरबद्दल माहिती घेणार आहोत, भीती कमी करण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य पावलं उचलण्यासाठी. सर्वात आधी ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? आपल्या शरीरातील पेशी ठराविक पद्धतीने वाढतात आणि जुन्या झाल्यावर नष्ट होतात. काही वेळा या पेशींच्या वाढीवरचं नियंत्रण बिघडतं आणि त्या अनियंत्रितपणे वाढू लागतात. जेव्हा हा बदल स्तनाच्या पेशींमध्ये होतो तेव्हा त्याला ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो. आज आपण एका महत्त्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कोणाला असतो? काही रिस्क फॅक्टर्स असे आहेत जे आपण बदलू शकत नाही. यामध्ये सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे वय. वय वाढलं गेलं की ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. महिला असणं हा ब्रेस्ट कॅन्सरचा एक महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे. ब्रेस्ट कॅन्सर महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो, मात्र पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, जरी पुरुषांमध्ये प्रमाण महिलांच्या तुलनेत खूपच कमी आहे. तसंच कुटुंबात ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन कॅन्सरचा इतिहास असेल, विशेषतः जवळच्या नातेवाईकांमध्ये किंवा कमी वयात कॅन्सर झाला असेल, तर डॉक्टरांना याची माहिती देणं महत्त्वाचं आहे. काही महिलांमध्ये BRCA1 किंवा BRCA2 सारख्या इनहेरिटेड जेनेटिक म्युटेशन्स असतात. अशा महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असू शकतो. लहान वयात पिरियड सुरू होणे किंवा उशिरा मेनोपॉज होणे यासारखे हॉर्मोनल आणि रिप्रोडक्टिव्ह फॅक्टर्स देखील रिस्क परिणाम करू शकतात. आता दुसऱ्या प्रकारचे रिस्क फॅक्टर्स ज्यामध्ये आपण काही प्रमाणात बदल करू शकतो, यामध्ये विशेषतः मेनोपॉजनंतर वाढलेले वजन किंवा ओबेसिटी, शारीरिक हालचाल कमी असणं आणि अल्कोहोलचं सेवन यांचा समावेश होतो. म्हणून नियमित फिजिकल ॲक्टिव्हिटी, हेल्दी वेट मेंटेन करणं, अल्कोहोल टाळणं किंवा कमी करणं आणि स्मोकिंग टाळणं या गोष्टी आपल्या हातात आहेत. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, रिस्क फॅक्टर असणं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर होणारच असं नाही, आणि उलट कोणताही विशेष रिस्क फॅक्टर नसला तरी ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. आपण रिस्क कमी करण्यासाठी आपल्या हातात असलेल्या गोष्टी नक्की करू शकतो, पण त्याचबरोबर आपल्या शरीरात होणारे नवीन बदल ओळखणं आणि वेळेवर तपासणी करणंही तितकंच महत्त्वाचं आहे, आणि हेच आपण उद्याच्या भागात अधिक विस्ताराने ऐकणार आहोत. स्तनामध्ये नेमके कोणते बदल आपल्याला जाणवू शकतात

0: कोणती लक्षणं दुर्लक्षित करू नये, कारण प्रत्येकाची स्टोरी वेगळी असली तरी प्रत्येकाची जर्नी महत्त्वाची आहे.
1: श्रोते हो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळ.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: परिसर.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून पर्यावरणाचं संवर्धन कसं करू शकतो याविषयी जाणून घेणार आहोत. याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या कार्यक्रमात सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे. सर नमस्कार.
3: धन्यवाद सर.
2: श्रोते हो, आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगामध्ये आपले जे काही पारंपरिक, ज्यांना आपण एका पद्धतीने देशी वाण म्हणून सुद्धा संबोधतो, तर या वाणांना आपण एक प्रकारे विसरत चाललो आहोत. पण या वाणांचं संवर्धन करत असताना या वाणांची आणि त्यांच्या महत्वाची जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करणारे कुणाल अनेराव, आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की एकूणच त्यांचा हा प्रवास सुरू कसा झाला, त्यांची ही संकल्पना त्यांनी कशी रुजवली, आणि पारंपरिक आणि आता सध्या प्रचलित असलेले हायब्रिड बियाणे यांच्यातला फरक पर्यावरणाशी कसा संबंधित आहे.
3: सर्वप्रथम खूप धन्यवाद तुमचे इथे बोलवल्याबद्दल. आजचा जो आपला विषय आहे तो आहे आदिम बियाणी, म्हणजे पारंपरिक बियाणी. शेतीचा जो आत्मा आहे तो ही बियाणी आहेत, आणि त्याच्याशिवाय शेतीची जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे उभी राहू शकत नाही. भारत हा खंडप्राय देश आहे आणि इथे आपल्याला हिमालयापासून सह्याद्री पर्वत, गंगेचं विस्तीर्ण खोरं आहे, त्याचबरोबर आपल्या इथे खाली जर तुम्ही बघितले तर अरवली पर्वत आहे, राजस्थानचं वाळवंट आहे. तर इतकं विविध वातावरण असलेल्या भागामध्ये जी पिकं आहेत ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला सापडतात. 12 हॉटस्पॉट जी आपल्या UNने मान्यता दिलेली आहेत त्यातलं भारत एक महत्वाचं जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून गणलं गेलेलं आहे. तर इथे असणारी जी जैवविविधता आहे ती पिकांमध्येही आहे, जंगलांमध्येही आहे, आणि इतर जी शेती संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातही आहे.
2: पारंपरिक बियाणं जपणं हे एक तसं बघितलं तर कला म्हणता येईल किंवा एक वेगळ्या पद्धतीचं शास्त्र म्हणता येईल. तर आम्हाला थोडक्यात तुम्ही कसं सांगाल की पारंपरिक बियाणं जपत असताना काय काळजी घ्यावी लागते?
3: पारंपरिक बियाणे जपताना ती ऑथेंटिक किती आहेत हे सर्वात महत्वाचं गरजेचं आहे. मगाशी मी जो मुद्दा तुम्हाला सांगितला तर आपली जी जैवविविधता आहे पिकांमधली, त्याचे आकडे मी तुम्हाला थोडक्यात सांगितले तर किती विविध जातींना संपूर्ण होतं. तर भाताची आपल्याकडे 2 लाखाहून जास्त बियाणी होती, कडधान्य, भरडधान्य ह्याच्यामध्ये हजारून भाताच्या जाती होत्या आपल्याकडे. त्यानंतर भाजीपाला आहे, रानभाज्या आहेत, रानभाज्यांची तर हजारहून जास्त आपल्याकडे रानभाज्याच आहेत. नंतर 850 जास्त कंद आहेत. पण हरित क्रांतीनंतर ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होऊन गेले, कारण हायब्रिड बियाणांनी आपल्या बाजारपेठ कब्जा केला आणि त्यामुळे कुठेतरी ही जी पारंपरिक बियाणी होती जी आपल्याकडे काही लोकांनी जपली, तर आपल्याला जर ही पारंपरिक बियाणी जपायची असेल तर सर्वात प्रथम त्याची लागवड होणे मोठ्या प्रमाणात हे गरजेचं आहे, आणि ते पारंपरिक पद्धतीने कशी साठवली जातील ह्याचं सुद्धा ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. पारंपरिक बियाणी जपण्याची प्रक्रिया कशी असते तर लागवड केल्यानंतर जेव्हा कुठलंही पीक आहे त्याच्या काही ज्या बिया येतात तर चांगल्या पद्धतीच्या बिया निवडणं हे सर्वात महत्वाचं काम असतं. नंतर ते पूर्ण वर्षभर कसं टिकून राहील, म्हणजे जी जुनी पद्धत होती राख लावून ठेवणं, कडुलिंबाचा पाला किंवा निरगुडीचा पाला, आणि मुळात जी साधनं होती ज्याच्यामध्ये वाताच्या टोपल्या असायला त्याच्यामध्ये ठेवणं, त्या नसतील मातीच्या भांडी आहेत त्याच्यामध्ये जपून ठेवणं, अशा पद्धतीने आपण करायचं.
2: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्याचा वापर करून पर्यावरण संवर्धनाकडे कसं वळू शकतो याबद्दलची जी काही संकल्पना आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुढच्या आपल्या परिसर या कार्यक्रमाच्या भागामध्ये आपण कुणाल अनेराव यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की याच पारंपरिक बियाण्यांचा कशा पद्धतीने कमी पाण्याचा वापर करून किंवा दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतीसाठी वापर केला जाऊ शकतो आणि त्याद्वारे आपल्या भोवताला असलेल्या पर्यावरणाचं आपण संवर्धन करू शकतो. नमस्कार.

221 किलोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, 7 वाजलेत. आता जाणून घेऊयात आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आणि त्यांच्या वेळांविषयी, अर्थातच रूपरेषा. रूपरेषेनंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देण्यात येईल, ते आम्ही सहक्षेपित करू. 7:25 दैनंदिन प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 आपल्या स्टुडिओतून हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियान आणि स्वच्छ सेवा आकलन याविषयी हिंगोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल.

त्यानंतर भावधारा हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आजात सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती आणि अरुण दाते यांच्या स्वरातील भावगीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 8:40 आपल्या स्टुडिओतून आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त समन्वित रूपक आम्ही प्रसारित करू. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. सकाळी 9:10 लखलख चंदेरी हा कार्यक्रम. आज यात अनामिका, यादों की बारात, जो जीता वही सिकंदर, हम किसी से कम नहीं आणि दोस्ती या चित्रपटातील काही गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 10:00 ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम आपल्या स्टुडिओतून आपण ऐकू शकाल. शीर्षक अनुभव, आदर्श आणि आनंदाचा सोहळा यांचा हा महत्त्वाचा कार्यक्रम. आणि हा कार्यक्रम असेल मुलाखतींवर आधारित. आज यात सहभाग आहे ज्येष्ठ साहित्यिक श्रीधर नांदेडकर, सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम सिंग राजपूत, शहरातील रक्तपेढीसाठी कार्यरत डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, बालकुमार साहित्यिक लीला शिंदे, अल्ट्रा मॅरेथॉन पटू बालाजी नारागुडे. या सगळ्यांच्या मुलाखती आपण या कार्यक्रमात ऐकू शकाल. निर्मिती सहाय्य आहे अनुप्रिता भाले यांचं. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. 10:20 एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. आज यात कयामत से कयामत तक या चित्रपटातील काही गाण्यांचा आनंद आपण घेऊ शकाल. गीतकार मजरूह सुलतानपुरी तर संगीतकार आहेत आनंद मिलिंद. सकाळी 10:30 आपल्या स्टुडिओतून गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 11:05 राग एक रंग अनेक. आज यात यमन या रागावर आधारित चित्रपट गीत आपण ऐकू शकाल. सहभाग आहे वैशाली जोशी यांचा.

सकाळी 11:30 वाजता आपल्या स्टुडिओतून प्रायोजित कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज यात हाडांच्या ठिसूळतेचं वाढतं प्रमाण याविषयी तज्ज्ञ डॉक्टर निनाद सूर्यतळे यांच्याशी संवाद आपण ऐकू शकाल. निवेदन आहे सुमेधा संतोष कुलकर्णी यांचं.

श्रोते हो, ही होती रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या आपल्या स्टुडिओतील कार्यक्रमांची. दुपारी 12 वाजल्यापासून आपण ऐकू शकाल आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई अर्थातच अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. आज यात दुपारी 1:40 अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आपण ऐकू शकाल. दुपारी 2 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल.

0: श्रोतेहो, नेहमीप्रमाणे द्वितीय प्रसारणाला सुरुवात होईल सायंकाळी 5 वाजता. आज सायंकाळी 7:15 वृत्त विशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि किसान वाणी हा कार्यक्रम देखील आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होईल. रात्री 11:10 आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 खेळाचा दैनंदिन आढावा आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.
1: कधी कधी हसण्यामागचं दुःख कोणाला दिसत नाही. सततची चिंता, एकटेपणा आणि मनात येणारे नकारात्मक विचार माणसाला आतून पोखरून टाकतात. होय, हेच आहे नैराश्य, म्हणजेच डिप्रेशन. पण लक्षात ठेवा, शारीरिक आजारासारखाच हा सुद्धा एक मनाचा आजार आहे, जो योग्य उपचारांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो. याच नैराश्यावर मात कशी करायची हे जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. श्रोते हो, गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी तुम्ही दूरध्वनी करू शकता 9:30 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेला आहे परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. विषय लक्षात घ्या, नैराश्य.
0: २29° अर्थात 1305 KHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देण्यात येईल. ते आम्ही सहक्षेपित करत आहोत. प्रतीक्षा करा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. रबी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पाण्याच्या काटेकोर नियोजनाचे पाणी पुरवठा मंत्र्यांचे निर्देश, जलसंपदा मंत्र्यांचीही आढावा बैठक. राज्य लोकसेवा आयोगाच्या उमेदवार विद्यार्थ्यांचं उद्याचं प्रस्तावित आंदोलन स्थगित. 46वं मराठवाडा साहित्य संमेलन बीड जिल्ह्यात बनसारोळा इथं जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धेत आणखी 4 सुवर्णपदकांसह भारताची 8व्या क्रमांकावर झेप. आणि वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून मात करत भारताची एकदिवसीय क्रिकेट मालिकेत विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं रबी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे देशभरातल्या लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. करडईच्या किमान आधारभूत मूल्यात प्रति क्विंटल 675 रुपयांची सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. मोहरी आणि खसखशीच्या किमान आधारभूत मूल्यात प्रति क्विंटल 413 रुपये, मसूरसाठी प्रति क्विंटल 390 रुपये, बार्ली 136 रुपये, हरभरा 83 रुपये आणि गव्हासाठी प्रति क्विंटल 25 रुपये इतकी किमान आधारभूत मूल्यातील वाढ करण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना वैष्णव म्हणाले,
1: रबी सीजन की एमएसपी बढ़ाने से टोटल 84,263 करोड़ रुपीस हमारे किसान भाइयों के मेहनत के इसमें जाएंगे. आप जानते हैं कि इसका एक प्रॉपर मैकेनिज्म है, सीएसीपी, कमीशन फॉर एग्रीकल्चर कॉस्ट एंड प्राइसेस. सीएसीपी की रिकमेंडेशन आई और जो रबी सीजन के 6 बड़े क्रॉप्स हैं, व्हीट, बार्ले, ग्राम, लेंटिल, रेपसीड, मस्टर्ड और सफ्लावर, इनके जो कमिटमेंट है कॉस्ट से मिनिमम 50% अधिक होना, उस कमिटमेंट को ध्यान में रखते हुए ये नए एमएसपी आज अप्रूव हुए हैं.
0: केंद्रीय मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत ग्रीन एनर्जी कॉरिडॉर, हरित ऊर्जा मार्गिकेच्या 3रा टप्प्यालाही मंजुरी दिली. यामुळे आंतरराज्य पारेषण यंत्रणा बळकट होईल आणि विविध राज्ये तसंच केंद्रशासित प्रदेशांदरम्यान 135 गिगावॅट पर्यंतच्या अक्षय ऊर्जेचं पारेषण करणं शक्य होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट एव्हरेज फ्युएल इकॉनॉमी म्हणजेच CAFE मानकांची अधिसूचना जारी केली आहे. या मानकांनुसार हलक्या वजनी वाहनांपेक्षा अवजड वाहनांना इंधन कार्यक्षमतेच्या अधिक काटेकोर अटी लागू होतील. ही नवी मानकं एप्रिल 2027 पासून 31 मार्च 2032 पर्यंत लागू असतील. संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे विभागात संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगानं काल मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीनं रोखण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची आढावा बैठक घेतली. विविध सिंचन प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेऊन कामातले अडथळे तातडीनं दूर करून प्रकल्पांच्या कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. ज्या ज्या धरणात पिण्याचं मुबलक पाणी असेल अशा धरणातल्या पाण्याच्या नियोजनाचा निर्णय घेणार असल्याचं विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. सर्व प्रकारच्या दस्तनोंदणीसाठी आधार ओळखपत्र महसूल विभागानं अनिवार्य केलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. मालमत्ता खरेदी विक्रीतली फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून आजपासून याची अंमलबजावणी होणार आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि

0: फेसबुक पेज वर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनल वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
1: तरुणांचं संशोधन राज्याला जगाचं इनोव्हेशन हब करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। मुंबईत द गव्हर्नन्स चॅलेंज स्पर्धेच्या विजेत्यांना काल पारितोषिकं प्रदान करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। ही स्पर्धा म्हणजे देशाच्या भावी प्रशासकीय रचनेला आकार देणाऱ्या प्रतिभा आणि कल्पना शोधण्याचा उपक्रम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं। राज्य लोकसेवा आयोगाच्या उमेदवार विद्यार्थ्यांनी उद्याचं प्रस्तावित आंदोलन स्थगित केलं आहे। काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर विद्यार्थ्यांनी हा निर्णय जाहीर केला। आयोगाच्या अध्यक्षांना हटवण्याचा अधिकार राज्य सरकार किंवा राज्यपालांना नाही। याबाबत 3 महिन्यात न्यायालयीन चौकशी करून त्या निष्कर्षाच्या आधारावर कारवाईचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। याशिवाय आयोगाच्या सचिवांची बदली करण्याचं तसंच परीक्षा पद्धतीत विद्यार्थी घटकांशी चर्चा केल्याशिवाय निर्णय न घेण्याचं आश्वासनही देत आयोगामार्फत विक्रमी पदभरतीची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। मराठवाडा साहित्य परिषदेचं 46वं मराठवाडा साहित्य संमेलन बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यात बनसारोळा इथं श्री बनेश्वर शिक्षण संस्थेत होणार आहे, तर दुसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनासाठी गेवराई इथल्या बालग्राम परिवाराच्या निमंत्रणाचा कार्यकारिणीनं स्वीकार केला आहे। परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काल ही घोषणा केली। दोन्ही संमेलनांच्या तारखा लवकरच निश्चित करण्यात येणार आहेत। सेवा संकल्प अभियानांतर्गत काल जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयात योग आणि ध्यान शिबिर घेण्यात आलं। योग साधक प्रल्हाद हरबक यांनी योग, प्राणायाम आणि ध्यानाचं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेलं महत्त्व सांगितलं। यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध योगासनं, प्राणायाम आणि ध्यानाचं प्रात्यक्षिक केलं। सेवा संकल्प अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या भीमनगर आरोग्य केंद्रात काल रक्तदान शिबिर घेण्यात आलं। यात 22 जणांनी रक्तदान केलं। 33 वर्षांपूर्वी झालेल्या किल्लारी भूकंपात दगावलेल्या नागरिकांना काल लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं। किल्लारी इथं स्मृतीवनातल्या स्मृतीस्तंभाला जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांनी पुष्पचक्र अर्पण केलं। यावेळी पोलीस दलाच्या वतीनं हवेत बंदुकीच्या 3 फैरी झाडून अभिवादन करण्यात आलं। किल्लारीसह भूकंपग्रस्त गावांमध्ये काल काळा दिवस पाळण्यात आला। जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल 4 सुवर्णपदकांची कमाई केली। तिरंदाजीत ज्योती सुरेखा वेंडम, चिकिता तनिपार्थी आणि प्रथिका प्रदीप यांच्या संघानं सुवर्णपदकाला गवसणी घातली। साहिल जाधव, चिकिता तनिपार्थी यांच्या मिश्र कंपाऊंड जोडीनंही सुवर्णपदक पटकावलं। तिरंदाजीत पुरुषांच्या कंपाऊंड संघानं देखील सुवर्णपदक जिंकलं, तर नेमबाजीत ट्रॅप मिश्र प्रकारात निरुधांडा आणि चिनान केनाई यांच्या जोडीनंही सुवर्णपदक जिंकलं। मुष्टीयुद्धात प्रिया घंघास, नरेंद्र बेरेवाल आणि कपिल पोखरिया यांनी कांस्य पदकांची कमाई केली। कुस्तीमध्ये पुरुषांच्या 87 किलो वजनी गटात सुनील कुमारनं कांस्य पदक जिंकलं। स्क्वॅशमध्ये भारताच्या महिला आणि पुरुष संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे। भारत आता या स्पर्धेत 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह 60 पदकं जिंकून 8व्या स्थानावर पोहोचला आहे। गुवाहाटी इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून विजय मिळवला। या विजयासोबतच भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे। कालच्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघानं प्रथम फलंदाजी करत 406 धावांचं आव्हान दिलं। भारतीय संघानं कर्णधार शुभमन गिलच्या द्विशतकी आणि रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या बळावर 44व्या षटकात हे लक्ष्य साध्य केलं। 133 चेंडूत नाबाद 223 धावा करणारा शुभमन सामनावीर ठरला। मालिकेत तिसरा आणि अखेरचा सामना शनिवारी चंदीगड इथं खेळला जाणार आहे। आगामी काळात चारा टंचाईची शक्यता पाहता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागानं जनावरं आणि उपलब्ध चारा साठ्याचं सर्वेक्षण सुरू केलं आहे। लातूर जिल्ह्यातही चारा वाहतुकीला जिल्हा प्रशासनानं बंदी घातली आहे। इतर उपाययोजनांचंही सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारण कक्ष अर्थात वॉर रूम स्थापन करण्यात आली आहे। दरम्यान लातूर शहरात आता 6 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। मांजरा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा नसल्यानं उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे। काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं कथित मत चोरी तसंच निवडणूक प्रक्रियेतल्या पारदर्शकतेच्या मुद्द्यांवर मोर्चा काढण्यात आला।

0: दरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर कारवाईसह विविध मागण्यांसाठी डाव्या आघाडीच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं निदर्शनं करण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. रबी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पाण्याच्या काटेकोर नियोजनाचे पाणीपुरवठा मंत्र्यांचे निर्देश, जलसंपदा मंत्र्यांचीही आढावा बैठक. आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या उमेदवार विद्यार्थ्यांचं उद्याचं प्रस्तावित आंदोलन स्थगित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: दोनशे 229 नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं हे प्रसारण आहे.

0: कधी कधी हसण्यामागचं दुःख कोणाला दिसत नाही. सततची चिंता, एकटेपणा आणि मनात येणारे नकारात्मक विचार माणसाला आतून पोखरून टाकतात. होय, हेच आहे नैराश्य, म्हणजेच डिप्रेशन. पण लक्षात ठेवा, शारीरिक आजारासारखाच हा सुद्धा एक मनाचा आजार आहे, जो योग्य उपचारांनी पूर्णपणे बरा होऊ शकतो. याच नैराश्यावर मात कशी करायची हे जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. श्रोते हो, गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी तुम्ही दूरध्वनी करू शकता 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेलं आहे परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता. विषय लक्षात घ्या, नैराश्य.
1: अगं शीतल, तुला माहितीये
2: काय ग?
1: अगं, आजारपण हे हवेतून नाही, आपल्या निष्काळजीपणातून येतं. तुझ्या घरामागे जे पाणी साचलंय का नाही, जो कचरा पडलाय तिथेच तर डास तयार होतात ना.
2: अगं हो की, हे माझ्या लक्षातच आलं नाही. मी आताच हा परिसर स्वच्छ करून घेते.
1: तेव्हा आजारपणाला देऊ नका आमंत्रण.
2: घरा स्वच्छतेचे पालन.
1: आपल्या घरात आणि घराबाहेर पाणी साचू देऊ नका.
2: दर रविवारी कोरडा दिवस पाळा.
1: तुमची सतर्कता आजारपणाला पूर्ण विराम देते.
2: कचरा मुक्त परिसर,
1: रोग मुक्त जीवन.
0: हॅलो डॉक्टर, तुमच्या परिचयात कोणी सतत उदास आणि एकटं एकटं राहतंय का? लहान लहान गोष्टींवरून चिडचिड होणं किंवा रात्रीची झोप उडणं असं तुमच्या सोबत घडतंय का? कोणत्याही कामात मन न लागणं आणि मनात सतत नकारात्मक विचार येणं हे नक्की काय आहे? हे केवळ तात्पुरतं टेन्शन आहे की नैराश्य, म्हणजे डिप्रेशन? पण घाबरू नका, योग्य उपचारांनी यावर पूर्णपणे मात करता येते. याच विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आणि नैराश्यातून बाहेर पडण्याचे मार्ग जाणून घेण्यासाठी दूरध्वनी करा आमच्या फोन इन कार्यक्रमात. गुरुवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी 9 ते 9:30 या वेळेत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलंय परभणीतील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुभाष काळे यांना. तेव्हा विचारा आपल्या मनातील प्रश्न 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. हॅलो डॉक्टर.
2: ए सुमेधा. अगं सुमेधा, आहेस का घरात?
3: या शीतल मॅडम, आज कस काय वाट चुकली?
2: अगं वाट मुद्दा म्हणून चुकवली मी. म्हणलं बरेच दिवस झाले आपली भेट नाही, गाठ नाही, गप्पा तर मुळीच नाही पाय.
3: बरे झालं सालीस. हा, मलाही तसं बोरच होत होत. तुला बघून खूप छान वाटतंय. पण हे काय ग, कुठला नवीन व्हायरस आलाय का परत आपल्याकडे?
2: नाही ग, असं का म्हणतेस?
3: अगं मास्क लावून आलीस तोंडाला म्हणून विचारलं.
2: अगं हल्ली की नाही, मला ना श्वास घ्यायला त्रास होतोय आणि धुळीची अलर्जी झाली पहा. त्याच्यामुळे कसं मग म्हटलं, आता कुठे जायचं असेल आणि कोणतंही काम करायचं असेल ना तर आधी नाकाला मास्क बांधावं.
3: याचं काय कारण असू शकतं विचार केलास का तू?
2: नेमकं काय कारण असावं हे तर बाई मला नक्की सांगता येणार नाही.
3: अगं सध्या आपण बघतोय की सगळीकडेच पर्यावरण प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यातल्या त्यात वायू प्रदूषणाचं अधिक वाढलं आहे. त्यामुळे श्वासासंबंधित समस्या निर्माण होत आहेत.
2: अगं पण तू हे

0: म्हणतीयस की हे सगळं वायू किंवा हवेच्या प्रदूषणामुळे होतं, पण नेमकं काय होतं बरं?
1: अगं मुळात प्रदूषणामुळे
2: 229 किलोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं हे प्रसारण आहे. श्रोते हो, 7:25 होत आहेत. दैनंदिन प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेओ नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेओ, आज भारत क्रीडा क्षेत्रात आपली जागतिक पातळीवर क्षमता अधिक दृढ करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने दीर्घकालीन तयारी करताना भविष्यातील पदक विजेते खेळाडू घडवण्यासाठी लहान वयापासून गुणवत्तेचा शोध, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि क्रीडा विज्ञानाचा वापर याला विशेष महत्व आहे. अच्छा, डिजिटल युगात मुलांचा वाढता स्क्रीन टाइम लक्षात घेता त्यांना मैदानी खेळाकडे वळवणं ही पालक आणि शासन यांची सामूहिक जबाबदारी आहे. महाराष्ट्रातून भविष्यातील ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक पदक विजेते घडवण्यासाठी राज्य शासनाचं दीर्घकालीन नियोजन काय आहे? उच्च कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची ओळख, त्यांचं प्रशिक्षण आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीची तयारी कशा पद्धतीने केली जात आहे आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आपल्या युवा खेळाडूंना आणि पालकांना काय संदेश आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत क्रीडा विभागाचे प्रधान सचिव माननीय श्री रणजित सिंह देओल सर. सर, दिलखुलासच्या विशेष भागात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, दिव्यांग खेळाडूंनीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे, तर महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडूंना एक सक्षम व्यासपीठ मिळावं त्यासाठी शासनाकडून काय विशेष प्रयत्न होत आहेत?
1: आता ऑलिम्पिक्स मध्ये पण किंवा कॉमनवेल्थ मध्ये तर आता कॉमन्स गेम होते. कॉमनवेल्थ मध्ये पाहिला तर ते दिव्यांगची गेम्स पण त्यांच्या रेग्युलर गेम सोबतच होते आणि ऑलिम्पिक्स मध्ये पण तसंच आहे. आणि आपण महाराष्ट्रामध्ये पण आम्ही काही शासनामार्फत काही भेदभाव होत नाही, म्हणजे ते जसा दिव्यांग खेळाडू आहे त्यांना पण त्याच पद्धतीने आम्ही प्रोत्साहन देत आहे ज्या पद्धतीने रेग्युलर दुसऱ्या खेळाडूंना देत आहे. आणि आपल्याला माहिती असेल की जे कुठलाही खेळाडूने कोई अवॉर्ड म्हणजे ते मेडल जिंकला जे ते अवॉर्डची अमाऊंट असतात, जर त्या ऑलिम्पिक्स मध्ये 1 कोटी रेग्युलर ऑलिम्पिक्स मध्ये भेटणार असेल तर स्वर्ण पदकला ते म्हणजे 5 कोटी आहे स्वर्ण पदकला. पण ऑलिम्पिक्स मध्ये जर ते दिव्यांग खेळाडू असेल त्यांना पण तेवढाच अमाऊंट भेटणार आहे. आणि किंवा ते 5% नोकरीमध्ये जे संधी आहे ते पण म्हणजे त्यांची कामगिरी म्हणजे सारखीच आपण ग्रह धरतो, असा काही ग्रह धरत नाही की ते दिव्यांगसाठी आम्हाला वेगळी नियमावली आणि ते रेग्युलरसाठी वेगळी नियमावली आहे, ते सारखीच आहे प्रत्येक.
0: नक्कीच नक्कीच. सर, जेव्हा आपण म्हणतो खेळामुळे आपलं आयुष्य बदलतं, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा अनेक खेळाडूंनी प्रावीण्य मिळवलेलं आहे त्यांना शासकीय सेवेमध्ये 5% आरक्षणाची तरतूदही आहे, तर कुठले असे निकष आहेत की जे त्याच्यासाठी ग्राह्य धरले जातात किंवा कुठली अशी प्रमाणपत्र त्याची पडताळणी केली जाते?
1: आता जे 5% आरक्षण आहे त्यांचे बेसिक पर्पज आहे की ते एक पर्टिक्युलर एज असतात खेळामध्ये, त्यांच्यानंतर त्यांना ते म्हणजे त्यांच्यानंतर खेळामध्ये त्यांचा कॅरियर राहत नाही, पण तरी खेळाडूसाठी भरपूर कॅरियर ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे त्यांच्यानंतर पण. आता आपल्याला माहिती असेल तर ते स्पोर्ट्स मॅनेजमेंट किंवा ते इवन स्पोर्ट्सचे इव्हेंट असतात त्यांच्यामध्ये अँकरिंग आहे किंवा आता फिजिओथेरपी आहे, सायकॉलॉजिस्ट आहे ह्यांच्यामध्ये आणि कोचेस आहेत भरपूर ठिकाणी आता आपल्याला त्यांच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहे. पण शासनामध्ये ज्यावेळी ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असतील तर त्यांच्यामध्ये क्योंकि ते आता स्पोर्ट्समध्ये अधिक राहिलेले आहे आणि अकॅडमिक्समध्ये थोडासा त्यांचा कमी असेल तर ते त्यांच्यासाठी सेपरेट आरक्षण 5% आरक्षण आपण प्रत्येक अ ब क जे वर्ग त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. आणि त्यांच्यामध्ये आता मी आहे की जे ऑलिम्पिक्समध्ये सलग 3 ऑलिम्पिक

0: मध्ये जे गेम असतात ते सगळे गेम याच्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे. सगळं तीनदा समर ऑलिम्पिक्समध्ये जे जे गेम राहिलेले आहे ते सगळे याच्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे. आणि मला वाटते की माझ्या तर असं मत आहे की हे जे खेळाडू आहेत त्यांनी ते देशाचं नाव वर करण्यासाठी आपण ते खेळत आहे, ते फक्त जॉबसाठी नाही आहे, ते एक ॲडिशनल फॅसिलिटी आहे. मला असं वाटतं की खेळाडूंनी अगोदर ते त्यांच्यामध्ये पूर्ण आपला वेळ त्यांच्यामध्ये मेडल जिंकण्यासाठी दिला पाहिजे आणि त्यांच्यानंतर म्हणजे जॉबसाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याच पद्धतीने आम्ही जे फार चांगले खेळाडू आहे समजा जे ऑलिम्पिक्समध्ये किंवा एशियन गेम्समध्ये जिंकतात आणि ते पर्टिक्युलर लेवलला जिंकतात त्यांच्या ते आता मी इथे फार लांब होईल ते सगळं ते नियमावली सांगितली तर ते त्यांना आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट पण देतो. जसं ऑलिम्पिक्समध्ये कोणी गोल्ड मेडल सिल्वर किंवा ते आले ते आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट देतो आणि ते रिक्रुटमेंट झाल्यानंतर ॲज अ स्पोर्ट्स कोच म्हणूनच आपण त्यांना नियुक्ती देत आहे सध्याच्या नियमाप्रमाणे. आणि आपल्याकडे जॉईन झाल्यानंतर त्यांना 5 वर्षाचा मॉरेटोरियम पिरियड पण देतात. तुम्ही 5 वर्ष तुम्ही जॉईन व्हा पण जर तुम्हाला खेळामध्ये एक्सेल करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. जॉब पण राहील तुमच्या पण खेळ तुमच्या फार महत्वाचा आहे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी. ते खेळत राहायचं आणि आणखी पदक आणायचे ते पण आपली स्कीम आहे जे एक पर्टिक्युलर लेवल वरून जास्त एक्सेल जे खेळाडू करत आहे त्यांच्यासाठी
1: शासनाकडून पूर्ण सुविधा आणि सगळे धोरण यांची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. आत्ताचं सर सगळं डिजिटल युग आहे, मुलांचा स्क्रीन टाइम वाढलेला आणि तो कमी करावा याच्यासाठी शाळा शासन यांनी कुठली भूमिका काय वाटतं बजावली पाहिजे तुम्हाला असं काय वाटतं?
0: आता ते स्क्रीन टाइम तर कमी केलाच पाहिजे.
1: मैदानावर येऊन
0: मैदानावर मी तर 2-3 ठिकाणी असं पण सांगितलेलं आहे की ज्यावेळी आम्ही लहान होते त्यावेळी ते मला पेरेंट्स सांगायचे की ते घरामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करायचे की खेळाच्या मैदानावरून घरी या आणि वाचा. आता आपल्याला उलट वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्याला मुलांना आता खेळाच्या मैदानामध्ये पाठवला पाहिजे आणि म्हणजे स्क्रीन टाइम वरून. आणि त्यांच्यासाठी मला वाटतं की आम्ही आता या वर्षापासून काही काही जिल्ह्यामध्ये अगोदरच होत आहे. आम्ही आता शाळा क्रीडा स्पर्धापन सुरू करत आहे. आता ऑक्टोबरमध्ये होणार आहे म्हणजे शाळा स्तरावर केंद्र प्रमुख स्तरावर क्रीडा स्पर्धा असणार आहे, तालुका स्तरावर असणार आहे, डिस्ट्रिक्ट स्तरावर असणार आहे, जेणेकरून मुलामध्ये ते पुन्हा जे मुलामध्ये ते थोडासा आवड निर्माण व्हावी खेळण्यासाठी. ते पण आम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे मुलांना ते खेळ म्हणजे मैदानामध्ये आणण्यासाठी.
1: खरंच आहे, कारण की मुलं स्क्रीन टाइम कमी करून मैदानात येणं आणि खेळाडू तयार होणं हे खूप गरजेचं आहे. सर खर तर नुकताच आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला, तर महाराष्ट्रात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने असं कुठले विशेष उपक्रम राबवले गेले होते का?
0: ज्या राष्ट्रीय क्रीडा दिवस 29 ऑगस्टला आपण साजरा करतो मेजर ध्यानचंद जयंती निमित्ताने, पण आपण त्यावेळी जे उपक्रम आहे ते त्या दिवसासाठीच नसतात, त्या दिवसासाठी एक म्हणजे सांगण्यासाठी असतात की आपण सगळ्यांना काही रॅलीमध्ये आणला पाहिजे, थोडासा जॉगिंग करणं केला पाहिजे किंवा ते छोटे मोठे मॅरेथॉन केले पाहिजे किंवा सायकल रॅली केली पाहिजे. या पद्धतीने प्रयत्न करतो पण त्यांच्यासोबत हे प्रयत्न करतो की हे आपल्याला आपल्या समाजाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे काही एक दिवसाचा नाही आहे. एक दिवसामध्ये आपण आपला समाज तंदुरुस्त होणार नाही, ते म्हणजे सतत प्रयत्न केले पाहिजे. आणि तेच जे मोटिव्ह तेच आहे की मुलांना पण खेळामध्ये आणण्यासाठी फक्त सगळेच खेळाडू निर्माण करायचे तसा नाही आहे, पण ज्यावेळी खेळत असेल मूल तर ते शिक्षणमध्ये पण चांगले असणार आहे आणि जे दुसरी ऍक्टिव्हिटी आहे त्यांच्यामध्ये पण चांगले असणार आणि ते जर तंदुरुस्त असेल तर डेफिनेटली प्रत्येक गोष्टीमध्ये ते एक्सेल करू शकतात.
1: खेळ ही अशी गोष्ट आहे की तुमच्या आयुष्याला एक दिशा देते, तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं, कारण फक्त जिंकणं किंवा हारणं नाहीये तर तिथे तुम्हाला एक आयुष्याला एक शिस्त लागते. सगळे हे जे खेळाडू आहेत किंवा ह्या किंवा फक्त खेळाडू घडवण्यासाठी समाजाची भूमिका तितकीच महत्वाची आहे, त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल सर?
0: मला वाटतं की खेळ जसा आपण फार चांगल्या पद्धतीने सांगितला की खेळ फक्त खेळणं आता मेडल जिंकण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी नसतात. ते खेळ ज्यावेळी आपण खेळाच्या मैदानामध्ये येतात तर एक तर आपला फक्त ते बॉडीमध्ये मला दिमाग पासून प्रत्येक जे बॉडीचा पार्ट आहे ते ऍक्टिव्ह होतात त्याच्यामध्ये. मला ऍक्टिव्ह बॉडी असतात पण आपण माइंड जे आहे ते बाकी जे रुटीनचे जे टेन्शनचे विषय असतात ते आपण विसरून जातात आणि पूर्णपणे त्या गेममध्ये जातात. आणि ज्यावेळी गेम खेळतात त्यांच्यामध्ये आणखी भरपूर अशी गोष्टी असतात जे तयार होतात. एक तर कॉम्पिटेटिव्हनेस तयार होतात, कॉम्पिटेटिव्हनेस सोबत टीम वर्क पण तयार होतात त्यांच्यामध्ये. आणि कधी कधी आपण पाहिलं असतं ते स्पोर्ट्स

0: चॅम्पियनशिप आहे की दुसऱ्याचा अर्थ फक्त ते तुम्हाला जर जिंकायचं असेल दुसऱ्याकडून अशी आपल्यामध्ये भावना निर्माण होतात ज्यावेळी खेळतात आपण, त्यांच्यापेक्षा आपण चांगला केला पाहिजे. त्यांनी चांगला नाही केला ह्या पद्धतीने कोणाचा इच्छा नसतात की आम्ही म्हणजे त्यांना काही झाला त्यांच्यानंतर आम्ही जिंकलो किंवा त्यांची इंजरी झाली आता आपण आम्हाला ते चान्स भेटला ते कोणीही खुश होत नाही त्यांच्यामुळे खेळाडू जे असतात ते. म्हणजे हे सगळी गोष्टी मला वाटते ह्यांच्यामधून एक संपूर्ण जे ह्युमन बिंग आहे ते हा ते तयार होतात खेळामध्ये. आणि मला वाटतं की प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे की आपण जास्तीत जास्त खेळला पाहिजे. आणि आता जे सगळे जे डेव्हलप्ड सोसायटीज आहेत त्यांच्यामध्ये खेळाला फार महत्व आहे आपल्याला माहितीच आहे. मला वाटते आपला आपण आता 47 मध्ये आपला विकसित महाराष्ट्र विकसित भारत असणार आहे तर ते एक खेळ त्यांच्यामध्ये एक महत्वाचा अंग असणार आहे ते विकसित महाराष्ट्रामध्ये आणि विकसित भारतामध्ये.
1: नक्की सर, आणि सर खूप छान सांगितलं आता की या विकसित महाराष्ट्र विकसित भारतामध्ये खेळ एक प्रमुख अंग असणार आहे. म्हणून खेळा आणि तंदुरुस्त राहा आणि आयुष्याला एक नवी दिशा द्या. श्रोत्याच्या विशेष संवादातून महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात

0: म्हणजे हे सगळी गोष्टी मला वाटते ह्यांच्यामधून एक संपूर्ण जे
1: एक
0: ह्युमन
1: चांगला
0: बिंग आहे
1: नागरिक
0: ते
1: हो.
0: हा ते त्या तयार होतात खेळामध्ये. आणि मला वाटते की प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे की आपण जास्तीत जास्त खेळला पाहिजे. आणि आता जे सगळे जे डेव्हलप्ड सोसायटीज आहेत त्यांच्यामध्ये खेळाला फार महत्त्व आहे, आपल्याला माहितीच आहे. मला वाटते आपला आपण आता 47 मध्ये आपला विकसित महाराष्ट्र विकसित भारत असणार आहे, तर ते एक खेळ त्यांच्यामध्ये एक महत्वाचा अंग असणार आहे ते विकसित महाराष्ट्रामध्ये आणि विकसित भारतामध्ये.
1: नक्की सर, आणि सर खूप छान सांगितलं आता की या विकसित महाराष्ट्र विकसित भारतामध्ये खेळ एक प्रमुख अंग असणार आहे. खेळा आणि तंदुरुस्त राहा आणि आयुष्याला एक नवी दिशा द्या. श्रोत्याच्या विशेष संवादातून महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राच्या वर्तमानापासून भविष्यातील वाटचालीपर्यंत विविध रूप आपल्याला जाणून घेता आली. 2026 ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करताना आजच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि युवा पिढीमध्ये क्रीडेची आवड निर्माण करणं, गुणवंत खेळाडूंचा शोध घेणं आणि त्यांना योग्य प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देणं अत्यंत महत्वाचं आहे. खेळा आणि निरोगी राहा हा संदेश केवळ राष्ट्रीय क्रीडा दिनापुरता मर्यादित न राहता तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा हीच अपेक्षा. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात आणि प्रत्येक कुटुंबात क्रीडा संस्कृती रुजली तर भविष्यात अनेक गुणवान खेळाडू राज्याचं आणि देशाचं नाव उज्ज्वल करतील. आजच्या या विशेष संवादातून महाराष्ट्रातील विद्यार्थी, युवा खेळाडू आणि पालकांना निश्चितच प्रेरणा मिळेल. क्रीडा विभागाचे प्रधान सचिव मानवी श्री रणजित सिंह देओल सर, दिलखुलास कार्यक्रमाला वेळ दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि श्रोते हो, आपल्या आवडीचा एखादा खेळ निवडा, मैदानावर उतरा आणि क्रीडेला आपल्या जीवनाचा एक भाग बनवा. आजच्या दिलखुलास कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी विषयांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोत्यो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकला दिलखुलास आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.
1: श्रोतेहो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
2: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
1: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला 12:00 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि दोनशे 229 नोमीटर

0: अर्थात 1305 KHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं हे प्रसारण आहे.
1: प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, प्रवासामध्ये जर TC ने तिकीट मागितलं तर दाखवा, पण कोणीही OTP पिन किंवा पासवर्ड मागितला तर त्याला लगेच पळवून लावा.
2: RBI सांगते OTP किंवा पिन साठी कॉल अथवा मेसेज आला तर नीट लक्ष द्या.
0: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियान आणि स्वच्छ सेवा आकलन याविषयी हिंगोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विवेक गायकवाड यांनी दिलेली माहिती.

नमस्कार मित्रांनो, मी विवेक गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली बोलत आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सेवा आकलन हे सुद्धा राबविण्यात येत आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये 17 सप्टेंबर रोजी माननीय पालकमंत्री नरहरी झिरवाळ सर यांच्या हस्ते आपण या स्वच्छ संकल्प अभियान जे आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे, त्याची सुरुवात केलेली आहे. त्याचप्रमाणे विकसित भारत संकल्प यात्रा या यात्रे अंतर्गत आपण माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते सेनगाव या ठिकाणी मोटरसायकल रॅलीसुद्धा काढलेली आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या गावांमध्ये आपण विकसित भारत 2047 व शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती देण्याकरिता रॅलीसुद्धा काढण्यात आलेल्या आहेत. सेवा सेतू अभियान अंतर्गत आपण कळमनुरी तालुक्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते गुंडलवाडी या ठिकाणी विविध प्रकारचे दाखले आपण वाटप केले. त्याचप्रमाणे 14 घरकुलांचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना आपण त्यांची घरकुलं सुद्धा ताब्यात दिलेली आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये या कालावधीमध्ये आपण विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन केलेले आहे. त्यामध्ये 5 आरोग्य शिबिरं आपण घेतलेली सुद्धा आहेत. सेवा माझे योगदान या कालावधीमध्ये पंचायत समितीचा परिसर स्वच्छ करण्याकरिता आपण 17 सप्टेंबर या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील 5ही पंचायत समित्यांमध्ये परिसर स्वच्छता अभियान राबवलेलं होतं. त्या कालावधीमध्ये तालुका स्तरावरील सर्व गावांमध्ये सुद्धा स्वच्छता अभियान स्वच्छता मोहीम राबवलेली आहे आणि वृक्षारोपणही मोठ्या प्रमाणात केलं आहे. इतकंच नाही तर आपण 26 सप्टेंबर 2026 रोजी हिंगोलीमधील 875 प्राथमिक व माध्यमिक वर्गाच्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या प्रत्येक गावामध्ये आपण स्वच्छतेसाठी शाळेतल्या मुलांच्या रॅलीसुद्धा काढलेल्या आहेत. आणि हे करत असताना आपण विकसित भारत संकल्प यात्रा ही सुद्धा प्रत्येक गावोगावी काढलेली आहे. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांच्या बद्दलची माहितीसुद्धा आपण दिली. इतकंच नाही तर अंगणवाडी उत्सवामध्ये आपण जवळजवळ 502 अंगणवाड्यांमध्ये आपण त्या ठिकाणी स्तनदा माता किंवा शाळेतल्या ज्या काही अंगणवाडीतली लहान मुलं आहेत त्यांच्या मातांना बोलवलेलं आहे, त्यांचे सत्कारसुद्धा केलेले आहेत. आपण या ठिकाणी औंढा नागनाथ या ठिकाणी कंजारा नावाची ग्रामपंचायत आहे, त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी सेवा संकल्प अभियान व सेवा माझे योगदान याचं सुद्धा सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सेवा ज्योती यात्रा 17 सप्टेंबर रोजी आपण माननीय पालकमंत्री यांच्या हस्ते 150 लोकांना घेऊन सेवा ज्योत यात्रा सुद्धा काढलेली आहे. आशीर्वादाचा दिवा, या आशीर्वादाच्या दिव्यामध्ये ज्यांना ज्यांना शासकीय योजनांचा जो लाभ मिळालेला आहे त्या सर्व शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांच्या घरी आपण एक दिवा लावायला सांगितलेला आहे. त्याप्रमाणे सर्व लाभार्थ्यांनी त्यांच्या घरी दिवा लावलेला आहे, पंती लावलेली आहे. आणि अशा प्रकारचा आशीर्वादाचा दिवा सुद्धा प्रत्येक लाभार्थ्याच्या घरी लावण्यात आलेला आहे. आता

सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी 17 सप्टेंबर दिवशी आपण जो सुमारे 864 लाभार्थ्यांच्या घरी आपण रांगोळी काढलेली होती, मानवी रांगोळी काढली होती, भारताच्या नकाशाच्या आधारे त्या ठिकाणी आपण मानवी रांगोळी सुद्धा काढलेली होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बदलाची गोष्ट, हिंगोलीमध्ये ज्या विविध योजनांचा लाभ ही शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे, या शेतकऱ्यांना आपण जो काही लाभ दिला म्हणजे त्यामध्ये आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना आहे, त्याचप्रमाणे बिरसा मुंडा क्रांती योजना आहे, या योजनांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जे लाभार्थ्यांना सरकारी योजनेमधून जे काही विहिरी दिलेल्या आहेत त्या विहिरीमध्ये त्यांचं जे काही उत्पन्न वाढलेलं आहे, म्हणजे काही लाभार्थ्यांना पूर्वी 50-60 हजार रुपये शेतीतून उत्पन्न यायचं, आता त्या लाभार्थ्याला 8-9 लाख रुपये असं वार्षिक शेतीमधून उत्पन्न प्राप्त होत आहे, अशा लाभार्थ्यांचा पण आपण सत्कार केलेला आहे, त्या लाभार्थ्यांच्या आपण सक्सेस स्टोरी सुद्धा तयार केलेल्या आहेत. आणि सर्व गावांमध्ये आपण आता माझ्या बाळाची पोषण कहाणी ही सुद्धा आपण सगळ्या गावांमध्ये त्याचा व्हिडिओ बनवत आहोत. आणि मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आपण हे सेवा संकल्प अभियान हिंगोली जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे, त्याचप्रमाणे स्वच्छ सेवा आकलन हे सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे.

हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियान आणि स्वच्छ सेवा आकलन याविषयी हिंगोली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत.

कधी विरहाची आरत तर कधी सुखाची तिप्रीत, मनाच्या गाभाऱ्यात गुंजते गीत, सूर आणि शब्दांचा हा खेळ छान, भावगीत ऐकताना हरपून जातं देहभान. ऐकूयात भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम.

मंगेश पाडगावकर यांच्या लेखणीतून ओघळलेले हे शब्द संगीतबद्ध केले होते शांक नील यांनी, तर गात होते सुरेश वाडकर. आणि या भावगीताबरोबरच श्रोते हो आजच्या भावधारा या कार्यक्रमात आता इथेच विसावा घेऊयात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून 229° अर्थात 1305 kHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 8 वाजतायत लगेचच समाचार प्रभात, आणि त्यानंतर म्हणजे 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देण्यात येईल, ते आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 आणि 13 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दीपूर्ती सोहळ्याला उपस्थित राहणार. रबी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. गुजरातमध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या कारवाईत 526 किलो अंमली पदार्थ जप्त. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी. शुभमन गिलचं वेगवान द्विशतक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू. साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजीत सुवर्णपदक. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC शताब्दीपूर्ती सोहळा आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. UPSC स्थापना 1 ऑक्टोबर 1926 झाली होती. आज होणाऱ्या सोहळ्यात पंतप्रधानांच्या हस्ते UPSC शताब्दीच्या स्मरणार्थ एक नाणं एका टपाल तिकीटाचं अनावरण होणार आहे. देशातल्या आयोगाच्या कामकाजावर प्रकाश टाकणाऱ्या एका पुस्तकाचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल दूरध्वनीवरून संवाद साधत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या सहकार्याचा त्यांनी आढावा घेतला. आपली सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी संवाद कायम ठेवण्यावर दोन्ही नेत्यांचं एकमत झालं. जागतिक शांतता आणि सुरक्षा यासाठी एकत्र प्रयत्न करण्यासह प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचार विनिमय केल्याचं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरील संदेशात नमूद केलं आहे. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं काल 2027-28 या विपणन हंगामासाठी सर्व रबी पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असं वैष्णव यांनी सांगितलं. करडईसाठी प्रति क्विंटल 675 रुपये तर मोहरीसाठी प्रति क्विंटल 413 रुपयांची वाढ जाहीर झाली आहे. त्याशिवाय मसूर डाळीसाठी 390 रुपये, बार्लीसाठी 136 रुपये, हरभऱ्यासाठी 83 रुपये तर गव्हासाठी 25 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारनं 2026-27 या वर्षाच्या खरीप हंगामासाठी उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामधील प्रमुख कडधान्य आणि तेलबियांच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत 5,547 कोटींहून थोड्या अधिक मूल्याच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी आणि आत्मनिर्भर कृषी क्षेत्रासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह यावेळी म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळानं ग्रीन एनर्जी कॉरिडॉरच्या 3रा टप्प्याच्या योजनेलाही मान्यता दिली. या उपक्रमामुळे आंतरराज्यीय पारेषण प्रणाली मजबूत होईल. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 135 गिगावॅटपर्यंतच्या नवीकरणीय ऊर्जेचं वहन करणं शक्य होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज दिल्लीत संरक्षण लेखा विभागाच्या 279व्या वार्षिक दिन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. विभागाच्या विविध उपक्रमांचं उद्घाटन सिंह यांच्या हस्ते होणार आहे. भारतीय लष्कराच्या वित्तीय माहिती प्रणालीचं सक्षम या व्यासपीठाबरोबर एकत्रीकरण, संरक्षण मंत्रालयासाठी सुधारित राष्ट्रीय संकलन प्रणालीचा यात समावेश आहे. त्याशिवाय सिंह यांच्या हस्ते काही पुस्तिकांचं प्रकाशनही करण्यात येणार आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल अमेरिकेतल्या विस्कॉन्सिन इथं आयोजित G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान पोलंडचे अर्थमंत्री आंद्रेज डोमान्स्की यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूकविषयक संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा केली. तसंच भारतीय युरोपीय संघ मुक्त व्यापार करामुळे व्यवसायांसाठी नवीन संधी निर्माण करण्यावर आणि दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक बळकट करण्याच्या मुद्द्यावर विचार विनिमय केला. ही भेट फलदायी ठरल्याचं गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. गुजरात दहशतवाद विरोधी पथक, भारतीय तटरक्षक दल आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी काल एकत्रितपणे केलेल्या कारवाईत 526 किलोहून अधिक अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या पदार्थांची किंमत जवळपास 3,000 कोटी रुपये आहे. लक्षद्वीपच्या किनाऱ्याजवळ मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या इराणी जहाजाला अडवून झडती घेतली असता हा साठा सापडला.

बोटीतून 5 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली असून गुजरात एटीएस पथक पुढील तपास करत आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. दुबईहून इस्रायलच्या तेल अबीब इथं जाणाऱ्या फ्लाय दुबईचं विमान अपघातग्रस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओमानच्या सहवैमानिकाला सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या घटनेत सहवैमानिकानं कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर चाकूनं हल्ला करत 2 मिनिटांपेक्षा कमी वेळेत विमान 17,000 फूट खाली नेण्यास भाग पाडलं. मात्र प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांनी कॉकपिटमध्ये प्रवेश करत हल्लेखोराला ताब्यात घेऊन विमान स्थिरावण्यास मदत केली. त्यानंतर विमानाचा मार्ग बदलून ते सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आलं. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्स यांनी या घटनेचं वर्णन एक गंभीर सुरक्षा घटना आणि संशयित दहशतवादी हल्ला असं केलं आहे. या घटनेत भारतीय नागरिक असलेले कॅप्टन स्मिथ मच्छार जखमी झाले असून त्यांनी शौर्यानं प्रतिकार केल्यानं मोठी दुर्घटना टळली. इस्रायलचे पंतप्रधान तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅप्टन स्मिथ

चे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्स यांनी या घटनेचं वर्णन एक गंभीर सुरक्षा घटना आणि संशयित दहशतवादी हल्ला असं केलं आहे. या घटनेत भारतीय नागरिक असलेले कॅप्टन स्मिथ मच्छार जखमी झाले असून त्यांनी शौर्यानं प्रतिकार केल्यानं मोठी दुर्घटना टळली. इस्रायलचे पंतप्रधान तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅप्टन स्मिथ मच्छार यांचं कौतुक केलं असून आकाशातील आपत्ती टाळणारे नायक अशा शब्दात मच्छार यांचा गौरव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समाज माध्यमांवरील संदेशातून मच्छार यांच्या शौर्याचा गौरव केला आहे. कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले, त्यांच्या धाडसी कार्याला देशाला अभिमान आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. खाण मंत्रालय आजपासून सागरी खनिज पट्टाचा लिलाव सुरू करणार आहे. भारताची सागरी खनिज क्षमता विकसित करण्यासाठी आणि दीर्घकालीन खनिज संसाधन सुरक्षितता बळकट करण्याच्या दिशेनं उचललेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे. या लिलावात अंदमान समुद्र क्षेत्रातील 2 सागरी खनिज पट्ट्यांचा समावेश आहे. पुण्याच्या शर्वरी इनामदार यांनी कॅनडातल्या विनिपेग इथं झालेल्या राष्ट्रकुल भारोत्तोलन स्पर्धेत 57 किलो वजनी गटात 9 सुवर्णपदकांसह 1 रौप्य पदक पटकावलं आहे. गुवाहाटी इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 8 गडी आणि 39 चेंडू राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजनं 7 गडी गमावून 405 धावा केल्या होत्या. हे लक्ष्य गाठताना रोहित शर्मानं केलेली शानदार शतकी खेळी आणि कर्णधार शुभमन गिलच्या वेगवान नाबाद द्विशतकी खेळाच्या जोरावर भारतानं हा विजय साकार केला. रोहित शर्मानं एकदिवसीय कारकिर्दीतील 12,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. या सामन्यात भारतानं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग केला आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना न्यू चंडीगढ इथं येत्या 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही काल भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. महाराष्ट्राचा साहिल जाधव आणि चिकिता तनिपर्थी या भारतीय जोडीनं तिरंदाजीमध्ये अंतिम सामन्यात दक्षिण कोरियावर रोमहर्षक विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं. सातारा जिल्ह्यातल्या साहिल जाधवच्या अचूक नेमबाजीमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातही या कामगिरीचं विशेष कौतुक होत आहे. या सुवर्णपदकाबरोबरच भारतानं 2028 लॉस एंजलिस ऑलिम्पिकसाठी तिरंदाजीतला कोटाही निश्चित केला आहे. भारताच्या महिला हॉकी संघानं दक्षिण कोरियाला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर पुरुष आणि महिला स्क्वॅश संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश करत आणखी 2 पदकं निश्चित केली आहे. या विजयांमुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात 10 सुवर्ण, 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकासह एकंदर 60 पदकं जमा झाली आहेत. या स्पर्धेत आज पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारतीय महिला हॉकी संघानं चीनला पराभूत करून अंतिम सामन्यात आपलं स्थान आधीच निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातला भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यातील उपांत्य फेरीतला सामना होणार आहे. या व्यतिरिक्त भारतीय खेळाडू नेमबाजी, ज्युडो, व्हॉलीबॉल, ट्रॅक सायकलिंग अशा विविध स्पर्धांमध्ये आज सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दीपूर्ती सोहळ्याला उपस्थित राहणार. रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. गुजरातमध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या कारवाईत 526 किलो अंमली पदार्थ जप्त. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी. शुभमन गिलचं वेगवान द्विशतक. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू. साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजीत सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

म्युझिकल टुरिझम मिरजेतली एक अभिनव संकल्पना. रसिक हो, माणूस जेव्हा प्रवासाला निघतो तेव्हा तो काय शोधत असतो? कधी निसर्गाचं हिरवगार सौंदर्य, कधी समुद्राच्या उचंबळणाऱ्या लाटा, कधी जुन्या किल्ल्यांच्या तटांवर अडकलेला इतिहास, तर कधी मनशांतीसाठी मंदिरं आणि तीर्थक्षेत्र. पर्यटनाची रूपं तरी किती सांगावीत. निसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, समुद्र पर्यटन आणि जिथं वैद्यकीय उपचार उत्तम मिळतात तिथं विकसित झालेलं मेडिकल टुरिझम. पण मला सांगा, कधी तुम्ही केवळ आणि केवळ सुरांच्या मागं सफर केली आहे? असा प्रवास जिथं हवेतही रागांचे तरंग असतात, जिथं प्रत्येक गल्लीत तंबोऱ्याची सुरेल झंकार ऐकू येते आणि जिथल्या मातीत संगीत महर्षींच्या पावलांचे ठसे जपलेले असतात. आज आपण अशाच एका अनोख्या प्रवासाला जाणारे. एक अशी संकल्पना जी देशात पहिल्यांदाच आकाराला आली आहे. म्युझिकल टुरिझम म्हणजेच संगीत पर्यटन. आणि या अद्भुत संगीतमय सफरीचं केंद्रस्थान आहे आपली संगीत पंढरी मिरज. श्रोते हो, मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या अभिनव उपक्रमातून मिरजेतलं संगीत वैभव प्रत्यक्षात अनुभवण्याची, डोळ्यांनी पाहण्याची आणि कानात साठवण्याची पर्वणीच उपलब्ध झाली आहे. चला तर मग आजच्या या जागतिक संगीत दिनाच्या कार्यक्रमात आपण घर बसल्याच मिरजेच्या या संगीतमय गल्ल्यांमधून फिरूया. तिथल्या प्रत्येक वास्तूचा, प्रत्येक स्मारकाचा आणि वाद्यनिर्मितीच्या अलौकिक कौशल्याचा प्रवास अनुभवूया. रसिक हो, उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातलं प्रसिद्ध ग्वाल्हेर घराणं महाराष्ट्रात आणण्याचं ऐतिहासिक कार्य ज्यांनी केलं ते महादेवबुवा गोखले हे याच मिरजेचे. पुढे गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी अनेक वर्ष रसिकांची सेवा केली. बाळकृष्णबुवांच्या पायाशी बसून पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी गायनविद्या संपादन केली. विचार करा, ज्या विष्णू दिगंबरांनी संपूर्ण देशात संगीताचा प्रचार केला, ज्यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली, त्या गानमहर्षींचं संगीत बालपण या मिरजेच्या मातीत घडलं. आणि ही साखळी इथंच थांबत नाही. पंडित विष्णू दिगंबर पलुस्करांचे शिष्य विनायकबुवा पटवर्धन आणि प्रोफेसर बी आर देवधर हे सुद्धा याच भूमीशी जोडलेले. हेच ते बी आर देवधर ज्यांनी पुढे जाऊन पंडित कुमार गंधर्वांसारख्या अलौकिक प्रतिभेला गायनाचे धडे दिले. दुसरीकडे बाळकृष्णबुवांचे दुसरे शिष्य मिरजेतले निळकंठबुवा जंगम यांच्याकडे कुणी धडे घेतले माहितीये? ख्यातनाम गायक तानसम्राट पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी. म्हणजे बघा, ग्वाल्हेर घराण्याची ही सगळी दिग्गज मंडळी कुठल्या ना कुठल्या रूपानं मिरजेशी बांधलेली होती. पण मिरज फक्त ग्वाल्हेर घराण्यापुरती मर्यादित राहिली नाही. ती जशी ग्वाल्हेर घराण्याची कर्मभूमी होती, तशीच ती किराणा घराण्याच्या अलौकिक सुरांनी न्हावून निघालेली नगरी ठरली.

0: श्रोते हो, सकाळचे 8:40 आणि 18 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम म्युझिकल टुरिझम, एक अभिनव संकल्पना.
1: श्रोते हो, नमस्कार. आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त राज्यस्तरीय समन्वित विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत म्युझिकल टुरिझम, एक अभिनव संकल्पना याविषयी माहिती.

संगीतरत्न खासाहेब अब्दुल करीम खां यांनी तब्बल 40 वर्ष मिरजेत वास्तव्य केलं. त्यांनी या शहराला आपल्या सुरांनी पुनीत केलं. खरं सांगायचं तर किराणा घराण्याला मिरज घराणं म्हणावं इतका घट्ट आणि आपुलकीचा संबंध किराण्याचा आणि मिरजेचा आला. पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर आणि खांसाहेब अब्दुल करीम खां या दोघांचंही मिरजेवर इतकं अथांग प्रेम होतं की मृत्यूनंतर सुद्धा त्यांचा देह याच मिरजेच्या पवित्र मातीत एकरूप झाला. याशिवाय मिरजेच्या संगीताच्या आकाशात चमकलेले इतर तारे आठवूया. ख्यातना मृदंगवादक गुरुदेव पटवर्धन, पंडित केशवराव दातार, शापित गंधर्व वामनबुवा चाफेकर, तबलावादक गणपतराव कवठेकर, भानुदासबुवा गुरव, ज्येष्ठ संगीतकार वसंत पवार, राम कदम, सनईवादक एस बी माने आणि तिप्पांना मुळे अशी एकाहून एक सरस गायक, वादक आणि संगीतकारांची नामावली मिरजेच्या नावावर आहे. या सगळ्या महान कलाकारांच्या वास्तव्यानं पवित्र झालेल्या वास्तू, त्यांची स्मृतिस्थळं, त्यांनी लिहिलेली दुर्मिळ

कागदपत्र आणि त्यांचे पुतळे आजही जसेच्या तसे जतन केलेले आहेत. आणि याच सर्व गोष्टी पर्यटकांना प्रत्यक्ष दाखवण्यासाठी म्युझिकल टुरिझमची ही अभिनव संकल्पना पुढे आली आहे. हा प्रवास सुरू होतो मिरजेच्या त्या ऐतिहासिक गल्ली बोळांमधून जिथं संगीताचा इतिहास घडला. गायनाचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर राहत असलेलं त्यांचं ऐतिहासिक घर, पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांचे गुरु निळकंठबुवा जंगम यांचं घर, तबलावादक भानुदासबुवा गुरव यांचं घर आणि अप्रतिम संगीतकार वसंत पवार यांची समाधी आणि विनायकबुवा पटवर्धन यांनी स्थापन केलेलं पलुस्कर स्मृती मंदिर. ज्या वास्तूंच्या भिंतींनी पंडितजींच्या ताना ऐकल्या असतील, जिथं संगीताचे रियाज रात्र रात्र चालले असतील, तिथं उभं राहणं हाच एक भावूक अनुभव असतो.

या म्युझिकल सफरीतला सगळ्यात भाऊक आणि महत्वाचा टप्पा म्हणजे ख्वाजा शमना मीरा साहेब दर्गा आणि संगीतरत्न अब्दुल करीम खा साहेबांची समाधी. खा साहेबांची मीरा साहेबांवर असीम श्रद्धा होती. एकदा खा साहेब प्लेगच्या गंभीर आजारानं ग्रस्त झाले होते. मीरा साहेबांच्या कृपेनंच आपल्याला पुनर्जन्म मिळाला अशी खा साहेबांची दृढ भावना होती. म्हणूनच त्यांनी मृत्यूपूर्वी इच्छा व्यक्त केली होती, माझ्या मृत्यूनंतर माझा देह मीरा साहेबांच्या चरणीच दफन करण्यात यावा. त्यांच्या इच्छेनुसार दर्गा आवारातच त्यांचं पार्थिव दफन करण्यात आलं. आज तिथं अतिशय सुंदर असं स्मारक उभारण्यात आलं आहे. शेजारीच त्यांच्या पत्नी बनुबाई लाटकर यांची सुद्धा समाधी आहे. आणि या समाधीचं खास वैशिष्ट्य माहिती आहे? खा साहेबांच्या समाधीवर त्यांच्या अत्यंत आवडत्या दरबारी कानडा या रागाच्या स्वररचना कोरण्यात आलेल्या आहेत. एखाद्या संगीत उपासकासाठी याहून मोठं स्मारक काय असू शकतं? आणि याच दर्गा आवारात उभं आहे एक ऐतिहासिक चिंचेचं झाड. हे झाड खा साहेबांच्या अथांग संगीत सेवेचं मूक साक्षीदार आहे. याच झाडाखाली बसून खा साहेब आपली गायन सेवा अर्पण करत असत. खा साहेबांच्या मृत्यूनंतर किराणा घराण्याचे गायक आजही या झाडाखाली बसून सुरांची सेवा अर्पण करतात. म्युझिकल टुरिझममध्ये या झाडाखाली क्षणभर थांबून तो इतिहास आठवणं हा पर्यटकांसाठी एक विलक्षण अनुभव ठरतो. पुढं हा प्रवास आपल्याला घेऊन जातो मिरजेच्या प्रसिद्ध आंबाबाई मंदिरात. हे मंदिर केवळ धार्मिक केंद्र नाही तर संगीताचं मोठं व्यासपीठ आहे. इथं होणारा नवरात्र संगीत महोत्सव जगभरातील संगीत रसिकांचं आकर्षण ठरलं आहे. तिथंच असलेलं बालगंधर्व नाट्यगृह मराठी नाट्यसंगीताच्या सुवर्णकाळाची साक्ष सांगणारं बालगंधर्व नाट्यगृह सध्या नव्या रूपात मिरजेत उभं आहे. मिरजेच्या पर्यटनात आणखी एक दुर्लक्षित पण रंजक टप्पा दाखवला जातो, तो म्हणजे जुन्या काळातल्या गझल गाणाऱ्या नायकिणींचे वाडे. त्या काळात शास्त्रीय संगीत आणि गझल गायकीला राजाश्रय आणि लोकाश्रय कसा मिळत होता याची रंजक माहिती इथं मिळते. रसिकहो, या संगीतमयी पर्यटनाचा पुढचा अतिशय महत्वाचा टप्पा म्हणजे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय.

पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी स्थापन केलेल्या या ऐतिहासिक संस्थेचं मुख्य कार्यालय कुठं आहे माहितीये? आपल्या याच मिरजेत. संपूर्ण देशभरात चालणाऱ्या संगीत, नृत्य आणि वाद्य परीक्षांचं नियंत्रण याच मिरजेच्या कार्यालयातून केलं जातं. तसंच 60 वर्षांहून अधिक काळ अविरतपणे प्रकाशित होणारं संगीत कलाविहार हे प्रसिद्ध मासिक सुद्धा याच मिरजेतून प्रसिद्ध होतं. रसिक हो, मिरज इतिहास संशोधन मंडळाद्वारे मिरजेच्या संगीत परंपरेचा एक अथांग ऐतिहासिक दस्तऐवज जपून ठेवला आहे. म्युझिकल टुरिझममध्ये पर्यटकांना हा दुर्मिळ खजिना जवळून बघता येतो. आणि सगळ्यात विशेष म्हणजे जुन्या ग्रॅमोफोन रेकॉर्ड प्लेअरवर मिरजेच्या प्राचीन गायकांनी गायलेली दुर्मिळ गाणी ऐकण्याची संधी आपल्याला मिळते. जेव्हा तो जुना रेकॉर्ड प्लेअर फिरू लागतो आणि त्यातून 19व्या शतकातलं खा साहेबांचं किंवा बाळकृष्ण बुवांच्या परंपरेतले सूर बाहेर पडतात, तेव्हा काळ मागं फिरल्याचा

रसिक हो, आता आपण जाऊया मिर्झेच्या ओळखीच्या सगळ्यात मुख्य, अतिशय महत्वाच्या आणि नयनरम्य भागाकडं. मिरज शहराची सगळ्या जगात सगळ्यात मोठी ओळख कोणती असेल तर ती म्हणजे तंतुवाद्यांचं माहेरघर. जगाच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं भारतीय शास्त्रीय संगीत गायलं किंवा वाजवलं जातं तिथं मिर्झेचा तानपुरा किंवा सतार असणारच. मग ते लंडन असो, पॅरिस असो, न्यूयॉर्क किंवा टोकियो, मिर्झेच्या तंतुवाद्याशिवाय भारतीय संगीताची मैफिल रंगूच शकत नाही. पण ही तंतुवाद्यांची निर्मिती मिर्झेत कशी सुरू झाली याचा इतिहास अतिशय रंजक आणि प्रेरणादायी आहे. गोष्ट आहे साधारण सन 1950 आसपासची. त्या काळी महाराष्ट्रात गवयांना लागणारे तंबोरे, सतार, बीन, दिलरुबा ही वाद्य उत्तर हिंदुस्थानातल्या जयपूर, बनारस किंवा लखनौवरून आणावी लागत असत. महाराष्ट्रात फक्त लाकडी एकतारे किंवा सुरसोटे बनायचे. बाहेरून वाद्य आणणं अतिशय खर्चाचं आणि धोक्याचं असायचं, त्यामुळं मोजक्याच गायकांकडे स्वतःची वाद्य असायची. मग मिर्झेत हा चमत्कार कसा घडला? मिर्झेतल्या तंतुवाद्यांचे आद्य निर्माते होते फरीद साहेब शिकलगार आणि त्यांचे बंधू मोहितदीन साहेब शिकलगार. या शिकलगार घराण्याचा मूळ व्यवसाय काय होता माहितीये? युद्धासाठी लागणारी हत्यारं, तलवार, भाले, बरचा, जांबिया, दांडपट्टा बनवणे आणि त्यांना धार लावणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. ते मूळचे विजापूरचे. आदिलशाही राजवटीत मिर्झेच्या सुभेदारानं सैन्यासाठी हत्यारं बनवण्यासाठी या शिकलगार कुटुंबाला मिर्झेत आणलं, त्यांना राहायला जागा दिली आणि जमिनी इनाम दिल्या. पुढं ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला आणि तलवारी, भाल्यांची मागणी घटली. मग हे शिकलगार कुटुंब कात्र्या, सुर्या, वस्तारे यांना धार लावून उदरनिर्वाह करू लागले. मिर्झेचे तत्कालीन संस्थानाधिपती श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन दुसरे हे कलाप्रेमी होते. त्यांच्या दरबारात अनेक प्रसिद्ध गायक गायिका येत असत. फरीद साहेब या कलाकारांची गाणी ऐकायला जायचे. गाता गाता कुणाचं वाद्य पिघडलं, तुटलं तर फरीद साहेब ते मोफत आणि कौशल्यानं दुरुस्त करून द्यायचे. दुरुस्त करतानाच त्या वाद्याचा सखोल अभ्यास करायचे, वाद्य पूर्ण उघडून त्याची रचना समजून घ्यायचे. आणि अनेक वर्षांच्या अशा अभ्यासानंतर फरीद साहेबांनी निश्चय केला, मी महाराष्ट्रात स्वतःच्या मातीत तंतुवाद्य तयार करणार. पण श्रोते हो, हा प्रवास सोपा नव्हता. अनंत अडचणींचा डोंगर समोर होता. तंबुरासाठी लागणारे मोठे भोपळे कुठं मिळत नव्हते, वाद्य बनवायला हत्यारं नव्हती. पण बंधू मोहितदीन साहेबांनी स्वतःच्या कल्पकतेनं करवत, रंधा, कानस बनवून दिली. डिंक नव्हता, तो चांबड्यापासून बनवला. भोपळा आणि लाकडी दांडी जोडण्यासाठी झाडांच्या डिंकाचा वापर केला. पॉलिश पेपर नव्हता तर काचेची पूड कागदावर चिकटवून पॉलिश पेपर तयार केला. वाद्यांना लाल रंग देण्यासाठी पानाचा विडा कुटून रंग बनवला आणि छत्रीच्या जुन्या लोखंडी तारा तापवून निरनिराळ्या छिद्रांमधून ओढून हव्या त्या जाडीच्या तारा तयार केल्या. अशा रीतीनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सन 1950 मध्ये महाराष्ट्रातल्या पहिल्या वहिल्या तंतुवाद्याचा जन्म मिर्झेत झाला.

तंतुवाद्य बनवण्यासाठी सगळ्यात कठीण आणि नाजूक काम म्हणजे जवारी काढणं. फरीद साहेब जवारी खोदण्याच्या कामात इतके निष्णात झाले की सगळ्या देशात त्यांचा हात धरणारा कारागीर नव्हता. त्याकाळी ब्रिटिशांच्या पॉलिटिकल एजंटने फरीद साहेबांना एक तंबोरा, सतार आणि ताऊस बनवायला सांगितले. फरीद साहेबांनी तयार केलेली वाद्य बघून तो इंग्रज अधिकारी इतका खुश झाला की त्यानं वाद्यांची किंमत तर दिलीच, पण खास पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक देऊन फरीद साहेबांचा गौरव केला. सन 1990 प्रसिद्ध बॉम्बे गॅझेटियर यामध्ये फरीद साहेबांचा विशेष उल्लेख आढळतो. त्यात लिहिलंय, द सतार्स ऑर गिटार्स मेड ॲट मिरज, इस्पेशली दोज मेड बाय फरीद, आर इन ग्रेट डिमांड. फरीद साहेबांनंतर त्यांचे उत्तराधिकारी आणि सोबतीच्या सतारमेकर मंडळी अशा अनेक

पुरंदर कारागिरांनी ही कला वृद्धिंगत केली. पुढे 1913 धारवाडच्या अखिल भारतीय हस्तव्यवसाय प्रदर्शनात मिरजेच्या तंतुवाद्यांना कांस्य पदक मिळालं. गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांनी सुद्धा या कलेचं तोंड भरून कौतुक केलं. आता मिरजेत या उद्योगाची एक भव्य पेठ वसली आहे. तिथल्या मुख्य रस्त्याला आद्य निर्माते फरीद साहेब मार्ग असं नाव देण्यात आलं आहे. आज 500 अधिक कारागीर आणि 30 अधिक दुकानं या व्यवसायात कार्यरत आहेत. म्युझिकल टुरिझम मध्ये जेव्हा पर्यटक सतारमेकर गल्लीत जातात तेव्हा त्यांना भोपळा निवडण्यापासून, लाकूड तासण्यापासून, तारा बसवण्यापासून ते जवारी काढण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष बघायला मिळते. इतकंच नाही तर आजच्या तरुण पिढीनं मिरजेच्या या कलेचं सुंदर सोविनियर्स म्हणजे प्रतिकृती बनवल्या आहेत. छोट्या सुबक सतारी, तंबोऱ्याचे किचन्स, टेबल लॅम्प्स, लहान लहान भेटवस्तू पर्यटकांसाठी मोठी आकर्षण ठरत आहेत आणि यातूनच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होत आहेत. श्रोते हो, मिरज ही केवळ भूतकाळात रमणारी भूमी नाही तर ती वर्तमानात सुद्धा तितकीच गाजणारी संगीताची पंढरी आहे. मिरजेत वर्षभरात 10+ भव्य संगीत महोत्सव होतात. या सर्व महोत्सवांमुळे संपूर्ण वर्षभर मिरज नगरी संगीतात न्हाऊन निघते. या म्युझिकल टुरिझम सफरीला येणाऱ्या पर्यटकांसाठी संपूर्ण दिवसभराचा प्रवास झाल्यानंतर संध्याकाळी मिरजेच्या संगीत परंपरेवर आधारित एक विशेष माहितीपट दाखवला जातो आणि त्यानंतर एखाद्या नामवंत किंवा स्थानिक कलाकाराच्या थेट गायनवादनाच्या मैफिलीनं या पर्यटनाचा गोड समारोप होतो. म्हणजे बघा, इतिहास बघणं, वाद्यनिर्मिती अनुभवणं, दुर्मिळ दस्तऐवज बघणं आणि शेवटी कानात सुरांची अमृतवृष्टी घेऊन घरी परतणं असा परिपूर्ण अनुभव जगात कुठं मिळेल? फक्त आणि फक्त आपल्या मिरजेत.

रसिक हो, इतिहास, कला, कष्ट आणि सुरांचा हा अद्भुत मिलाफ म्हणजे मिरजेचं म्युझिकल टुरिझम. मिरज इतिहास संशोधन मंडळ यांच्या या संकल्पनेला मनापासून सलाम. जर तुम्ही संगीतप्रेमी असाल, इतिहासप्रेमी असाल किंवा पर्यटनाची आवड असणारे रसिक असाल, तर आयुष्यात एकदा तरी या संगीत पंढरी मिरजेच्या म्युझिकल टुरिझमला नक्की भेट द्या. तिथली माती, तिथले रस्ते आणि तिथली हवा तुम्हाला एकच सांगेल, संगीताला कोणताही धर्म नसतो, सुरांना सीमा नसतात. जिथं मन जुळतं तिथंच खरा रियाज घडतो. याच सुरेल विचारासह आजच्या या संगीतमय सफरीतून मी यशश्री जोशी इथंच तुमचा निरोप घेते. नमस्कार.

0: आत्ताच आपण आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त म्युझिकल टुरिझम एक अभिनव संकल्पना याविषयी माहिती ऐकलीत. या कार्यक्रमासाठी लेखन केलं होतं मानसिंगराव कुमठेकर यांनी. वाचक स्वर यशस्वी जोशी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह राज साने यांना निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते, आत्ताच आपण आंतरराष्ट्रीय संगीत दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात म्युझिकल टुरिझम एक अभिनव संकल्पना. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी सांगली केंद्राची. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे
2: संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 9 वाजतात. ऐका आमच्या केंद्राच्या उर्दूतून बातम्या.
3: ये आकाशवाणी छत्रपति संभाजीनगर है. शेख तौफीक से इलाकाई खबरें सुनिए. पहले खास खबरों की सुर्खियां. मरकजी काबीना ने रबी सीजन के लिए फसलों की कम अज कम इमदादी कीमत में इजाफे को दी मंजूरी. पानी फराहमी के वजीर की पानी की मनसूबा बंदी की हिदायत. आबी वसाइल के वजीर ने भी जायजा इजलास किया मुनाकिद. रियासती पब्लिक सर्विस कमीशन के उम्मीदवार तलबा की जानिब से कल का मुजवजा एहतजाज मुलतवी. 46वें मराठवाड़ा साहित्य सम्मेलन का ऐलान बीड जिले के बंसारुला में. भारत एशियाई खेलों

0: काय सांगते ओटीपी किंवा पिन साठी कॉल अथवा मेसेज आला तर नीट लक्ष द्या.
1: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतांचा नजराणा लखलख चंदेरी हा कार्यक्रम. श्रोते हो, आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष आहे. चला ऐकूयात गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या कल्पनाविष्कारातून साकारलेल्या काही ओळी. सुरुवातीला अनामिका या चित्रपटातील गीत.

अनामिका या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांचा स्वर श्रोतेहो आपण ऐकत होतात. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. श्रोतेहो गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा साहित्यिक प्रवास अतिशय समृद्ध, क्रांतिकारी आणि चित्रपटसृष्टी

गतीच्या पलीकडे जाणारा होता. ते केवळ एक यशस्वी चित्रपट गीतकार नव्हते, तर 20व्या शतकातील उर्दू साहित्यातील अग्रगण्य कवी आणि विचारवंत होते.

यादों की बारात या चित्रपटासाठी आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांचा युगुल स्वर श्रोते हो आपण ऐकत होतात. संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. श्रोते हो, मजरूह सुलतानपुरी यांनी तरुण वयातच गझल आणि कविता लिहिण्यास सुरुवात केली. 1945 एका मुशायरात त्यांच्या गझलने प्रसिद्ध उर्दू कवी जिगर मुरादाबादी यांचं लक्ष वेधून घेतलं. जिगर मुरादाबादी यांनी मजरूह यांच्यातील प्रतिभा ओळखली आणि त्यांना आपलं शिष्य मानून त्यांचं मार्गदर्शन केलं, ज्यामुळे मजरूह उर्दू साहित्यात एक प्रतिष्ठित नाव बनलं.

मोहम्मद रफी आणि सुषमा श्रेष्ठी यांच्या स्वरातून हम किसी से कम नहीं या चित्रपटातील गीत श्रोते हो आपण ऐकलात. संगीत होतं राहुलदेव बर्मन यांचं. श्रोते हो आपण ऐकत आहात मजरूह सुलतानपुरी यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम लखलक चंदेरी. श्रोते हो मजरूह सुलतानपुरी यांचा सुरुवातीला चित्रपटासाठी गीतं लिहिण्यासाठी नकार होता, पण कौटुंबिक जबाबदारी आणि जिगर मुरादाबादी यांच्या सांगण्यावरून त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. चित्रपटात काम करतानाही त्यांनी आपल्या गाण्याचा साहित्यिक दर्जा कधीही घसरू दिला नाही. सोप्या शब्दात उच्च दर्जाचं तत्त्वज्ञान मांडणं हे त्यांच्या चित्रपट गीतांचं वैशिष्ट्य आहे.

दोस्ती या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत श्रोते हो आपण ऐकलात. या गाण्याला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोते हो मजरूह सुलतानपुरी यांना त्यांच्या साहित्यातील अमूल्य योगदानासाठी सर्वोच्च इक्बाल सन्मान आणि गालिब पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.

जो जीता वही सिकंदर या चित्रपटासाठी उदित नारायण आणि साधना सरगम यांचा युगुल स्वर श्रोते हो आपण ऐकत होतात. आणि या गाण्याबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम इथे समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. आज या कार्यक्रमात गीतकार शायर मजरूह सुलतानपुरी यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. श्रोते हो 9:35 होत आहेत. लगेचच दैनंदिन उर्दू कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आहात. आता प्रसारित करीत आहोत ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम. शीर्षक अनुभव आदर्श आणि आनंदाचा सोहळा. हा कार्यक्रम मुलाखतींवर आधारित आहे. आज यात सहभाग आहे ज्येष्ठ साहित्यिक श्रीधर नांदेडकर, सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम सिंग राजपूत, शहरातील रक्तपेढीसाठी कार्यरत डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, बालकुमार साहित्यिक लीला शिंदे, अल्ट्रा मॅरेथॉन पटू बालाजी नारागुडे, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले, सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. तेव्हा ऐकूयात समन्वित कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम अनुभव आदर्श आणि आनंदाचा सोहळा. सहभाग ज्येष्ठ साहित्यिक श्रीधर नांदेडकर, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंग राजपूत, शहरातील रक्तपेढीसाठी कार्यरत असलेल्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, बालकुमार साहित्यिक लीला शिंदे आणि अल्ट्रा मॅरेथॉन पटू बालाजी नारागुडे, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले, सादरकर्ते नयन पवार. श्रोते हो, आज 1 ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिन. आजचा दिवस विशेष नक्कीच आहे. तो दिवस सांगतोय ज्या अनुभवाच्या आणि शिस्तीच्या मदतीनं आपण आपल्या जीवनात यश मिळवतो आहोत त्याचे खरे मानकरी आहेत आपल्या सभोवती असलेले ज्येष्ठ नागरिक. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये आहे एक उत्साह, आणि त्या उत्साहाच्या जोरावरच हे ज्येष्ठ नागरिक प्रत्येक यश तर मिळवतातच, आणि कधीतरी आपल्याला अपयश पत्करावं लागलं तरी ते स्वीकारावं कसं याचा एक आदर्श त्यांच्या अनुभवातून आपण घेऊ शकतो. ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्याचा प्रमुख उद्देश आहे त्यांनी मिळवलेले अनुभव, ज्ञान यांचा सन्मान करणं, आणि ज्येष्ठांच्या आयुष्याची सेकंड इनिंग ही आणखी उत्साही कशी होईल यासाठी प्रयत्न करणं. त्यासाठीच ऐकूया ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध ज्येष्ठ नागरिकांशी साधलेला संवाद. तर श्रोते हो, जाणून घेऊया ज्येष्ठ साहित्यिक श्रीधर नांदेडकर काय म्हणतायत.
2: नमस्कार. हा दिवस आनंदाचा आहे, तसाच तो आत्मचिंतनाचाही आहे. खरं तर ज्येष्ठत्व ही समस्या नाहीच आहे, ती आनंददायी अवस्था असते असा एक सकारात्मक संदेश. आणि याबाबत सुरुवातीलाच मी आनंद व्यक्त करतो आणि सर्व ज्येष्ठ बांधवांना ज्येष्ठ नागरिक दिनाच्या प्रसंगी आनंदी आणि निरोगी आयुष्यासाठी खूप शुभेच्छाही देतो. खरं तर जीवनामध्ये एक टप्पा असा येतो जेव्हा अनुभवाचं संचित आपल्या सोबत असतं, चढउतार पाहिलेले असतात, यश अपयश असतं, ठेचा खाल्लेले असतात, अपमान सोसलेले असतात, मात्र आयुष्यानं हे सगळं आपल्या वाट्याला देताना दुसऱ्या बाजूला कुटुंब असतं, नाती असतात, मैत्री असते, जबाबदाऱ्यांच्या चक्रव्यूहातून काही आनंदाचे क्षणही आपल्या वाट्याला आलेले असतात, विश्वासघाताचे प्रसंगही असतात आणि देव माणसं देखील भेटतात. असूया, मत्सर, प्रेम, आस्था, सहभाव सगळं मिळून आयुष्याचा एक दीर्घ असा अनुभवपट हाती असतो, म्हणजेच आयुष्यानं आपल्याला खूप काही शिकवलेलं असतं. आता मात्र आयुष्यातला एक नवीन डाव सुरू होणार असतो, तर मग अशा प्रसंगी पुढल्या पिढीसमोर मी कुठलं उदाहरण ठेवावं? आपण असं ठरवायला पाहिजे की शारीरिक मर्यादांचा आता स्वीकार करायचा, पण त्याचवेळी मानसिकतेत मात्र प्रयत्नपूर्वक बदल करायचा. म्हणजे एकटेपणावर मात करण्याची युक्ती स्वतःच शोधायची, प्रसंगी मदत घ्यायची पण ओझं टाकायचं नाही. खरं तर पाखरांना पंख फुटावेत म्हणून आपण राबलो आहोत, तर आता त्यांच्या पायात दोरा अडकवायचा नाही. संवादासाठी देव निवडायचा, माणसांकडून अपेक्षा ठेवायची नाही. भूतकाळाचा उच्चार चार चौघात अजिबात करायचा नाही. आपली गरज असेल तिथं तत्परतेनं हजर राहायचं, गरज नसेल तिथून अदृश्य व्हायचं. मन रमवण्याचं साधन तर शोधलंच पाहिजे. बौद्धिक खेळ, कोडी सोडवणं, बुद्धिबळ, वाचन, लेखन, संगीत शिकणं, ऐकणं, स्वयंसेवी संस्थेत काम करणं, असं काहीतरी, आणि शक्य होईल तितका व्यायाम आणि त्रास होणार नाही असा आहार. आणि हे सगळं जर मी करणार असेल तर मग जीवन म्हणजे आनंदाचा मला सोहळाच वाटतो. म्हणजे मग अगदी मोजके जीवलग देखील आपल्या सुखदुःखाला पुरेसे होतात. मुलाबाळांना, नातवंडांना आपला सहवास हवा असेल तर तो भरपूर देता येतो. स्वतःचा मात्र आध्यात्मिक प्रवास करणं या इतका दुसरा आनंद या दुसऱ्या जीवनाच्या टप्प्यामध्ये दुसरं कुठलाच असू शकत नाही. भजन, प्रार्थना,

0: तुम्हाला त्या शांत जगाची सफर घडवतात जिथे संतांची सावली अनुभवता येते. आपला अहंकार वितळतो, मत्सर द्वेष नाहीसा होतो, माणसांबद्दलचं आणि देवाबद्दलचं प्रेम तेवढं शिल्लक राहतं आणि तुकोबांचे शब्द आयुष्य उजळून टाकतात. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरुणिया. धन्यवाद.
1: अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना आपलं आयुष्य सुखमय करण्यासाठी एक मार्ग मिळू शकतो. मात्र अनेक वेळा जीवनामध्ये येत असणाऱ्या अडचणी, वैफल्यग्रस्त परिस्थिती यांची सांगड घालत परिस्थितीवर विजय मिळवून आनंदी कसं राहावं हे सांगत आहेत निवृत्त शिक्षणाधिकारी आणि निवृत्तीपश्चात समाजकार्याला वाहून घेतलेले धोंडीराम सिंग राजपूत.
2: ज्येष्ठ नागरिक हे अनुभव संपन्न असतात. त्यांनी अनेक उन्हाळे आणि पावसाळे पाहिलेले असतात. जीवनातील चढ उतारांना सामोरे जात ते जीवन जगत असतात. आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. मी किती आनंदी आहे यापेक्षा माझ्यामुळे किती आनंदी असतील हे धोरण ते वृद्धापकाळात ठेवून जगतात. अनुभव, आदर्श व आनंदाचा सोहळा हाच ज्येष्ठांच्या जगण्याचा नात्याचा गोतावळा आहे. ज्येष्ठ नागरिकांनो, आता स्वतःसाठी जगा, स्वतःची काळजी घ्या, ते आनंदानं जगूया. येईल साठी येईल सत्तरी, करायची नाही कुणी चिंता, प्रत्येक दिवस मजेत घालवायचा, वाढवायचा नाही अपेक्षाचा गुंता. वय झालं, म्हातारपण आलं, तुम्हीच सांगा बरं ज्येष्ठांनो, छंद जोपासायला वयाचं बंधन असतं का? रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का? करमत नाही करमत नाही सारखं असं म्हणायचं नाही. आवडत्या कामात दिवस घालवायचा, उगाच कुडात बसायचं नाही. गुडघे गेले कंबर गेली म्हणायचं नाही. स्वतःला समजायचं असतं, पुढं पुढं चालायचं असतं. माझ्या ज्येष्ठ नागरिक मित्रांनो, आनंदाने राहा. वृद्धापकाळात मित्र हा खरा आधार असतो. आपण मित्र जोडा आणि आनंदी जीवन जगा. ज्येष्ठ नागरिक ह्या देशाचे आधार वड आहेत, ह्या देशाची ठेव आहे. आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांनो, समाजात चला, लोकांबरोबर मिसळा, आपल्या जुन्या आठवणी आठवा आणि आनंदाने आपण जीवन जगूया. आरोग्याची काळजी घ्या, पैसे आपल्या आरोग्यासाठी राखून ठेवा. पैसे आपल्याला कधीही कामा येतात. लेख लक्षात ठेवा, वृद्धापकाळामध्ये आपली नाती गोती सांभाळा, आपल्या मित्रांबरोबर राहा आणि मस्त राहा, स्वस्त राहा, आरोग्यदायी राहा, आनंदी राहा.
1: अशा प्रकारे आनंद मिळवत असताना बऱ्याच वेळा शारीरिक कमजोरी माणसाला ज्येष्ठत्वाची बोचरी आठवण करून देते. मात्र त्याही परिस्थितीत मार्ग काढत ज्येष्ठ लोकसुद्धा ज्येष्ठांसाठी कसे मदतीचा हात बनतात हे एका ज्येष्ठ अनुभवी आणि समाजासाठी मदतीचा हात देणाऱ्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी आपल्याला सांगतायत.
3: 60 वर्ष पूर्ण झाली म्हणून आपण ज्येष्ठ नागरिक झालो याची थोडीशी खरं म्हणजे गंमतच वाटते. मागे वळून पाहताना लक्षात येतं कितीतरी चांगले वाईट अनुभव आपण घेत राहिलो, काही गोष्टी शिकतही राहिलो. या सगळ्या ह्याच्यामध्ये खरं म्हणजे सुरुवात जी होते ती आपल्या आई वडिलांपासून. त्यामुळे आदर्श कोणाचा असावा आपल्या समोर, तर आपल्या आई वडिलांचाच आदर्श तोच माझ्या समोर होता. माझे वडील एकदम तसे कडक प्रामाणिक शासकीय अधिकारी आणि आई एक सहनशील गृहिणी, या दोघांकडे पाहतच मी मोठी झाले. येणाऱ्या प्रसंगाला अतिशय धीराने तोंड कसं द्यायचं हे त्या दोघांकडनं मी शिकले. आपण कुठलीही जबाबदारी नाही म्हणायची नाही, आपण ती घ्यायची आणि ती उत्तम पद्धतीने पार पाडायची हे आम्ही शिकलो. काही चांगले अनुभव नक्की आयुष्यामध्ये आले, संधी पण चांगल्या मिळाल्या, सहकारीही चांगले मिळाले. आनंद ही गोष्ट अशी आहे की ती खरं म्हणजे तुमच्या मनातूनच लागते. आनंद बाह्य गोष्टींवर आपण नाही ठेवला पाहिजे याची शिकवण आम्हाला फार लहानपणीच मिळाली. वडील आम्हाला दासबोध वाचून दाखवायचे. त्यामुळे आयुष्य हे बाह्य गोष्टींवर अवलंबून न ठेवता जे आहे त्याला स्वीकारून त्यात आनंद मानणं हे आम्ही त्यांच्या वागण्यातून शिकलो. वैद्यकीय अधिकारी आहे, डॉक्टर आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे रक्त केंद्रामध्ये मी काम करते गेली अनेक वर्ष, 33 वर्ष असं म्हणता येईल. त्याशिवाय मी 14 रक्त केंद्र महाराष्ट्रात आहे, त्याची एक अंडर सेक्शन 8 कंपनी आहे, त्याची कार्यवाह म्हणून पण काम करते. पण हे कसं आहे सगळं की हे स्वतःच्याही आनंदासाठी आणि त्याचा आपोआप समाजाला उपयोग होतो. म्हणजे रक्त ही गोष्ट अशी आहे की अनेकांना ते बऱ्याच वेळा लागतं,

0: आणि ते वेळेवर देण्याचं काम आमची टीम करत असते. आणि खरं म्हणजे आमची टीम करते म्हणत असताना रक्तदाते रक्त केंद्रातून रक्तदान करतात किंवा शिबिर घेतात, म्हणून हे सगळं शक्य होतं की इथे अनेक सेवाव्रती अशा पद्धतीचं काम करतात. कदाचित रक्तदात्यांना हे माहिती आहे की त्यांना रक्त केंद्रातनं त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा फोन येतो. हे काम सेवाव्रती करतात आणि ते आनंद घेतात त्या विषयाचा. म्हणजे अनेक रुग्णांना काही मार्गदर्शन करणं, अडचण असेल तर ती सोडवणं, अशा पद्धतीचं काम काही सेवाव्रती करतात. म्हणजे जे तसे एका अर्थाने या संस्थेचे कर्मचारी नाही, तरी पण ते स्वेच्छेने येतात आणि त्या गोष्टींचा ते आनंद घेतात. खरं सांगू का, खरं म्हणजे आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर आदर्श सुद्धा आहे. ज्येष्ठ नागरिकांचा जवळपास 50 ते 55 समूह आहे की जो रक्त केंद्रात आणि रुग्णालयामध्ये काम करतो आणि आम्ही पाहतो त्यांना ते काम करताना आणि ते खूप आनंदाने करतात. त्यामुळे खरं म्हणजे आमच्या समोर हा आदर्श नक्की आहे. असं कुठलं तरी काम आपण स्वीकारू शकतो. आपली एका अर्थाने आरोग्य आपलं जर चांगलं आपण ठेवलं, मानसिक आणि शारीरिक दोन्हीही चांगलं ठेवावं आणि असं कुठेतरी काही योगदान आपल्याला देता येतं का, याचा प्रत्येकाने विचार करावा. कारण सगळ्यात जास्त दुसऱ्यांसाठी काहीतरी करताना होतो ना, त्याच्या इतका आनंद कशातच नसतो. त्यामुळे सगळ्यांनी अशा पद्धतीचं काही करावं असं मला वाटतं.
1: ज्येष्ठत्व श्रेष्ठत्व हे मिळवावं लागतं. अनुभव संपन्न लोकांची मदत आजच्या पिढीला गरजेची आहे असं बोलत असतो. मात्र आपण आपला मार्ग पक्का करावा. नवीन पिढीला मदत करता येत असेल तर प्रयत्न करावेत असं मनापासून वाटत असलेले बालाजी नारागुडे जीवनाची सेकंड इनिंग उत्साहात कशी घालवतायत याबद्दल बोलताना म्हणाले,
2: मी वयाच्या 55 वर्षापासूनच ठरवलं होतं की आपल्याला 60 वर्षानंतर आपल्याला आपल्या प्रमाणे जगायचं. माझ्या ज्या काही इच्छा पूर्ण राहिलेल्या होत्या ती हळूहळू हळूहळू करत मी माझ्या व्यवसायातल्या ज्या काही जिम्मेदाऱ्या होत्या त्या जिम्मेदाऱ्या कमी करत गेलो. मला फिरण्याचा छंद होता आणि दुसरा छंद होता पुस्तक वाचणे, रिडिंग. तर माझ्याकडे मी तेव्हानंतर मग पुस्तकं विकत घ्यायला सुरू केले, पुस्तकं वाचतोय. समवयस्क मित्रांच्या चर्चेमधून असं हे झालं की 55 वर्षानंतर तब्येत चांगली राहून म्हणून आपण थोडस व्यायाम वगैरे करूया, जो की तो परत करत नव्हतो. त्यांच्यासोबत मग ग्राउंडवर वगैरे जाणं चालू झालं आणि मला तेव्हापासून रनिंगचा छंद लागला. आता मी 55-56 वर्षानंतर हळूहळू इथल्या काही आणि बाहेरच्या काही अशा मॅरेथॉन्स मध्ये सहभाग घ्यायला चालू केला, त्यामुळे माझी तब्येत पण चांगली आहे. मला आता कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये, कोण मधुमेह किंवा ब्लड प्रेशर वगैरे कुठलाही मला त्रास नाहीये. एवढं बाहेर जाताना मी माझ्या सौभाग्यवतीला पण सोबत घेऊन जात असतो. या वयात सुद्धा आपण नव्या उमेदीनं नव्या आशा आकांक्षा हे करून आपण आपलं आयुष्य जगू शकतो आणि जगायला पाहिजे. आपले जे काही छंद राहिलेले आहेत अडी अडचणीमुळं, कुठल्याही व्यावसायिक अडचणीमुळं म्हणा, आर्थिक अडचणीमुळं म्हणा, आर्थिक सुबत्तेत बसतील असे आपले छंद पूर्ण करावेत आणि छान आयुष्य जगावं, एवढंच माझं म्हणणं आहे.
1: आनंदी जीवन जगणं, जीवनाचा एक सोहळा अनुभवणं हे तेव्हाच जमू शकतं ज्यावेळी आपलं मन आपल्याला स्वतःला मदत करेल. हेच समजावून सांगतायत बालकुमार साहित्यिक लीला शिंदे त्यांच्या शब्दात.
3: एक सुंदर असं बुद्ध टीचिंग आहे, द ओल्डर यू गेट द मोर यू रिअलाइज पीस इज प्राइसलेस, नेचर इज मेडिसिन, हेल्थ इज एव्हरीथिंग अँड हॅपीनेस इज सिम्पल. त्या अवस्थेबद्दल किती सुंदर अशा प्रकारच्या प्रतिमा आणि त्या किती सहज बुद्धाने मांडलेल्या आहेत. खरं म्हणजे ना आपल्याकडे असं आहे की वृद्धत्व, वार्धक्य म्हटलं की न्यूनत्व निसर्गाचा नियम आहे. हे निसर्गाचे टप्पे आहेत, इतके छान टप्पे आहेत, इतके शिस्तबद्ध टप्पे आहेत. अगदी जन्मापासून ते तारुण्यापर्यंत आपण जर पाहिलं तर आपल्याला इतका सुंदर असा हा काळ असतो. जसे जसे टप्पे वाढत जातात, फांद्या, मग बहर, सुंदर फुलं, पानं आणि फळं, मग ते वृक्ष जो आहे तो अतिशय देखणा दिसू लागतो. आणि मग केव्हा तरी तर निसर्गाच्या नियमानुसार तो देखील थकतो ना, मग त्यातून आपल्याला त्याचा बहर कमी होतो, त्याला फुलं येणं कमी होतं, फळं येणं कमी होतं. हा टप्पा किती सुंदर पद्धतीने आपण जगू शकतो ह्याचं शहाणपण आपल्याला दिलेलं आहे. एक नवीन

0: अवस्थेमध्ये आपण प्रवेश करतो. म्हणजे खरं तर बघा, माझ्या बाबतीत मी जर पाहिलं ना, मी समाजशास्त्राची शिक्षिका होते, मी विद्यार्थिनी आहे असं मी समजते. आजही ज्येष्ठत्वाच्या टप्प्यामध्ये मला असं वाटतं की जगून झालेलं माझं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये मला त्या त्या टप्प्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कळल्या नव्हत्या, समजल्या नव्हत्या, वाईटही वाटलं होतं, दुःखही झालं होतं. पण आज ती गोष्ट मी जेव्हा आठवते त्या बाबतीत मला काहीतरी शिकून गेलेले आहेत असं मला वाटतं. मुलं मोठी होणार, ती घर सोडून जाणार, पण याचा अर्थ असं नाही की आपल्या नात्यामध्ये अंतर निर्माण होईल. आत्मीयता ही जी आहे, प्रेम जे आहे, हे तर आपल्यामध्ये कायमचं पेरूनच गेलेलं असतं. आणि हेच प्रेम, हीच आत्मीयता, हीच करुणा, हेच आपुलकी ही जी आहे, ही आपल्याला समाज जीवनामध्ये देखील मार्गदर्शन करत असते. बालसाहित्याच्या बाबतीमध्ये मी म्हटलं तर मी थोडंफार लिखाण करते बालसाहित्याचं. आपण म्हातारे जरी झालो तरी कधीतरी आपण निखळ निरागस बालकासारखं देखील आपण वर्तन करू शकतो, विचार करू शकतो. आपण त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे आपण अनुभवू शकतो. हे किती मोठं आपल्याला ही देणगी ह्या टप्प्याने आपल्याला दिलेले असं मला वाटतं. ज्या टप्प्यामध्ये तुम्ही गेलेला आहात, अगदी जी एक समृद्ध जाणीव आपल्या मनामध्ये ती निर्माण झालेली ती स्वीकारायला पाहिजे. किंवा असू दे, मी हे एक माझं वृद्धत्व किंवा माझ्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर दिसणाऱ्या सुरकुत्या असतील, पांढरे केस असतील, हे माझं न्यूनत्वाचं प्रतीक नाही, उलट ते समृद्धतेचं प्रतीक, आत्मभान निर्माण करते. एक वेगळं सौंदर्य ह्या प्रतिमेचं आपल्या मध्ये आपण आपल्या व्यक्तित्वामध्ये ते जोपासायला पाहिजे. टप्प्याने दिलेली जी काही एक बक्षीस जे आहे, जे आपण सन्मानाने ते स्वीकारायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठलाही कमीपणा आपल्यामध्ये यायला नको. एक नटी इंटरव्ह्यू घेण्यात येत होता तेव्हा ती म्हणाली की तुम्ही माझ्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या आणि अंगावर पडलेल्या सुरकुत्याकडे तुम्ही न्यूनत्वाने बघू नका, ते मी वृद्धत्वाने कमावलेले ही एक शहाणपण आहे. एकूण एक ज्या सुरकुत्या आहेत त्या माझ्या व्यक्तित्वाला समृद्ध करणाऱ्या आहेत. अशा पद्धतीने आपण जर हा टप्पा स्वीकारला तर तो अत्यंत आनंददायी होऊ शकतो.
1: या सर्व ज्येष्ठ नागरिकांना ऐकल्यावर असं वाटतं, खरंच वय हा फक्त एक आकडा आहे, या आकड्यात व्यक्तीनं अडकून पडूच नये. हे ज्येष्ठ नागरिक आपल्याला सांगत असतात, आजच्या धकाधकीच्या काळात यशानं फुगून जाऊ नका आणि अपयशानं बावरून जाऊ नका. म्हणूनच कधी वाटतं जेव्हा अपयशामुळे खचून गेलेली मंडळी समोर येते, यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह मात्र नवं जग जिंकण्याचं बळ आपल्याला देत असते. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात. विषय होता अनुभव, आदर्श आणि आनंदाचा सोहळा. सहभाग ज्येष्ठ साहित्यिक श्रीधर नांदेडकर, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंग राजपूत, शहरातील रक्तपेढीसाठी कार्यरत असलेल्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, बालकुमार साहित्यिक लीला शिंदे आणि अल्ट्रा मॅरेथॉनपटू बालाजी नारागुडे. निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: ज्येष्ठ नागरिक दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. अनुभव, आदर्श आणि आनंदाचा सोहळा. निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर. श्रोतेहो, आता वेळ झाली आहे एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाची. आज यात कयामत से कयामत तक या चित्रपटातील काही गाण्यांचा आनंद आता आपण घेऊयात.

अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या युगलस्वरातील गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच श्रोते हो एके फिल्म के गीत हा कार्यक्रम आता इथे समाप्त करत आहोत. आज या कार्यक्रमात कयामत से कयामत तक या चित्रपटातील काही गाणी आपण ऐकली. गीतकार होते मजरूह सुलतानपुरी, तर संगीताची मांडणी केली होती आनंद मिलिंद यांनी. 229 अंश अर्थात 1305 kHz आणि FM बँडच्या 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. चला श्रोते हो, मनभावन मन प्रसन्न करणाऱ्या रंगीबेरंगी फुलांची परडी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. त्याचा दरवळ मनाच्या गाभाऱ्यात साठवूयात आणि आनंदी होऊयात. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून.

श्रोते हो, आज आंतरराष्ट्रीय संगीत दिन. या दिवसानिमित्त साऱ्या संगीत प्रेमींना मनापासून शुभेच्छा. श्रोते हो, संगीत म्हणजे श्वासांची सुंदर स्पंदने, जीवनात भरती आनंदाचे सुरेल गाणे. संगीत आयुष्याला प्रेरणा देते. एकांतात स्वतःला ओळखण्यासाठीचा एकमेव मार्ग म्हणजे संगीत. श्रोते हो, गायन, वादन, नृत्य मिळून बने संगीत. मानवाचे जीवन होई यामुळे रंगीत. दुःख, क्रोध, लोभ उडून जाई क्षणात, सजीव सृष्टी भरारी घेईल गगनात. असं हे संगीत जीवनाला आकार देणारं,

नमस्कार श्रोते हो, नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी पल्लवी कवठेकर आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत करते आहे.

श्रोतेहो, आज आणखीन एक खास दिवस आहे आणि तो म्हणजे सिने जगताला ज्यांनी शब्दांचे अनमोल दागिने दिले, प्रेमाच्या प्रत्येक भावनेला ज्यांनी संगीतात गुंफलं, अशा महान शायर गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा जन्मदिवस. आणि आणखीन एक महान हस्ती ज्यांनी आपल्या लोकसंगीताच्या जादुई स्पर्शानं हिंदी आणि बंगाली चित्रपट संगीताला एका सुवर्ण काळात नेलं, त्यांच्या सुरावटींमध्ये असलेला साधेपणा आणि मनाला भिडणारी मेलेडी आजही इतक्या वर्षानंतर देखील रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे, असे महान संगीतकार एस डी बर्मन यांचाही जन्मदिवस. चला तर मग श्रोते हो, मजरूह सुलतानपुरी यांच्या लेखणीतून ओघळलेले शब्द आणि एस डी बर्मन यांनी लावलेल्या चाली, अशी एकत्रित सुवर्ण संगम असणारी सोनेरी संगम असणारी गाणी आजच्या कार्यक्रमातून आपण ऐकूयात.

श्रोतयो, मैं अकेला ही चला था जानिब ए मंजिल, मगर लोग साथ आते गए और कारवा बनता गया। अशी समृद्ध शायरी लिहिणारे सुप्रसिद्ध शायर मजरूहजी आणि हसता हुआ बचपन हो बहका हुआ मौसम है, छेड़े तो एक शोला है झूलो तो बस शबनम है, गांव में मेले में राह में अकेले में आता जो याद बार बार ओ प्यार है, अशी प्रेमाची परिभाषा ज्यांनी संगीताच्या सात सुरेल चालीत गुंफली आणि गीताला अजरामर संगीत दिलं असे संगीतकार यजडी बर्मन। श्रोते हो, चंद्र सूर्य ऊन सावली मृदगंध आणि पाऊस दिवस रात्र ह्या जशा त्रिकाला बाधित जोड्या आहेत, तशीच किंवा त्यांच्या तोडीस तोड असणारी आणखीन एक जोडी म्हणजे गीतकार मजरूह सुलतानपुरी आणि संगीतकार एस डी बर्मन। एकाचे शब्द तर एकाचे संगीत, एकाच्या कल्पकतेचा आविष्कार तर एकाच्या वाद्यांचा सुराविष्कार, अशा दोन प्रतिभावंतांच्या परिसस्पर्शानं गंधित झालेली मंत्रमुग्ध करणारी काही गाणी आपण आज ऐकूयात। तो सुवर्ण काळ ते भारावलेले छानसे दिवस आज वर्तमानात जगूयात।

0: हो रहना किसी के,
1: क्या करना है दीदी।
0: अरे हो रहना किसी के,

श्रोतेहो, मजरूह जी आणि बरमंदा या जोडीनं केवळ रोमॅन्टिक गाणीच नाही तर चलती का नाम गाडी यासारख्या चित्रपटातून अत्यंत विनोदी आणि ऊर्जेने भरलेली गाणी देखील दिली, तर सुजाता आणि अभिमान यासारख्या चित्रपटांमधून भावनांचे अतिशय संवेदनशील चित्रण करणारी अजरामर गाणी देखील रचली. त्यांच्या गाण्यांना किशोर कुमार, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, आशा भोसले, गीता दत्त यासारख्या दिग्गजांनी आपल्या आवाजानं सजवलं, लोकप्रिय केलं. या जोडीनं अभिनेता देव आनंद यांच्या चित्रपटासाठी अजरामर गाणी दिली. देव आनंद आणि नवकेतन प्रॉडक्शन यांच्याशी जणू त्यांचं घट्ट नातंच होतं. बरमंदाची खेळकर धून आणि मजरूह यांचे रोमॅन्टिक शब्द देव आनंद यांच्या पडद्यावरील प्रतिमेला हुबेहूब साजेसे असायचे.

श्रोते हो, या जोडींचे गाजलेले प्रमुख चित्रपट म्हणजे पेईंग गेस्ट, 9-2-11, सोलवा साल, काला पाणी, बंबई का बाबू आणि 3 देविया. श्रोते हो, एकदा बर्मनदांना एका प्रसंगावर पूर्णपणे पाश्चात्य धुनीवर आधारित वेगवान गाणं हवं होतं. मात्र मजरूह सुलतानपुरी यांना त्यात भारतीय शब्दांची सहजता आणायची होती. गॅरेजमधील वातावरणाला साजेसं संगीत हवं असल्याने बर्मनदांनी गाण्यांच्या सुरुवातीला मोटारीच्या मेकॅनिकच्या आवाजांचे आणि वस्तूंचे आवाज संगीतात जोडले, जसं की रेंज आणि पाण्याचे थेंब. मजरूह यांनी किशोर कुमार यांच्या खट्याळ स्वभावाला डोळ्यासमोर ठेवून ओळींचं यमक जुळवलं आणि किशोर कुमार यांनी त्यांच्या स्वतःच्या खास स्टाईलचे विजांचे आणि खोकण्याचे आवाज जोडून या गाण्याला अजरामर केलं, असं हे तिघांच्या कल्पनाविष्कारातून साकारलेलं एक छानसं खट्याळ गाणं ऐकूयात.

0: मध्ये आणि प्रौढ व्यक्तींमध्ये आपल्याला आहारामधून पुरेसं कॅल्शियम भेटण्याची शक्यता चांगली असते.
1: त्या पदार्थातून जास्त कॅल्शियम भेटेल दुधाच्या व्यतिरिक्त?
0: दुधाच्या व्यतिरिक्त हिरवे पालेभाज्या, तीळ, जवस हे आपले तीन सगळ्यात महत्वाचे. हिरवे पालेभाज्यामध्ये वाटीभर तरी भाजी जावी. लहान मुलांना फार रडणं असतं की हिरवे पालेभाज्या नकोच, टोचू टोचू खातात, पण तसं नकोय. त्यांना हिरवे पालेभाज्या चांगले खाऊ घाला. दूध प्यायला जर त्रास असेल तर तीळ किंवा जवस देखील खाऊ घातलं तरी देखील कॅल्शियम पुरेसं भेटतं.
1: बरोबर, धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: ठीक आहे दादा, आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आपण फोन केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: बोलत होतो.
0: हो मॅडम, हाडांच्या ठिसूळता आपल्या या चालणाऱ्या युगामध्ये फार जास्त दिसून येते. ह्याच्या मागचं एक सर्वप्रथम कारण आपल्या सेन्सेसनं व्यायाम करणे, थोडस काळजी घेणे स्वतःची, हे पूर्णपणे बंद केलेलं आहे. बसून राहण्याचे कामं फार जास्त आहेत, नाही तर डायरेक्टली वजनदार कामं फार जास्त आहेत, त्याच्यामुळे हाडांवरती पडणारा ताण फार जास्त वाढतो. बसून राहणाऱ्यांच्यासाठी माझा सल्ला हा राहील की थोडंसं दर तासाला उठून थोडा व्यायाम करणे, शरीराला स्ट्रेचेस देणे, आणि ज्यांचं फार वजनदार काम आहे त्यांच्यासाठी माझा हा सल्ला राहील की वजन उचलताना आपल्याला कमरेतून जोर लावायच्याऐवजी गुडघ्यांमधून जोर लावावा. आणि हे हाडांचा जे ठिसूळपणा आहे ह्याला मजबूत करण्याच्यासाठी आपल्याला आहारामध्ये थोडं लक्ष देणं गरजेचं. आहारामध्ये आपल्याला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जे म्हणतो आपण ते झाले, त्याच्यानंतर हिरवे पालेभाज्या झाल्या, त्यातल्या त्यात आपण मेथी, पालक, चुका ह्या गोष्टींवरती जास्त लक्ष देणे, आणि कडधान्यांमध्ये जर बघायला गेलं तर तैलधान्य जे म्हणतो आपण, तीळ झाले, जवस झाले.

0: दुग्धजन्य पदार्थ जे म्हणतो आपण ते झाले. त्याच्यानंतर हिरवे पालेभाज्या झाल्या, त्यातल्या त्यात आपण मेथी, पालक, चुका ह्या गोष्टींवरती जास्त लक्ष देणे. आणि कडधान्यांमध्ये जर बघायला गेलं तर तैलधान्य जे म्हणतो आपण, तीळ झाले, जवस झाले, या गोष्टींवरती जास्त फोकस ठेवणे. आणि ह्या कॅल्शियम जरी भरपूर भेटत असलं शरीराला, तरी पण आपल्याला कॅल्शियमला शरीरामध्ये पोहोचवण्याच्यासाठी विटॅमिन D3ची भरपूर गरज असते. हे D3 आपल्याला शरीर स्वतः बनवतं, पण ते बनवण्याच्यासाठी आपल्याला जसं झाडांना सूर्यप्रकाशाची गरज, तसंच शरीराला देखील सूर्यप्रकाशाची गरज असते. पण हा सूर्यप्रकाश एकदम प्रखर नसावा. सकाळी सकाळी जे आपण कवळं ऊन म्हणतो, सकाळी 9-10 अगोदरचं मॅडम, त्याच्यामध्ये आपल्याला बसणं फार महत्त्वाचं आहे. आजकाल उठतातच फार उशिरा किंवा सकाळी सकाळी सूर्यप्रकाश उगवण्याच्या अगोदरच आपण घरातून बाहेर पडलेले असतो. तर एक 10-15 मिनिटासाठी आपल्या त्वचेला जेवढं उघडं ठेवून सूर्यप्रकाश अंगावर घेता येईल तेवढं घेणे हे आपल्याला फार गरजेचं आहे. आणि हे झालं हे जनरल पब्लिक, पब्लिकसाठी शक्यतोवर हा त्रास फार जास्त होतो हा जे वय झालेल्या ज्या स्त्रिया म्हणतो आपण, ज्यांची मानसिक पाळी थांबलेली असते, ह्यांच्यामध्ये हा त्रास फार जास्त जाणवतो. कारण की त्यांचे हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेले असतात. अशा वेळी आपल्याला नुसतं आहारामधून सूर्यप्रकाशामध्ये बसून पुरेसं कॅल्शियम किंवा D3 भेटत नाही, तर आपल्याला काही टॉनिकच्या सारख्या एक्स्ट्रा गोळ्या घेण्याची गरज पडते. तर माझा हा सल्ला राहील की जसं आपलं वय वाढतं तसं डॉक्टरांकडे जाऊन आपली एखाद्या वेळेस हाडांच्या ठिसूळतेची तपासणी करून घेणे, आणि गरज पडल्यास आपल्याला जे सप्लिमेंटरी डाएट मधून लागतं, पावडर असो किंवा मग गोळ्या असो, ते चालू करून घेणे.
1: अच्छा, आपली चर्चा आपण अशीच चालू ठेवूया. आपल्याला फोन कॉल येतोय, आपण तो आधी घेऊया. हॅलो, नमस्कार. हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम कोण बोलता बरं आपण?
2: मॅडम, प्रकाश सर बोलतोय.
1: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. सर आपल्यासोबत लाईनवर आहेत अस्थिरोगतज्ञ डॉक्टर निनाद सूर्यतळे. सर आपला प्रश्न आपण डिरेक्टली विचारू शकता.
0: नमस्कार
2: मॅडम, मला कमरेला त्रास होतोय, काय करावं लागेल बरं?
0: बर, आपलं सर काम करण्याची शैली कोणती आहे? म्हणजे आपण वजन उचलण्याचे काम करता, बसून राहण्याचे
2: काम? नाही, काम वगैरे काय करत नाही, बसून असतो, परंतु काही का नसतो कधी कंबर, काय करावं लागेल?
0: बर, वयोमानानुसार कधी कधी हाडं ठिसूळ झाल्यामुळे हे कंबर दुखीचा त्रास असतो. जर आपल्याला कोणते व्यसनं असतील तर ते व्यसनं सर्वप्रथम बंद करावेत. कारण की या व्यसनांमुळं दारू असो, तंबाखू असो, बिडी असो, हे काय करतात की आपल्या हाडांना भरपूर पोखरून काढतात. आपल्याला हाडांना मजबूत करण्यासाठी पहिले सर्वप्रथम आपले व्यसनं बंद करणे, दुसरं आहारामधून आपल्याला हाडांना मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची रिक्वायरमेंट असते. कॅल्शियम वाढवण्यासाठी एकतर दूध, चांगल्या प्रकारचे दुधाचे प्रोडक्ट्स, म्हणजे आपलं दही झालं, आपलं पनीर झालं, हे दुधाचे प्रोडक्ट सोबत आपल्याला हिरवे पालेभाज्या, बरं, हिरवे पालेभाज्या आणि तीळ, जवस ह्याच्यासारखे आपले जे ऑइल सीड्स म्हणतो आपण, ह्यापैकी कोणतंही आहारामध्ये एक दिवसाचं काही ना काहीतरी असावं जे हाडाला मजबूत करायला मदत करेल. आणि ह्या कॅल्शियमच्या सोबत D3 नावाचा आपल्याला विटॅमिन लागतो, जो सूर्यप्रकाशातून आपल्याला आपलं शरीर स्वतः बनवून देतं, पण सूर्यप्रकाश आपल्याला कवळं लागतं, म्हणजे सकाळी 9-10 अगोदरचा. बरं का सर? धन्यवाद.
2: ओके ओके, धन्यवाद.
1: आपण कॉल केला त्याबद्दल धन्यवाद दादा.
2: थँक्यू मॅडम, धन्यवाद.
1: सर आणखी एक प्रश्न मला आवर्जून महिलांच्या बाबतीत विचारावासा वाटतो. अनेक महिलांचं सिझेरियन होतं, आता आपण बघतोय की बऱ्याच प्रमाणात सिझेरियनचं प्रमाण वाढलेलं आहे, आणि त्यासोबतच काही मैत्रिणींचे ऑपरेशन्स पण होतात. तर त्यावेळी त्यांना ऑपरेशन नंतर किंवा सिझेरियन नंतर सांगितलं जातं की आता तुम्हाला नेहमी करता आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या टॅबलेट्स चालू ठेवायच्या आहेत. तर त्याविषयी आपण काय सल्ला द्याल की ही मेडिसिन्स खरोखर प्रत्येक ऑपरेशन किंवा सिझेरियन नंतर घेणं गरजेचं आहे का?
0: आयर्नच्या गोळ्यांच्या बाबतीमध्ये तर मॅडम थोडंफार गरजेचंच असतं, कारण की आपला रक्तपुरवठा बऱ्यापैकी खंडित झालेला असतो. रक्ताचं प्रमाण कमी झाल्याच्या नंतर वाढ रक्ताची होण्याच्यासाठी एक साधारण 3 महिन्याच्यासाठी तरी आयर्नच्या गोळ्या दिल्याच जातात, तेवढे तर कंपल्सरी आहेतच. कॅल्शियमच्या गोळ्याच्या बाबतीमध्ये हे याच्यासाठी सांगितलं जातं कारण की सिझेरियन म्हणजे बेसिकली प्रेग्नन्सीच्या नंतर शरीरामधले आपले साठे पूर्णपणे संपलेले असतात, आणि अचानक 5-6 किलो का होईना वजन कमी झालेलं असतं, कारण डिलिव्हरी झालेली असते. तर शरीराला हे अचानक एवढा सहन होणं कमी असतं, हाडांचा ठिसूळपणा भरपूर वाढलेला असतो. तर आहारामधून देखील आपण या गोष्टी कव्हर करू शकतो, पण आहारावरती लक्ष देणं सिझेरियन झालेलं असो, डिलिव्हरी झालेलं असो किंवा ऑपरेशन झालेलं असो, यांना थोडंसं अवघडलं जातं. जेवण जात नाही किंवा लेकरं त्रास देतात, हे ह्याच्यामुळं आपण कसं त्यांच्या हाडांना आपल्याला मजबूती लवकर यावी त्यासाठी आपण ह्या गोळ्या सांगतो. कॅल्शियम हे पदार्थ असा आहे की आपण अतिरिक्तमध्ये जरी घेतला तरी आपल्या शरीराला त्याच्यापासून कोणतं नुकसान होत नाही.
1: बरोबर.
0: आणि

0: कितीही घेतलं तरीही ते कधी ना कधी कमी पडणारच आहे, कारण हे कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये एकदा गेलं म्हणजे शरीरातच राहील असं नव्हे, आपल्या शरीरामधून हाडांमधून कॅल्शियम सतत सुटत राहतं, जे मेन कारण आहे आपला हाडं ठिसूळ होण्याच्या मागचं. की शरीरातून हाडातून कॅल्शियम सतत त्यानं निघत राहील, निघत राहिल्यामुळं आपल्याला वरून घेत राहणं पण तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यामुळं हे जे सप्लिमेंटरी डाएट आहे हे जास्त योग्य राहतं, कारण खाण्यापिण्यावरती आपल्या जनरेशनवरचं जेवढं लक्ष पाहिजे तेवढं नव्हे. एकतर आधीच आपलं ऑर्गॅनिककडं लक्ष कमी आहे, फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स हे टाकून आपलं कडधान्य चालू आहे सध्या. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला भेटायला जे पाहिजे ते फार कमी भेटतं आणि नुकसान फार जास्त होतं. पण माझं एक मत राहील की हे सर्व साधारण स्वतःहून चालू करण्याच्या ऐवजी डॉक्टरांचा एकदा सल्ला घेणे, हाडांची ठिसूळपणा किती आहे ते बघणे आणि त्याच्यानंतरच आपण ठरवणे की घेणे योग्य आहे का नाही.
1: नक्कीच नक्कीच सर. आपल्याला फोन येतोय सर, आपण फोन घेऊया आणि नंतर आपली चर्चा सुरू ठेवूया. हॅलो.
2: हॅलो,
1: नमस्कार. हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम कोण बोलता बरं आपण?
0: काय होते दादा गुडघ्यांचं? वय किती आहे साधारण आपलं?
2: 7 वर्ष
0: असून. तर कसं दादा, वयोमानानुसार आपले हाडं ठिसूळ होतात आणि शरीराची थोडीफार झीज होते. तर आपलं 60 वय म्हटल्याच्या नंतर चांगलंच वय आहे, हाडं भरपूर ठिसूळ झालेली असण्याची शक्यता असते आपली. तर आपल्याला जर हाडं मजबूत करायची, गुडघं दुखणं जर कमी करायचे, तर 2-3 गोष्टी आपल्याला करणं फार गरजेचे. पहिली गोष्ट, हाडाला आपण जास्त झिजू नये त्यासाठी मांडी घालणं थोडंसं बंद करायचं, बरं का? खुर्ची वापरणे, शौचालयाला जाण्याच्या वेळेस खुर्चीचा वापर करणे ज्याच्यामध्ये गुडघे फार जास्त वाकत नाहीत, हे झाला एक भाग. दुसरं, हाडांना मजबूत करणे. हाडांना मजबूत करण्याच्यासाठी आपल्याला जर कोणते व्यसनं चालू असतील तर व्यसनं बंद ठेवणे. आता त्याच्यामध्ये चहा देखील आलं, बरं का? चहा आपल्याला हाडांना मजबूत होऊ देत नाही, हाडांना ठिसूळ करतं आणखीन जास्त. तर चहा थोडा कमी करायचा आणि दुधाचं प्रमाण वाढवायचं. दूध जेवढं येताल तेवढं हाडांना मजबूती वाढेल. फक्त दूध नव्हे तर दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दही झालं, ताक झालं, त्याच्यानंतर पनीर झालं, किंवा हिरवे पालेभाज्या, आंबा, चुका असो, पालक असो, मेथी असो, शेपू असो, हे आपल्याला हाडाला मजबूत करायला मदत करतात, बरं. आणि सकाळी सकाळी एक साधारण 10-15 मिनिटांच्यासाठी सकाळच्या कवळ्या उन्हामध्ये आपण बसून राहणे आणि त्वचा जेवढी उघडी ठेवता येईल तेवढी उघडी ठेवणे, बरं का? तर आपले हाडं नक्की मजबूत होतील, आपल्याला त्रास बऱ्यापैकी कमी होऊन जाईल. पूर्णपणे थांबत जरी नसला तरी आपल्याला गोळ्या औषधांची गरज पडत नाही, बरं दादा?
1: आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आपण कॉल केला त्याबद्दल धन्यवाद. तर आपण इंजेक्शनच्या बाबतीत बोलत होतो सर, तर ऑपरेशन नंतर ही इंजेक्शन घेणं कंपल्सरी असतं का किंवा उपयुक्त असतं का?
0: जेव्हा ऑपरेशन आम्ही करत असतो मॅडम तेव्हा आम्हाला एक फील येतो हाडांच्या विषयीचा. हाडांमध्ये आम्ही जर छिद्र करतोय किंवा काही प्लस मायनस करतोय तर हाडं ठिसूळ किती आहेत त्याची एक जाणीव येते. कधी कधी तर हाडं एवढे ठिसूळ असतात की आम्हाला आमच्या इन्स्ट्रुमेंटची देखील गरज पडत नाही. बोटानं दाबताना पण हाडांवरती दाब पडला तर तुटतात.
1: बरोबर.
0: म्हणजे हा फार ठिसूळपणा झाला. अति ठिसूळपणामध्ये मग आपल्याला नुसते औषध गोळ्या देऊन 5-6 महिने लागण्याच्या ऐवजी पेशंटला रिकव्हरी लवकर हवी, कारण की ऑपरेशनानंतर आपल्याला चालणं फिरणं जेवढं लवकर करणं तेवढी रिकव्हरी फास्ट. आणि फार जास्त ठिसूळ हाडांवरती आपण वजन देऊ शकत नाहीत. तर त्याच्यामुळे आमचे हे ऑपरेशनाच्या नंतर इंजेक्शनाचे जे प्रकार आहेत ते इंजेक्शन आता बरेच प्रकार असतात. व्हिटॅमिन D3 असो किंवा आपलं व्हिटॅमिन B12 असो किंवा आपलं टेरिपॅराटाइड नावाचं एक हॉर्मोनल इंजेक्शन असतं जे कॅल्शियमला पूर्णपणे हाडापर्यंत पोहोचवण्यात मदत करतं. हे इंजेक्शन आपण तेव्हाच सल्ला देतो जेव्हा आम्हाला हाडं फार जास्त ठिसूळ सापडल्या जातात. बऱ्यापैकी मजबूत हाडांना इंजेक्शनांची नव्हे गरज, आहारामधून देखील आपण मेंटेन ठेवू शकतो.
1: अच्छा, आपली चर्चा आपण अशीच चालू ठेवूया. आपल्याला फोन कॉल येतोय, आपण तो आधी घेऊया. हॅलो.
3: हा नमस्कार.
1: नमस्कार. हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम कोण बोलता बरं आपण?
3: मी वर्षा पांडे उमरखेडून बोलतेय.
1: स्वागत आहे आपलं आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये. आजच्या आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर निनाद सूर्यतळे सर आपल्यासोबत आहेत. आपण आपला प्रश्न सरांशी डिरेक्टली फोनवरून संवाद साधून विचारू शकता. सर लाईनवर आहेत.
3: सर नमस्कार.
0: नमस्कार मॅडम.
3: तर माझा प्रश्न होता की म्हणजे समजा 16 आणि 18 वयातील जी काही मुलं आहेत त्यांचा जर बसता उठता जर हाडांचा मध्ये कटकट आवाज येत असेल तर मुलांना देखील म्हणजे वाटते की हे कशामुळे येत आहे. आणि सध्या कसं म्हणजे 12वीचं वर्ष असल्यामुळे त्याला खूप काळजी वाटते.
0: 12वीचं वर्ष म्हटल्यानंतर मॅडम त्यांचा बसून फार जास्त अभ्यास असणारच आहे. या वाढत्या वयामध्ये ऍक्च्युली नुसता अभ्यास नव्हे तर थोडं खेळाची पण आणि व्यायामाची पण गरज असतेच आपल्याला. तर

0: माझा हा सल्ला राहील की नुसतं बसून राहण्याच्याऐवजी दर तासाला 1-5 मिनिटासाठी उभे राहून थोडे स्ट्रेचेस चालू करणे, आणि जर जमत असल्यास 1 दिवसाचे 5-10 मिनिटं सूर्यनमस्कार असो, दंड बैठक असो, जोर बैठक असो किंवा कसल्याही प्रकाराचे स्ट्रेचेस जे त्यांच्या शरीराला थोडंसं मोकळं करतील हे करणं फार गरजेचं आहे. आणि हे वाढतं वय आहे मॅडम, वाढत्या वयामध्ये थोडाफार आवाज येणं, थोडं अंग दुखणं हे साहजिक असतं. त्यांच्या आहारामधून कॅल्शियम पुरेसं पोहोचावं आणि त्यांच्या शरीराला बऱ्यापैकी व्यायाम भेटावा एवढी काळजी घ्यावा. आवाजाशी घाबरण्याचं काही कारण नसतं, बरं का मॅडम?
1: आपल्याला वाटतं ना की बाबा
0: नाही बरोबर आहे,
1: नंतर वाजलं तर ठीक आहे, पण इतक्या लहान वयात म्हणजे मुलांना देखील ते वाटते की काय आपल्याला आजार झालेला आहे.
0: नाही नाही नाही, आजार नाही, हे ऍक्च्युअली त्यांचं शरीर सांगते की व्यायामाची कमतरता आहे, बरं का? हे तुमचे बेसिकली अलार्म जसा वाजतो आपला सकाळी उठवण्यासाठी, तसं ते तुम्हाला जागरण देण्यासाठी की आपल्या शरीराला थोडं व्यायामाची आणि कसरतीची गरज आहे. तर नुसतं बसून राहून अभ्यास करण्याच्या ऐवजी 1 तासाभरातून 1-5 मिनिटं उठून त्यांना स्ट्रेचेस करायला लावा आणि आहार चांगला प्रोव्हाइड करा. वाढत्या वयामध्ये थोडाफार होतो आवाज होण्याची शक्यता होते, दुखण्याची शक्यता होते, पण जर व्यायाम चांगला असेल
1: ते कॅल्शियमचं जर प्रमाण आपल्याला जर आपण आहारातून देऊ शकलो, म्हणजे नुसतं औषध गोळ्या घेण्यापेक्षा जर आहारातून आपल्याला जर देता आलं तर काय काय द्यायला पाहिजे
0: आहारामध्ये त्यांना मॅडम? एक सर्वश्रेष्ठ आहार मधून कॅल्शियमच्या साठी सर्वश्रेष्ठ गोष्ट ही आहे आपल्याला ग्लासभर दूध, बरं का? तर 1-1.5 ग्लास दूध दिवसाचे, हिरवे पालेभाज्या, त्याच्यानंतर ऑइल सीड्स जे म्हणतो आपण, ऑइल सीड म्हणजे तिळाचं झालं, जवसाचं झालं, हे बियाणं त्यांना खाणे चमचाभर जरी दिवसाचं भेटलं तरी देखील पुरेसं होतं, बरं का?
1: आणि सर माझा एक प्रॉब्लेम सांगते तुम्हाला, म्हणजे सकाळी उठल्यावर म्हणजे जी टाच आहे ती मला पाय खाली टिकू देत नाही. मी दाखवलं पण त्यांनी सांगितलं की म्हणजे इंजेक्शन आपल्याला घ्यावे लागतील, इंजेक्शनची जर सवय लागली तर परत वाटतं मग त्याचा इफेक्ट कमी झाल्यानंतर पुन्हा ती टाच दुखायला सुरुवात होते. तर असं म्हणजे घरगुती आपण काही नाही करू शकत का की थोड्याफार उपचारानं बरं वाटू शकेल आपल्याला?
0: नक्की करू शकतो ना मॅडम. आता हा जो तुम्ही सांगितला त्रास तो शक्यतोवर प्लॅन्टर फेशियायटिस नावाचा आजार असण्याची दाट शक्यता आहे. सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला टाच खाली टेकवताना भीती वाटल्यासारखी वाटते कारण त्रास भरपूर जास्त असतो. तर ह्याला सगळ्यात पहिला सोपा पर्याय म्हणजे दिवसभर आपण पायांना उघडं न ठेवता काही ना काहीतरी पायामध्ये ठेवणे, म्हणजे एकतर नरम चप्पल किंवा बूट, नुसते सॉक्स घालून फायदा नव्हे, कारण की आपल्याला आपल्या टाचेच्या हाडामध्ये आणि जमिनीच्या मध्ये काहीतरी कुशनिंग असलं पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला हे टोचणारा प्रकार जो आहे तो कमी होत नव्हे. आणि ही सुजेमुळे त्रास असतो बेसिकली टाचेच्या आतमध्ये, आणि टाच हा भाग जो आहे हा त्वचेचा भागानं बघायला गेला तर कडक त्वचा असते, त्याच्यामुळे आपल्याला हा टोचण्याचा प्रकार जास्त असतो. हे एकतर नरम चप्पल आणि बूट कंटिन्युअसली वापरणे, दुसरी गोष्ट चालताना आपण लक्ष ठेवावे की खाचखळग्याच्या रस्त्यांवरती जिथं पाय थोडाफार वाकडा तिकडा पडू शकतो अशा रस्त्यांना थोडं अवॉइड करणे, सपाट रस्त्यांवरती चालणे. आणि तिसरी गोष्ट ही सूज कमी करण्याच्यासाठी आपल्याला बर्फ झालेली एखादी बॉटल जिला आपण लाटण्यासारखं फिरवू शकू, त्या बर्फाच्या बॉटलला आपण जमिनीवरती ठेवून पायानं लाटणं फिरवल्यासारखं फिरवणे, म्हणजे आतपर्यंतच्या सुजेला कमी करायला मदत होईल. ह्याला थोडा वेळ लागतो पण 10-15 दिवसांमध्ये आपल्याला आराम पडायला नक्की सुरू होईल मॅडम.
1: अर्धं दुखणं जे आहे पेशंटचं म्हणजे डॉक्टर जर चांगलं मार्गदर्शन केलं तर म्हणजे छान वाटतं असं.
2: खरंच खरंच ताई, आजच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमासाठी आपण फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद.
2: सर आपण बघतोय की सध्याची आपली सगळ्यांची जी लाईफस्टाईल आहे ती बिझी आहे, आणि वर्किंग वुमन्सच्या बाबतीत आपण विचार करता त्यांना घरी बऱ्यापैकी घरातली काही कामं करायची असतात आणि त्यानंतर ऑफिसमध्ये पण दिवसभर बसून, स्पेशली ज्या एके ठिकाणी बसून ज्यांना काम असतं ऑफिसमध्ये कम्प्युटर सिस्टीम समोर बसून त्या दिवसभर काम करतात, तर अशाही महिलांना अनेक हाडाचे विकार जडतात किंवा हाडांना त्रास होतो, गुडघे दुखतात, टाचा दुखतात, हा त्यांचा मूळ प्रश्न असतो. आणि त्यासोबतच तुम्ही म्हणालात की आपल्याला व्यायामाची आपल्या शरीरासाठी खूप अत्यंत गरज आहे, पण एखादी वर्किंग वुमेन घरचे कामं, तिचा जॉब आणि पुन्हा घरी गेल्यानंतर पुन्हा रोजचं त्यांचं कामाचं रुटीन, यामध्ये व्यायामासाठी वेळ देऊ शकत नाही, मग अशा वेळी काय आपल्याला तिथे पर्याय शोधता येईल? बरं,
0: सर्वसाधारणपणे जर बोलायला गेलं मॅडम, वेळ काढणे हे जे प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी माझा एक सर्वसाधारण सल्ला राहील की आपण दिवसातून नाही म्हटलं तर अर्धा तास

0: तरी मोबाईल बघतोच,
1: त्यासाठी
0: बरोबर वेळ नाही.
1: हो हो, म्हणजे त्यात लेझीनेस पण असतो नो डाऊट.
0: लेझीनेस हा सगळ्यात मोठा फॅक्टर झाला.
1: खरंच आहे.
0: दुसरं जे मी म्हणेल एकदम सोपा पर्याय त्यासाठी, की सकाळी उठल्याच्या नंतर उठल्या उठल्या आपण 5 ते 10 मिनिटं बऱ्यापैकी कंटाळपणा करतो, जाग येत नाही, लवकर काही होत नाही. थोडा वेळ लागेल पण आपल्याला तो वेळ सगळ्यात योग्य राहतो व्यायाम करून घेण्यासाठी. आपण उठल्या उठल्या तोंडावर पाणी मारलं, थोडं फ्रेश वाटायला लागलं की 5 ते 10 मिनिटं फक्त द्यावेत. साधारण 5 मिनिटं पण पुरेसे होतात.
1: अच्छा.
0: आणि आपल्याला जिम मध्ये जाऊन व्यायाम करण्याची गरज नव्हे. घरातल्या घरात 5 मिनिटं स्ट्रेचेस देखील पुरेसे होतात. त्याच्यामध्ये सर्वोत्तम म्हणजे आपल्याला मी म्हणेल की एक सूर्यनमस्कार, जे पूर्ण सूर्यनमस्कार म्हटलं जातो, ते साधारण 10 जरी करता आले आणि तेवढा वेळ तर आरामात काढता येतोच मॅडम.
1: नक्कीच. आपली चर्चा आपण अशीच चालू ठेवूया. आपल्याला फोन कॉल येतोय, आपण तो आधी घेऊया. हॅलो हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम.
2: नमस्कार मॅडम, मी अडकीने बोलतो बरोबर, कृष्णानगर.
1: स्वागत आहे आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर सूर्य तळे सर आपल्यासोबत आहेत, सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ. त्यांच्याशी आपण डिरेक्टली संवाद साधू शकता आणि तुमचा प्रश्न विचारू शकता.
0: नमस्कार सर, डॉक्टर निनाद बोलतोय.
2: नमस्कार डॉक्टर, मला फक्त एकच आहे, सांध्याला त्रास होतो, म्हणजे पंज्याच्या वरून सांधा चालताना, बाकी काही त्रास होत नाही.
0: पायाचे मनगट दुखतात आपले?
2: नाही नाही, मनगट पिनगट काहीच नाही, फक्त सांधा नसते का पायाचा, पायाच्या वरी सांधे ती दुखतात, फक्त चालता येत नाही.
0: अच्छा, हे आपल्याला त्रास अशामध्ये जाणवायला लागलाय?
2: नाही, कमी कमी मला, मी आता रिटायर झालो, कमी कमी 2-3 वर्षापासून झाला बा रिटायर, म्हणून मी कमीत कमी 30-35 वर्ष झाले, तोपर्यंत मला काहीच त्रास झाला नाही, पण आता त्रास व्हायला चालता नाही.
0: वाढत्या वयासोबत आपले हाडं जे ठिसूळ होतात, याच्यामुळे आपल्याला हा त्रास होण्याची दाट शक्यता असते, बरं का? त्याच्यासोबत आपल्याला स्पेसिफिक जर फक्त आणि फक्त पंज्याच्या वरती दुखतंय, तर हा दुसरा आजार असण्याची पण शक्यता थोडी नाकारता येत नाही. चिकनगुनिया असण्याची थोडीफार शक्यता
2: आधी झालं तर मला चिकनगुनिया, म्हणजे शेनगावला असताना.
0: अच्छा, चिकनगुन्याचाच प्रकार वाटतोय सर हा आपल्याला. सोबत हाडं ठिसूळ होत जात असले की आपल्याला हा त्रास वाढत जातो.
2: वय माझ्या आता कमी कमी 73 आहे आता सध्या.
0: 73 मंत्र शंकेच्या पारच आहोत आपण, की आपले हाडं नक्की थोडेफार ठिसूळ झालेलेच आहेत, कारण की वाढत्या वयासोबत शरीराला हाडांना मजबूत ठेवायला कॅल्शियम नॉर्मल पेक्षा थोडं जास्त लागतं. तर आपल्याला
2: भात तेलकट हे ते वायताळ बंद केलं सगळं?
0: नाही नाही नाही, वायताळाचा प्रश्न नव्हे दादा, आपल्याला प्रश्न आहे की शरीरामध्ये पुरेसं कॅल्शियम भेटतंय का नाही. जर आपली सवय आहे चहाची, चहा आपला थोडासा कमी करावा. दुधावरती पूर्ण जे संपूर्ण दूध आहे त्याच्यावरती थोडासा फोकस ठेवावा. सोबत हिरवे पालेभाज्या, थोडासा आपल्याला सांध्यांसाठी लागणारा व्यायाम, दिवसाचे 5 मिनिटं दिले जरी तरी आपल्याला पुरेसे होतात व्यायामाच्यासाठी. आणि हिरवे पालेभाज्या आणि तेलधन्याचे ऑइल सीड्स म्हणतो आपण, तिळ झाले, जवस झाले, ह्याच्यावरती थोडासा आपल्याला भार द्यावा. आणि सर्वसाधारण 10-15 मिनिटं सकाळचे कवळे उन्हामध्ये बसून राहणे, आणि आपल्याला मनगट पायाच्या ज्या पंज्याच्या वरती जो त्रास होतो त्याला थोडासा सकाळच्या टायमाला गरम शेक देणे हा फार अनिवार्य आहे, म्हणजे आपला त्रास.
2: मला मनात लावला मी, पण त्यांना काही 2-3 दिवस फरक पडतो, पण
0: नाही नाही, हे वाढत्या वयासोबतचा त्रास आहे सर हा. आपल्याला फक्त तेलाच्या घासण्यामुळं मालिशमुळं कमी होणार नाही, तर आतून आपले हाडं मजबूत झाले पाहिजेत. आतून हाडं मजबूत होण्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल. कॅल्शियम आपलं वाढण्याच्यासाठी साधारणतः 15-20 दिवस तरी लागतीलच, तर त्याच्यावरती तुम्ही लक्ष द्यावं. थोडासा व्यायाम चालू ठेवावा, गरम शेक देणे चालू ठेवावा. नक्की
2: आपल्याला
0: औषध गोळ्या हव्या असल्यास सर हॉस्पिटलला नक्की आम्हाला भेटण्यासाठी, मी तुम्हाला त्याच्यावर नक्की मार्गदर्शन
2: देईल. हॉस्पिटल
0: सूर्य ICU गव्हाणे चौकामध्ये आहे सर माझं हॉस्पिटल, तुम्ही तिथे येऊ शकता नक्की.
2: भेटतो सर दवाखान्यात.
0: 100% सर भेटू.
2: नमस्कार सर, थँक्स.
0: धन्यवाद.
1: दादा कॉल केला त्याबद्दल धन्यवाद. तर आपण व्यायामाच्या बाबतीत बोलत होतो सर.
0: सर्वसाधारण 5 मिनिटं जरी आपण सकाळच्या टायमाला काढले मॅडम, आणि हा वेळ असा असतो की जेव्हा 5 मिनिटं काढणे सहजासहजी काम करणाऱ्या स्त्रियांसाठी सोपं असतं, कारण की काम करणाऱ्या स्त्रिया घरामध्ये सर्वात आधी उठतात. बाकीचं कोणी उठलेलं जरी नसलं तरी त्यांना काम करण्यासाठी उठावणं केलं असतं, तर तेव्हा इंटरफेरन्स नसतो, दुसऱ्यांचा त्रास नसतो. तर ते 5 मिनिटं आपल्यासाठी पुरेसे काढणे, सूर्यनमस्कार 10 जरी केलात तरी पण पुरेसे आहेत. आणि जसंच कवळं ऊन सकाळचं, तसंच 5-10 मिनिटाच्या साठी त्याचा शेक घेणे, हे म्हणजे दोन्ही गोष्टी केल्या तर आपल्याला 15-20 दिवसामध्येच आपल्याला चांगला बदल जाणवायला चालू होईल. जे थकवा वाटतो, हाडांच्या आतमध्ये दुखणं वाटतं, हे सगळं बऱ्यापैकी कमी होऊन जातं. फक्त ही सवयीची गोष्ट आहे, जसं जसं वेळ जातो तशी तशी सवय सोपी होत जाते. तर फक्त दिवसा व्यायाम करावा हे गरजेचं नाही, एकदम सकाळी देखील करू शकतो.

0: जातात आणि फारच जर आपल्याला वेळ काढणं अवघड आहे, फारच शॉर्ट शेड्यूल वरती चालतायत, तर रात्री झोपण्याच्या अगोदर जरी केला व्यायाम तरी देखील काही हरकत नाही. थकवा असतो मान्य आहे, पण आपल्याला शरीराला जर मजबूत ठेवणे आहे तर एक 5 ते 10 मिनिटं शरीराला वेळ काढून देणे फार म्हणजे फार महत्वाचे आहे.
1: अगदी अगदी खरं आहे सर. आजच्या संपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण श्रोत्यांशीही खूप छान असा संवाद साधलात आणि त्यांच्या मनातील जे काही प्रश्न होते, ज्या काही शंका होत्या, त्यांचं निरसन योग्य प्रकारे केलं. त्यासोबतच सर, हाडांचा वाढता ठिसूळपणा आणि हाडांविषयीचे विविध आजार आजच्या जीवनशैलीमुळे आपल्याला चढत आहेत त्याविषयी अतिशय सविस्तर अशी माहिती आपण सर्वांना दिली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील आपल्या यापुढील वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोतहो, हाडाचा कुठलाही आजार असेल, हाडाचे फ्रॅक्चर, व्यंगत्व, ठिसूळपणा, गुडघ्याचे आणि मान पाठ तसेच मणक्याचे दुखणे, खुब्याचे AVN, संधिवात अशा सर्व प्रकारच्या हाडांवरील आजारांच्या योग्य उपचारासाठी एक वेळ अवश्य भेट द्या सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर निनाद सूर्यतळे यांना. शिवनेरी सुपर स्पेशालिटी अँड सूर्या ICU हॉस्पिटल, गव्हाणे चौक, परभणी येथे. इमर्जन्सी आणि ट्रामा केअर, मणक्याचे ऑपरेशन, सांधे प्रत्यारोपण, दुर्बिणीतून गुडघे आणि खांद्याचे ऑपरेशन, सर्व प्रकारचे फ्रॅक्चरचे ऑपरेशन तसेच विविध प्रकारच्या हाडा संबंधित ऑपरेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध करून देणारे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर निनाद रामराव सूर्यतळे यांचे शिवनेरी सुपर स्पेशालिटी अँड सूर्या ICU हॉस्पिटल, गव्हाणे चौक, परभणी. संपर्कासाठीचा भ्रमणध्वनी क्रमांक 8007 85 68 86. भ्रमणध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 8007 85 68 86. हाडांशी निगडीत कोणत्याही आजारांवर उपचारासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजारापासून मुक्ती प्राप्त करा. श्रोतहो, आताच आपण हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाअंतर्गत हाडांचा वाढता ठिसूळपणा याविषयी सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर निनाद रामराव सूर्यतळे यांनी श्रोतांशी थेट साधलेला संवाद ऐकला. निवेदन होतं सुमेधा कुलकर्णी यांचं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते शिवनेरी सुपर स्पेशालिटी अँड सूर्या ICU हॉस्पिटल, गव्हाणे चौक, परभणी.
2: प्रायोजित कार्यक्रम हॅलो डॉक्टर आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोतेहो 12 वाजतात, लगेचच आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई अर्थातच अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी सुवर्णा पाटील सर्व सख्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यांनो, आत्ताचे हे दिवस नवरात्रीच्या सणाच्या पूर्वतयारीचे. अनेक मैत्रिणींचे या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम ठरत असतात. त्यांची तशी तयारी सराव सुरू असतो. काय खरं ना सख्यांनो, या सराव करण्यात प्रॅक्टिस करण्यात सुद्धा अनोखी मजा असते. सख्यांनो, आजच्या मैत्रिणी तर प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत, पण तरीही त्यांच्यातलं ममत्व वात्सल्य भाव तितकाच टिकून आहे. साऱ्या जबाबदाऱ्या त्या इतक्याच आत्मीयतेनं हाताळतात. घरातल्या ज्येष्ठांची, आजारी व्यक्तींची देखील तितक्याच आदरानं, नम्रतेनं, मायेनं काळजी घेणाऱ्या सख्या बघितला ना की मन आनंदानं अगदी भरून येतं. सख्यांनो, परिचारिका हे क्षेत्र तर त्यांच्या या सेवेला, त्यागाला, समर्पणाला सलाम करायला लावणार. मैत्रिणींनो, आपण आपल्या घरात, घराबाहेर अतिशय सुरक्षित असतो, कारण देशसेवा करणारे ते सैनिक सीमेवर खंबीरपणे उभे असतात, कर्तव्य तत्पर असतात. प्रसंगी या सैनिकांना जखम झाली, वेदना झाल्या, तर त्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या, कठीण परिस्थितीत शिस्तीनं, धैर्यानं, माणुसकीनं त्यांना सोबत देणाऱ्या असतात या लष्करी परिचारिका. श्रोते हो, आज आपण हे बोलतोय कारण आज 1 ऑक्टोबर हा लष्करी

परिचारिका सेवा दिवस म्हणून जगभर साजरा होतो. युद्धजन्य परिस्थिती असो, नैसर्गिक आपत्ती असो किंवा लष्करी रुग्णालयातील दैनंदिन सेवा, त्यांची देशभक्ती, त्यांची आपुलकी, त्यांचा सेवाभाव यापुढे सुद्धा नतमस्तक व्हावंसं वाटतं.

मैत्रिणींनो, आपण पाहतो की ज्या घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती असतात त्या घराची शान, त्या घराचा थाट काही वेगळाच असतो. आज आपणही या ज्येष्ठांची काळजी घ्यायला हवी, त्यांना आधार द्यायला हवा. काही मजेशीर गोष्टी, हलक्या फुलक्या गोष्टी, दैनंदिन गोष्टी याबाबत त्यांच्याशीही गप्पा करायलाच हव्यात. आज आपण हे बोलतोय कारण आज 1 ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आहे. चला तर या सर्व ज्येष्ठ व्यक्तींचं जीवन निरोगी, आनंदी, आदरानं, प्रेमानं भरलेलं ठेवण्याचा प्रयत्न करूया.

मैत्रिणींनो, क्रीडा म्हटलं की अनेक खेळ आपल्या डोळ्यासमोर येतात. प्रत्येक खेळाचं एक वेगळं तंत्र असतं, वेगळी भाषा असते. काही खेळात अचूकता महत्वाची, तर काही खेळामध्ये चपळाई किंवा वेग महत्वाचा, तसंच काही खेळामध्ये असामान्य ताकद देखील महत्वाची असते. चला तर आज क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत प्यारा पॉवर लिफ्टर प्रतिमा बोंडे यांची मुलाखत घेऊ. ऐकूया त्यांच्यासोबत संवाद साधलाय राखी पाटील या मैत्रिणींनी.

0: मैत्रिणींनो नमस्कार. क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेमध्ये आपलं मनापासून स्वागत. जिद्दीच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या पॅरा पॉवर लिफ्टर प्रतिमा बोंडे आज आपण यांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याशी छान संवाद साधून या खेळाचा प्रवास जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार प्रतिमाताई.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: प्रतिमाताई, पॉवर लिफ्टिंग हा खेळ आम्हाला या खेळाविषयी सविस्तर जाणून घ्यायचा आहे. कशा पद्धतीने त्याचे रूल्स आहेत, कशा पद्धतीने ही स्पर्धा जिंकली जाते आणि तुमचे इंटरनॅशनल नॅशनल अनुभव सुद्धा. भारत देशासाठी तुम्ही आजवर अनेक मेडल्स मिळवलेले आहेत, तर किती त्याचा आनंद झाला आणि किती अभिमान तुम्हाला वाटतो?
1: अभिमान तर नेहमीच वाटतो. अभिमानास्पदच गोष्ट आहे, आपल्या भारताला रिप्रेझेंट करतो, कंट्रीला रिप्रेझेंट करतो आणि खेळायला जातो आणि समाजासाठी काहीतरी करतो, कुटुंबासाठी काहीतरी करतो आणि आपल्या शिक्षकासाठी काहीतरी करतो. त्यामुळे हा अभिमानाचाच विषय आहे.
0: खूप छान मॅडम. किती वर्ष झाले तुम्ही या खेळामध्ये आहात?
1: मला साधारणतः 8-9 वर्ष झाले आहे त्या खेळात आहे.
0: सुरुवातीला आपण या मुलाखतीविषयी बोललो होतो आणि तुमच्याशी जेव्हा मी चर्चा केली होती तेव्हा तुम्ही सांगितलं होतं इंटरनॅशनल वर्ल्ड रँकिंग 6 आहे आपला, तर त्याबद्दल जाणून घ्यायचंय.
1: तिथपर्यंतही जायला एखाद्या खेळाडूला रक्ताचं पाणीच करावं लागतं. प्रत्येक संघर्षावर मात करून जिद्दीने तिथपर्यंत पोहोचणे ही एका खेळाडूला खूप अभिमानाची गोष्ट आहे.
0: आणि तुम्ही ते साध्य करून दाखवलंय आणि अनेक वर्ष तुम्ही हा रेकॉर्ड टिकवलेला आहे. त्यामुळे प्रॅक्टिस ही अशी दमदार चालत असेल.
1: हा, म्हणजे रोज प्रॅक्टिसला सरावाला जायचं, काहीतरी अडचणी मागे टाकून किंवा आपले काही प्रॉब्लेम्स असतील किंवा काही रोजच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक मनुष्याला काही ना काही आपल्या समस्या असतात, तर त्या प्रॅक्टिस करताना फक्त त्याच गोष्टीवर फोकस राहून त्याच गोष्टीला फोकस करून मी माझा रोजचा सराव करत असते.
0: हो, पॉवर लिफ्टिंग या खेळाकडे तुम्ही कशा वळलात?
1: दिव्यांगाचं सर्टिफिकेट असतं ते बनवायला मी गेले होते. तिथं मला अशा अशा प्रकारचे गेम्स असतात हे कळालं. मी मला घरच्यांनी असं काहीतरी न्यूनगंड किंवा असं तू आहे किंवा ह्या गोष्टी करू नको असं काही कुठेच रोकटोक केली नाही, सतत पुढे जायला प्रोत्साहितच केलं. त्यामुळे मला आधीपासून काहीतरी करायची इच्छाशक्ती होती, तर मला या खेळातनं माहिती मिळालं, त्यालाच मग मी म्हटलं की आपण याला आपलं ध्येय बनवायचं आणि यात समोर जायचं. मला हे उजव्या पायाचा पोलिओ आहे. जेव्हा मी 9 महिन्याची असताना मला हा पोलिओ झाला होता. वन साइड पूर्ण पॅरालिसिस झाला होता, त्यातून मग माझे 2 ऑपरेशन झाले. आणि बालपणापासून माझ्या आई बाबांनी जे काही करता येईल त्यांच्या मुलीसाठी ती व्यवस्थित चालावं, तिने आपलं काहीतरी पायावर उभी व्हावं त्याकरिता त्यांनी जे शक्य होईल ते त्यांनी माझ्यासाठी केलंय.
0: पण कुठेतरी खेळाची आवड तुम्हाला असेल, सतत तुम्ही कुठे कधी टीव्हीवर मॅचेस बघत असाल किंवा कुठल्या खेळाविषयी काही माहिती वाचत असाल, असं काही होतं का?
1: मी शाळेत असताना पण मी तिथे काही ना काही ऍक्टिव्ह राहायची, म्हणजे कुठे फुगडीची स्पर्धा किंवा कुठे काही लॉंग जम्प शालेय स्पर्धा व्हायच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तिथे मी ऍक्टिव्ह राहायची.

0: असं स्वतःला मला हे नाही जमत, मी हे नाही करू शकत असं कधीच मी मनात विचार केला नाही.
1: मग या खेळाची सुरुवात, त्याची प्रॅक्टिस कोणत्या वयापासून झाली?
0: साधारणतः मी असेल 25 वर्षाची असेल तेव्हापासून माझी या प्रॅक्टिसला सुरुवात झाली.
1: जेव्हा तुम्ही ठरवलं की या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये उतरायचं आहे, तशा पद्धतीने तुमची प्रॅक्टिस सुरू झाली, तर सुरुवातीला काय आव्हानांचा सामना करावा लागला?
0: एक तर हा पॅरा स्पोर्ट्स मध्ये फार मेहनती आणि ताकदीचा गेम आहे. सामना म्हणजे याचं मार्गदर्शन माझे जे गुरु आहे विजय मुनीश्वर द्रोणाचार्य, एक अर्जुन पुरस्कार, त्यांनी मला, त्यांच्याकडनं मला मार्गदर्शन मिळालं. आणि सराव काय असतो, कशा म्हणजे नियोजन पद्धतीने सराव करायचा, कसं काय रूल्स फॉलो करायचे, आणि त्यांनी सगळं मला या सगळ्या गोष्टींचा अनुभव दिला.
1: हो, मग या खेळात जेव्हा उतरला तेव्हा या खेळाविषयीची तुम्ही माहिती जाणून घेतली असेल, कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो, पण मनामध्ये असं काही क्षण विचार आला का की नाही मी एवढं वजन उचलू शकेल का?
0: सुरुवातीला बरेच विचार आले की आपण त्या वजन गटापर्यंत कसं पोहोचू, काय पोहोचू, पण सातत्य ठेवून आणि नियमित सरावाने कसं टार्गेट अचीव करता येतं.
1: हो, ते तुम्ही करून दाखवलं. या खेळामध्ये प्रशिक्षकाची भूमिका किती महत्वाची ठरली?
0: मी तर माझ्या प्रशिक्षकालाच पूर्ण योगदान देईल, त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले आणि माझ्या आईमुळे. तर त्यांचं वेळोवेळी आपलं मार्गदर्शन आणि सगळं पॉझिटिव्हिटी काय असते, कसं कुठपर्यंत पोहोचायचं, रुल्स अँड रेग्युलेशन कसे ठेवायचे, पॉझिटिव्ह कसं राहायचं, त्यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले.
1: बरं, आता प्रतिमा ताई, आम्हाला उत्सुकता आहे की ह्या पॉवर लिफ्टिंग मध्ये काय नियम असतात, कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो?
0: एक तर हा अतिशय महिलांसाठी ताकदीचा गेम म्हटल्या जातातच. प्रत्येक जण असं म्हणतात की अरे बापरे तुम्ही हा गेम खेळता, कसा काय खेळता, तुम्ही हाच गेम का निवडला, असे त्यांचे बरेच प्रश्न असतात. तुम्हाला दुसरा गेम नाही मिळाला का? यात असे नियम असतात की म्हणजे वजनाचा दुप्पट उचलायचं असते वजन, हा, आणि त्या मसल्स आणि त्या विशिष्ट स्नायूंची आपल्याला रोज प्रॅक्टिस करायची असते. त्याला रेस्ट असते, त्याला डाएट असते, त्याला जपून ठेवणं, मेंटली असतो, फिजिकली असो, याला सगळ्या गोष्टींचा एक कटिबद्धता लागत असते.
1: बरं, मग तुम्ही कुठल्या वजनाच्या गटामध्ये स्पर्धेत उतरता?
0: मी 50 वजन गटात उतरते.
1: बरं, आणि सराव कशा पद्धतीने केला जातो, काय पोझिशन असते?
0: सर सांगतील, माझे जे गुरु सांगतील, लिफ्ट अशी झोपून अपर बॉडीचाच यात प्रयोग केला जातो आणि त्याची त्याच लेवलला विशिष्ट त्याची ताकद लागत असते.
1: बरं, आणि किती मिनिटाचा तो खेळ असतो आणि कसे त्याचं वर्गीकरण केलेलं असतं?
0: वर्गीकरण हे वजन गटाचं असते. या या वजन गटात इतके इतके प्लेयर उतरणार आणि एक वजन असतं, त्या पलीकडे जर तुमचं 1-2 पॉइंट पुढे असलं, वजनाचा पण नियम कटिबद्धता असते की तेवढंच वजन भरलं पाहिजे. जर तुमचं 1-2 पॉइंट पुढे असलं की तुम्ही दुसऱ्या वजन गटात उतरता.
1: बरं,
0: हा, यालाही आपल्या वजनाला पण सांभाळून ठेवावं लागतं, ते कंट्रोल ठेवून आपल्याला पुढे लिफ्टला कसं वाढवायचं, आपला म्हणजे परफॉर्मन्सला कसं ग्रो करायचं, हे त्यावर फार लक्ष केंद्रित करावं लागतं.
1: बरं,
0: स्पर्धेमध्ये 3 चान्स देतात. 3 चान्समध्ये तुम्ही आपल्या तुम्हाला तुमचं बेस्ट द्यायचं असते.
1: बरं,
0: आणि 3 लिफ्ट असतात आणि 3 लिफ्टपैकी मग तुम्ही एकही लिफ्ट, त्याचंही प्रेशर असते, 3 लिफ्टपैकी तुम्ही एकही गुड लिफ्ट नाही दिली तर प्लेअर हा वर्षभरासाठी स्पर्धेपासून हुकला जातो.
1: हो, जेव्हा तुम्ही सराव करत असाल तेव्हा इंजुरीज सुद्धा झाल्या असतील.
0: हो, इंजुरी झाल्या की इंजुरीचं एक वेगळं प्रेशर असते, त्याला रिकव्हर करणं, त्याला मग त्याच प्रॅक्टिस पासनं थोड्या दिवसांसाठी बाहेर राहणं किंवा डॉक्टरांशी कन्सल्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी असतात.
1: त्यामुळे काळजीपूर्वक,
0: हा, काळजीपूर्वक. एकदा इंजुरी झाली की माणूस कसं थांबल्यासारखं होऊन जातो.
1: हो,
0: त्या ताकदीने आणि त्या एका याच्याने आपण सराव नाही करू शकत, म्हणून इंजुरी पासून वाचून ठेवावं लागतं स्वतःला.
1: पहिली स्पर्धा कोणती होती, कोणत्या इयर मध्ये तुम्ही पहिल्या स्पर्धेत उतरलात?
0: मी 2014 नागपूरला स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेत मी पहिल्यांदा उतरले.
1: बरं, आणि किती खेळाडू होते आणि कसा तो अनुभव होता?
0: अनुभव असा चांगलाच होता, म्हणजे एक इच्छाशक्ती, म्हणजे मला माझं स्वतःचं प्रदर्शन दाखवायचं होतं की मी पण काहीतरी करू शकते, मी पण खेळू शकते. आणि होत्या त्या स्पर्धेत 7-8 मुली होत्या.
1: बरं,
0: पहिली स्पर्धा होती तर मला 3राच मेडल लागला होता, ब्रॉन्झ मेडल.
1: बरं, पहिलीच स्पर्धा आणि त्याच्यात तुम्ही ब्रॉन्झ मेडल मिळवलं, क्या बात आहे. आणि कसं असतं ना, जेव्हा आपण स्पर्धा जिंकत जातो तेव्हा आपला उत्साह वाढत जातो. मग जसं आता तुम्ही स्टेट लेवल, नॅशनल लेवलमध्ये तुम्ही पुढे

0: सहभागी होत गेल्यात. तर स्टेट लेवलच्या किती स्पर्धेत तुम्ही भाग घेतला आणि किती मेडल्स मिळवले?
1: साधारणतः स्टेट लेवलला तर मी अजून पण खेळते, कारण की एक प्लेअर इंटरनॅशनल खेळूनही आला तरी त्याला स्टेटला पार्टिसिपेट करावं लागतं. म्हणजे जो प्लेअर वर जातो त्याला कुठेतरी म्हणजे खेळातूनच कळतं की आपल्याला खाली पण यायचं आहे.
0: बरं, खेळ किती काय काय शिकवतो,
1: कसं बॅलन्स ठेवायचं हे खेळच शिकू शकतो.
0: तर कुठे कुठे त्या स्पर्धा झाल्यात?
1: पुण्याला, नाशिकला, औरंगाबादला, नागपूरला अशा बऱ्याच महाराष्ट्रामध्ये स्पर्धा झाल्यात आणि मी गोल्ड मेडल मिळवले तिथे.
0: आणि नॅशनल लेवलवरचा काय रेकॉर्ड आहे?
1: नॅशनल लेवलचा रेकॉर्ड आहे माझा गोल्ड मेडलचाच राहिलेला आहे. बरे मध्ये माझी आई गेल्यानंतर मी थोडस मागे आले होते, त्यामुळे मी दुसऱ्या नंबरवर आले होते, पण तेच मी स्वतःला पूर्ण त्याच परफॉर्मन्सवर नेऊन गोल्ड मेडलवर मी स्वतःला आणून ठेवले.
0: या नॅशनल लेवलवरच्या मॅचेस आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. कुठे कुठे तुम्ही खेळायला गेला होतात?
1: कोलकाताला गेली आहे मी खेळायला, बँगलोरला गेली आहे, दिल्लीला बऱ्याचदा गेली आहे, दिल्ली, चेन्नई झालं, उत्तराखंड झालंय. नॅशनल गोल्ड मेडल मला दिल्लीमध्ये, उत्तराखंड, मॅक्झिमम टाइम आमच्या स्पर्धा दिल्लीलाच होतात नॅशनल स्पर्धा. ह्या सगळ्या सिटीमध्ये मी खेळून आलेले आहे आणि नॅशनल 9 गोल्ड मेडल मला मिळालेले आहे.
0: वा वा वा. तर आता एखादा असा त्या स्पर्धेतील अनुभव तुम्हाला आठवतोय का, तो क्षण आठवतोय का की अगदी काही पॉइंटने तुम्ही ती स्पर्धा जिंकलात, अटीतटीचा सामना होता वजन उचलण्याच्या बाबतीत?
1: महाराष्ट्रामधनं मला स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र हा किताब

0: स्पर्धा गाजवून येता. ही आम्हासारख्या प्रेक्षकांसाठी मैत्रिणींसाठी एक जमेची बाजू आहे की काय गुण एखाद्या प्लेअरमधनं घ्यावेत. आज जेव्हा आपली ही मुलाखत आपल्या मैत्रिणी ऐकतील तेव्हा नक्कीच त्यांना कौतुकही वाटेल आणि या मुलाखतीतून त्या काहीतरी नक्कीच शिकतील हेही तेवढंच खरं आहे. पुढचं ध्येय काय हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे कारण इथवर तुम्ही थांबणार नाहीये. पुढचं ध्येय तुम्हाला हाक घालतंय आणि त्यानुसार तुमची प्रॅक्टिस सुरू आहे. कुठल्या स्पर्धेत उतरायचं आहे?
1: मला पुढे ऑलिम्पिक खेळायचं आहे आणि असे बरेच मोठे गेम खेळायचे आहे आणि त्यात तो मेडल मिळवायचा आहे.
0: वा.
1: आणि आयुष्यात इथेच नाही थांबायचं, इथून पुढे माझा प्रवास कुणाला घडवायचा म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रात मला उतरून काहीतरी समाजासाठी पण करायचं आहे कारण की आपण समाजाचा एक भाग लागतोय आणि काहीतरी देणं लागतंय. तर त्यामुळे मला सोशली एखाद्या एनजीओला
0: जॉईन
1: करायचं आहे, काहीतरी स्वतःचं आयुष्य सार्थकी लावायचं आहे. आणि आता इथून माझा पुढचा प्रवास पुढे वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे, नॅशनल गेम्स आहे, खेलो इंडिया आहे, असे बरेच गेम्स आहेत, त्यामध्ये मला प्रॅक्टिस करून मला उतरायचं आहे.
0: वा वा. आणि नक्कीच तुम्ही मेडल घेऊन याल या शुभेच्छा आमच्या आहेतच तुम्हाला. या खेळात येणाऱ्या मुलींना काय संदेश द्याल तुम्ही?
1: एक महिला सगळं काही करू शकते. एका महिलेजवळ जी जिद्द इच्छाशक्ती असते की ती सगळ्या समस्यांना उरून पुरून स्वतःला घडवू शकते. प्रत्येकाने आपल्याला आपली काय पॉझिटिव्ह बाजू आहे ती ध्यानात ठेवून आपण पण काहीतरी करू शकतो ते करायलाच पाहिजे नक्की.

ती सगळ्या समस्यांना उरून पुरून स्वतःला घडवू शकते. प्रत्येकाने आपल्याला आपली काय पॉझिटिव्ह बाजू आहे ती ध्यानात ठेवून आपण पण काहीतरी करू शकतो, ते करायलाच पाहिजे नक्की.

0: एक डॉक्टर तर आहेतच, शिवाय एक लेफ्टनंट म्हणूनही आहेत. लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे या सहाय्यक प्राध्यापक पशुपोषण शास्त्र विभाग नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय तसंच महाविद्यालयात त्यांच्या युनिटच्या ANO आहेत. तसंच त्या NCC ऑफिसर सुद्धा आहेत. मुलींसाठी NCC मधील संधी, प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास आणि करिअरच्या दृष्टीनं त्यांचे अनुभव केंद्रस्थानी ठेवून आपण त्यांच्याशी आज गप्पा करणार आहोत. आणि विषय आहे मुलींसाठी NCC, संधी, प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास. तर सर्वात आधी लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार. धन्यवाद.
0: शीतलताई, एक डॉक्टर आणि एक लेफ्टनंट म्हणून वेगळी करिअर आहेत ही दोन, पण उद्देश मात्र सारखाच आहे की समाजाची सेवा करणं, देशाची सेवा करणं. यासाठी बरेचदा बऱ्याच गोष्टींची तडजोडही करावी लागलेली असेल, कारण लेफ्टनंट होणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. अनेक परीक्षा यासाठी द्याव्या लागतात. शारीरिक फिटनेस सुद्धा तेवढाच आवश्यक असतो. सर्वात महत्वाचं म्हणजे मनातून सुद्धा तयारी असावी लागते. तर हे वेगळं करिअर म्हणून आपण कसं निवडलं, याकडे तुम्ही कशा वळलात?
1: सर्वांना नमस्कार. मुळात मी एक व्हेटरनरी डॉक्टर आहे आणि मी नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहे. आणि या सोबतच मी आमच्या कॉलेजचं जे युनिट आहे वन महाराष्ट्र R&V स्क्वाड्रन NCC, जे महाराष्ट्रातील महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठा अंतर्गत नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये असलेलं एकमेव युनिट आहे.
0: अच्छा.
1: महाराष्ट्रात या प्रकारचं हे पहिलं आणि एकमेव युनिट आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना NCC प्रशिक्षण दिलं जातं.
0: अच्छा.
1: तर मला सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्य करत असताना संधी मिळाली आणि मी असोसिएट NCC ऑफिसर या पदासाठी परीक्षा दिली.
0: अच्छा.
1: आणि ह्यातून मग मला एक बेसिक मिलिटरी ट्रेनिंग असतं असोसिएट NCC ऑफिसर बनण्यासाठी. ते पूर्ण केल्यानंतर मला लेफ्टनंट ही रँक मिळाली. तर सुरुवातीला तुम्ही एक केअरटेकर ऑफिसर म्हणून काम करता NCC मध्ये तुमच्या युनिटसाठी, ज्यामध्ये तुम्हाला या प्रशिक्षणाचा अनुभव मिळतो. त्यानंतर एक पुण्याला इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुमचं सिलेक्शन होतं आणि त्यानंतर तुम्हाला एक OTA म्हणून ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी आहे, तिथेच असोसिएट NCC ऑफिसरचे ट्रेनिंग होतात. आणि हे बेसिक मिलिटरी ट्रेनिंग असतं. ते 3 महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर मला लेफ्टनंट ही रँक मिळाली आणि त्यानंतर मी सन 2019 पासून लेफ्टनंट या पदावर कार्यरत आहे.
0: अच्छा. मग शीतल, यासाठी कुठलं कुठलं शिक्षण घ्यावं लागलं?
1: मुळात एक व्हेटरनरी डॉक्टर म्हणून मी BVSC NIH MVSC आणि PhD इन अॅनिमल न्यूट्रिशन हे माझं मूळ एज्युकेशन झालेलं आहे. आणि त्यानंतर लेफ्टनंट बनण्यासाठी मी आता सांगितल्याप्रमाणे वुमन ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी ग्वालियर येथून 3 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण करून लेफ्टनंट ही रँक मिळाली आणि ह्या पदावर मी 2019 पासून असोसिएट NCC ऑफिसर म्हणून काम करते.
0: अच्छा. पण जेव्हापासून तुम्ही या NCC प्रशिक्षणामध्ये गेल्यात किंवा या लेफ्टनंट म्हणून तुम्ही जो आता तो कार्यभार जो तुम्ही सांभाळताय, तर याकडे जेव्हा तुम्ही गेला, तर प्रशिक्षण जेव्हा तुम्ही घेत होता तेव्हाचा तुमचा अनुभव कसा होता?
1: नक्कीच खूप थ्रिलिंग अनुभव होता, कारण हे मिलिटरी ट्रेनिंग असल्यामुळे तिथे काहीही भेदभाव नसतो. स्त्री असो, महिला असो, पुरुष असो, त्यांचं ट्रेनिंग सगळ्यांना सारखंच असतं. आणि ह्या ट्रेनिंग मध्ये आम्हाला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, जसं फायरिंग आहे किंवा मॅप रिडिंग आहे किंवा वेगवेगळे टास्क दिले जायचे. आणि हे सांगायला मला अत्यंत अभिमान वाटतो की आमची जी ट्रेनिंगची बॅच होती 100 जणांची, त्याच्यामध्ये मी एकमेव व्हेटरनरी डॉक्टर होती.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यामुळे मला तिथे पण थोडंसं वेगळं ट्रीट केलं जायचं. आणि बाकीच्या माझ्या सोबत ज्या होत्या त्या वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयांच्या शिक्षिका किंवा लेक्चरर महिला होत्या आणि मी एकटी त्यात मध्ये व्हेटरनरी डॉक्टर होती.
0: अच्छा.
1: तर ट्रेनिंग खूप कठीण असतं, पण तेव्हा तुम्ही स्वतः जर संयम ठेवला आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास जर असेल तरच तुम्ही ते ट्रेनिंग पूर्ण करू शकता. त्या ट्रेनिंगच्या दरम्यान आम्हाला काही

0: असाइनमेंट्स दिल्या जायच्या, जसं तुम्ही इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग एक प्लॅन करून देणे किंवा कॉम्पिटिशन्स असायच्या किंवा, आणि तेव्हा माझा त्याच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा असायचा. आणि मी ते इन्स्टिट्यूशनल ट्रेनिंग प्लॅन करत असताना माझं जे युनिट आहे ते स्पेशलाइज्ड युनिट असल्यामुळे मी माझं ते इन्स्टिट्यूशनल प्लॅनिंगचं जी असाइनमेंट होती ती माझा कोर्स करिक्युलम लक्षात ठेवून ती केली. त्यामुळे इतर 99 मुलींनी जी केली, शिक्षिकांनी जी केली ती वेगळी होती आणि माझी वेगळी होती. आणि अविस्मरणीय क्षण म्हणजे मला अनपेक्षित असं त्यामध्ये मला मेडल मिळालं होतं आणि त्याच्यासाठी मला एक्सलन्स अवॉर्ड पण मिळाला होता.
1: अरे वा, खरंच खूप छान. आता तुम्ही म्हणाले की एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी ते कसं महत्वाचं आहे आणि कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं?
0: एनसीसी म्हणजे नॅशनल कॅडेट कोर, म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेना. आता एनसीसी मध्ये एनरोल केलेले जे आमचे छात्र आहेत ते इतर विद्यार्थ्यांमध्ये नेहमी उठून दिसतात, कारण एनसीसी मधून आम्ही त्यांना शिस्त, आत्मविश्वास हे शिकवत असतो किंवा त्यांच्यामध्ये काही गुण जे आहेत ते आपोआप आत्मसात केले जातात, जसं नेतृत्व गुण आहे, देशभक्ती आहे, जबाबदारीची भावना आहे किंवा युनिटी आहे. तर एनसीसीचा हा मूळ उद्देश आहे. केवळ सैनिकी प्रशिक्षण एवढापुरतं एनसीसी मर्यादित नाही, तर मला हे इथे सांगणं महत्वाचं वाटतंय की एनसीसी म्हणजे विद्यार्थ्याचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास, यासाठी हे एक प्रभावी माध्यम आहे. एनसीसीमध्ये मुख्य म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती किंवा प्रथमोपचार असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा शस्त्र प्रशिक्षण असेल, नेतृत्व प्रशिक्षण असेल, ह्या सगळ्यांबद्दल मुलांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि आमचं जे युनिट आहे त्यामध्ये आम्ही याच्या व्यतिरिक्त त्यांना घोडेस्वारीचं प्रशिक्षण देतो.
1: अच्छा, खूप छान. बरं, मग मुलींसाठी हे कसं महत्वाचं आहे, एनसीसीमध्ये सहभागी होणं कसं महत्वाचं आहे आणि का महत्वाचं आहे?
0: आजच्या काळात मुलींनी प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जाणं आवश्यक आहे हे आपल्याला माहितीच आहे. तर एनसीसी मुळे मुलींमध्ये आत्मविश्वास, निर्णय क्षमता, नेतृत्व गुण आणि या व्यतिरिक्त शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती सुद्धा विकसित होते. त्यांना आव्हानात्मक परिस्थितींना सामोरे जाण्याची आणि स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता सुद्धा मिळते. त्यामुळे मुलींसाठी एनसीसी मधून पुढे जाणे ही एक खूप चांगली संधी आहे.
1: खरंच आहे. बरं, मग एनसीसी मध्ये मुलींना कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं?
0: एनसीसी मध्ये मुलींना आम्ही परेड आहे, ड्रिल आहे, त्याच्यानंतर शारीरिक तंदुरुस्ती, नकाशा वाचन आणि प्राथमिक उपचार, सोशल अवेअरनेस ऍक्टिव्हिटीज, ह्या सगळ्या आम्ही त्यांना वेळोवेळी शिकवतच असतो, कारण ह्या त्यांच्या परीक्षेसाठी सुद्धा एक अभ्यासक्रमाचा भाग आहे. आणि याशिवाय त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होतं ते वेगळं. सुरुवातीला काही मुलींना परेड किंवा प्रशिक्षण हे खूप कठीण वाटू शकतं, पण नियमित प्रशिक्षणामुळे त्यांच्यामधला आत्मविश्वास आणि शिस्त वाढते आणि सर्वांसमोर उभं राहून बोलण्याचा जो आत्मविश्वास आहे तो येतो. वेळेचं नियोजन कसं करायचं ह्या गोष्टी त्या शिकतात. संघामध्ये काम करणे, एकत्रितपणे काम कसं करायचं, नेतृत्व गुण कसे विकसित करायचे हे त्यांना, आणि ह्या ज्या गोष्टी आहेत या त्यांना पुढे जाऊन शिक्षण आणि नोकरीच्या मध्ये सुद्धा खूप उपयोगी पडतात.
1: खरंच आहे. म्हणजे एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व विकास हे घडतं, त्यांचं व्यक्तिमत्व विकसित होतं आपल्याला म्हणता येईल, हो ना? नेमके कुठले बदल होतात त्यांच्यात?
0: एनसीसी मध्ये असलेलं जे योग्य प्रशिक्षण आहे, शिस्त आहे, सातत्य आहे, आत्मविश्वास आहे, याच्या बळावर मुली अनेक कामं करू शकतात जी एरवी आपल्याला शक्य होत नाही. आणि जसं आता आमच्याकडे ज्या मुली आहेत रायडर आहेत त्या, तर त्या हॉर्स रायडिंग करतात, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूप वाढतो. किंवा इतर आम्ही एनसीसी मध्ये जे एक सिनियर म्हणून हे करतो, त्या सिनियर ज्या व्यक्ती असतात त्यांना आपोआपच आपण कसं आपल्या संघाला पुढे न्यायचं हे गुण त्यांच्यामध्ये विकसित होतात. आता एक उदाहरण मी सांगते. आमची एक व्हेटरनरी डॉक्टर आमची स्टुडंट आहे, होती डॉक्टर हर्षिता, ती आता कॅप्टन हर्षिता राघव आहे आणि ती आरव्हीसी ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालेली आहे. तर ती पहिली लेडी आरव्हीसी ऑफिसर आहे. आता आपल्याला माहिती आहे की मुलींना सुद्धा सैन्य दलामध्ये संधी मिळत आहे आणि बऱ्याचशा मुली आपल्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सुद्धा जॉईन करत आहेत. तर त्याच्यासाठी ह्या जे कॅप्टन हर्षिता राघव ज्या आहेत त्या पहिली महिला आरव्हीसी ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाली आहे. आणि मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो आहे की ह्या वर्षीच्या रिपब्लिक डे परेडमध्ये तिने परेड कमांडंट म्हणून पूर्ण कॉन्टिंजंटचं लीडर म्हणून काम केलेलं आहे.
1: खरंच खूप छान आणि आपल्यासाठी खूप अभिमानाची सुद्धा गोष्ट आहे, हो ना? तसंच आणखी मला हे विचारायचं आहे की एनसीसी मुळे मुलींना करिअरच्या दृष्टीने सुद्धा संधी उपलब्ध आहेत का?
0: एनसीसी मधील प्रशिक्षण आणि प्रमाणपत्रांचा विविध करिअर क्षेत्रामध्ये नक्कीच उपयोग होऊ शकतो. आता जे आपण गुण बोललोत की एनसीसीमुळे हे गुण सगळे आपल्यामध्ये अंगीकृत केले जातात, तर त्या गुणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये

0: अर्थातच जे संवाद कौशल्य किंवा इतर गुणही विकसित होतात त्याचा त्यांना करिअरसाठी निश्चितच उपयोग होतो. आणि एनसीसीकडे केवळ अतिरिक्त उपक्रम म्हणून न पाहता जर त्याच्याकडे व्यक्तिमत्व आणि करिअर विकासाच्या संधी म्हणून पाहिल्या तर आपल्याला जसं सैन्य दल आहे किंवा इतर कुठले क्षेत्र असतील यामध्ये निश्चितच मुली आमच्या एनसीसी कॅडेट्स पुढे जातात.
1: शीतलताई, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील एनसीसी युनिटची स्थापना कधी झाली आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे?
0: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रात अंतर्गत नागपूर

0: कुलताई, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील एनसीसी युनिटची स्थापना कधी झाली आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे?
1: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रात अंतर्गत नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये वन महाराष्ट्र आर एन व्ही स्क्वॉड्रन एनसीसी या युनिटची स्थापना सन 2004 साली झाली.
0: अच्छा.
1: आणि हे महाराष्ट्रातील, आधी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील हे एकमेव रिमाउंट अँड व्हेटनरी स्क्वॉड्रन युनिट आहे. तर या युनिटमध्ये आपण विद्यार्थ्यांना घोडेस्वारीचं प्रशिक्षण देतो आणि त्यासोबतच त्यांना एनसीसीचे इतर नेतृत्व गुण सुद्धा शिकवले जातात. आमच्या युनिटमध्ये सध्या 13 घोडे आहेत जे आर्मी डेपो कडूनच येतात आणि यामध्ये आपण विद्यार्थ्यांना बेसिक तसंच स्पेशलाइज्ड इक्वेस्ट्रियन ट्रेनिंग देतो आणि याच्यामध्ये मुलं शो जम्पिंग किंवा टेंट पेगिंग किंवा ड्रेसाज या घोडेस्वारीमधल्या काही गोष्टी आहेत त्यांचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. घोडेस्वारीसोबतच घोड्यांची निगा राखणे, घोड्यांचं मॅनेजमेंट करणे या सुद्धा किंवा त्यांची ट्रीटमेंट करणे ह्याचं सुद्धा प्रशिक्षण त्यांना दिलं जातं.
0: अच्छा. आताच आपण एनसीसी युनिटच्या स्थापनेबद्दल बोललोय शीतलताई, तर एनसीसीमध्ये बरेच कॅम्प जातात बाहेर आणि त्यात मुली पण असतात, तर हे उपक्रम मुलींसाठी कसे उपयुक्त ठरू शकतात?
1: या आधी मी हे सांगू इच्छिते की एनसीसी हा 3 वर्षाचा उपक्रम आहे. पहिल्या वर्षी आपण त्यांना बेसिक ट्रेनिंग देतो, मूलभूत ट्रेनिंग प्रशिक्षण, आणि त्यानंतर दुसऱ्या वर्षी आपण त्यांना बी सर्टिफिकेट या एक्झामसाठी त्यांची तयारी करतो, ज्यामध्ये त्यांना आपण विविध प्रकारचं प्रशिक्षण तर देतोच शिवाय एक परीक्षा द्यावी लागते आणि एक कॅम्प करावा लागतो. तसंच थर्ड इयरमध्ये त्यांना एक कॅम्प करावा लागतो, एक परीक्षा द्यावी लागते आणि तेव्हा त्यांना सी सर्टिफिकेट मिळतं. तर ह्या सगळ्या प्रशिक्षणामध्ये जेव्हा मुली कॅम्पमध्ये जातात तर तेव्हा त्यांना विविध ठिकाणच्या विद्यार्थ्यांसोबत राहण्याची संधी उपलब्ध होते, त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचं प्रशिक्षण मिळतं किंवा वेळेचं नियोजन कसं करायचं, टीमवर्क कसं करायचं, नवीन नवीन परिस्थितीशी कसं जुळवून घ्यायचं, किंवा जे 11th आवरला आपल्याला काही टास्क दिले जातात त्याच्यासाठी आपण कसं नेहमी तयार राहायचं. आणि ह्या सगळ्या कॅम्पमुळे मुलींमध्ये स्वावलंबन आणि आत्मविश्वास सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढतो, कारण आमच्या कॅम्पमध्ये ज्या मुली येतात त्या बरेचदा घरातून पहिल्यांदाच बाहेर पडलेल्या असतात.
0: खरंच आहे. शीतलताई, आपण स्वतः सहाय्यक प्राध्यापक म्हणून तसंच एनसीसी मध्ये लेफ्टनंट म्हणून कार्यरत आहात, तर या दोन्ही भूमिकांमधला अनुभव कसा आहे तुमचा?
1: मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून जेव्हा काम करते तेव्हा शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञान देणे हा एक वेगळा अनुभव आहे आणि एनसीसी अधिकारी म्हणून त्यांच्या व्यक्तित्व विकासासाठी प्रामुख्याने काम करणे हा एक वेगळा अनुभव आहे. पण ह्या दोन्ही भूमिका माझ्यासाठी अत्यंत समाधानकारक आहे. वर्गामध्ये मी माझ्या विषयाचं ज्ञान मुलांना देते, तर एनसीसीच्या माध्यमातून इतर सगळ्या गोष्टी जसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पासून तर त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासापर्यंत आम्ही त्यांना धडे देत असतो. तर विशेषतः या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्याची जी संधी मिळते त्याचं मला खूप समाधान वाटतं. आणि विशेषतः मुलींना आत्मविश्वासाने पुढे जाताना बघणे हा एक अनुभव खूप छान असतो.
0: खरंच आहे. आणि साधारण किती वर्ष झाले तुमच्या या कामाला?
1: मी 8 वर्षापासून एनसीसीशी निगडीत आहे.
0: अच्छा. शीतलताई, आताच आपण कॅम्प बद्दल बोललो आहे, तर आरडीसी या कॅम्प मध्ये तुमच्या युनिटच्या पण विद्यार्थिनी असतात का?
1: अर्थातच, आमच्या युनिटचे आतापर्यंत दरवर्षी 5 मुलं आरडीसी कॅम्पला जायचे. आरडीसी म्हणजे रिपब्लिक डे कॅम्प जो नवी दिल्लीला असतो जानेवारीमध्ये. तर हा एकूण 40 दिवसाचा कॅम्प असतो आणि सध्या स्थितीत आमच्या युनिटचे 3 कॅडेट्स म्हणजे 2 मुलं आणि 1 मुलगी हे आरडीसीला जात असतात. आणि आरडीसीसाठी आमच्या युनिटचे घोडे सुद्धा दिल्लीला जातात. तिथे जे इक्वेस्ट्रियनच्या ज्या कॉम्पिटिशन्स असतात त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी आमचे विद्यार्थी जातात, कॅडेट जातात, आणि दरवर्षी ते काही ना काही मेडल सुद्धा घेऊन येतात. तर सन 2008 पासून आमच्या आरएनव्ही स्क्वॉड्रनचे प्रशिक्षित जवळपास 50 च्या वर कॅडेट्स आमचे नवी दिल्ली येथे आरडीसी मध्ये सहभागी झालेले आहेत.
0: अच्छा, खूप छान. आणि हा एक वेगळा अनुभव सुद्धा राहत असेल ना?
1: निश्चितच.
0: तर कसा अनुभव आहे
1: या कॅम्पच्या दरम्यान? त्यांना खूप साऱ्या गोष्टी शिकायला तर मिळतातच, पण बऱ्याच जणांच्या भेटी म्हणजे त्यांना अगदी गव्हर्नर पासून तर पीएम पर्यंत, कधी कधी प्रेसिडेंट हाऊसला सुद्धा नेलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपोजर त्यांना आरडीसी कॅम्प मधून मिळतं. आणि अर्थात हे नॅशनल कॅम्प आहे, जसं नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प आहे, एक भारत श्रेष्ठ भारत कॅम्प, आरडीसी हे जे कॅम्प आहे, किंवा बेसिक लीडरशिप कॅम्प, ऍडव्हान्स लीडरशिप कॅम्प, हे जर कॅम्प आपण बघितले तर हे नॅशनल लेवलला होतात. त्याच्यामुळे ऑल ओव्हर इंडिया मुलं तिथे आलेले असतात आणि हे सगळे मुलं जे देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून सहभागी होतात तो एक

0: अनुभव एवढ्या वेगवेगळ्या मुलांशी इंटरॅक्ट करण्याचा. जसं माझ्या ट्रेनिंगमध्ये पण आम्ही 100 प्रशिक्षणार्थी पूर्ण भारतातून जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सगळ्या एरियातून आम्ही सगळ्याजणी आलेलो होतो. तर हे अनुभव आपण जेव्हा नॅशनल लेवलला कुठेतरी रिप्रेझेंट करतो तर तो एक अनुभव खूपच सुंदर असतो.
1: खरंच आहे. तर शीतलताई, आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं गीत आपल्या या कार्यक्रमात ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: मला ने मज सीने परत मातृभूमीला.

0: तर मैत्रिणीनो या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. आज आपण आपल्या नवी वाट या मालिकेमध्ये लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे यांच्याशी आपण गप्पा करतोय. शीतल, ते वळूया आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तर आता आपण एनसीसी बद्दल बोलत होतो, तर प्रशिक्षण हे किती वर्षाचं असतं आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना काय शिकवलं जातं?
1: एनसीसीचं प्रशिक्षण हे 3 वर्षाचं असतं. खरं तर शाळेतील एनसीसी प्रशिक्षण आहे ते 2 वर्षाचं असतं. त्याच्यामध्ये मुलं 2 वर्षांमध्ये पहिल्या वर्षी मूलभूत प्रशिक्षण घेतात आणि दुसऱ्या वर्षी एक परीक्षा देऊन त्यांना ए सर्टिफिकेट मिळतं.
0: अच्छा.
1: आणि जेव्हा कॉलेजमधले मुलं, जसं आमचं कॉलेजचं युनिट आहे, तर कॉलेजमधले मुलं जेव्हा एनसीसीला भाग घेतात तर तेव्हा ते

0: प्रशिक्षण 3 वर्षाचं असतं. याच्यामध्ये पहिल्या वर्षी फक्त मूलभूत प्रशिक्षण दिलं जातं. दुसऱ्या वर्षी त्याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षणासोबतच एक कॅम्प अटेंड करावा लागतो आणि ह्या कॅम्प नंतर त्यांना एक परीक्षा द्यावी लागते ज्यामध्ये त्यांना बी सर्टिफिकेट मिळतं. आणि तिसऱ्या वर्षी त्यांना एक प्रशिक्षण, याशिवाय एक कॅम्प, आणि कॅम्प झाल्यानंतर एक परीक्षा, यानंतर त्यांना सी सर्टिफिकेट एक्झाम देऊन सी सर्टिफिकेट मिळतं. तर ह्या सी सर्टिफिकेटला खूप व्हॅल्यू आहे. म्हणजे
1: तसंच मग या युनिटमधील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर सहभागी होण्याची संधी मिळते का? मग
0: होय, आमच्या युनिटमधून प्रशिक्षित कॅडेट्सना राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रम याच्यामध्ये सहभागी होण्याची नेहमीच संधी मिळते. जसं मी आत्ताच उदाहरण दिलं आरडीसीचं, तर रिपब्लिक डे कॅम्प हे सुद्धा राष्ट्रीय पातळीवरील कॅम्प आहेत. याच्या व्यतिरिक्त एक नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प असतो, ज्याला आत्ता एक भारत श्रेष्ठ भारत कॅम्प म्हणतात. किंवा याच्या व्यतिरिक्त अजून काही कॅम्प असतात, ज्यांना बेसिक लीडरशिप कॅम्प किंवा ऍडव्हान्स लीडरशिप कॅम्प किंवा वेगवेगळे ट्रेकिंग कॅम्प्स असतात किंवा माउंटेनियरिंग कॅम्प्स असतात. याच्यामध्ये आम्ही काही कॅडेटचं सिलेक्ट करून त्यांना, कारण याच्यासाठी सुद्धा कॉम्पिटिशन खूप असते, तर मग मुलं युनिटला पहिल्यांदा आम्हाला स्पर्धा घ्याव्या लागतात आणि मग त्यातून योग्य त्या मुलाला आम्हाला तिकडे पाठवतो आम्ही.
1: बरोबर.
0: हा, जसं आमच्याकडे आता माउंटेनियरिंग किंवा ट्रेकिंग कॅम्पसाठी खूप मुलं इच्छुक असतात, पण त्यांचा फिजिकल फिटनेस किंवा त्यांच्यातील क्षमता बघून आम्हाला त्या त्या मुलांना, किंवा या व्यतिरिक्त आम्हाला ज्या ट्रेनिंग अकॅडमीज आहे, जसं इंडियन मिलिटरी अकॅडमी आहे किंवा ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी, जी वुमन ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी आहे चेन्नईला, तर त्यांची अटॅचमेंट कॅम्प सुद्धा येतात. किंवा मेरठला जे आमचं आरव्हीसी कॉलेज अँड सेंटर आहे, तर तिथे आमचं जे आर अँड व्ही स्क्वाड्रन, जे मी म्हटलं रिमाउंट अँड व्हेटरनरी स्क्वाड्रन, तिथल्या ऑफिसर्सचं ट्रेनिंग तिथे दिलं जातं त्यांना. तिथे सुद्धा आमच्या कॅडेटला अटॅचमेंट कॅम्पसाठी एक संधी मिळते आणि दरवर्षी आमचे 13 कॅडेट्स 10 दिवसासाठी मेरठला सुद्धा जातात.
1: अरे वा, खूप छान. आता शीतल, ते तुम्ही पण यात काम करताय आणि एवढ्या दिवसांपासून कॅम्प सुद्धा बरेच अरेंज केले असतील किंवा कॅम्पसाठी पण बाहेर गेला असाल, तर या सगळ्या गोष्टी करताना आपल्या घरातल्या लोकांचा सहभाग या सगळ्यांमध्ये खूप महत्वाचा असतो किंवा त्यांचा सपोर्ट महत्वाचा असतो. कशी मदत होते या सगळ्यांमध्ये घरातल्या लोकांची?
0: अर्थातच मला घरातून सपोर्ट आहे म्हणूनच मी ही नोकरी करू शकते किंवा हे काम करू शकते. आणि जेव्हा आपण एनसीसी म्हणतो तर तेव्हा तुम्हाला किती वेळासाठी बाहेर जावं लागेल ह्याला काही मर्यादाच नसतं.
1: बरोबर.
0: जसं पहिल्यांदा बोलली की माझं जे प्री कमिशन ट्रेनिंग होतं ते 3 महिन्याचं होतं, त्याच्यानंतर मी एक रिफ्रेशर कोर्स केला आहे तेव्हा मी 1 महिना बाहेर होती. आणि दरवर्षी आमचे 10 दिवसाचे कॅम्प असतात तेव्हा आम्हाला कॅडेट्सला घेऊन बाहेर जावं लागतं. आणि ह्या व्यतिरिक्तही आमचं जे युनिट आहे ते स्पेशलाइज युनिट आहे जिथे घोडेस्वारीचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याच्यामुळे इतर युनिटमध्ये जर शुक्रवार शनिवार परेड असेल तर आमचं जे युनिट आहे तिथे आठवडाभर प्रशिक्षण सुरू असतं. आणि जे मुलं घोडेस्वारीमध्ये, मुलं किंवा मुली जे सहभागी होतात, त्यांचं रोज सकाळी 5:30 आमचे छात्र जे घोडेस्वार आहेत किंवा घोडेस्वारीमध्ये इच्छुक आहेत ते रोज सकाळी 5:30 युनिटला येतात आणि 6 ते 7:30 ते रायडिंग करतात आणि 8 वाजता परत जातात. त्याच्यामुळे खूपदा असं होतं की मला 6:30 घर सोडावं लागतं आणि मी 6:30

0: विद्यार्थी जेवढे मोठे होतात तेवढेच शिक्षक मोठे होतात. त्यामुळे खूप या मुलांचा अभिमान वाटतो आणि हे मुलं जेव्हा जेव्हा इथे नागपूरला येतात तेव्हा ते इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा इच्छुक असतात.
1: खरंच शीतलताई, आजच्या तरुण पिढीला भारतीय सैन्यात येण्यासाठी सहभागी होण्यासाठी काय सांगणार, आपल्या मैत्रिणींना सुद्धा काय सांगणार?
0: मी विशेष करून महिला किंवा मुलींना हे सांगू इच्छिते की त्यांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा. नवीन संधी स्वीकारण्यास कधीही घाबरू नये. आणि जर त्या एनसीसीच्या कॅडेट असतील तर एनसीसी म्हणजे केवळ गणवेश आणि परेड इतक्यापुरतं मर्यादित न ठेवता आत्मविश्वास, नेतृत्व, देशसेवेची भावना विकसित कशी करता येईल यासाठी ही एक खूप सुंदर संधी आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थिनींना एनसीसीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते त्यांनी ती नक्कीच स्वीकारावी आणि पूर्ण उत्साहाने त्याचा अनुभव घ्यावा. हेच मी मुलींना आणि महिलांना सांगू इच्छिते.
1: खरंच खूप छान. तर लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि नवी वाट या मालिकेमध्ये आपल्या मैत्रिणींना खूप छान आपली मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार.

मैत्रिणींनो, आपण ऐकत होतात नवी वाट या मालिकेमध्ये लेफ्टनंट डॉक्टर शीतल चोपडे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं हे गीत.

मैत्रिणींनो, आता बघता बघता आपल्या कार्यक्रमाची वेळ इथेच संपत आली आहे. सख्यांनो, ऋतू कोणताही असू दे, आपल्या आरोग्याची काळजी घेऊया, आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवूया. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. आता मात्र मी तुमची मैत्रीण सुवर्णा पाटील आजच्या पुरता तुमचा इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: जबाबदाऱ्यांच्या चक्रव्यूहातून काही आनंदाचे क्षणही आपल्या वाट्याला आलेले असतात. विश्वासघाताचे प्रसंगही असतात आणि देव माणसं देखील भेटतात. असूया, मत्सर, प्रेम, आस्था, सहभाव सगळं मिळून आयुष्याचा एक दीर्घ असा अनुभवपट हाती असतो. म्हणजेच आयुष्यानं आपल्याला खूप काही शिकवलेलं असतं. आता मात्र आयुष्यातला एक नवीन डाव सुरू होणार असतो. तर मग अशा प्रसंगी पुढल्या पिढीसमोर मी कुठलं उदाहरण ठेवावं? आपण असं ठरवायला पाहिजे की शारीरिक मर्यादांचा आता स्वीकार करायचा, पण त्याचवेळी मानसिकतेत मात्र प्रयत्नपूर्वक बदल करायचा. म्हणजे एकटेपणावर मात करण्याची युक्ती स्वतःच शोधायची, प्रसंगी मदत घ्यायची पण ओझं टाकायचं नाही. खरं तर पाखरांना पंख फुटावेत म्हणून आपण राबलो आहोत, तर आता त्यांच्या पायात दोरा अडकवायचा नाही. संवादासाठी देव निवडायचा, माणसांकडून अपेक्षा ठेवायची नाही. भूतकाळाचा उच्चार चार चौघात अजिबात करायचा नाही. आपली गरज असेल तिथं तत्परतेनं हजर राहायचं, गरज नसेल तिथून अदृश्य व्हायचं. मन रमवण्याचं साधन तर शोधलंच पाहिजे. बौद्धिक खेळ, कोडी सोडवणं, बुद्धिबळ, वाचन, लेखन, संगीत शिकणं, ऐकणं, स्वयंसेवी संस्थेत काम करणं, असं काहीतरी. आणि शक्य होईल तितका व्यायाम आणि त्रास होणार नाही असा आहार. आणि हे सगळं जर मी करणार असेल तर मग जीवन म्हणजे आनंदाचा मला सोहळाच वाटतो. म्हणजे मग अगदी मोजके जीवलग देखील आपल्या सुखदुःखाला पुरेसे होतात. मुलाबाळांना, नातवंडांना आपला सहवास हवा असेल तर तो भरपूर देता येतो. स्वतःचा मात्र आध्यात्मिक प्रवास करणं या इतका दुसरा आनंद या दुसऱ्या जीवनाच्या टप्प्यामध्ये दुसरा कुठलाच असू शकत नाही. भजन, प्रार्थना तुम्हाला त्या शांत जगाची सफर घडवतात जिथे संतांची सावली अनुभवता येते. आपला अहंकार वितळतो, मत्सर, द्वेष नाहीसा होतो, माणसांबद्दलचं आणि देवाबद्दलचं प्रेम तेवढं शिल्लक राहतं. आणि तुकोबांचे शब्द आयुष्य उजळून टाकतात. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरुणिया. धन्यवाद.
1: अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांना आपलं आयुष्य सुखमय करण्यासाठी एक मार्ग मिळू शकतो. मात्र अनेक वेळा जीवनामध्ये येत असणाऱ्या अडचणी, वैफल्यग्रस्त परिस्थिती यांची सांगड घालत परिस्थितीवर विजय मिळवून आनंदी कसं राहावं हे सांगत आहेत निवृत्त शिक्षणाधिकारी आणि निवृत्ती पश्चात समाज कार्याला वाहून घेतलेले धोंडीराम सिंग राजपूत.
2: ज्येष्ठ नागरिक हे अनुभव संपन्न असतात. त्यांनी अनेक उन्हाळे आणि पावसाळे पाहिलेले असतात. जीवनातील चढ उतारांना सामोरे जात ते जीवन जगत असतात. आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. मी किती आनंदी आहे यापेक्षा माझ्यामुळे किती आनंदी असतील हे धोरण ते वृद्धापकाळात ठेवून जगतात. अनुभव, आदर्श व आनंदाचा सोहळा हाच ज्येष्ठांच्या जगण्याचा नात्याचा गोतावळा आहे. ज्येष्ठ नागरिकांनो, आता स्वतःसाठी जगा, स्वतःची काळजी घ्या, ते आनंदानं जगूया. येईल साठी येईल सत्तरी, करायची नाही कुणी चिंता. प्रत्येक दिवस मजेत घालवायचा, वाढवायचा नाही अपेक्षाचा गुंता. वय झालं, म्हातारपण आलं, तुम्हीच सांगा बरं ज्येष्ठांनो, छंद जोपासायला वयाचं बंधन असतं का? रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का? करमत नाही करमत नाही सारखं असं म्हणायचं नाही. आवडत्या कामात दिवस घालवायचा, उगाच कुडात बसायचं नाही. गुडघे गेले कंबर गेली म्हणायचं नाही. स्वतःला समजायचं असतं, पुढं पुढं चालायचं असतं. माझ्या ज्येष्ठ नागरिक मित्रांनो, आनंदाने राहा. वृद्धापकाळात मित्र हा खरा आधार असतो. आपण मित्र जोडा आणि आनंदी जीवन जगा. ज्येष्ठ नागरिक ह्या देशाचे आधार वड आहेत, ह्या देशाची ठेव आहे. आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांनो, समाजात चला, लोकांबरोबर मिसळा, आपल्या जुन्या आठवणी आठवा आणि आनंदाने आपण जीवन जगूया. आरोग्याची काळजी घ्या, पैसे आपल्या आरोग्यासाठी राखून ठेवा. पैसे आपल्याला कधीही कामा येतात. लेख लक्षात ठेवा, वृद्धापकाळामध्ये आपली नाती गोती सांभाळा, आपल्या मित्रांबरोबर राहा आणि मस्त राहा, स्वस्थ राहा, आरोग्यदायी राहा, आनंदी राहा.
1: अशा प्रकारे आनंद मिळवत असताना बऱ्याच वेळा शारीरिक कमजोरी माणसाला ज्येष्ठत्वाची बोचरी आठवण करून देते. मात्र त्याही परिस्थितीत मार्ग काढत ज्येष्ठ लोकसुद्धा ज्येष्ठांसाठी कसे मदतीचा हात बनतात

0: हे एका ज्येष्ठ अनुभवी आणि समाजासाठी मदतीचा हात देणाऱ्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी आपल्याला सांगतायत.
1: 60 वर्ष पूर्ण झाली म्हणून आपण ज्येष्ठ नागरिक झालो याची थोडीशी खरं म्हणजे गंमतच वाटते. मागे वळून पाहताना लक्षात येतं कितीतरी चांगले वाईट अनुभव आपण घेत राहिलो, काही गोष्टी शिकतही राहिलो. या सगळ्या ह्याच्यामध्ये खरं म्हणजे सुरुवात जी होते ती आपल्या आई वडिलांपासून. त्यामुळे आदर्श कोणाचा असावा आपल्या समोर, तर आपल्या आई वडिलांचा आदर्श तोच माझ्या समोर होता. माझे वडील एकदम तसे कडक प्रामाणिक शासकीय अधिकारी आणि आई एक सहनशील गृहिणी, या दोघांकडे पाहतच मी मोठी झाले. येणाऱ्या प्रसंगाला अतिशय धीराने तोंड कसं द्यायचं हे त्या दोघांकडनं मी शिकले. आपण कुठली जबाबदारी नाही म्हणायची नाही, आपण ती घ्यायची आणि ती उत्तम पद्धतीने पार पाडायची हे आम्ही शिकलो. काही चांगले अनुभव नक्की आयुष्यामध्ये आले, संधी पण चांगल्या मिळाल्या, सहकारीही चांगले मिळाले. आनंद ही गोष्ट अशी आहे की ती खरं म्हणजे तुमच्या मनातूनच लागते. आनंद बाह्य गोष्टींवर आपण नाही ठेवला पाहिजे याची शिकवण आम्हाला फार लहानपणीच मिळाली. वडील आम्हाला दासबोध वाचून दाखवायचे, त्यामुळे आयुष्य हे बाह्य गोष्टींवर अवलंबून न ठेवता जे आहे त्याला स्वीकारून त्यात आनंद मानणं हे आम्ही त्यांच्या वागण्यातून शिकलो. वैद्यकीय अधिकारी आहे, डॉक्टर आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे रक्त केंद्रामध्ये मी काम करते गेली अनेक वर्ष, 33 वर्ष असं म्हणता येईल. त्याशिवाय मी 14 रक्त केंद्र महाराष्ट्रात आहे त्याची एक अंडर सेक्शन एट कंपनी आहे त्याची कार्यवाह म्हणून पण काम करते. पण हे कसं आहे सगळं की हे स्वतःच्याही आनंदासाठी आणि त्याचा आपोआप समाजाला उपयोग होतो. म्हणजे रक्त ही गोष्ट अशी आहे की अनेकांना ते बऱ्याच वेळा लागतं आणि ते वेळेवर देण्याचं काम आमची टीम करत असते. आणि खरं म्हणजे आमची टीम करते म्हणत असताना रक्तदाते रक्त केंद्रातून रक्तदान करतात किंवा शिबिर घेतात म्हणून हे सगळं शक्य होतं की इथे अनेक सेवाव्रती अशा पद्धतीचं काम करतात. कदाचित रक्तदात्यांना हे माहिती आहे की त्यांना रक्त केंद्रातनं त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा फोन येतो. हे काम सेवाव्रती करतात आणि ते आनंद घेतात त्या विषयाचा. म्हणजे अनेक रुग्णांना काही मार्गदर्शन करणं, अडचण असेल तर ती सोडवणं, अशा पद्धतीचं काम काही सेवाव्रती करतात. म्हणजे जे तसे एका अर्थाने या संस्थेचे कर्मचारी नाही तरी पण ते स्वेच्छेने येतात आणि त्या गोष्टींचा ते आनंद घेतात. खरं सांगू का, खरं म्हणजे आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसमोर आदर्श सुद्धा आहे. ज्येष्ठ नागरिकांचा जवळपास 50 ते 55 समूह आहे की जो रक्त केंद्रात आणि रुग्णालयामध्ये काम करतो आणि आम्ही पाहतो त्यांना ते काम करताना आणि ते खूप आनंदाने करतात. त्यामुळे खरं म्हणजे आमच्या समोर हा आदर्श नक्की आहे. असं कुठलं तरी काम आपण स्वीकारू शकतो. आपली एका अर्थाने आरोग्य आपलं जर चांगलं आपण ठेवलं, मानसिक आणि शारीरिक दोन्हीही चांगलं ठेवावं आणि असं कुठेतरी काही योगदान आपल्याला देता येतं का याचा प्रत्येकाने विचार करावा. कारण सगळ्यात जास्त दुसऱ्यांसाठी काहीतरी करताना होतो ना त्याच्या इतका आनंद कशातच नसतो. त्यामुळे सगळ्यांनी अशा पद्धतीचं काही करावं असं मला वाटतं.
0: ज्येष्ठत्व श्रेष्ठत्व हे मिळवावं लागतं. अनुभव संपन्न लोकांची मदत आजच्या पिढीला गरजेची आहे असं बोलत असतो. मात्र आपण आपला मार्ग पक्का करावा आणि नवीन पिढीला मदत करता येत असेल तर प्रयत्न करावेत असं मनापासून वाटत असलेले बालाजी नारागुडे जीवनाची सेकंड इनिंग उत्साहात कशी घालवतायत याबद्दल बोलताना म्हणाले,
2: मी वयाच्या 55 वर्षापासूनच ठरवलं होतं की आपल्याला 60 वर्षानंतर आपल्याला आपल्या प्रमाणे जगायचं. माझ्या ज्या काही इच्छा पूर्ण राहिलेल्या होत्या ती हळूहळू करत मी माझ्या व्यवसायातल्या ज्या काही जिम्मेदाऱ्या होत्या त्या जिम्मेदाऱ्या कमी करत गेलो. मला फिरण्याचा छंद होता आणि दुसरा छंद होता पुस्तक वाचणे, रिडिंग. तर माझ्याकडे मी तेव्हानंतर मग पुस्तकं विकत घ्यायला सुरू केले, पुस्तकं वाचतोय. समवयस्क मित्रांच्या चर्चेमधून असं हे झालं की 55 वर्षानंतर तब्येत चांगली राहू म्हणून तो आपण थोडस व्यायाम वगैरे करूया, जो की तो परत करत नव्हतो. त्यांच्यासोबत मग ग्राउंडवर वगैरे जाणं चालू झालं आणि मला तेव्हापासून रनिंगचा छंद लागला. आता मी 55-56 वर्षानंतर हळूहळू इथल्या काही आणि बाहेरच्या काही अशा मॅरेथॉन्स मध्ये सहभाग घ्यायला चालू केला, त्यामुळे माझी तब्येत पण चांगली आहे. मला आता कुठल्याही प्रकारचा त्रास नाहीये, कोण मधुमेह किंवा ब्लड प्रेशर वगैरे कुठलाही मला त्रास नाहीये. एवढं बाहेर जाताना मी माझ्या सौभाग्यवतीला पण सोबत घेऊन जात असतो. या वयात सुद्धा आपण नव्या उमेदीनं नव्या आशा आकांक्षा हे करून आपण आपलं आयुष्य जगू शकतो आणि जगायला पाहिजे. आपले जे काही छंद राहिलेले आहेत अडी अडचणीमुळं, कुठल्याही व्यावसायिक अडचणीमुळं म्हणा, आर्थिक अडचणीमुळं म्हणा, आर्थिक सुबत बसतील असे आपले छंद पूर्ण करावेत आणि छान आयुष्य जगावं.

0: एवढंच माझं म्हणणं आहे.
1: आनंदी जीवन जगणं, जीवनाचा एक सोहळा अनुभवणं हे तेव्हाच जमू शकतं ज्यावेळी आपलं मन आपल्याला स्वतःला मदत करेल. हे समजावून सांगतायत बालकुमार साहित्यिक लीला शिंदे त्यांच्या शब्दात.
2: एक सुंदर असं बुद्ध टीचिंग आहे, द ओल्डर यू गेट द मोर यू रिअलाइज पीस इज प्राइसलेस, नेचर इज मेडिसिन, हेल्थ इज एव्हरीथिंग अँड हॅपीनेस इज सिम्पल. त्या अवस्थेबद्दल किती सुंदर अशा प्रकारच्या प्रतिमा आणि त्या किती सहज बुद्धाने मांडलेल्या आहेत. खरं म्हणजे ना आपल्याकडे असं आहे की वृद्धत्व वार्धक्य म्हटलं की न्यूनत्व निसर्गाचा नियम आहे. हे निसर्गाचे टप्पे आहेत, इतके छान टप्पे आहेत, इतके शिस्तबद्ध टप्पे आहेत. अगदी जन्मापासून ते तारुण्यापर्यंत आपण जर पाहिलं तर आपल्याला इतका सुंदर असा हा काळ असतो. जसे जसे टप्पे वाढत जातात, फांद्या मग बहर सुंदर फुलं पानं आणि फळं, मग ते वृक्ष जो आहे तो अतिशय देखणा दिसू लागतो. आणि मग केव्हा तरी तर निसर्गाच्या नियमानुसार तो देखील थकतो ना, मग त्यातून आपल्याला त्याचा बहर कमी होतो, त्याला फुलं येणं कमी होतं, फळं येणं कमी होतं. हा टप्पा किती सुंदर पद्धतीने आपण जगू शकतो याचं शहाणपण आपल्याला दिलेलं आहे. एक नवीन अवस्थेमध्ये आपण प्रवेश करतो. म्हणजे खरं तर बघा, माझ्या बाबतीत मी जर पाहिलं ना, मी समाजशास्त्राची शिक्षिका होते, मी विद्यार्थिनी आहे असं मी समजते आजही. ज्येष्ठत्वाच्या टप्प्यामध्ये मला असं वाटतं की जगून झालेलं माझं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये मला त्या त्या टप्प्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कळल्या नव्हत्या, समजल्या नव्हत्या, वाईटही वाटलं होतं, दुःखही झालं होतं. पण आज ती गोष्ट मी जेव्हा आठवते त्या बाबीत मला काहीतरी शिकून गेलेले आहेत असं मला वाटतं. मुलं मोठी होणार, ती घर सोडून जाणार, पण याचा अर्थ असं नाही की आपल्या नात्यामध्ये अंतर निर्माण होईल. आत्मीयता ही जी आहे, प्रेम जे आहे, हे तर आपल्यामध्ये कायमचं पेरूनच गेलेलं असतं. आणि हेच प्रेम, हीच आत्मीयता, हीच करुणा, हेच आपुलकी ही जी आहे, ही आपल्याला समाज जीवनामध्ये देखील मार्गदर्शन करत असते. बालसाहित्याच्या बाबतीमध्ये मी म्हटलं तर मी थोडंफार लिखाण करते बालसाहित्याचं. आपण म्हातारे जरी झालो तरी कधीतरी आपण निखळ निरागस बालकासारखं देखील आपण वर्तन करू शकतो, विचार करू शकतो. आपण त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे आपण अनुभवू शकतो. हे किती मोठं आपल्याला ही देणगी ह्या टप्प्याने आपल्याला दिलेले असं मला वाटतं. या टप्प्यामध्ये तुम्ही गेलेला आहात, अगदी जी एक समृद्ध जाणीव आपल्या मनामध्ये ती निर्माण झालेली ती स्वीकारायला पाहिजे. किंवा असू दे, मी हे एक माझं वृद्धत्व किंवा माझ्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर दिसणाऱ्या सुरकुत्या असतील, पांढरे केस असतील, हे माझं न्यूनत्वाचं प्रतीक नाही, उलट ते समृद्धतेचं प्रतीक, आत्मभान निर्माण करते. एक वेगळं सौंदर्य ह्या प्रतिमेचं आपल्या मध्ये आपण आपल्या व्यक्तित्वामध्ये ते जोपासायला पाहिजे. टप्प्याने दिलेली जी काही एक बक्षीस जे आहे जे आपण सन्मानाने ते स्वीकारायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठलाही कमीपणा आपल्यामध्ये यायला नको. एक नटी इंटरव्ह्यू घेण्यात येत होता तेव्हा ती म्हणाली की तुम्ही माझ्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या आणि अंगावर पडलेल्या सुरकुत्याकडे तुम्ही न्यूनत्वाने बघू नका, हा ते मी वृद्धत्वाने कमावलेले ही एक शहाणपण आहे. एकूण एक ज्या सुरकुत्या आहेत त्या माझ्या व्यक्तित्वाला समृद्ध करणाऱ्या आहेत. अशा पद्धतीने आपण जर हा टप्पा स्वीकारला तर तो अत्यंत आनंददायी होऊ शकतो.

सर्व ज्येष्ठ नागरिकांना ऐकल्यावर असं वाटतं, खरंच वय हा फक्त एक आकडा आहे, या आकड्यात व्यक्तीनं अडकून पडूच नये. हे ज्येष्ठ नागरिक आपल्याला सांगत असतात, आजच्या धकाधकीच्या काळात यशानं फुगून जाऊ नका आणि अपयशानं बावरून जाऊ नका. म्हणूनच कधी वाटतं जेव्हा अपयशामुळे खचून गेलेली मंडळी समोर येते, यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह मात्र नवं जग जिंकण्याचं बळ आपल्याला देत असते. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात. विषय होता अनुभव, आदर्श आणि आनंदाचा सोहळा. सहभाग ज्येष्ठ साहित्यिक श्रीधर नांदेडकर, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंग राजपूत, शहरातील रक्तपेढीसाठी कार्यरत असलेल्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, बालकुमार साहित्यिक लीला शिंदे आणि अल्ट्रा मॅरेथॉन पटू बालाजी नारागुडे. निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 वाजतोय. आता राष्ट्रीय मराठी बातम्या आणि त्यानंतर म्हणजे 1:40 वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण आता आधी राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गेल्या शतकभरात विविध पातळ्यांवर बदल होऊनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता अढळ राहिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 2026 आजपासून लागू। पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जण ठार 11 जखमी। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नौकानयनात भारताला रौप्य पदक, एकूण पदक संख्या 63 वर। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गेल्या शतकभरातल्या प्रवासात प्रशासन, तंत्रज्ञान, अभ्यासक्रम आणि इतर अनेक गोष्टींमध्ये बदल झाले, मात्र या संस्थेवरचा विश्वास अढळ राहिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते। केवळ पदाच्या आकर्षणामुळे नव्हे तर लोकसेवेच्या भावनेनं प्रेरित युवा पिढीला या सेवेत सामावून घेण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले। 21व्या शतकातला भारत आज नवीन कार्यसंस्कृतीसह पुढे जात असून जनकेंद्रित सक्रिय सुशासन हे याचं प्रमुख सूत्र असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।
1: हमें प्रो पीपल, प्रो एक्टिव, गुड गवर्नेंस के पैरामीटर्स के आधार पर देश को वो प्रोफेशनल्स देने हैं जिनमें गरीब की तकलीफ समझने की संवेदना हो, जो युवा जोश के साथ खुद आगे बढ़कर काम करे, जो इनोवेटिव तरीके से कठिन समस्याओं का रास्ता निकाले, जो कानून का पालन कराए लेकिन ये भी परख सके कि उस कानून से लोगों का जीवन आसान हो रहा है या फिर वो रुकावट बन रहा है।
0: UPSC च्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त प्रधानमंत्री मोदी यांनी आज एक विशेष नाणं, टपाल तिकीट आणि 100 लँडमार्क जजमेंट्स शेपिंग द पॉलिसीज ऑफ UPSC अँड पब्लिक सर्व्हिस कमिशन इन इंडिया या शीर्षकाचं पुस्तक प्रकाशित केलं। आजच्या कार्यक्रमाने गेलं वर्षभर चाललेल्या UPSC च्या शतक महोत्सवी सोहळ्याची सांगता झाली। बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 2026 आजपासून लागू झालाय। राष्ट्रपतींनी 13 ऑगस्ट रोजी या

0: कायद्याला मंजुरी दिली होती. हा नवीन कायदा बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 1891 जागा घेईल. हा कायदा बँकिंग नोंदींचा पुरावा म्हणून वापर करण्यासाठी आधुनिक कायदेशीर चौकट उपलब्ध करून देईल. सध्याच्या बँकिंग व्यवस्थेच्या गरजांनुसार कायदेशीर चौकट आधुनिक करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. नवीन कायद्यानुसार प्रत्यक्ष, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल, व्हर्च्युअल, क्लाऊड आधारित तसंच इतर आधुनिक स्वरूपात ठेवण्यात आलेल्या बँकिंग नोंदींना मान्यता देण्यात आली आहे. आगामीच्या दिवाळीच्या काळात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली असून याबाबत समतोल दृष्टिकोन स्वीकारलाय. दिवाळीच्या सणाला विशिष्ट प्रकारच्या फटाक्यांच्या वापराला परवानगी दिली जाईल, मात्र त्यासाठी वेळेचे निर्बंध घातले जातील असं न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती पी बी वराळे यांच्या पीठानं यावेळी सांगितलं. राजधानी दिल्ली आणि उत्तरेकडच्या इतर राज्यांमध्ये वायू प्रदूषणाच्या काळात फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्याबाबतच्या एका याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला. धार्मिक भावना आणि वायू प्रदूषणाचे गंभीर परिणाम यामध्ये समतोल साधण्याची गरज असल्याचं न्यायालयानं यावेळी सांगितलं. अहमदाबादमध्ये 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या सदस्याच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. या प्रकरणात दोषी असलेल्या अहमद बावा यानं आपल्या फाशीच्या शिक्षेविरोधात केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसी आणि संदीप मेहता यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. बावा याला शिक्षा देणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या कामकाजाचा वृत्तांत सादर करावा असे निर्देश न्यायालयानं दिले आणि त्याच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सौर ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणांविषयी.
1: भारताच्या सौर ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणांसाठी सुरुवातीच्या काळात गुजरात हे प्रायोगिक क्षेत्र ठरलं. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सौर ऊर्जेसाठी स्वतंत्र धोरण राबवणारं गुजरात हे पहिलं राज्य बनलं. राज्य पातळीवरचा हा प्रयोग देशातील एका मोठ्या परिवर्तनाचा भाग बनला. 2014 केवळ 2.8 GW असलेली भारताची स्थापित सौर ऊर्जा क्षमता जुलै 2026 पर्यंत जवळपास 165 GW पर्यंत पोहोचले. यामुळे सौर ऊर्जा हा भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेचा सर्वात मोठा घटक बनलाय. त्यापुढचं पाऊल होतं सौर ऊर्जेला ग्रीडपासून थेट घराघरात पोहोचवणं. 2024 सुमारे 75,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद असलेली पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली. ऑगस्ट 2026 पर्यंत या योजनेचा लाभ 51 लाखापेक्षा जास्त कुटुंबांनी घेतला असून 14.8 GW क्षमतेचे रूफटॉप म्हणजे छपरावरचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेत. जवळपास 19 लाख कुटुंबांचं वीज बिल शून्य आलंय. या दूरदर्शी धोरणाचा विस्तार ग्रामीण भागातील ऊर्जा स्वयंपूर्णतेपर्यंतही झाला आहे. पीएम कुसुम योजनेच्या समन्वयातून शेतकरी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन पद्धतीकडे वळू शकतात. यामुळे डिझेलवरचं अवलंबित्व कमी होऊन शेतीचा आवर्ती खर्चही कमी होतो. केवळ पीएम सूर्यघर योजनेमुळे उत्पादन प्रक्रिया, लॉजिस्टिक्स, वित्त पुरवठा आणि देखभाल या क्षेत्रात सुमारे 17 लाख रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या कुनार आणि हेल्मंद प्रांतातल्या नागरी वस्तीवर काल केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 9 जण ठार तर 11 जण जखमी झाल्याची माहिती तालिबानच्या प्रवक्त्यानं दिली. पाकिस्ताननं देशांतर्गत राजकीय आणि आर्थिक समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी अफगाणिस्तानवर हल्ले केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच या हल्ल्याला अफगाणिस्तानकडून योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय. अमेरिकन लष्कराची अंतिम तुकडी इराकमधून बाहेर पडत असून ऑपरेशन इनहेरंट रिझॉल्व्ह

ही अधिकृतपणे सांगत आहोत असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केलं. आयसिस या दहशतवादी संघटनेविरोधातला हा निर्णायक विजय असून अमेरिकेबरोबरच इराकचा देखील हा विजय असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. या माघारीबरोबरच अमेरिकेचा इराकमधला गेल्या 2 दशकांपेक्षा जास्त काळ चाललेला लष्करी हस्तक्षेप संपुष्टात येत असल्याचं ते म्हणाले. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवसाची सुरुवात भारतानं आज पदक तालिकेत आणखी भर घालत केली. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॉशमध्ये महिलांच्या सांघिक उपांत्य फेरीत भारताला हाँगकाँगकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला आणि भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. सेपकट क्रॉ या खेळात पुरुषांच्या क्वाड्रंट प्रकारात भारतानं व्हिएतनामचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला, त्यामुळे भारताचं अजून एक

0: रत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॉशमध्ये महिलांच्या सांघिक उपांत्य फेरीत भारताला हाँगकाँगकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला आणि भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. सेपकट क्रॉ या खेळात पुरुषांच्या क्वाड्रंट प्रकारात भारतानं व्हिएतनामचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला, त्यामुळे भारताचं अजून एक पदक निश्चित झालंय. हॉकीमध्ये पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे, तर भारतीय महिला हॉकी संघानं चीनविरुद्ध होणाऱ्या सुवर्णपदकाच्या सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलंय. क्रिकेटमध्ये गतविजेता भारत पुन्हा मैदानात उतरणार असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा अंतिम फेरीतला सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारताच्या पदकांची एकूण संख्या 63 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण, 22 रौप्य आणि 31 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत सध्या पदक तालिकेत 8 स्थानावर आहे. कर्नाटकचा किनारपट्टी भाग केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये देखील जोरदार पाऊस पडेल, तर रायलसीमा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, ओदिशा, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्येही वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या शतकभरात विविध पातळ्यांवर बदल होऊनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता आढळ राहिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 2026 आजपासून लागू. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जण ठार, 11 जखमी आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नौकानयनात भारताला रौप्य पदक, एकूण पदक संख्या 63. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात दुष्काळ नुकताच जाहीर करण्यात आला. यात अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर, अकोट, अकोला, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी आणि तेल्हारा या 7 तालुक्याचा समावेश असल्यानं अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सरकारतर्फे शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाईल अशी ग्वाही अकोला आणि बुलढाणा दौऱ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली. 6 मंत्र्यांच्या उपस्थितीत विभागीय आढावा बैठक अकोल्यात पार पडली. या बैठकीत जिल्हानिहाय पीक नुकसानीचा आढावा घेण्यात आला. ही बैठक पालकमंत्री आकाश पुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, उद्योग आणि बांधकाम मंत्री राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासह अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या 5 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि काही आमदार उपस्थित होते. अकोला शहरात प्रथमच 4 वेगवेगळ्या विभागात पर्यावरणपूरक गणपती या महाकार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. मागील वर्षी एकाच वेळी 10,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारून लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये अकोल्याचं नाव नोंदवलं होतं. यावर्षी हा उपक्रम अधिक व्यापक करत शहरात 4 केंद्रांवर तब्बल 20,000 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार केल्या. गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या मोठी असली तरी गावागावात सामूहिक गणेशोत्सवाची संकल्पना रुजताना दिसत आहे. यंदा अकोला जिल्ह्यात तब्बल 4,000 गणपतीची स्थापना झाली. त्यापैकी 545 ठिकाणी सार्वजनिक गणपती तर 421 ठिकाणी एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्यात आला. अनेक मंडळांमध्ये सजावट, रोषणाई, देखावे आणि ध्वनी व्यवस्थेवर होणारी स्पर्धात्मक खर्चाची प्रवृत्ती कमी करण्यास या उपक्रमाची मदत होते. गंभीर आजार, अपघात आणि महागड्या शस्त्रक्रियांचा खर्च पेलणं आर्थिकदृष्ट्या अडचणीचं ठरणाऱ्या रुग्णांसाठी वैद्यकीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी आधार ठरत आहे. 1 जानेवारी 2024 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत अकोला जिल्ह्यातील 1,468 रुग्णांना 10,90,498 रुपयांची आर्थिक मदत या निधीतून वितरित करण्यात आली. अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसंच तालुक्यामध्ये संभाव्य पाणी टंचाई संदर्भात प्रभावी उपाय जिल्हास्तरीय योजना राबवण्यात याव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत देण्यात आले. शहरातील मोठ्या विहिरी हाय इल्डिंग बोर अधिग्रहित करण्याची सूचना देण्यात आली.

वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यांपासून पाऊस नसल्यानं जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट पसरलं. या पृष्ठभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 2 दिवसाचा जिल्ह्यात दुष्काळी दौरा केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि पिकांची पाहणी केली. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर आणि मालेगाव या 3 तालुक्यातील प्रातिनिधिक गावांमध्ये शेतीच्या बांधांवर जाऊन पिकांची पाहणी केली. राज्य शासनानं राज्यातील 265 तालुक्यात ट्रिगर 1 कोरडा दुष्काळ जाहीर केला. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मालेगाव, मंगरुळपीर, मानोरा, रिसोड आणि वाशिम या 6 तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात लवकरच शेती सर्वे सुरू होणार असून सोयाबीनचं एकरी सरासरी उत्पादन काढण्यासाठी पीक कापणी प्रयोग शेतात सुरू झाले आहेत. जिल्ह्यात पावसाचा खंड कायम राहिल्यानं जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक बनली आहे. पाटबंधारे विभाग आणि मृद व जलसंधारण विभागाच्या 27 आणि 28 सप्टेंबरच्या अहवालातील आकडेवारी एकत्रित केल्यास 419.13 दशलक्ष घनमीटर संकल्पित साठ्याच्या तुलनेत केवळ 172.84 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे. म्हणजेच एकूण क्षमतेच्या अवघ्या 41.24% साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुढील काळात पाणी टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे. जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचं नियोजन आतापासूनच काटेकोरपणे करावं. उपलब्ध पाणीसाठ्याचं योग्य नियोजन करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत राहील यासाठी आवश्यक त्या उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी प्रशासनाला दिले. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. रंजना जोगळेकर यांना ऐकूया.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तकांवर बोलू काही या मालेत ऐकूया रवी ठाकूर यांच्या शिल्लक कविता या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला आढावा।
1: शिल्लक कविता हे रवी ठाकूर यांनी लिहिलेलं कवितेचं पुस्तक वाचण्यात आलं। राजेंद्र जयदेव ठाकूर या नावाने देखील रवी ठाकूर प्रसिद्ध आहे। जे न देखे रवी ते देखे कवी अशा अर्थाने त्यांनी रवी ठाकूर या नावाने टोपण नाव वापरून लिखाण केलं आहे। शिल्लक कविता, त्यातला शिल्लक शब्द मला फार आवडला। हे शीर्षक आपल्याला का सुचलं नाही असं देखील मनात आलं, कारण आमचं घर जेव्हा पाडण्यात आलं तेव्हा माझ्या बऱ्याच कविता, डायऱ्या, वह्या, काही पुस्तकं त्या घर पाडण्याच्या मलब्यात हरवून गेल्या आणि शिल्लक राहिल्याच नाही। काहीतरी हरवल्याचं शल्य कलाकार जाणतं, त्यामुळेच या शिल्लक कवितातील शिल्लक शब्द मला अधिक आवडला। किती लिहिल्या, किती फाडल्या, काही जाळल्या, काही टाळल्या, काही कुठे ठेवल्या, काही कुठेतरी गेल्या, काही कुठेतरी हरवल्या, काही मनातच राहिल्या, काही शोधल्या, काही सापडल्या। जीवनाचंही असंच असतं, जीवनाच्या काग

0: कागदावर काही लिहिलं पुसलं गेलं, कुणी कुणी काय काय लिहिलं, पण शेवटी उरल्या राहिल्या त्या कविता शिल्लक कविता. श्री स्वानंद बेदरकर या पुस्तकाच्या मलपृष्ठावर लिहितात, आयुष्याच्या आकडेमोडीचे गणिती उत्तर देता येणं सोपं नसतं. सोपं नसतं त्या अरबट चरबट जीवनानुभवाचा तळ शोधणं. खरं सांगायचं तर कवितेच्या बाबतीत काहीच सोपं नसतं. या पुस्तकाला पी विठ्ठल यांची प्रस्तावना मिळाली आहे. या पुस्तकाचे अर्पण लेखकाने स्वतःच्या हरवलेल्या कवितांनाच केले आहे. विशेष म्हणजे पानोपानी अप्रतिम रेखाचित्र आहेत जी तुषार देसाई यांनी काढली आहे. 134 पानांच्या या पुस्तकात 36 कविता या अदमासाच्या आहेत, काही स्वशोधाच्या आहेत आणि पुढच्या काही वेगळं वळण घेऊन मग्न झालेल्या अशा कविता देखील आहे. सामान्यतः औषध, पाणी, हवा, पालट, ऋतू बदललेला, प्रेमाचे दोन शब्द, पाऊस, शरीराचे चोचले, याने बरं वाटतं, माझं गाणं ऐकलं की बरं वाटतं, छान वाटलं, प्रेम, प्रेमभंग, अशाच विषयांवर कविता आपण वाचत असतो. पण भावनांची उमलती कोवळी किरणं, नंतर हळूहळू येत जाणारा प्रगल्भ भाव, नंतर जगाचे टक्के टोनपे, वळणवाटा फिरून आलेली उदासीनता, नाराजी, असा वेगळा आलेख या शब्द आख्यानात वाचायला मिळतो. इतरांशी मला काय करायचं, माझा मी सुखी आहे ना, माझी मुलं माझ्याकडून जे आहेत त्यात जे होतं ते होऊ दे, त्यात मी आनंदी आहे, असा भाव न ठेवता वैश्विक विचार करण्याची क्षमता कवीमध्ये आहे. सूर्यास यात मानवी भावांच्या भावनांचे इंद्रधनुष्य बघायला मिळते. शांत राहून बरंच काही सांगायचं आहे जे न बोलताही समजून घ्यायचं आहे, अशी एक शांतता या कवितांमध्ये जाणवते. जीवन समृद्ध करणाऱ्या अशा या शिल्लक कविता मनात देखील शेवटपर्यंत शिल्लक राहतात.
1: श्रोते हो, पुस्तकांवर बोलू काही या मालेत आत्ताच आपण ऐकला रवी ठाकूर यांच्या शिल्लक कविता या पुस्तकाचा शुभांगी पासेबंद यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. ऑक्टोबर महिन्यात पक्व भाताची कापणी वैभव विळ्याच्या सहाय्याने जमिनीलगत करावी. वाळलेल्या भाताच्या पेंढ्या बांधून ते भिजणार नाही अशा रीतीने उडवी रचावी. उंदीर गुशींपासून उडव्यांचं संरक्षण करावं. भात पोटरीत असेल अशा वेळी पाणी खेळते राहील याकडे लक्ष द्यावं. लष्करी अळी या किडींचा उपद्रव दिसून आल्यास 2% मिथिल पॅरेथिऑन भुकटी 20 किलो प्रति हेक्टर धुराळावी किंवा 500 मिली डायक्लोर व्हॉस 500 लिटर पाण्यातून फवारावं. फवारणी शक्यतो संध्याकाळी करावी. औषधांचा फवारा बुंध्यात पोहोचेल अशा पद्धतीने करावा. हळव्या नागलीची तयार कणसं वेचून घ्यावीत. वेचलेली कणसं उन्हात चांगली वाळू द्यावी. कणसं वाळल्यावर मळणी करावी. नागलीत रोग आणि किडीचा उपद्रव आढळून आल्यास भात पिकांवरील किडीच्या प्रकारानुसार औषधांचा वापर करावा. वरीची तयार कणसं वेचून घ्यावीत. वेचलेली कणसं उन्हात चांगली वाळू द्यावी. काड वाळताच कापून पेंढ्या रचाव्या. उडीद मूग मटकी या पिकाच्या तयार शेंगा वेचून घ्याव्या. शेंगा वाळल्यानंतर मळणी करावी. तेलबियांची पिकं तयार झाल्यावर जमिनीलगत विळ्याने कापणी करावी. 2-3 दिवस उन्हात वाळू द्यावे. वाळल्यानंतर काठीच्या सहाय्याने मळणी करावी. भुईमूग पिकाची पानं पिवळी दिसू लागता शेंगा तयार झाल्या असं समजून पिकाची काढणी करावी. वेलापासून वेगळ्या केलेल्या शेंगा उन्हात चांगल्या वाळवाव्यात. बियाण्यासाठी चांगल्या टपोऱ्या शेंगा निवडाव्यात. या शेंगा चांगल्या वाळवाव्यात आणि नंतर साठवण करून ठेवाव्यात. आंब्याच्या अनुत्पादित झाडांची छाटणी करावी. काजूच्या फांद्यांवरील मर फांद्या टोकाकडून वाळू लागतात अशा फांद्या कापून टाकाव्यात आणि कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी आणि 1% बोर्डो मिश्रणाची

फवारणी झाडावर करावी. नारळ बाग स्वच्छ करावी. काडी कचरा कंपोस्ट खड्ड्यात टाकावा. उंदरांचा बंदोबस्त करावा. जमिनीपासून 2 मीटर उंचीवर बुंध्याच्या सभोवताली 30 सेंटीमीटर रुंदीचा गुळगुळीत पत्रा लावावा. तसंच उंदीर नियंत्रणासाठी झिंक फॉस्फॉइड सारख्या विषारी अमिशाचा वापर करावा. सुपारी बाग स्वच्छ ठेवावी. काडी कचरा गोळा करून नष्ट करावा. अळंबी या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पोफळीचा शेंडा पिवळा दिसू लागतो आणि पानं खाली वाकतात. तसंच बुंध्यातून तांबडा चिकट पदार्थ वाहत आलेला दिसतो. नंतर खोडावर अळंबीची वाढ झालेली दिसते. थोड्या अवधीत झाडाचा कोंब वाळतो आणि झाड मरतं. अळंबी उगवून मेलेली झाडं मुळासकट काढून जाळून टाकावीत. तसंच लागण झालेल्या झाडाच्या बुंध्याभोवती चर काढून त्यात गंधक आणि चुना यांची बुकटी एकास एक या प्रमाणात प्रत्येक चरात 1 किलो प्रमाणात टाकावी. नुकतीच लागण झालेल्या पोफळीच्या बुंध्यावर मुळालगत 2% बोर्डो मिश्रण किंवा 0.3% कॅप्टॉनच्या 15 लिटर द्रावणाची भिजवण करावी. मेलेल्या झाडाच्या ठिकाणी कमीत कमी 6 महिने नवीन रोपाची लागवड करू नये. केळीच्या जुन्या बागेतील वाळलेली पाने गोळा करावी. बाग स्वच्छ करावी. विशेषत पर्णगुच्छ रोग झालेली झाडे आणि मुनवे मुळासकट काढून जाळून टाकावीत. केळफूल आल्यानंतर मुनवे लागवडीसाठी ठेवावे. नवीन लागवडीसाठी निरोगी मुनव्याची लागवड करावी. पर्णगुच्छ नसलेल्या बागेतील झाडाचे मुनवे लागवडीसाठी वापरावे. लागवड करताना प्रत्येक खड्ड्यामध्ये 3% कार्बोफ्युरॉन 50 ग्रॅम टाकावे. ही मात्रा 2.5 महिन्याच्या अंतराने आणखी 2 वेळा द्यावी. काळी मिरीच्या नवीन वाढणाऱ्या वेलींना झाडावर चढण्यासाठी आधार द्यावा. 3 वर्ष आणि अधिक वयाच्या जुन्या वेलींना खतं द्यावीत. वांगी मिरची टोमॅटो आणि इतर फळभाज्यांच्या हिवाळी लागवडीसाठी रोपवाटिका तयार करावी. घोसाळी दोडकी आणि भोपळे या पिकावर काळे आणि तांबडे भुंगे फळमाशी या किडींचा उपद्रव होण्याची शक्यता आहे. या किडी दिसताच डायमेथोएट 1.5 मिली किंवा मेलॅथिऑन 2 मिली किंवा कारबारील 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घेऊन 10 ते 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. फळमाशीच्या नियंत्रणासाठी बाग स्वच्छ ठेवावी. गळून पडलेली फळं दररोज वेचून त्यांचा नाश करावा. फळं लागणी सुरू झाल्या लगेच रक्षक सापळे लावून फळमाशांचा नायनाट करावा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोतेहो. ऑक्टोबर हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून जगभरात पाळला जातो. या वर्षीच्या अवेअरनेस कॅम्पेनचा एक अतिशय सुंदर संदेश आहे, एव्हरी स्टोरी इज युनिक, एव्हरी जर्नी मॅटर्स. म्हणजेच प्रत्येक रुग्णाची कहाणी अनोखी असते आणि त्यांचा प्रत्येक प्रवास महत्त्वाचा असतो. या संकल्पनेचा नेमका अर्थ काय? स्तनाचा कर्करोग हा आजार जरी एक असला तरी तो प्रत्येक महिलेसाठी वेगवेगळा अनुभव घेऊन येतो. प्रत्येक महिलेची शारीरिक स्थिती, तिची लक्षणे, तिची कौटुंबिक परिस्थिती आणि उपचारांना मिळणारा प्रतिसाद पूर्णपणे वेगळा असतो. कुणाचा कर्करोगावर मात करण्याचा प्रवास लवकर निदानामुळे थोडा सोपा असतो तर कोणाला अधिक मोठा संघर्ष करावा लागतो. म्हणूनच आपण कोणत्याही दोन रुग्णांची एकमेकांशी तुलना करू नये. समाजाने आणि कुटुंबाने प्रत्येक रुग्णाच्या या अनोख्या प्रवासात त्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे, हेच ही संकल्पना आपल्याला शिकवते. म्हणूनच या चार दिवसांमध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सरबद्दल माहिती घेणार आहोत, भीती कमी करण्यासाठी आणि योग्य वेळी योग्य पावलं उचलण्यासाठी. सर्वात आधी, ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नेमकं काय? आपल्या शरीरातील पेशी ठराविक पद्धतीने वाढतात आणि जुन्या झाल्यावर नष्ट होतात. काही वेळा या पेशींच्या वाढीवरचं नियंत्रण बिघडतं आणि त्या अनियंत्रितपणे वाढू लागतात. जेव्हा हा बदल स्तनाच्या पेशींमध्ये होतो तेव्हा त्याला ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो. आज आपण एका महत्त्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका कोणाला असतो? काही रिस्क फॅक्टर्स असे आहेत जे आपण बदलू शकत नाही. यामध्ये सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे वय. वय वाढलं गेलं की ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. महिला असणं हा ब्रेस्ट कॅन्सरचा एक महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे. ब्रेस्ट कॅन्सर

0: कॅन्सर महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. मात्र पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो, जरी पुरुषांमध्ये प्रमाण महिलांच्या तुलनेत खूपच कमी आहे. तसंच कुटुंबात ब्रेस्ट किंवा ओव्हेरियन कॅन्सरचा इतिहास असेल, विशेषतः जवळच्या नातेवाईकांमध्ये, किंवा कमी वयात कॅन्सर झाला असेल, तर डॉक्टरांना याची माहिती देणं महत्त्वाचं आहे. काही महिलांमध्ये BRCA1 किंवा BRCA2 सारख्या इनहेरिटेड जेनेटिक म्युटेशन्स असतात. अशा महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका जास्त असू शकतो. लहान वयात पिरियड सुरू होणे किंवा उशिरा मेनोपॉज होणे यासारखे हॉर्मोनल आणि रिप्रोडक्टिव्ह फॅक्टर्स देखील रिस्क परिणाम करू शकतात. आता दुसऱ्या प्रकारचे रिस्क फॅक्टर्स, ज्यामध्ये आपण काही प्रमाणात बदल करू शकतो. यामध्ये विशेषतः मेनोपॉज नंतर वाढलेले वजन किंवा ओबेसिटी, शारीरिक हालचाल कमी असणं आणि अल्कोहोलचं सेवन यांचा समावेश होतो. म्हणून नियमित फिजिकल ॲक्टिव्हिटी, हेल्दी वेट मेंटेन करणं, अल्कोहोल टाळणं किंवा कमी करणं आणि स्मोकिंग टाळणं या गोष्टी आपल्या हातात आहेत. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, रिस्क फॅक्टर असणं म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर होणारच असं नाही, आणि उलट कोणताही विशेष रिस्क फॅक्टर नसला तरी ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. आपण रिस्क कमी करण्यासाठी आपल्या हातात असलेल्या गोष्टी नक्की करू शकतो, पण त्याचबरोबर आपल्या शरीरात होणारे नवीन बदल ओळखणं आणि वेळेवर तपासणी करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हेच आपण उद्याच्या भागात अधिक विस्ताराने ऐकणार आहोत. स्तनामध्ये नेमके कोणते बदल आपल्याला जाणवू शकतात, कोणती लक्षणं दुर्लक्षित करू नये, कारण प्रत्येकाची स्टोरी वेगळी असली तरी प्रत्येकाची जर्नी महत्त्वाची आहे.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवाल.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून पर्यावरणाचं संवर्धन कसं करू शकतो याविषयी जाणून घेणार आहोत. याविषयी चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या कार्यक्रमात सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेले कुणाल अनेराव यांना आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे. सर नमस्कार.
1: धन्यवाद सर.
0: श्रोते हो, आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगामध्ये आपले जे काही पारंपरिक, ज्यांना आपण एका पद्धतीने देशी वाण म्हणून सुद्धा संबोधतो, तर या वाणांना आपण एक प्रकारे विसरत चाललो आहोत. पण या वाणांचं संवर्धन करत असताना या वाणांची आणि त्यांच्या महत्वाची जास्तीत जास्त प्रचार प्रसिद्धी करणारे कुणाल अनेराव, आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की एकूणच त्यांचा हा प्रवास सुरू कसा झाला, त्यांची ही संकल्पना त्यांनी कशी रुजवली, आणि पारंपरिक आणि आता सध्या प्रचलित असलेले हायब्रिड बियाणे यांच्यातला फरक पर्यावरणाशी कसा संबंधित आहे.
1: सर्वप्रथम खूप धन्यवाद तुमचे इथे बोलवल्याबद्दल. आजचा जो आपला विषय आहे तो आहे आदिम बियाणी, म्हणजे पारंपरिक बियाणी. शेतीचा जो आत्मा आहे तो ही बियाणी आहेत, आणि त्याच्याशिवाय शेतीचं जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे उभी राहू शकत नाही. भारत हा खंडप्राय देश आहे आणि इथे आपल्याला हिमालयापासून सह्याद्री पर्वत, गंगेचं विस्तीर्ण खोरं आहे, त्याचबरोबर आपल्या इथे खाली जर तुम्ही बघितले तर अरवली पर्वत आहे, राजस्थानचं वाळवंट आहे. तर इतकं विविध वातावरण असलेल्या भागामध्ये जी पिकं आहेत ती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला सापडतात. 12 हॉटस्पॉट जी आपल्या UN ने मान्यता दिलेली आहेत त्यातलं भारत एक महत्वाचं जैवविविधता हॉटस्पॉट म्हणून गणलं गेलेलं आहे. तर इथे असणारी जी जैवविविधता आहे ती पिकांमध्येही आहे, जंगलांमध्येही आहे, आणि इतर जी शेती संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातही आहे.
0: पारंपरिक बियाणं जपणं हे एक तसं बघितलं तर कला म्हणता येईल किंवा एक वेगळ्या पद्धतीचं शास्त्र म्हणता येईल. तर आम्हाला थोडक्यात तुम्ही कसं सांगाल की पारंपरिक बियाणं जपत असताना काय काळजी

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज मारुती पाटील यांचं सतारवादन आपल्याला ऐकवत आहोत. सतारीवर राग शुद्ध सारंग विलंबित आणि द्रुतगत तीन तालात आहे. त्यांना तबल्याची साथ कौस्तुभ दिवेकर यांनी केलेली आहे. ऐकूया मारुती पाटील यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग.

मारुती पाटील यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग श्रोतेहो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ कौस्तुभ दिवेकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेब्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतायत. आता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गेल्या शतकभरात विविध पातळ्यांवर बदल होऊनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता आढळ राहिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विद्यमान आणि माजी अध्यक्ष तसंच सदस्यांची न्यायालयीन चौकशी करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुंबईत मनोरी भागात अडकलेल्या जहाजात वायुगळती होऊन चौघांचा मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नौकानयनात भारताला रौप्य पदक. एकूण पदक संख्या 63. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गेल्या शतकभरातल्या प्रवासात प्रशासन, तंत्रज्ञान, अभ्यासक्रम आणि इतर अनेक गोष्टींमध्ये बदल झाले, मात्र या संस्थेवरचा विश्वास अढळ राहिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते. केवळ पदाच्या आकर्षणामुळे नव्हे तर लोकसेवेच्या भावनेने प्रेरित युवा पिढीला या सेवेत आणण्याची गरज आहे असं ते म्हणाले. 21व्या शतकातला भारत आज नवीन कार्यसंस्कृतीसह पुढे जात असून जनकेंद्रित सक्रिय सुशासन हे याचं प्रमुख सूत्र असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: हमें प्रो पीपल प्रो एक्टिव गुड गवर्नेंस के पैरामीटर्स के आधार पर देश को वो प्रोफेशनल्स देने हैं जिनमें गरीब की तकलीफ समझने की संवेदना हो, जो युवा जोश के साथ खुद आगे बढ़कर काम करे, जो इनोवेटिव तरीके से कठिन समस्याओं का रास्ता निकाले, जो कानून का पालन कराए लेकिन ये भी परख सके कि उस कानून से लोगों का जीवन आसान हो रहा है या फिर वो रुकावट बन रहा है.
0: UPSC शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त प्रधानमंत्र्यांनी आज एक विशेष नाणं, टपाल तिकीट आणि 100 लँडमार्क जजमेंट्स शेपिंग द पॉलिसीज ऑफ UPSC अँड पब्लिक सर्व्हिस कमिशन्स इन इंडिया या शीर्षकाचं पुस्तक प्रकाशित केलं. गेल्या वर्षभर चाललेल्या UPSC शतक महोत्सवी सोहळ्याची सांगता आजच्या कार्यक्रमानं झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे आजी माजी अध्यक्ष आणि सदस्यांची न्यायालयीन चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. 3 महिन्यात ही चौकशी पूर्ण केली जाईल असं त्यांनी काल मुंबईत MPSC विद्यार्थ्यांशी बोलताना स्पष्ट केलं. तसंच सचिवांची बदली करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. अध्यक्षांना हटवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. MPSC सर्व परीक्षा ऑफलाईन घेणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केला. लवकरच मोठ्या प्रमाणात भरती केली जाईल आणि 1 महिन्यात याचा आराखडा जाहीर केला जाईल. गट क संयुक्त परीक्षेच्या माध्यमातून भरल्या जाणाऱ्या जागांची संख्या वाढवण्याचं आश्वासनही यावेळी त्यांनी दिलं. MPSC परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना वारंवार कागदपत्र जमा करावी लागू नयेत यासाठी नवीन यंत्रणा उभारण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज जिल्ह्यात 9 ठिकाणी छापे टाकले. फसवणूक आणि ठेवीदारांच्या पैशाचा गैरवापर केल्याच्या तक्रारीवरून भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2022 या बँकेचा परवाना रद्द केल्याचं ED म्हटलं आहे. बँकेच्या माध्यमातून सुमारे 242 कोटी रुपयांची फसवणूक झाली असून बँक अधिकारी आणि कर्जदार यांच्यातलं संगनमत उघड झाल्याचा ED आरोप आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सत्

0: सतत समर्पण भाव याचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सौर ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणाविषयी.
1: भारताच्या सौर ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणांसाठी सुरुवातीच्या काळात गुजरात हे प्रायोगिक क्षेत्र ठरलं. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सौर ऊर्जेसाठी स्वतंत्र धोरण राबवणारं गुजरात हे पहिलं राज्य बनलं. राज्य पातळीवरचा हा प्रयोग देशातील एका मोठ्या परिवर्तनाचा भाग बनला. 2014 केवळ 2.8 GW असलेली भारताची स्थापित सौर ऊर्जा क्षमता जुलै 2026 पर्यंत जवळपास 165 GW पर्यंत पोहोचली. यामुळे सौर ऊर्जा हा भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेचा सर्वात मोठा घटक बनलाय. त्यापुढचं पाऊल होतं सौर ऊर्जेला ग्रीडपासून थेट घराघरात पोहोचवणं. 2024 सुमारे 75,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद असलेली पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली. ऑगस्ट 2026 पर्यंत या योजनेचा लाभ 51 लाखापेक्षा जास्त कुटुंबांनी घेतला असून 14.8 GW क्षमतेचे रूफटॉप म्हणजे छपरावरचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेत. जवळपास 19 लाख कुटुंबांचं वीज बिल शून्य आलंय. या दूरदर्शी धोरणाचा विस्तार ग्रामीण भागातील ऊर्जा स्वयंपूर्णतेपर्यंतही झाला आहे. पीएम कुसुम योजनेच्या समन्वयातून शेतकरी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन पद्धतीकडे वळू शकतात. यामुळे डिझेलवरचं अवलंबित्व कमी होऊन शेतीचा आवर्ती खर्चही कमी होतो. केवळ पीएम सूर्यघर योजनेमुळे उत्पादन प्रक्रिया लॉजिस्टिक्स वित्त पुरवठा आणि देखभाल या क्षेत्रात सुमारे 17 लाख रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत गोराई भागात मनोरी समुद्र किनाऱ्याजवळ परदेशी ध्वज असलेल्या एका जहाजावर झालेल्या विषारी वायुगळतीमुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ते जहाजावर चोरीच्या उद्देशाने शिरले होते असं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे हे जहाज गेले काही महिने या ठिकाणी अडकून पडलं असून 3 ते 4 दिवसांपूर्वी ही घटना झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान या जहाजाचा तेलाच्या बेकायदेशीर व्यापारात सहभाग असल्याचा संशय असून जहाजाचा मालक परदेशात फरार आहे. पोलिसांनी या प्रकरणी जहाज मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवसाची सुरुवात भारतानं आज पदक तालिकेत आणखी भर घालत केली. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॉशमध्ये महिलांच्या सांघिक उपांत्य फेरीत भारताला हाँगकाँगकडून 1-2 पराभव पत्करावा लागला आणि भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. सेप कटर रॉ या खेळात पुरुषांच्या क्वाड्रंट प्रकारात भारतानं व्हिएतनामचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे भारताचं अजून एक पदक निश्चित झालं आहे. हॉकीमध्ये पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे तर भारतीय महिला हॉकी संघानं चीनविरुद्ध होणाऱ्या सुवर्णपदकाच्या सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलं आहे. क्रिकेटमध्ये गतविजेता भारत पुन्हा मैदानात उतरणार असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा अंतिम फेरीतला सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारताच्या पदकांची एकूण संख्या 63 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण 22 रौप्य आणि 31 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत सध्या पदक तालिकेत 8व्या स्थानावर आहे. बीड जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात सर्व प्रकारच्या चाऱ्याच्या वाहतुकीवर पुढील आदेशापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं भविष्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. 25 सप्टेंबरच्या नोंदणीनुसार जिल्ह्यात सुमारे 60 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे चारा टंचाई टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाअभावी भातशेती संकटात सापडली आहे. शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. आतापर्यंत जिल्ह्यातल्या सुमारे 1200 हेक्टर क्षेत्रावरच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. अकोला जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून महसूल आणि कृषी विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष पिकाची स्थिती पेरा आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध

0: प्रशासनानं बुलढाणा जिल्ह्यात खामगाव औद्योगिक वसाहतीतल्या एका कंपनीच्या गोदामात बेकायदा पद्धतीनं साठवलेलं 2.5 लाख किलोपेक्षा जास्त सुटं सोयाबीन तेल सील केलं. या तेलाची किंमत 3.51 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या शतकभरात विविध पातळ्यांवर बदल होऊनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता आढळ राहिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विद्यमान आणि माजी अध्यक्ष तसंच सदस्यांची न्यायालयीन चौकशी करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मुंबईत मनोरी भागात अडकलेल्या जहाजात वायुगळती होऊन चौघांचा मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नौकानयनात भारताला रौप्य पदक, एकूण पदक संख्या 63 वर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। 5 वाजलेत।

0: सायंकालीन प्रसारणाला सुरुवात होत आहे. सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गेल्या शतकभरातल्या प्रवासात अनेक गोष्टींमध्ये बदल झाले, मात्र या संस्थेवरचा विश्वास अढळ राहिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते. केवळ पदाच्या आकर्षणामुळे नव्हे तर लोकसेवेच्या भावनेने प्रेरित युवा पिढीला या सेवेत आणण्याची गरज आहे असं ते म्हणाले. यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने आज जिल्ह्यात 9 ठिकाणी छापे टाकले. फसवणूक आणि ठेवीदारांच्या पैशाचा गैरवापर केल्याच्या तक्रारीवरून भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2022 या बँकेचा परवाना रद्द केल्याचं ईडीनं म्हटलं आहे. मुंबईत गोराई भागात मनोरी समुद्र किनाऱ्याजवळ परदेशी ध्वज असलेल्या एका जहाजावर झालेल्या विषारी वायुगळतीमुळे 4 जणांचा मृत्यू झाला. ते जहाजावर चोरीच्या उद्देशाने शिरले होते असं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. हे जहाज गेले अनेक महिने या ठिकाणी अडकून पडलं असून 3 ते 4 दिवसांपूर्वी ही घटना झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीपटू नितेश सिवाच यानं आज पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावलं. अंतिम सामन्यात नितेशचा जपानच्या युरी नकाझातोकडून 0-4 असा पराभव झाला. पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 571 अंकांची घसरण होऊन तो 71,910 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 199 अंकांची घसरण नोंदवत दिवसअखेर 22,422 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अमिता गोखले यांचं गायन राग मारवा. विलंबित ख्यालाची बंदिश तिलवाडात आलात पिया मोरे, द्रुतख्याल ऐकतालात लागी लगन, तबला साथ मिलिंद जोशी, संवादिनी जयंत फडके, अमिता गोखले यांचं गायन राग मारवा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अमिता गोखले यांचं गायन आपण ऐकलं, राग मारवा. त्यांना तबला साथ मिलिंद जोशी यांनी केली, संवादिनी साथ होती जयंत फडके यांची. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज 1 ऑक्टोबर जागतिक वृद्ध दिवस. तसं पाहायला गेलं तर आपण रोजच आपल्या घरातील ज्येष्ठांचा आदर करतो, पण आजचा दिवस विशेष आहे आपल्या घरातल्या त्या अनुभवाच्या खजिन्यासाठी. तुम्हाला माहितीये का मित्रांनो, 14 डिसेंबर 1990 ला संयुक्त राष्ट्रसंघाने ठरवलं की 1 ऑक्टोबर हा दिवस आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या नावे करायचा. आणि तेव्हापासूनच जगभरात 1 ऑक्टोबर रोजी जागतिक वृद्ध दिवस साजरा केला जाऊ लागला. पण मित्रांनो, हा दिवस फक्त कॅलेंडर वरची एक तारीख किंवा शुभेच्छा देण्यापुरता मर्यादित नाहीये, तर समाजातील ज्येष्ठांचं असलेलं योगदान अधोरेखित करणं आणि त्यांच्या समस्यांबद्दल जनजागृती करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मित्रांनो, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेक वृद्ध व्यक्तींना एकाकीपणाचा सामना करावा लागतो. खरं तर त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतलेले असतात, आपल्याला आपल्या पायावर उभं केलेलं असतं आणि त्यांच्या आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांना हवी असते ती फक्त आपली थोडीशी साथ, प्रेम आणि आपण दिलेला वेळ. आपल्या घरातील किंवा समाजातील आजी आजोबांच्या सुरकुतलेल्या हातांमधला स्पर्श आणि त्यांनी दिलेल्या सुरस गोष्टी हाच आपल्या संस्कृतीचा आणि आयुष्याचा सर्वात मोठा आधार आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा आजपासून एक गोष्ट नक्की करूया, आपल्या आजी आजोबांसोबत बसून दिवसातून किमान एकदा तरी एक कप चहा किंवा कॉफी घेऊया आणि त्यांच्या जुन्या आठवणी ऐकूयात. थोडा वेळ त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सोबत घालवूया. नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात सांजवेळ ही मालिका सन्मती अडावतकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.

नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या सांजवेळ मालेत. मित्रांनो, आज माझ्याकडे तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे. मला सांगा, तुम्ही आज दिवसभरात किती वेळा फोनवर, लॅपटॉपवर कुठलं सोशल मीडिया ॲप वापरलं किंवा गुगल AI वर जाऊन काही गोष्टी सर्च केल्या आहेत किंवा ChatGPT वर जाऊन नुसता संवाद केला आहे. विचार करा, आजकाल आपल्या हातातला छोटासा फोन आपल्याला काय करू, कुठे जाऊ, काय खाऊ हे सगळं सांगतो. आणि हा जो भाग आपल्या आयुष्यात आला आहे तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI. तंत्रज्ञान इतिहासातला एक मोठा आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारा हा चमत्कार, जणू काही अलीबाबाची गुहाच. आणि अर्थातच हे येतं अनेक धोके, तोटे आणि त्याच्या मर्यादांसहित. AIचा सगळ्यात मोठा धोका म्हणजे अनेक वेळा खोटी, चुकीची आणि असंबद्ध माहितीचा प्रसार. त्यामुळे त्याच्यावरचं 100% अवलंबित्व हे धोकादायक ठरू शकतं, आपल्याला संकटात टाकू शकतं. आणि ही माहिती बरेचदा कुठल्या तरी जुन्या, चुकीच्या किंवा बनावटी माहितींच्या आधारावर असते. आजकाल AIने बनवलेले फोटो, व्हिडिओ, आवाज सगळं इतकं खरं दिसतं की आपल्याला काय खरं काय खोटं सांगता येत नाही. यालाच म्हणतात डीप फेक. एका चांगल्या आवाजाच्या क्लिपमधून तुमचा आवाज चोरून तुमच्या नावानं खोटं बोलता येईल. हे केवळ व्यक्तीच्या नाही तर संपूर्ण समाजाच्या, विश्वाच्या संकटाचं लक्षण आहे. दुसरी सगळ्यात मोठी धोक्याची घंटा म्हणजे AI आणि इतर सगळ्या डिजिटल ॲप्सवरचं तंत्रज्ञान हे कायम आपल्या खाजगी गोष्टींवर, बारीक सवयींवर जणू पाळत ठेवून असतं. थोडक्यात काय, तुकाराम महाराजांनी जसं म्हटलंय, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, असा हा काळ आहे. त्यामुळे सदैव सजग राहण्याची आवश्यकता आहे. कुठल्याही सोशल मीडियाचे अल्गोरिदम्स हे अशा तऱ्हेने

0: तयार होतात, जेणेकरून आपण जास्तीत जास्त त्याच्यात गुंतल्या जाऊ. माणसाच्या मनात जे सुरू असतं किंवा त्याला जे हवं असतं असंच सगळं त्याला सारखं त्याच्या स्क्रीनवर दिसत असतं. त्यामुळे नकळत आपली तुलना सतत दुसऱ्यांशी होते, आपल्याला असुरक्षित वाटतं आणि यातूनच बऱ्याचदा मानसिक आजारांची सुरुवात होऊ शकते, ज्यामध्ये एकटेपणा, चिंता, नैराश्य किंवा अधिक गहिरे संकट असू शकतात. आणि हे सगळे घटक जसं एकटेपणा, चिंता, नैराश्य आजच्या पिढीचे सर्वात मोठे संकट आहे. AIमुळे आपण आपली कल्पकता तर विसरणार नाही ना, अशी एक सार्थ भीती वाटायला लागली आहे. जसं निबंध लिहायचं आहे, गाणं बनवायचं आहे, चित्र बनवायचं आहे, तर ChatGPT आहे ना. या सगळ्यात त्याच्या आधाराशिवाय आजकाल आपण पुढे जात नाही. अजून भयानक गोष्ट म्हणजे AIचा गैरवापर. फसवणुकीसाठी, चोरीसाठी, खोटी माहिती पसरवण्यासाठी, या सगळ्या गुन्हेगारी कृत्यांसाठीही AIचा वापर होऊ शकतो. आणि या सगळ्या दुष्परिणामांसोबत निसर्ग आणि पर्यावरणाची होणारी हानी ही तर आपल्या म्हणजेच मानवजातीच्या अस्तित्वालाच तुरुंग आहे. त्यामुळे लवकर यातून शहाणं होणं हाच एक उपाय आहे. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, तुमच्या एका AI सर्चमुळे जवळजवळ 1000 लिटर पाणी वाया जातं. तेव्हा AIला आपला चाकर किंवा जास्तीत जास्त सहकारी या मर्यादितच ठेवूया आणि ते आपला कधीही ताबा घेणार नाही आणि आपण त्यांच्या नियंत्रणाखाली जाणार नाही याची काळजी घेऊया. पुन्हा भेटूयात पुढच्या सांजवळ मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण सांजवळ ही मालिका ऐकलीत सन्मती अडावतकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर ऐकूयात तरुणाई या मालिके अंतर्गत अंजली राठोड आणि दीपाली राठोड यांची अंकिता पोहरकर ह्या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
2: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं तरुणाई या मालेत खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तरुणाई म्हणजे काय तर नवीन विचार, नवीन ऊर्जा आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द. आजची तरुण पिढी ही फक्त सोशल मीडिया किंवा करिअरच्या पारंपरिक वाटांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर ती मातेशी नातं जोडत निसर्गाचा समतोल राखण्यासाठीही पुढाकार घेत आहे. आज आपल्या सोबत आपल्या आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये अशाच दोन खास पाहुणे आलेले आहेत, अंजली आणि दीपाली राठोड. अवघ्या 11वी आणि 12वीच्या वर्गात शिकणाऱ्या, अभ्यासासोबतच अत्यंत यशस्वीपणे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजेच सेंद्रिय शेती करणाऱ्या दोन युवा शेतकरी उद्योजक. वयाच्या या टप्प्यावर जिथे अनेक जण भविष्याचा विचार करत असतात, तिथे या मुलींनी प्रत्यक्ष कृतीतून निसर्ग आणि आरोग्याचा संदेश दिलेला आहे. चला तर मग गप्पा यांच्यासोबत सुरू करूया. तुम्हा दोघींचं पण तरुणाई या मालेत खूप खूप मनापासून स्वागत.
3: खूप खूप धन्यवाद.
2: सगळ्यात आधी तर मला कौतुक वाटतंय तुम्हा दोघींचं आणि जाणून घ्यायला आवडेल की 11वी 12वी मध्ये असताना तुम्ही या ऑर्गॅनिक फार्मिंग कडे कशा वळले.
3: नमस्कार, माझं नाव दीपाली श्रीपत राठोड. आज आपण बघतो दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या हेल्थच्या समस्या भरपूर आहेत. आईच्या दुधामध्ये एंडोसल्फॅन म्हणजे 800% पेस्टिसाईड आलेला आहे. आणि अशा भरपूर अशा बाबी जेव्हा आमच्या लक्षात आल्या तेव्हा आम्हाला वाटलं की हेल्थ इज वेल्थ. आणि आज शहरामध्ये राहत असताना नेबर्स असतात, फ्रेंड्स असतात, त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्यानंतर आम्हाला एक भयावह अशी परिस्थिती समोर येते की हेल्थचा सिनॅरिओ जे आहे दिवसेंदिवस त्याचा रेकॉर्ड घसरत चाललेला आहे.
2: अगदी बरोबर.
3: आपण आजी आजोबांच्या काळामध्ये गेलो तेव्हा तंत्रज्ञानाची काहीच सोय नव्हती, रस्ते नव्हते, वीज नव्हता, मोबाईल फोन सुद्धा नव्हता. आणि त्या काळात म्हणजे आपण त्यांना मागासलेली पिढी म्हणतो, त्यात काही विकास नाही या पिढीमध्ये, पण ते 100 वर्ष जगायचे.
2: बरोबर.
3: आज युग असं आहे की करलो दुनिया मुठ्ठी में, सोशल मीडिया आहे, इन्फ्लुएन्सिंग आहे किंवा भरपूर असे तंत्रज्ञान आहे जे आपल्या जीवनाला सोपं करतात, पण जीवनच कमी होत चाललेलं आहे.
2: अगदी.
3: भारतीय माणूस हा जेव्हा 65-67 हा ॲव्हरेज त्याचा आयुर्मान झालेला आहे, तर हा कसा झाला या विषयावर आम्ही अभ्यास

0: केला आणि हा अभ्यास 11वी आणि 12वी मध्ये सुरू झाला नाही, हा अभ्यास 6वी आणि 7वी मध्ये सुरू झाला.
1: अच्छा.
0: हो, आणि त्या अभ्यासामधून आम्हाला भरपूर अशा गोष्टी कळाले, आम्हाला भरपूर अशा गोष्टी आमच्या निदर्शनात आले. आणि आई बाबांचे संस्कार असे होते की आम्हाला लहानपणापासूनच जिज्ञासा होती नवीन काही जाणून घेण्याची. 6वी आणि 7वी मध्ये नॅशनल चिल्ड्रन सायन्स मध्ये आम्ही नॅशनल लेवल पर्यंत आमचा हा प्रोजेक्ट घेऊन गेलो. आणि या प्रोजेक्ट माध्यमातून ऑर्गॅनिक फार्मिंगच का तर ही आत्ताची गरज आहे. या सगळ्या वक्तव्याला जर मी एका वाक्यामध्ये सांगेल तर ते हे आहे की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये म्हणलं आहे, हे ना म्हणावे साधारण अन्न हे ब्रह्मरूप जाण जे जीवन हेतू कारण विश्वाया. कोणताही माणूस खाऊन झोपतो आणि झोपल्या उठल्यानंतर ते काही ना काही खातो.
1: बरोबर.
0: और हिंदी में ऐसा कहते हैं जैसा अन्न वैसा मन.
1: बरोबर.
0: आपण जसं खातो तसंच आपली हेल्थ राहते आणि हेल्थ ही खूप इम्पॉर्टंट आहे. आज जेव्हा आम्हाला हे सगळं नैसर्गिक ऑर्गॅनिक

0: जाणं जे जीवन हेतू कारण विश्वाय. कोणताही माणूस खाऊन झोपतो आणि झोपल्या उठल्यानंतर ते काही ना काही खातो.
1: बरोबर.
0: और हिंदी में ऐसा कहते हैं जैसा अन्न वैसा मन.
1: बरोबर.
0: आपण जसं खातो तसंच आपली हेल्थ राहते आणि हेल्थ ही खूप इम्पॉर्टंट आहे. आज जेव्हा आम्हाला हे सगळं नैसर्गिक ऑर्गॅनिक आम्ही करत असतो तेव्हा आम्हाला लक्षात येते की 10-12 वर्ष आम्हाला नागपूरमध्ये झाली आणि आमचा हॉस्पिटलचा खर्च 5,000 सुद्धा नाही. म्हणून ऑर्गॅनिक ही एक गरज आहे आणि केमिकल किती हानिकारक आहे, किती आजार त्याच्याने होतात हे सगळं आम्हाला कळालं म्हणून ऑर्गॅनिकची आम्ही वाट धरली.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. पण दीपाली तू खूप बरोबर बोललेली आहे. ऑर्गॅनिक शेती कशी तुम्ही तयार केली किंवा कसा प्रवास तुमचा झाला हे तर आम्हाला कळलं आहे, पण ऑर्गॅनिक शेती म्हणजे नेमकं काय हे आजकालच्या तरुणांना आणि बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे, तर तू आम्हाला सांग ना.
2: ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा जैविक शेती हे एक असं कॉन्सेप्ट आहे की ज्यामध्ये शेतीत आजकाल आम्ही बघत असतो की ग्रीन रिव्होल्युशन नंतर केमिकल यांचा खूप उपयोग केला जातो. HYV सीड्स असतात त्यांचा उपयोग केला जातो, पण त्याने फक्त यील्ड्स हे वाढतात पण त्याने जे गुणधर्म आहेत खाण्याचे आणि अन्नाचे किंवा फळांचे भाज्यांचे ते गुणधर्म कमी होत असतात. त्यात न्यूट्रियंट्स ते सिंथेटिक न्यूट्रियंट्स आपण कधीही त्यात टाकू शकत नाही. तर ऑर्गॅनिक फार्मिंगने आपण नॅचरलरीत्या नॅचरल पद्धतीने जे फुलं किंवा फळं किंवा भालेभाज्या हे सगळे जे आपण वाढवतो त्यात काही रसायन नसतात, काही केमिकल्स नसतात आणि तेच शेतीत न करता आम्ही आपल्या टेरेसवर केलं आहे. आम्ही जाणून बुजून जे खूपच महागायचे किंवा एक्सपेन्सिव्ह त्या रीत्या आम्ही नाही केलं. सगळ्यांना कसं करता येईल ह्याचं आम्ही बघितलं आहे. त्यावर जे कुंड्या आम्ही वापरले किंवा जे आम्ही सीड्स वापरले फर्टिलायझर्स वापरले ते पण आम्ही कधी कधी फर्टिलायझर्स वरच बनवतो. कंपोस्ट आम्ही वरच तयार करतो. जीवामृत आम्ही वरच तयार करतो
1: छतावर.
2: हो, आपल्या टेरेस गार्डनवर. माती आम्ही बाजारातून आणत नाही. माती आम्ही शहराच्या बाहेर जाऊन 3 फुटावरची आम्ही माती घेतो कारण त्यात न्यूट्रियंट्स असतात, ह्युमस असतो आणि ते जे झाडाला जेवढे पण लागतात ते न्यूट्रियंट्स ते त्या मातीत असतात, ते आम्ही माती तिथूनच घेतो. हे सगळे जे गोष्टी आहे हे आम्हाला आमच्या आईबाबांनी हे सांगितले होते त्यामुळेच आम्ही हे सगळं करू शकतो असं मला वाटते.
1: आता तुम्ही दोघांनी पण सांगितलं की आईबाबांनी तुम्हाला हे सगळं शिकवलं आहे किंवा हे संस्कार त्यांचे आहेत, तर आईबाबांकडनं तुम्ही म्हणजे ही त्यांनी खरं तर ही त्यांची कॉन्सेप्ट होती की ही तुमची कॉन्सेप्ट होती?
2: ऍक्च्युली इनिशियली ही आईबाबांची कॉन्सेप्ट होती, तेच त्यांनी ही जे लेगसी आहे ते आम्हाला दिलेली आहे. लहानपणापासूनच त्यांनी आम्हाला हे कळून चुकवलं की प्रत्येक व्यक्तीकडे एक मॉरल ऑब्लिगेशन असतं, एक सोसायटल ऑब्लिगेशन असतं की सोसायटीला आम्ही काय देऊ शकतो. आपला अभ्यास असेल, आपली हॉबीज असेल, ह्याच्या व्यतिरिक्त आपण सोसायटीसाठी काय करू शकतो हे त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्यावरूनच बाकी सगळे जे प्रकल्प आहेत ते लोक राबवत असतात. त्यातच ऑर्गॅनिक फार्मिंग हेच या देशाचा किंवा जगाचा हे भविष्य आहे असं त्यांनी आम्हाला कळून चुकवलं. त्याचीच लेगसी आम्ही चालवत राहू.
1: नक्कीच, क्या बात आहे, खूप छान आहे हे सगळं. तुम्ही दोघे पण आता कॉलेजमध्ये आहात, अंजली 11वीत आहे आणि दीपाली 12वीत आहे, पण हे सगळं शाळेत तुम्ही आहे, तुमचा अभ्यासही सुरू आहे, तर कुठला विषय तुमचा आहे हेही आम्हाला सांगा. आणि अभ्यास सुरू असताना हे सगळं करणं इट इज व्हेरी डिफिकल्ट, सो तुमचं टाइम मॅनेजमेंट तुम्ही कसं करतात हे पण आम्हाला सांग.
0: अगदी लहानपणापासूनच आम्हाला ट्युशन्स नाहीत, नो ट्युशन्स, नो क्लासेस, त्यामुळे ट्युशनचा टाइम एकतर वाचला. आणि टाइम मॅनेजमेंट असा की शाळेच्या नंतर आम्ही जो अभ्यास करायचा तो अभ्यास आता आमची जी परसबाग आहे त्याबद्दल सांगायचं असेल तर ती आमच्या फ्लॅटच्या जस्ट टेरेसवरच आहे. टेरेसवर जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्ही फक्त झाडं जगवायसाठी जात नाही तर स्वतःसुद्धा जगतो तिथं. जेव्हा आम्ही टेरेसवर जातो तेव्हा अभ्यासाविषयी चर्चा होते, तर कामही होऊन जातात, अभ्यासही होऊन जातो, चर्चा झाली म्हणजे स्पीकिंग स्किल्स सुद्धा वाढतात आणि अनेक अशा वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आम्हाला, म्हणजे पुस्तकी नॉलेज हा तर एक पार्ट झालाच पण आईबाबांसोबत जेव्हा आम्ही बोलतो त्यांच्या अनुभवाला जेव्हा आम्ही त्या सब्जेक्टसोबत जोडतो तेव्हा एक सकस असा दृष्टिकोन निर्माण होतो. मॅथ्स असो, माझी आई मॅथ्समध्ये खूप चांगली आहे, तर एक डेव्हलपमेंट म्हणजे एक म्हणजे आम्ही एकमेकांसोबत एक डिपेंडन्सी आहे आम्ही जेवढं

0: वेळ आमच्या परसबागेला देतो, तेवढंच वेळ आम्ही आईबाबांना देतो, तेवढंच वेळ आम्ही आमच्या हॉबीजला देतो. टाईम मॅनेजमेंट असं आहे की आम्ही एका आजीकडे गेलो होतो आणि त्यांनी एक खूप सुंदर उदाहरण दिलं होतं की एका माठात तुम्ही सगळं दगड भरली तर त्या माठामध्ये जागा नाही, पण तुम्ही पाणी टाकलं तर पाणी बरोबर त्याची जागा घेईल. तर टाईम असाच असतो, आपण ज्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देतो त्याचा टाईम आपणच बिल्ड करू शकतो.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर. पण मला असं कळलं आहे की ॲग्रोविजनसारख्या मोठ्या ठिकाणी तुम्ही स्पीकर म्हणून जाता आणि या वयात ही अचीवमेंट मिळणं किंवा कमवणं खूप कौतुकास्पद आहे. सो ही संधी तुम्हाला कशी मिळाली आणि अजून कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्ही स्पीकर म्हणून जाता?
0: गेल्या 4 वर्षापासून आम्ही सतत ॲग्रोविजनमध्ये स्पीकर्स आहोत. तिथे आमची ट्रेनिंग वर्कशॉप असते, आमच्या सगळ्यांची असते, आम्ही दोघी आणि आईबाबा. ही अपॉर्च्युनिटी आम्हाला सी डी माई सर, जे ॲग्रोविजनचे ॲडवायझर आहेत आणि कृषी शास्त्रज्ञ आहेत, भरपूर त्यांनी काम केलं आहे, त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली होती. आणि मागील 2 वर्षापासून ॲग्रोविजन फाउंडेशन ते आमच्या इथे येऊन ट्रेनिंग घेतात. एक पेड ट्रेनिंग असते आणि आमच्याच टेरेसवर ते एक ट्रेनिंग घेतात, टेरेस गार्डनिंग आणि ऑर्गॅनिक फार्मिंग अवेअरनेसची. ॲग्रोविजनमध्ये आम्हाला एक भरपूर मोठी संधी मिळाली, एक चांगला क्राऊड आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला. त्याशिवाय मी जर सिरियल वाईज सांगत असेल तर 6th आणि 7th मध्ये नॅशनल प्रोजेक्ट झाला आमचा. आम्ही नागपूर जिल्ह्यामधून त्यामध्ये प्रथम होतो, मग स्टेट आणि मग नॅशनल. त्याशिवाय या विषयाशी संबंधित आम्ही रिजनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक अँड नॅचरल फार्मिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये सुद्धा 5th ऑफ डिसेंबर सॉइल डेच्या दिवशी ट्रेनिंग दिलेली आहे. आणि भरपूर असे संस्था आहेत ज्यामध्ये आम्ही ट्रेनिंग देतो, ते आमच्या इथं येतात, अभ्यास दौरे होतात. की एक परसबाग जी आहे ती फक्त झाडे न लावता त्याचा सिस्टम कसा असावा, जसं अंजलींनी सांगितलं, आम्ही कंपोस्ट, जीवामृत ते सगळं सुद्धा घरीच निर्माण करतो. आणि जागा असं ऐकायला गेलं तर आपल्याला वाटते भरपूर जागा असेल, पण मी असं सांगू इच्छिते की 1100 स्क्वेअर फीटचा आमचा फ्लॅट आहे. त्यामध्ये जीना, लिफ्टचा हे एरिया सुद्धा मायनस करून तेवढ्याशा जागेमध्ये फक्त झाडच नाही आहेत, 4 वॉकिंग ट्रॅक्स आहेत, 4 योगासन स्पॉट्स आहेत आणि 20 to 30 पीपल कॅन इझिली गिव्ह अ मीटिंग. त्यामध्ये ॲक्युप्रेशर पॉईंट आहे. ॲक्युप्रेशर पॉईंट इज ऑल्सो बेस्ड ऑन द कॉन्सेप्ट ऑफ बेस्ट आउट ऑफ वेस्ट. तिथं खर्चिक काहीच नाही. आम्ही कूलरचा ट्रे तुटला त्याच्यामध्ये पालक काढली आहे, सुटकेस तुटला त्याच्यामध्ये गोभी काढली आहे, असे अनेक प्रयोग आम्ही तिथं करत असतो. आता अजून काही म्हणायचं असेल तर या विषयावर मी आणि अंजली आम्ही दोघांनी मिळून एक पुस्तक सुद्धा लिहिली आहे, वसंत बहार, कार्विंग द लाईफ विथ हेल्थ. आणि भरपूर अशा आम्हाला अपॉर्च्युनिटीज भेटत राहतात ज्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट अजून समोर घेऊन जातो.
1: क्या बात आहे, क्या बात आहे, खरंच खूप मस्त आहे. हे सगळी कल्पनाच मुळात खूप छान आहे. पण अंजली मला सांग, मी आम्ही असं ऐकलंय की तुमची जी लाईफस्टाईल आहे ती जरा इतर मुलांपेक्षा वेगळी आहे, तर ती नेमकी काय आहे आणि तुमच्यावर जे पॅरेंटिंग झालेलं आहे ते सुद्धा वेगळं आहे असं आम्हाला कळलं आहे. सो ते काय आहे आम्हाला सांग ना.
2: ॲक्च्युली फॉर पॅरेंटिंग आईबाबांनी लहानपणापासूनच आम्हाला खूप सपोर्ट केला आहे. ते आमची हॉबीज असो किंवा स्कूल असो, स्कूलमध्ये जेवढे पण प्रोजेक्ट्स असायचे, सपोज ताईने म्हटले की बेस्ट आउट ऑफ वेस्ट, हे ताईने त्याचा उल्लेख केलेला आहे, त्यात पण आईबाबांनी आम्हाला खूपच इन्स्पायर केलं. ते कूलरचे ट्रे आणि ब्रीफ केस असो, आम्हाला आधी असं वाटायचं की ओ माय गॉड, आय मीन एवढं संकल्पना कशा येतात त्यांच्या डोक्यामध्ये, पण त्यांनी आम्हाला ते पण कळून दिलं. आमच्यावर ते त्यांनी जे संस्कार केले त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे असं मला वाटाय असं सांगायचं वाटतं. मला खूप आवडते जेव्हा आमच्या आई वडिलांबाबत कोणी आम्हाला विचारतं, कारण त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यापासून जे आम्हाला मोटिवेशन भेटतं किंवा जे इन्स्पिरेशन भेटतं तेच आम्ही यूज करतो आपल्या लाईफमध्ये. लोकांशी बोलताना, त्यांच्याशी संवाद करताना जनरली काय असतं, आमच्या एजच्या जे मुलं आहेत त्यांना त्यांच्याशी तर संवाद करताना आम्हाला खूप ईज असतोच, पण आमच्याशी मोठे असतील किंवा लहान असतील त्यांच्याशी कसं बोलायचं, त्यांचे काय विचार असतील, हे आम्हाला त्याच्याबद्दल खूप माहिती असते, कारण त्यांनीच आम्हाला सांगितलं आहे आई वडिलांनी, आणि हे सगळंच आम्ही त्याच्यापासून इन्स्पायर होत असतो.
1: मला सांगा, तुम्ही घरीच तुमची शेती आहे आणि तुम्ही घरीच हे सगळं करताय, तर तुमचे काय काय पीक

0: तुमच्या इथे उत्पन्न होतं?
1: शहरी भागामध्ये परसबाग ही संकल्पना म्हणजे शोभेची झाडं हे खूप जनरलाइज झालेलं आहे. पण आमच्या गच्चीवर आम्ही फक्त शोभेची झाडं नाही तर फळं, फुलं, भाज्या, मेडिसिनल प्लांट्स, ऑक्सिजन प्लांट्स हे सगळं घेत असतो. असा फ्लावर्समध्ये आम्ही बघितलं 9 प्रकारचे गुलाब आहेत. मोगरा आहे, निशिगंधा आहे, मॅरीगोल्ड आहे. आपण मेडिसिन प्लांट्समध्ये बघितलं शतावरी आहे, 3 प्रकारच्या गुंजा आहे, हळद आहे पांढरी, काळी आणि पिवळी, अशा 3 हळद पण आहेत आमच्याकडे. असं एक स्पेसिफिकेशन मी सांगू इच्छिते की मागच्या वर्षी आम्ही मार्केटमधून फक्त 1 किलो मिरची पावडर आणलं, फक्त 1 किलो, आणि बाकीचं सगळं मिरची जी आहे ती वरची होती. हळद पावडर आम्ही घेत नाही मार्केटमधलं. वांगे, टमाटर, मका, दुधी, काकडे, कोथिंबीर, आलू, शेवगा, पपई, पेरू, संत्रा, आंबा, कू, सीताफळ, इवन दिवाळीमध्ये 7 फळं आमच्या गच्चीवरची असतात.
2: वा वा वा.
1: दिवाळीमध्ये लागणारा वाती जी असते ती कपासाचा एक झाड आमच्याकडे असतं. ज्वारी असते, 5 प्रकारची आत्ता भेंडी आहे, वांगे आहेत, असे 10 महिने पुरेल एवढा भाजीपाला 4 लोकांसाठी तिथे आम्ही काढतो. मागच्या वर्षी 10 किलो भुईमुग आली होती.
0: 10 किलो
1: भुईमुग. आमच्याकडे 130 प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती, फळे, भाज्या आहेत आणि त्या आम्ही जैविक पद्धतीनेच उगवतो.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच हे फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. किती कौतुक करावं इतकं कमी आहे तुमच्यासाठी खरंच. पण या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला या व्यतिरिक्त पण काही हॉबीज आहेत का?
3: ऑफकोर्स, प्रत्येक व्यक्तीला हॉबीज असतात. मला स्केचिंग करायला खूप आवडते आणि मला पोएट्री कलेक्ट करायला खूप आवडते. मला स्टोन कलेक्ट करायला खूप आवडते. स्टोनमधून जे आपण लोकांना संदेश देत असतो ते पण मी त्यातून संदेश देते. आणि ताईचं मला खूप कौतुक करावंसं वाटतं. तिला बोलायला, स्पीच द्यायला खूप आवडते. कधी कधी ताई आणि मी टेरेसवर जातो असंच गोष्टी करायला, तेव्हा बोलताना पण ताई ज्या प्रकारे बोलते ते एवढं ऐकावं असं वाटतं की एवढं इन्स्पायर करते ताई मला. ताईला बोलायला आवडतं, ताईला वाचायला पण आवडतं. ताई खूप काही करू शकते, एडिटिंग पण करू शकते. जेव्हा आम्ही प्रोग्रॅम्स घेत असतो त्यात जे लोक आहेत किंवा जे लोक येऊ शकले नाहीत प्रोग्रॅममध्ये त्यांचं जे AI व्हॉइस ओवर आहे ते पण ताई स्वतः करते. एडिटिंग असो किंवा बोलणे असो किंवा रीड करणे असो, हे एवढे सगळे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे माझी बहीण असं मला वाटते.
0: क्या बात आहे. म्हणजे तुमच्या घरी सगळे सर्व गुण संपन्न तुम्ही सगळे आहात असं म्हणायला हरकत नाही. काय सांगशील दीपाल?
1: आमच्या घरी असं आहे की सगळ्यांमध्ये जी कला आहे ती कला आपण कशी जोपासली पाहिजे याच्यावर भरपूर भर दिलेला आहे. अंजलीने माझ्याबद्दल खूप सांगितलं पण तिच्याबद्दलच तिने सांगितलं नाही असं मला वाटते. अंजलीची स्केचिंग खूपच सुंदर आहे. वॉटर कलर तिने काहीच क्लासेस लावली नाही पण ए ग्रेड एलिमेंटरी. शी इज रिअली अ गुड आर्टिस्ट. आणि त्यासोबतच आम्हा दोघांना स्पीकिंगचा खूप आवड आहे. इंग्लिशमध्ये तिला 100 आहेत, मला 99 आहेत. आणि स्केचिंग, कलेक्टिंग स्टोन्स अँड सिंगिंग, एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ लाईफ. आम्ही शाळेमध्ये होतो तेव्हासुद्धा डिबेट्स असेल, ॲलोकेशन्स असेल, स्पीच कॉम्पिटिशन्स, ऑलिम्पियाड, मॅथ्स, इंग्लिश, सायन्स, सोशल सायन्स, हिंदी, ह्या सगळ्यांमध्ये आम्ही पार्ट घेतला आहे आणि सगळ्यांमध्ये गोल्ड मेडल्स आम्हाला भेटलेले आहेत. त्यासोबतच ट्रेनिंग्स असोत, अनेक अशा प्रोग्राम्स असतात जे आम्ही घेत असतो ज्यामध्ये आमचा सहभाग असतो. वेगवेगळ्या स्किल्स आहेत ते आम्ही अपस्किल करत असतो आपल्या स्वतःला आणि आईबाबांचा त्याच्यामध्ये भरपूर सपोर्ट असतो. मला असं वाटते की पुस्तक ही खूप इम्पॉर्टंट आहे, वाचणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट माझे बाबा एक शब्द सांगतात सगळ्यांना, भिंती बाहेरची शाळा. आपण पुस्तकी ज्ञान घेतलंच पाहिजे, त्यासोबतच आपली एक स्किल, आपली एक आवड, हे सगळं सुद्धा आपण जीविकेसाठी प्रवास करत आहोत. आपल्याला जेव्हा आपण म्हणतो ही आमची जीविका आहे आणि ही आमची उपजीविका आहे. खरं असेल तर आवड ही उपजीविका नसली पाहिजे, आवड ही जीविका असली पाहिजे. जसं आम्ही नैसर्गिक शेती आहे किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग आहे यामध्ये आमचा इंटरेस्ट आहे, त्यासोबतच आम्हाला जे आवडतं

0: लागते, त्याच्यासोबत आम्ही टाइम मॅनेज करून हे सगळं करत असतो.
1: खूप छान तुम्हा दोघींशी पण बोलून मला तर खूप मजा आलेली आहे आणि खूप छान तुमचा उपक्रम आहे आणि तुम्ही असंच पुढे करत रहा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. अवघ्या 17व्या 18व्या वर्षी निसर्गाचे महत्त्व समजून माहिती गोळा करून मातीशी घट्ट नातं जपत ही सगळी तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग तुम्ही सगळे करत आहात ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे. आकाशवाणी नागपूरतर्फे तुमचे खूप खूप आभार, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
0: आकाशवाणी नागपूरचे खूप खूप धन्यवाद आणि आभार की त्यांनी आमच्या प्रयोगाला एक संधी अशी उपलब्ध करून दिली की आम्ही युवांना या प्रयोगाबद्दल सांगू शकलो. सो थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग अस हिअर.
1: थँक्यू. मित्रांनो, आजच्या या मुलाखतीतून बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळाल्या असतीलच, तेव्हा नव्या गोष्टींचा विचार करा, शिकत रहा, आनंदी रहा. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण तरुणाई या मालिकेअंतर्गत अंजली राठोड आणि दीपाली राठोड यांची अंकिता पोहरकर ह्या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. पण तुम्हाला आपला आजचा युवाने कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com ह्या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युवा कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

0: युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे

संध्याकाळचे 6 वाजतंय. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून, 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. यूपीएससीची शतकपूर्ती, निवड प्रक्रिया अद्ययावत करण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी सण उत्सव साधेपणानं साजरे करावे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन. खामगाव एमआरडीसीतून 2,50,000 किलो सुटं सोयाबीन तेल जप्त. स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत नांदेड जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे महिला आणि पुरुष हॉकी संघ अंतिम फेरीत दाखल, इतरही अनेक क्रीडा प्रकारात पदक निश्चिती. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोगानं आपली निवड प्रक्रिया भविष्यातल्या आवश्यकतांनुसार

0: अद्ययावत करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. आज नवी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC शताब्दी सोहळ्याला ते संबोधित करत होते. गेल्या 100 वर्षांच्या प्रवासात या संस्थेवरील लोकांचा विश्वास दृढ राहिल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. फक्त खुर्चीच्या आकर्षणामुळे नव्हे तर लोकसेवेच्या भावनेनं प्रेरित असलेल्या तरुणांना सार्वजनिक सेवेत आणण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. ते म्हणाले,
1: हमें अपने सिलेक्शन पैरामीटर्स और रिक्रूटमेंट प्रोसेस को भविष्य की जरूरतों के अनुरूप बनाना होगा. हमें ऐसे युवाओं को पब्लिक सर्विस में लाना होगा जो पब्लिक ऑफिस से नहीं पब्लिक सर्विस से आकर्षित हो. इसलिए जरूरी है कि रिक्रूटमेंट की परीक्षा सिर्फ यह न परखे कैंडिडेट कितना जानता है बल्कि वो यह भी देखे युवा सिविल सर्विसेज में आना क्यों चाहता है.
0: दुर्गम भागातल्या नागरिकांचं रोजगारासाठी होणारं पलायन थांबवण्यासाठी गावातच रोजगार मिळवून देणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत संसदीय संकुल विकास परियोजनेच्या कार्यक्रमात बोलत होते. या पलायनामुळे मुख्यतः भावी पिढीच्या शिक्षणावर तसंच आरोग्यावर परिणाम होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. हे थांबवण्यासाठी संसदीय संकुल विकास परियोजना महत्वाचा निर्णय असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणानं साजरे करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आपल्या अन्नदात्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी या उत्सवांमधून बचत झालेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा असं आवाहनही शिंदे यांनी शिवसेना पदाधिकारी सार्वजनिक मंडळ आणि नागरिकांना केलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव इथल्या औद्योगिक वसाहतीत अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई करत गोदामामध्ये बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेलं 2,51,000 किलो सुटं सोयाबीन तेल जप्त केलं. या तेलाची किंमत सुमारे 3,51,00,000 रुपये इतकी आहे. AM ऑइल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे अन्न पदार्थाच्या साठवणुकीचा उत्पादनाचा किंवा घाऊक विक्रीचा कोणताही वैध परवाना नसल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षाचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. PM सूर्यघर योजना तसंच कुसुम योजना हा याच प्रयत्नांचा भाग आहे. आजच्या भागात या योजनांबाबत जाणून घेऊ.
2: देशातील स्वच्छ आणि अक्षय ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात घरगुती छतावरील सौर ऊर्जा शेतीतील सौर पंप मोठे सौर प्रकल्प तसंच देशांतर्गत सौर पॅनल निर्मितीवर भर दिला आहे. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून भारताची स्थापित सौर ऊर्जा क्षमता 31 ऑगस्ट 2026 रोजी 160.4 GW एवढी झाली आहे. घरगुती वीज ग्राहकांना सौर ऊर्जेकडे वळवण्यासाठी केंद्र सरकारनं PM सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली तर शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाअभियान राबवलं जात आहे.
1: इस योजना के तहत अब तक 50 लाख से ज्यादा घरों में रूफ टॉप सोलर पैनल्स लग चुके हैं. ये दुनिया के कई देशों के टोटल घरों से ज्यादा है. इसके लिए सरकार ने हर घर को करीब 80,000 रुपये तक की आर्थिक मदद दी है. कुसुम योजना के तहत सरकार ने 30 लाख किसानों के खेतों में सोलर पंप्स लगाने का काम किया है.
2: सौर ऊर्जा क्षेत्रातील आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारनं उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना राबवली तसंच मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा निर्मितीसाठी सोलार पार्क आणि अल्ट्रा मेगा सोलार ऊर्जा निर्मिती योजनेला प्रोत्साहन दिलं आहे.
0: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हॉकीमध्ये भारताच्या पुरुष संघानं पाकिस्तानचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला हॉकी संघानंही अंतिम सामन्यात आपलं स्थान यापूर्वीच निश्चित केलं. याच स्पर्धेत क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा अंतिम फेरीतला सामना पाकिस्तानशी होणार आहे. दरम्यान भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरिसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किप प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्यपदक पटकावलं. स्क्वॅशमध्ये महिलांच्या संघाला कांस्यपदकावर समाधान.

0: समाधान मानावं लागलं. कुस्तीमध्ये ग्रीको रोमन प्रकारात नितेश यानं रौप्य पदक पटकावलं. किक व्हॉलीबॉल या खेळात पुरुषांच्या क्वाड्रेट प्रकारात भारतानं व्हिएतनामचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला, त्यामुळे भारताचं अजून एक पदक निश्चित झालं आहे. या स्पर्धेत भारताच्या पदकांची एकूण संख्या 64 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण, 22 रौप्य आणि 32 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत सध्या पदक तालिकेत 8व्या स्थानावर आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी आज बीड जिल्ह्यातल्या पेंडगाव परिसरातल्या शेतीपिकांच्या नुकसानीची थेट बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन उपस्थित होते. आयुक्तांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसाअभावी पिकांची स्थिती, उत्पादनातील घट आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. बीड शहरातल्या नागरिकांचा मालमत्ता कर तसंच पाणीपट्टी पूर्णपणे माफ करण्याची मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीनं नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. करमाफीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा असं मागणी पक्षानं केली आहे. नांदेड शहराचा पाणी पुरवठा तसंच उपलब्ध पाण्याच्या काटेकोर नियोजनाबाबत मनपा आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांनी आज महापालिकेत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत तातडीची बैठक घेतली. पावसाचं प्रमाण घटल्यानं आगामी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणू नये यासाठी मनपा आणि पाटबंधारे विभागानं संयुक्तपणे काम करून पाणी बचतीचा आणि वितरणाचा योग्य आराखडा तयार करावा असे निर्देश डोईफोडे यांनी दिले. नोकरी रोजगाराच्या निमित्तानं आपण गावाबाहेर पडलो तरी खेड्याशी नातं ठेवलं पाहिजे असं आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खुलताबाद तालुक्यात खांडी पिंपळगाव इथं एकदिवसीय शेतकरी संवाद मेळाव्यात कुलगुरू बोलत होते. उच्च शिक्षित तरुणांनी आपल्या ज्ञानाचा स्थानिकांना लाभ मिळून दिला पाहिजे असंही कुलगुरू फुलारी यांनी नमूद केलं. यवतमाळ जिल्ह्यातल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेडशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालय ईडीनं आज जिल्ह्यात 9 ठिकाणी छापे टाकले. फसवणूक आणि ठेकेदारांच्या पैशाचा गैरवापर केल्याच्या तक्रारीवरून रिझर्व्ह बँकेनं 2022 या बँकेचा परवाना रद्द केल्याचं ईडीनं म्हटलं आहे. बँकेच्या माध्यमातून सुमारे 242 कोटी रुपयांची फसवणूक झाली असून अधिकारी आणि कर्जदार यांच्यातलं संगनमत उघड झाल्याचं ईडीनं आरोप केला आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत एक दिवस एक तास एक साथ या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातल्या गावागावात व्यापक स्वरूप मोहीम राबवण्यात आली. पंचायत समिती, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसंच विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची शपथ घेऊन या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या उपक्रमात महाविद्यालयीन तरुण, शालेय विद्यार्थी, महिला, महिला बचत गट, ग्रामपंचायत कर्मचारी आणि अधिकारी, स्वयंसेवी संस्था तसंच नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. नांदेड जिल्ह्यात स्वच्छता चळवळीचे दूत म्हणून ओळखले जाणारे माधवराव पाटील शेळगावकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समितीचे ते पहिले अध्यक्ष होते. स्वच्छता चळवळीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या शेळगाव गौरी या गावाला 2 राष्ट्रपती पुरस्कार तसंच इतर विविध पुरस्कार मिळवून दिले. नायगाव तालुक्यातल्या शेळगाव गौरी इथं त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात काही भागात आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्याही या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. युपीएससीची शतकपूर्ती निवड प्रक्रिया अद्ययावत करण्याची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी सण उत्सव साधेपणानं साजरे करावे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन. खामगाव एमआयडीसीतून 2,50,000 किलो सुटं सोयाबीन तेल जप्त. स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत नांदेड जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे महिला आणि पुरुष हॉकी संघ अंतिम फेरीत दाखल. इतरही अनेक क्रीडा प्रकारात पदक निश्चिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.
1: आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका निधि झा. आदौ मुख्याः वार्ताः. प्रधानमन्त्रिणा मोदिना प्रोक्तं यत् सङ्घलोकसेवायोगस्य शतवार्षिकीयात्रायां जनविश्वासः अक्षुण्णः अस्ति. जनसहभागितायाः संवर्धनाय श्वः देशव्यापी विशेषग्रामसभाः समाहूयन्ते. रक्षामन्त्रिणा राजनाथसिंहेन रक्षाप्रबन्धाय एकीकृतवित्तीयव्यवस्थायाः आवश्यकता प्रोदीरिता. नागरिक विमानयन मन्त्रिणा वैमानिकस्य कैप्टन स्मिथ मच्छारस्य शौर्यस्य भूरिशः प्रशंसा विहिता.

कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो,

0: आज कामगार सभा या कार्यक्रमात आपल्या भेटीला आले आहेत सुनील झळके. मंडळी, आज सुनीलजींकडून आपण त्यांच्या विविध क्षेत्रातल्या कामाविषयी जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर निम्न आर्थिक लोकांचा स्तर उंचावण्यासाठी सुद्धा त्यांनी जे महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले आहेत त्याची माहितीही करून घेणार आहोत. तर सर्वप्रथम कामगार सभेत आपलं मनपूर्वक स्वागत सुनीलजी.
1: धन्यवाद.
0: सुनीलजी, आता तुम्ही बऱ्याच क्षेत्रामध्ये काम केलंय आणि सामाजिक कार्याची तुमची सुरुवात कशी झाली यापासून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया.
1: बर, माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात एका ठराविक किंवा विशिष्ट वेळेपासून सुरुवात झाली असं नाही सांगता येणार, परंतु ज्या सर्वसामान्यांमध्ये ज्या वेळेला फिरत होतो त्यावेळेला त्यांची दुःख अडचणी आणि माझ्या या जवळजवळ सारख्याच होत्या.
0: बर,
1: त्यामुळे त्या समस्या त्या अडचणी त्या त्यांच्याही होत्या आणि माझ्याही होत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची किंवा सुरुवातीला तर मला असं वाटतंय की आपण आपल्यापासून सुरुवात करावी. त्याचं कारण असं की सगळेजण म्हणतात की माझ्या घरी डॉक्टर आंबेडकर साहेब किंवा शिवाजी महाराज हे जन्माला नको आहेत, कोणीतरी दुसऱ्याने सुरुवात करावी. त्यामुळे मला असं वाटलं की आपण सुरुवात करावी, जेणेकरून या लोकांना मदत होईल आणि आपलाही उद्देश साध्य होईल. आपल्याला तो मानसिक समाधान, जो आत्मिक समाधान असतो लोकसेवेचा, तो आपल्याला त्यातून मिळेल. परंतु त्यामागे माझा कुठलाही स्वार्थ नव्हता आणि पुढेही नसणार आहे. शासकीय सेवेत असताना मी केवळ माझ्या पदाचा कार्यालयीन वापर न करता तो लोकांसाठी कसा वापर करता येईल लोकांच्या सेवेसाठी, त्याचं कारण असं की आपण ज्या वेळेला सरकारी नोकरीत असतो तेव्हा आपल्याला सरकारी प्रचलित शब्द आहे लोकसेवक, त्या लोकसेवकाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य निश्चित आहेत. त्यामुळे आपण लोकांच्या कामासाठी बसलो, त्यांच्या अडचणीसाठी बसलोय ही भावना माझ्यामध्ये होती. आणि शासकीय सेवेमध्ये असताना सुद्धा माझा सर्वांशी संबंध माहिती व जनसंपर्क अधिकारी या पदावर असताना आला. माहिती आणि जनसंपर्क अधिकारी हे पद ती संस्था आणि जनता किंवा नागरिक यामधला एक मोठा दुवा असतो.
0: बरोबर,
1: त्या दृष्टीने मला या मुळातच सामाजिक सेवेची आवड असल्यामुळे त्याच्यामध्ये आणखीन माझी मानसिक भावना आणि मला प्रोत्साहन मिळालं आणि अशा माध्यमातून मला समाजसेवेचं कार्य करायला मिळतंय, ती संधी मिळते. आज आदिवासी समाज, सहकार क्षेत्र, पत्रकारिता आणि इतर विविध उपक्रमांमध्ये माझे काम सुरू आहे. माझ्यासाठी समाजसेवा ही प्रसिद्धी नाही, त्यामुळे प्रसिद्धी नाही, मी कुठेही प्रसिद्धी घेत नाही. आज योग आला आणि या कामगार सभेमध्ये आपल्या निमंत्रणाखातर मी आज इथे आलोय.
0: बरं, खरं तर सुनीलजी, म्हणजे तुम्ही काम करत असता त्यामागे कुठली निरपेक्ष बुद्धीने तुम्ही काम करताय आणि महापालिकेमध्ये कार्यरत असताना सुद्धे किंवा आता सुद्धा विविध माध्यमातून काम करताय आणि हे लोकांपर्यंत पोचलं तर प्रत्येकाला एक ती प्रेरणा मिळते आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कामगार सभेत अशा तुमच्यासारख्या व्यक्तींना आमंत्रित करत असतो की आपणही समाजाचा भाग आहोत, समाजाचं काही देणं आहे आणि त्या दृष्टीने आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. सुनीलजी, आता तुमचा अजून विशेष भर असायचा तो म्हणजे ज्यांचा निम्न आर्थिक स्तर असलेले लोक आहेत तर ते उंचावण्यासाठी तुम्ही पालिकेमार्फत भरपूर प्रयत्न केले, विविध उपक्रम राबवले, तर ते नेमके कशा प्रकारचे असायचे?
1: ते आता शासनाच्या ज्या ज्या विविध योजना आहेत त्या लोकांपर्यंत प्रभावीपणे आणि परिणामकारकतेने आपल्या पोचायला हवेत. त्यासाठी आम्ही बरेच म्हणजे आम्ही प्रयत्न केले. काही पल्स पोलिओ असतील किंवा रुबेला मिशन असेल त्यामध्ये तर आम्ही भिवंडी महानगरपालिकेने एक पॅटर्न, भिवंडी महानगरपालिकेचा पॅटर्न म्हणून तो महाराष्ट्रात नंतर इतर महानगरपालिकेने राबवला.
0: बर,
1: माहिती व जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करताना मधला दुवा काम कसा करतोय त्याच्यावर त्या संस्थेची प्रतिमा निर्भर असते. त्यामुळे अशा लोकांनी, मध्यस्थ्यांनी किंवा मग मधला दुवा असतो त्या लोकांनी जास्तीत जास्त अशा योजना शासनाच्या आहेत, महानगरपालिकेत वेगवेगळे डिपार्टमेंट 52 डिपार्टमेंटच्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही ती जबाबदारी त्या PRO म्हणून ती निश्चित होत असल्यामुळे आणि मी जर्नालिझमचा डिग्री होल्डर असल्यामुळे मला त्यात आवड तर होती समाजसेवेची, परंतु याही पद्धतीने आपल्याला समाजसेवा करता येईल तर ती मी संधी बरोबर उपयोगात आणली आणि तिचा वापर केला. अशा पद्धतीने लोकांपर्यंत आमच्या

0: महानगरपालिकेचं चित्र चांगलं करण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहत होतो आणि राहिलो.
1: बरोबर. आणि हे सगळं करत असताना आदिवासी समाजाशी तुमचं एक विशेष नातं आहे आणि त्या संदर्भात तुम्हाला पुरस्कार सुद्धा मिळालाय, तर त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारचं काम करता?
0: खरं तर आदिवासी समाजाचे माझं नातं जे आहे ते सामाजिक कार्यापुरता मर्यादित नाही.
1: बर.
0: मुळातच मी आदिवासी समाजातील कोळी मल्हार या जमातीचा आहे.
1: बर.
0: त्यामुळे आदिवासी समाजाचे हे काही पूर्वीपासून चालत आलेल्या समस्या अडचणी ह्या मी जवळून पाहिलेल्या आहेत. आता मला त्या आरक्षणाचा आदिवासी असल्याचा फायदा मिळाला, मी नोकरीला लागलो, परंतु ती जाणीव समाजाच्या प्रति मी विसरलेलो नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी काम करणं ही माझी सामाजिक बांधिलकी मानून मी या क्षेत्रामध्ये आलो आणि आदिवासींच्या समस्या मांडणं, काही त्यांचे हक्क आहेत, शिक्षण, रोजगार, आर्थिक विकास, वन हक्क, पेसा किंवा बोगस आदिवासींचा आता लढा सुरू आहे भरपूर, त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत चुकीच्या, त्या ठिकाणी आम्ही नक्कीच पाठपुरावा करून त्या गोष्टी साध्य करतोय आणि त्या लोकांना न्याय मिळवून देतोय. काही सपोर्टेड पेपर असतील आणि काही गोष्टी असतात की पूर्वी आमचे पूर्वज शिकले नव्हते, अशिक्षित होते, जे गुरुजी सांगतील, सर सांगतील, त्याच नोंदी व्हायच्या.
1: बरोबर.
0: तर त्याला सपोर्टेड डॉक्युमेंट जर कधी असतील तर तुम्ही ते नाकारणं योग्य नाही, ते अन्याय त्या माणसावर होतो, संपूर्ण कुटुंबावर.
1: त्यासाठी तुम्ही त्या समाजाचाच एक भाग असल्यामुळे त्यांची दुःख, त्यांच्या समस्या नेमकेपणाने तुम्हाला माहिती आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही काम करत असतात. आणि त्याचबरोबर कामगारांनी आपलं जीवनमान उंचावण्यासाठी काय करणं आवश्यक आहे असं तुमचं मत आहे?
0: सर्वप्रथम तर मी कामगारांना सांगेन की आपल्या कष्टाची किंमत ओळखा. मेहनत तर आहे, ती महत्वाची आहे, पण त्याचबरोबर आपापल्या क्षेत्रामध्ये तुमचं शिक्षण आहे, मेहनत करणं आहेच, त्या कामामध्ये कौशल्य विकास करता येईल, बचत करता येईल तुम्हाला, कारण भावी पिढी किंवा तुमच्या कुटुंबाची मुलाबाळांचे साठी ती बचत करणं योग्य ठरेल. आर्थिक नियोजन आणि खास करून कामगारांसाठी जे व्यसनाधीन झालेले कामगार आहेत तर त्यांना मी सांगेल की व्यसनमुक्त व्हा. उत्पन्न वाढवण्याच्या बरोबरच अनावश्यक खर्च टाळणं आपल्या कामगारांनी ते केलं पाहिजे.
1: बरं.
0: आणि नियमित बचत करणं, त्याचप्रमाणे आपापल्या मुलांना, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, शिक्षणामध्ये त्यांना प्रावीण्य द्या, काहीतरी कौशल्य विकास, जेणेकरून त्यांचा स्वतःचा विकास होईल, त्या कुटुंबाचा, त्या शहराचा आणि मग भारताचा.
1: कामगारांसाठी सरकारच्या सुद्धा विविध योजना असतात, त्याचा फायदा आपले कामगार बंधू घेऊ शकतात.
0: सरकारच्या बऱ्याच योजना आहेत, आता जिथे कायदे आहेत तिथे फायदे आहेत, परंतु याची माहिती कामगारांपर्यंत जातच नाही.
1: बर.
0: तर त्या त्या संबंधित आता कामगार आयुक्त आहेत, कामगार विभाग आहे, या मंडळींनी स्पेशल कॅम्प घेऊन, जसे शासनाचे काही गोष्टी होतात त्या पद्धतीने, जर कधी एक एक एरिया किंवा जिल्हा स्तरीय तसे कार्यक्रम लावून त्या कामगारापर्यंत त्या योजना पोहोचवल्या, त्यांना सुखसुविधा काय आहेत, काय सुरक्षिततेसाठी त्यांच्या भविष्याच्या काय काय योजना आहेत, कुठले प्लॅन्स आहेत, किंवा जीवन विमा आहे का किंवा नाही, म्हणजे त्यांची सुरक्षा आर्थिक किंवा कौटुंबिक ती कशी वाढेल, या दृष्टीने जर कधी प्रयत्न केलं तर मला वाटते की कामगारांना ते कळेल असं माझं स्पष्ट मत आहे.
1: आणि सुनीलजी, तुम्ही सुद्धा महापालिकेत असताना वेगवेगळे उपक्रम राबवत होता, तर ते नेमके कशा प्रकारचे असायचे?
0: महानगरपालिकेमध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडताना बरेच उपक्रम, म्हणजे महिला बाल कल्याण आहे, समाज विकास आहे किंवा आरोग्य सेवा आहे, स्वच्छता आहे, घंटा गाड्या कशा असतील, कशा वेळा असतील, या सगळ्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्लॅनिंग असतात.
1: बर.
0: आणि त्या नियोजनानुसार सन्माननीय आयुक्त जेव्हा मीटिंग घेत असतात त्यावेळेला त्या अधिकारांच्या पुरती मर्यादित असतात, परंतु त्या लोकांपर्यंत कशा पोहोचाव्यात तर त्याचा दुवा जो PRO आहे, प्रेस कॉन्फरन्स किंवा काही बाईट आयुक्तांच्या घेऊन समाज माध्यमातून प्रसारित करणं किंवा काही कार्यक्रमाचे खास नियोजन करून त्या कार्यक्रमाअंतर्गत माहिती देणं, त्यांचे कॅम्प्स घेणं विविध या पद्धतीने आम्ही एक PRO म्हणून अनेक शासनाचा अधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त असताना की शिक्षण विभागामध्ये कोणकोणते शिक्षण उपक्रम

आहेत, मुलांना त्याचा काय फायदा होईल? आता महानगरपालिकेच्या आमच्या शाळेत तर मोफतच शिक्षण आहे, परंतु तरी सुद्धा काही गोष्टी आहेत जे त्यांना शिष्यवृत्त्या मिळतात, त्यांच्या वडिलांच्या पालक सभा घेणं वगैरे, हे जर कधी निर्देश वारंवार आपण देत झालो, म्हणजे संबंधित एक उदाहरण सांगितलं संबंधित विभागाचं, तर आपलं काम चालेल. आणि माझं एक सगळ्यांना विनंती असायची त्यावेळेला आणि आत्ता पण आहे की सरकारी विभागामध्ये काम करणारी चांगली लोकं आहेत, नाही असं नाही. खरं तर सरकारी विभागामध्ये काम करताना शिव्या आणि ओव्या बरोबर आपल्या येत असतात, अर्धा पगार शिव्यांचा आणि तोच ओवी होऊन आपल्याला कामाचे प्रोत्साहन मिळतं. त्या दृष्टीने जर कधी आपण काम केलं ना एक निरपेक्ष बुद्धीने, जे आपल्याला घरी गेल्यानंतर रात्री सुखाची झोप लागेल या पद्धतीने जर कधी आपल्या सर्व सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम केलं, कुठलंही टार्गेट संध्याकाळी मला हे हवे तर हे टार्गेट ठेवून न येता जर कधी निरपेक्ष निस्वार्थ बुद्धीने काम केलं, तर मला वाटतं या सगळ्या सुविधा, ही सगळी माहिती आपल्या संबंधित नागरिकांना

0: घरी गेल्यानंतर रात्री सुखाची झोप लागेल या पद्धतीने जर कधी आपल्या सर्व सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम केलं, कुठलंही टार्गेट संध्याकाळी मला हे हवे तर हे टार्गेट ठेवून न येता जर कधी निरपेक्ष निस्वार्थ बुद्धीने काम केलं, तर मला वाटतं या सगळ्या सुविधा, ही सगळी माहिती आपल्या संबंधित नागरिकांना पोहोचेल आणि मला वाटते ते या दृष्टीने शिक्षित होतील.
1: बरोबर, आणि त्याचा फायदा सुद्धा जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचेल, म्हणजे गरजू जनतेपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं.
0: मुळातच शासन किंवा सरकार आणि त्यांचे मधले दुवे आपल्यासारखे,
1: बर
0: जरी आम्ही सेवानिवृत्त झालो असू तरी आत्ता जे कार्यरत अधिकारी सर्व संस्थांमधले सर्व विभागामधले ते दुवे आहेत, त्यामुळे आपण हे सगळे बसलोय काम करण्यासाठी, हे कामगारांसाठी, हे नागरिकांसाठी आपल्या, त्यामुळे प्रथम प्राधान्य नागरिकांच्या अडचणी समस्या सोडवण्यासाठी आपण जर कधी दिल्या तर मला वाटते आपलं कार्य, आपलं काम, आपलं ते पद आणि त्या पदावर राहून केलेलं काम हे नक्कीच यश मिळेल आणि समाधान मिळेल असं मला नक्की वाटतं.
1: बरोबर, आणि हा तुमचा प्रत्यक्ष स्वानुभव तुम्ही सांगत आहात. सुनीलजी, त्याचबरोबर तुम्हाला अभिनयाची सुद्धा विशेष आवड आहे आणि अनेक भूमिका तुम्ही केलेल्या आहेत, तर या तुमच्या कलागुणाविषयी आम्हाला सांगा.
0: मुळामध्ये अभिनय हे अशी गोष्ट आहे की
1: म्हणजे हे सगळं आता तुमचं सामाजिक काम झालं म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की तुमची ओळख ही खरं तर आता ह्या मुलाखतीमधून उलगडत गेलेली झाली आहे, कारण हा जो अभिनय म्हणजे पूर्णतः वेगळं क्षेत्र झालं, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगली मुसाफिरी केलेली आहे, तर त्याबद्दल सांगा.
0: कलेची आवड आम्हाला मुळापासून म्हणजे घरात होती, म्हणजे गाणी बोलणं किंवा आमच्या समाजामध्ये तारपा वगैरे नाचून वाजून नाच करणं, नवीन आता कोळी गीतं वगैरे आले, म्हणजे सर्वांनाच हे असतं, असं नाही की आदिवासी समाजच नाचतोय किंवा काय, सगळ्यांना कलेविषयी आदर आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे आणि आवड आहे, त्यामुळे पहिल्यापासूनच ती आम्हाला आवड होती. माझ्या बहिणी गायच्या, आम्ही पण गायचो, गणपतीमध्ये पण आम्ही एक रात्र लाईव्ह प्रोग्राम सर्व असतं. तर अभिनय एक असं क्षेत्र आहे की त्यामध्ये आपली आत्मवृद्धी आणि आपला विकास घडतो, एक आत्मविश्वास वाढतो की आपण हे काहीतरी करू शकतो, कारण जी कॅमेरा समोर जाताना किंवा स्टेजवर जाताना जी एक प्रकारची भीती असते ती गेल्यानंतरच तुम्ही सक्षमपणे त्याच्यामध्ये काम करू शकता. दोन्ही माध्यमांचे महत्त्व वेगवेगळे आहे, कारण इथे स्टेज आहे नाटकाला आणि तिथे कॅमेरा आहे, ते कसे फेस करायचे, स्टेजवरच्या जागा कशा घ्यायच्या आणि मुख्य आपले रोल जे आहेत, ज्या रोलसाठी आपली निवड झालेली आहे, आपला रोल काय आहे, तर ती भूमिका पार पाडताना त्या भूमिकेला समर असून, म्हणजे ज्या पद्धतीने तुमची भूमिका आहे त्या भूमिकेसाठी तुमचं अभ्यास काय आहे, त्या भूमिकेसाठी त्या कलाकाराच्या भावना, त्याचे दुःख हे सगळं आतमध्ये उतरल्यानंतर जे अभिनय येतं, मग नाटक असो आणि सिनेमा सिरियल असो, तर ते उत्तम साधलं जातं आणि त्याचं यश आपण सर्व मोठमोठ्या सेलिब्रिटी पाहून बघतोय की अरे ते लोकांमध्ये प्रसिद्ध झाले, त्याचं कारण आहे. आणि अभिनय व्यक्तिविकास आणि संपूर्ण व्यक्तिमत्व खुलवतं, त्यामुळे अभिनय क्षेत्र हे चांगलं. माझे सिनेमा नाटक मी केलेले आहेत आणि नाटकं लिहिलेले आहेत. मला 1993 नाट्य दर्पण पुरस्कार सतीश दुभाषी जे होते त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ मिळालेला आहे. त्यावेळेला मध्ये आमच्याकडे श्रीकांत मोगे सर आलेले, बरीच चर्चा झाली नाटकं लिहिण्यावर. त्यांनी सांगितलं की नाटकं लिहिणारे हल्ली कमी झालेत, आता कलावंत जास्त झालेत, त्यामुळे तुम्ही नाटकं लिहा. आता माझं प्रयत्न सुरू आहे नाटकं लिहिण्याचं. एक कादंबरी मी लिहितोय भाग्यलक्ष्मी, जी आपल्या समाजामध्ये स्त्रीची भूमिका करताना तिला किती त्रास होतो आणि ती किती समर्पण करते आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी, त्यावर एक मी कादंबरी लिहितोय. फायनल ड्राफ्ट सुरू आहे. आणि खर तर माझी आई सुंदराबाई धावजळके ही निरक्षर असताना मला तिने शिक्षित बनवलं आणि या सगळ्या गोष्टीसाठी मोकळं सोडलं, कारण जेव्हा मुंबईला यायचो तेव्हा फक्त एकच सांगायची ती की चांगलं कर. तिला बाकीचं समजत नव्हतं की मुंबईला गेला हा जाणार आहे किंवा काय करणार आहे, पण चांगलं कर. आणि त्याचा गैरफायदा आम्ही कधी घेतला नाही. मला प्रत्येक सामाजिक क्षेत्रात, लेखन क्षेत्रात तिचा सपोर्टर जर राहिला त्यामुळे ही माझी भाग्यलक्ष्मी ही

0: कादंबरी मीही मी माझ्या आईला समर्पित करणार आहे. अशा पद्धतीने लेखन, पत्रकारिता, अभिनय हे चालू आहे. मी शांता कुकडी म्हणून नाटक लिहिलेलं आहे, एकांकिका. ती आता मोठे अभिनेता झाले, डायरेक्टर प्रसाद ओक पुण्याचे.
1: बर,
0: आमचे चांगले मित्र आहेत. त्यांनी ही माझी एकांकिका केलेली आणि तिकडे फार त्यांनी स्पर्धांमध्ये गाजवली, कारण शन्ना नवरेंच्या कथावरून आधारित होती आणि नाट्य दर्पण सारख्या संस्थेने ती आयोजित केली होती आणि मला राज्यस्तरीय पुरस्कार त्या मिळालेला एकांकिकेला. त्यामुळे हे सगळे क्षेत्र प्रत्येक ठिकाणी मी माझी मुसाफिरी झालेली, परंतु समाधान आहे.
1: बरोबर. सुनीलजी, आता थोडक्यात तुम्हाला अनेक पुरस्कार सुद्धा जे मिळालेत, तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा.
0: पुरस्कार प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक संस्था ज्या लक्ष केंद्रित असतं की वर्षभरात कोण चांगलं काम करतं, चांगली माणसंही या जगामध्ये आहेत, चांगल्या संस्था आहेत हे आपण पाहिले तुम्ही आम्ही.
1: बरोबर.
0: आणि मग आपल्या कार्यावर आपण किती निस्वार्थीपणे काम करतोय, कसं करतोय, यावर या सर्वांचं लक्ष केंद्रित असतं. आणि मग त्याची दखल घेऊन या सगळ्या संस्था आपल्याला दरवर्षी निमंत्रित देतात. त्यांच्या अटी शर्तीमध्ये आपण बसलो किंवा काही गोष्टी असतात प्रत्येक संस्थांच्या, तर ते नक्कीच आपलं ते दखल घेऊन सत्कार वगैरे करतात. आता मला लेखन, समाजसेवा, आदिवासी सेवा याबद्दल अनेक संस्थांनी पुरस्कार दिलेले आहेत. मध्येच आता पुण्याला शिवरत्न भूषण म्हणून मला पुरस्कार मिळाला.
1: बर.
0: आता नुकताच मी पापलेटवाली होशील का माझी नवरी, आमचे मित्र चिंतामणी शिवडीकर म्हणजे वरळीचे, त्यांचं दोन गाणी होती आत्ता, नारळी पौर्णिमेचं आणि गणपतीचं, तर त्या गाण्यांमध्ये पण मला त्यांनी बोलवलं आणि आम्ही त्यात काम केलंय. त्यामुळे आता सेवानिवृत्तीनंतर जिथे जिथे कामाची संधी मिळेल, जे चांगलं असेल ते मी अजिबात सोडत नाही. मग कला असो, शिक्षण असो, समाजसेवा असो किंवा आणखी लेखन असो,
1: पत्रकारिता मध्ये सुद्धा तुमचं विशेष काम असतं. तर
0: पत्रकारितेचा मी मूळचा म्हणजे विद्यार्थी आहे, जर्नालिझम केलेला डिग्री, त्याच्यामुळे पत्रकारितेमध्ये मला आवड आहे. त्यानंतर वृत्तपत्र लेखक संघ जे 35 वर्षापूर्वी आमचं कल्याणला ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघ, त्याचा आत्ता मी अध्यक्ष आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच सामाजिक कार्य करीत असतो. दिवाळी अंक आले, दिवाळी अंक स्पर्धा, मग दिवाळी झाली का मग ते अंक काय करायचे, तर आम्ही मग कैद्यांना, जेलच्या कैद्यांना सुप्रिटेंडंटना बोलून त्यांना वाचण्यासाठी देतो, असे बरेच उपक्रम, बस स्थानक, रेल्वे स्थानक, स्वच्छता मोहीम वगैरे, जे जे आपल्या परीने जे जे करता येईल समाजासाठी, लोकांसाठी, ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मग ही संधी आता सोडत नाही, कारण आता सेवानिवृत्तीनंतर नुसतं घरी बसून पण बुद्धीला गंज लागण्यापेक्षा हे केलेलं बरं, मूड फ्रेश राहतो.
1: आणि तुमचं सामाजिक कार्यामध्ये तर तुम्हाला कायमच रस राहिलेला आहे आणि त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही. तर एवढा तुमचा जो अनुभव आहे तो कुठेतरी आता तुम्हाला समाजाचा म्हणजे उपयोगी पडण्यासाठी कामी येतो. सुनीलजी, आता शेवटी आमच्या जाता जाता कामगार बंधूंना काय सांगाल?
0: कामगार बंधू भगिनींना मी एकच सांगेन की आपल्या कष्टाचा अभिमान बाळगा पहिले तर मूळ, कारण आत्मभान किंवा स्वतःच जर कधी तुम्ही इज्जत केली नाही, स्वतःच्या कामाची किंमत केली नाही, तर दुसरा कोणी करणार नाही, कारण करायचं ते आपल्यालाच. त्यामुळे तुम्ही तुमच्या कष्टाचा अभिमान बाळगा, पण भविष्याचं पण त्यासोबत नियोजन करा, कारण ते तुमच्या भावी पिढीसाठी, कुटुंबासाठी फार आवश्यक आहे. आणि जे तुम्ही कष्ट करता ना, त्यातून केवळ संसार चालला पाहिजे असं नाही, तर उद्याचं भविष्य सुरक्षित झालं पाहिजे ही विचारसरणी तुमच्यामध्ये कायम ठेवा. नियमित बचत करा, शासनाच्या सुविधा किंवा योजनांचाही माहिती घ्या. खास करून कामगार बंधू जे आहेत ते लगेच बळी पडतात काही गोष्टींना, तर मी त्यामुळे सांगेन त्यांना की तुम्ही एकत्रित राहा, कारण एकीचं बळ फार मोठं असतं, त्यामुळे अन्याय जास्त होणार नाहीत, त्याला वाचा फुटेल. मुळामध्ये जर कधी एक असाल तुम्ही, तर तुम्हाला कोणी त्रासही देणार नाही, कारण ती एक अनाहूत भीती असते की बाबा यांच्या मागे संघटना आहे किंवा यांची एकी आहे, त्यामुळे तसे कोणी धजावत नाही. एकी असणं गरजेचं आहे, कुठेतरी एकवटलं पाहिजे तुमच्या सुरक्षित आयुष्यासाठी. त्याही नंतर मुलांचं भविष्य बघा. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की हक्कांची जाणीव आहेत तुमच्या, त्या बघा. आणि कामगार एकटा असताना त्याची ताकद अशी मर्यादित असते, परंतु संघटित असेल तर ती ताकद वाढते आणि कोणी आपल्या समोर जास्त बोलत नाही आणि त्रास देत नाही, त्याच्यापासून तुम्ही

0: वाचू शकता. शेवटी एकच सांगेन की कष्टाला पर्याय नाही.
1: बरोबर,
0: कष्टही आपल्याला करावेच लागतात, पण कष्टाला दिशा दिली ना तर प्रगतीचा मार्ग एक चांगला तयार होतो आपल्यासमोर. स्वतः उभे राहा, कुटुंबाला उभे करा, त्यासोबत समाजाला उभे करा, आणि त्यानंतर भारताला सक्षमपणे उभे राहण्यास तुमची जर कधी मदत लाभली तर सोन्याहून पिवळे. हा दुग्ध शर्करा योग जर कधी आपल्याकडे दिसला तर मी माझी या मुलाखतीची धन्यता नक्कीच वाटेल मला, आणि मनापासून समाधान वाटेल.
1: वा, अगदी म्हणजे योग्य शब्दात तुम्ही सांगितलं की खरंच म्हणजे कामगारांनी या सगळ्या दृष्टिकोनातून जर स्वतःचा विकास केला आणि स्वतःच्या म्हणजे तुम्ही जे म्हटलं नुसतं कष्ट न करता कौशल्याची सुद्धा त्याला जोड देऊन आणि भविष्याचा विचार करून त्याप्रमाणे स्वतःला घडवणं खूप महत्वाचं आहे. सुनीलजी, छान गप्पांच्या माध्यमातून हे जे मार्गदर्शन केलं आणि यामध्ये तुमचा स्वानुभव खूप महत्वाचा मोलाचा ठरला आमच्या मार्गदर्शनासाठी, तर आणि वेळात वेळ काढून तुम्ही इथे येऊन जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार.
0: तुमचेही आभार, धन्यवाद.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं शपथ तुला बाळाची या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. प्रवीण दवणे यांचं गीत होतं, संगीतकार दीपक पाटेकर.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न. कर्जवसुलीला स्थगिती. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नवरात्रोत्सव आणि इतर कार्यक्रम साधेपणानं साजरे करण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. आणि विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मिता मच्छर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. दुष्काळग्रस्त भागात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करण्याचा आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत ट्रिगर वनमध्ये न आलेल्या मात्र प्रत्यक्षात दुष्काळाची स्थिती असलेल्या सुमारे 15 ते 18 तालुक्यांनाही अचूक पंचनामे आणि आणीबाणीच्या आधारे दुष्काळाच्या कक्षेत आणून न्याय दिला जाईल असं ते म्हणाले. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं पुनर्गठन करायला तसंच शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुलीला स्थगिती द्यायचा आदेश सहकार विभागानं जारी केला आहे. कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या यंदाच्या खरीप हंगामातलं पीक कर्ज पुनर्गठित करावं. ही कार्यवाही 30 एप्रिल

0: 2027 पर्यंत पूर्ण करावी असे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्रोत्सव आणि इतर धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणानं साजरे करावेत आणि त्यातून वाचलेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आपला अन्नदाता संकटात असताना आपण सर्वजण त्याच्या मदतीला धावून गेलो तर या नैसर्गिक आपत्तीवर मात करणं सहज शक्य होईल असं त्यांनी म्हटलं आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य सरकारमधल्या 1.5 लाख राजपत्रित अधिकाऱ्यांचं या महिन्यातलं एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं याबाबतचं अधिकृत निवेदन दिलं आहे. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात पोलिसांच्या तपासावर मुंबई उच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयानं हे प्रश्न उपस्थित केले. ही सरकारी जमीन अत्यंत कमी दरात खरेदी करणाऱ्या अमेडिया एंटरप्राइजेस LLP कंपनीत मोठा हिस्सा असूनही राज्यसभा खासदार पार्थ पवार हे या व्यवहाराचे लाभार्थी नाहीत का अशी तोंडी विचारणा उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारकडे केली. या प्रकरणात कंपनीत केवळ 1% हिस्सा असलेल्या व्यक्तीला आरोपी केला आहे, परंतु ज्या व्यक्तीकडे 99% हिस्सा आहे त्याच्याबाबत तपास यंत्रणेनं काहीही भाष्य केलेलं नाही किंवा तपास त्या दिशेनं झालेला नाही असं निरीक्षण न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपीठानं नोंदवलं. या वादग्रस्त व्यवहाराला चालना देण्यासाठी अधिकृत पदाचा गैरवापर केल्याचा आरोप तहसीलदार येवली यांच्यावर आहे. मात्र या व्यवहारात आपली कोणतीही भूमिका नसून आपल्याला खोट्या प्रकरणात गोवलं जात असल्याचा दावा येवली यांनी केला आहे. या प्रकरणात पार्थ पवार अत्यंत प्रभावशाली व्यक्ती असल्यानं त्यांना आरोपी केलं नसल्याचा दावा त्यांनी आपल्या अर्जात केला होता. त्यावर न्यायालयानं पोलीस महासंचालकांचं म्हणणं मागवलं होतं. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की या प्रकरणाचा अधिक व्यावसायिक आणि सविस्तर तपास होणं गरजेचं आहे, त्यामुळे पुढचा तपास करण्यासाठी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या 3,27,250 पात्र शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यातला 3,160 कोटी रुपयांचा हप्ता राज्य सरकारनं आज वितरित केला. आतापर्यंत या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 1,85,493 पात्र शेतकऱ्यांना 13,275 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल घडवण्याची गरज असून निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवाराची शैक्षणिक पात्रता नव्हे तर सार्वजनिक सेवेत येण्यामागची त्याची प्रेरणा जाणून घेणारी असावी असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते.
1: हमें अपने सिलेक्शन पैरामीटर्स और रिक्रूटमेंट प्रोसेस को भविष्य की जरूरतों के अनुरूप बनाना होगा. हमें ऐसे युवाओं को पब्लिक सर्विस में लाना होगा जो पब्लिक ऑफिस से नहीं पब्लिक सर्विस से आकर्षित हो. इसलिए जरूरी है कि रिक्रूटमेंट की परीक्षा सिर्फ यह न परखे कैंडिडेट कितना जानता है, बल्कि वो यह भी देखे युवा सिविल सर्विसेज में आना क्यों चाहता है.
0: आपल्याला एखादी सेवा मिळेल यासाठी आजचा नागरिक दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाही. नागरिकांच्या विशेषतः युवा पिढीच्या अपेक्षा खूप मोठ्या असून परिवर्तनाची ही चिन्ह ठळकपणे दिसून येत आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ सेवा वितरणापुरता मर्यादित नसून सार्वजनिक सेवा या आजच्या त्वरित सेवा देणाऱ्या जगाच्या वेगाशी जुळून घेत आहेत का आणि तेवढ्याच वेगानं पुढे जाऊ शकतील का हा असल्याचं ते म्हणाले. प्रशासकीय फेररचनेची गरज त्यांनी अधोरेखित केली. परीक्षा घेणाऱ्या संस्थांनी गुणवत्तेशी तडजोड न करता परीक्षा प्रक्रिया जलद करण्यासाठी निश्चित कालमर्यादेचं तत्व स्वीकारावं आणि देशाच्या व्यापक सुधारणा प्रक्रियेशी वेगानं जुळवून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत मॅपिंग न झालेल्या किंवा मॅपिंगमध्ये विसंगती असलेल्या मतदारांनी प्रत्यक्ष सुनावणीसाठी हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

0: दिलं आहे. ज्या मतदारांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याकरता सूचित केलं होतं त्या मतदारांच्या घरी बीएलओ प्रत्यक्ष जाऊन आवश्यक ती कागदपत्रं जमा करून घेतील आणि त्या आधारे मतदार नोंदणी अधिकारी निर्णय घेतील, असं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आपल्या पत्रकात म्हटलं आहे. तसंच नोटीस मिळालेले मतदार व्हॉट्सअपच्या माध्यमातूनही बीएलओकडे आवश्यक कागदपत्रं सादर करू शकतील, असंही या पत्रकात म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या दिवे आगार इथं समुद्रात बुडून 8 विद्यार्थ्यांचा आज मृत्यू झाला. या सर्वांचे मृतदेह हाती आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे सर्वजण पुण्याचे असल्याचं वृत्त आहे. 180 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात करायचा सहवैमानिकाचा प्रयत्न हाणून पाडणारे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. इस्रायलचे अध्यक्ष आयझॅक हेरगोज यांनीही कॅप्टन स्मिथ यांचे आभार मानले आणि विमानातल्या 4 प्रवाशांची प्रेसिडेंट्स मेडल फॉर सिव्हिलियन ब्रेव्हरीसाठी शिफारस केली. स्मिथ हे खरे हिरो असल्याचे गौरवोद्गार इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी काढलेत. संयुक्त अरब अमिरातीतले भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी आज मच्छर यांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही कॅप्टन स्मिथ यांची कौतुक केलं. स्वतः गंभीर जखमी असतानाही त्यांनी इतरांचा जीव वाचवला, असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावर काढले. कॅप्टन स्मिथ यांच्यामुळे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यासारखा मोठा हल्ला टळला. 140 कोटी भारतीय त्यांना सलाम करत आहेत आणि त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र कॅप्टन स्मिथ यांचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. त्यांनी आज कॅप्टन स्मिथ यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. गुजरात सरकार त्यांना कॅप्टन स्मिथ यांना पुरस्कारानं गौरवणार आहे. कॅप्टन स्मिथ यांच्या मुंबईतल्या घराबाहेर हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या प्रशंसकांची मोठी गर्दी दिसून आली. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकं पटकावली. भारताच्या पदकांची एकूण संख्या 64 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण, 22 रौप्य आणि 32 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदक तालिकेत 8व्या स्थानावर आहेत. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कुस्तीपटू नितेश सिवाच यानं आज पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात नितेशचा जपानच्या युरी नाकाझातोकडून 0-4 असा पराभव झाल्यानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅश क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. उपांत्य फेरीत पुरुष संघाला मलेशियानं तर महिला संघाला हाँगकाँगनं पराभूत केलं. पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर भारतीय महिला हॉकी संघानं चीनविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलं आहे.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न, कर्जवसुलीला स्थगिती. राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नवरात्रोत्सव आणि इतर कार्यक्रम साधेपणानं साजरे करण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज प्रधानमंत्र्यांकडून व्यक्त. रायगड जिल्ह्यात दिवे आगार इथल्या समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू आणि विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मिथ मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 4 ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या जागतिक अंतराळ सप्ताहानिमित्त डॉक्टर करिश्मा मणेर यांची मुलाखत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
3: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
2: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
3: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
2: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या 2.5 दशकांच्या वाटचालीत देशाच्या विकासात महत्वाचे योगदान देणाऱ्या कामगारांचे कल्याण आणि सक्षमीकरणाला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं. याच अनुषंगानं त्यांनी केलेल्या कामांचा विश्लेषणात्मक आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमधून घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. नरेंद्र मोदींनी शासन प्रमुख म्हणून कामगार कायद्यांबाबत एक स्पष्ट भूमिका घेतली, ती म्हणजे कायदे कामगारांना संरक्षण देतील पण त्याचवेळी ते रोजगार निर्मितीला अडथळाही ठरणार नाहीत. याच भूमिकेतून त्यांनी कालबाह्य कायद्यांचं एकात्मीकरण घडवून 4 नव्या कामगार संहिता आणल्या. हा बदल केवळ कायद्यातल्या सुधारणांचा नव्हता तर कामगारांच्या हक्कांच्या परिभाषा नव्याने लिहिणारा होता. याचबद्दल अधिक सांगतायत भारतीय मजदूर संघाचे नेते ऍडव्होकेट अनिल धुमणे.
1: गेली 25 वर्ष नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री म्हणून देशात काम करत आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक बदल झाले. त्यातील कामगार क्षेत्रातील महत्वाचे बदल आपण पुढील प्रमाणे सांगू शकतो.
2: कामगार विषयक महत्वाचे बदल म्हणजे नवीन कामगार कायदे. जुन्या कामगार कायद्यांची संख्या 54 कायदे

0: आणि विविध राज्य सरकारांनी केलेले 100 कायदे असे एकूण 150 कामगार कायदे लागू होते. त्यामुळे सामान्य कामगाराला हे समजणं मुश्किल होतं. आवश्यकता होती ती नवीन कामगार कायदे सुसूत्रीकरण करण्याची, समान विषयाचे कायदे एकाच पुस्तकात आणण्याची आणि सामान्य कामगारांना देखील आपले हक्क आणि अधिकार समजतील या पद्धतीने कामगार कायदे तयार करण्याची. दुसऱ्या श्रम आयोगाच्या अनुषंगाने ह्या प्रोसेसला सुरुवात केली आणि सर्व कामगार संघटना मालक यांच्याशी जवळपास 10 वर्ष चर्चा चालली आणि त्यानंतर हे कामगार कायदे अस्तित्वात आले. आता 54 कामगार कायद्यांच्या ऐवजी 29 कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून 4 कोड तयार करण्यात आलेले आहेत. ते कामगारांना सूट झालेले आहेत. संबंधातील वेतन, किमान वेतन, समान काम समान वेतन, वेळेवर वेतन या संबंधातील कायदे आणि बोनस एकच कायद्याच्या पुस्तकात पाहायला मिळतील. तर दुसरा कोड आहे तो सामाजिक सुरक्षे संबंधित आहे. त्यात ESI, EPF, ग्रॅच्युटी, वर्कमॅन कॉम्पेन्सेशन आदी सर्व सुविधा त्यामध्ये आलेल्या आहेत. आणि अन्य 2 कामगार कायदे हे औद्योगिक संबंध आणि सुरक्षा या संबंधित आहेत. त्यामुळे जुन्या कामगार कायद्यांमध्ये आवश्यक कालानुरूप बदल करण्याची आणि सुटसुटीतपणा आणण्याची आवश्यकता होती, जी नवीन कामगार कायद्यांनी पूर्ण केलेली आहे. या कामगार कायद्यांमध्ये अनेक त्रुटी आहेत, त्या दुरुस्त करण्यासाठी सरकार बरोबर कामगार संघटना सातत्याने भारतीय मजदूर संघ प्रयत्न करीत आहे. नवीन कामगार कायद्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वांना किमान वेतनाची हमी आता मिळालेली आहे. राष्ट्रीय स्तरावर नॅशनल फ्लोर मिनिमम वेजेस जाहीर केले जाणार आहेत. समान काम समान वेतनाचा विषय सुटसुटीत झालेला आहे. प्रत्येक कामगाराला अपॉइंटमेंट लेटर या नवीन कामगार कायद्यांमध्ये देणे सक्तीचे झालेले आहे. वेळेवर वेतन हा त्या ठिकाणी मिळणारा एक महत्वाचा अधिकार आहे. ESI ही योजना आता सर्व देशभरामध्ये लागू करण्यात आलेली आहे. 10 कामगार असलेल्या सर्व ठिकाणी ही योजना लागू राहील. EPFचा विषय हा देखील आता सोपा करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट मध्ये 1 वर्ष जरी काम केले तरी ग्रॅच्युटीचा अधिकार त्या कामगारांना मिळणार आहे. अशा अनेक चांगल्या सुविधा ज्या आहेत या नवीन कामगार कायद्यांच्या माध्यमातून या कामगारांना मिळणार आहेत. त्याचप्रमाणे अत्यंत महत्वाचा म्हणजे देशातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळण्याचा नवीन कायदा सरकारने आणलेला आहे, ज्याचा लाभ देशातील सुमारे 30 ते 35 कोटी कामगारांना त्या ठिकाणी मिळेल. अशा रीतीने कामगार कायद्यांमध्ये केलेले हे नवीन बदल कामगार हिताचे आहेत. काही तरतुदींबाबत सरकार आणि कामगार संघटनांमध्ये मतभेद आहेत, ते देखील चर्चेने सोडवले जातील अशा प्रकारची अपेक्षा आहे. प्लॅटफॉर्म वर्कर्स म्हणजे ऑनलाईन काम करणारे, स्विगी, झोमॅटो सारखे सेवा देणारे, ओला उबर सारख्या सेवा देणारे हे ज्या संस्था आहेत, या कामगारांना देखील सामाजिक सुरक्षा मिळण्याचा अधिकार नवीन कायद्याने करण्यात आलेला आहे. केवळ या कामगारांची जबाबदारी सरकारवर न राहता या संस्था ज्यांच्या माध्यमातून या योजना चालवल्या जातात त्यांना देखील आपल्या नफ्याचा 1% भाग हा या कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी देण्याची सक्ती या ठिकाणी केलेली आहे. अशा पद्धतीने असंघटित क्षेत्रातील रिक्षा चालक, टॅक्सी चालक, फेरीवाले, घरेलू कामगार, बांधकाम कामगार, स्वतंत्र रोजगार करणारे कामगार, विणकर अशा सर्वच प्रकारच्या असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा, त्यामध्ये निवृत्ती वेतन, आरोग्याविषयक लाभ, शिक्षण विषयक लाभ या नवीन कायद्याने देण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकार यांच्यावर टाकलेली आहे. हा एक अत्यंत महत्वाचा बदल सरकारने केलेला आहे. त्याचबरोबर बोनसच्या कायद्यामध्ये देखील आधी किमान 3,500 रुपये मिळणारा बोनस हा किमान 7,000 करण्यात आला. वेतनाचा एवढा बोनस किमान दिला पाहिजे अशाही प्रकारची बंधन घातल्यात आलेली आहे. त्यामुळे कामगारांना कमीत कमी मिळणारा 3,500 बोनस ते मॅक्झिमम मिळणारा 10,000 बोनस आता किमान 15,000 रुपये इतका मिळू लागलेला आहे. हा देखील एक सकारात्मक बदल झालेला आहे. ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे. त्याचप्रमाणे असंघटित क्षेत्रातील अंगणवाडी कामगार, आशा कामगार यांचे मानधन देखील या सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढले. ही देखील एक महत्वाची बाब आहे. महिला कामगारांच्या साठी देखील अनेक योजना सरकारने राबवलेल्या आहेत. 6 महिन्यांची प्रसूती रजा ही याच सरकारच्या काळामध्ये झालेली आहे. ही देखील एक महत्वाचा बाब आहे. महिलांना रात्रपाळीमध्ये काम करण्यास अनुमती देताना त्यांच्या सुरक्षेची आणि त्यांच्या आवश्यक कन्सेंटची जबाबदारी देखील मालकावर टाकण्यात आलेली आहे. अशा प्रकारे विविध बदल त्यांनी आपल्या कार्यकाळात केले. कामगार क्षेत्रात देखील त्यांनी अनेक महत्वाचे बदल केले. त्यामुळे कामगारांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल झालेले आहेत. त्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होईल. त्याचबरोबर कामगारांना सन्मान आणि प्रतिष्ठा देखील प्राप्त होईल अशी अपेक्षा आहे.
1: श्रोते हो, विकासाच्या वाटचालीत रोजगार निर्मिती आणि सामाजिक सुरक्षा या 2 महत्वाच्या बाजू असतात. नरेंद्र मोदींनी 25 वर्षाच्या शासन कारभारात रोजगाराला आकडेवारी न मानता सामाजिक सुरक्षेचा आणि प्रगतीचा निर्देशक मानलं. त्यादृष्टीनंच त्यांनी लाखो नवीन कामगारांना कर्मचारी भविष्य

0: भविष्य निर्वाह निधी संघटना आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या कक्षेत आणलं. कोविडसारख्या संकट काळातही रोजगारविषयक विशेष योजना राबवल्या. त्यांच्या अशाच कामांची माहिती देत आहेत भारतीय मजदूर संघाचे नेते ॲडव्होकेट अनिल धुमणे.
1: भविष्य निर्वाह निधीची वेतन मर्यादा जी 15,000 होती ती आता 25,000 पर्यंत वाढवलेली आहे. ह्याचा परिणाम ज्या कामगारांना केवळ 15,000 पर्यंत पगार आहे त्यांचाच भविष्य निर्वाह कपात होत होता आणि त्यामुळे अनेक कामगार हे या मर्यादेच्या बाहेर गेलेले होते. त्यांना आता 25,000 पर्यंत ही मर्यादा वाढवल्याने ते सुद्धा या मर्यादेमध्ये येणार आहे आणि त्यांना भविष्य निर्वाह निधी लागू होणार आहे. ह्याचा परिणाम म्हणजे कामगारांना निवृत्तीच्या वेळेला जास्त रक्कम तर मिळेलच, त्याशिवाय पेन्शन मध्ये देखील त्यामुळे वाढ होणार आहे आणि त्याचा देखील चांगला लाभ हा कामगारांना होईल. ही अनेक दिवसापासून सरकारकडे केली जाणारी मागणी होती की भविष्य निर्वाह निधीची या ठिकाणी मर्यादा ही वाढवण्याची आवश्यकता आहे, वेतन मर्यादा. आणि ती सरकारने 17 सप्टेंबर म्हणजेच विश्वकर्मा जयंतीच्या दिवसापासून त्यामध्ये बदल केलेला आहे, याचे देखील भारतीय मजदूर संघाने स्वागत या ठिकाणी केलेले आहे. आणखी एक या काळामध्ये झालेला महत्वाची घटना म्हणजे कोविडच्या काळामध्ये अनेक उद्योगधंदे त्या काळात बंद होते, मात्र या काळामध्ये उद्योगांना सहकार्य म्हणून भविष्य निर्वाह निधीचा मोठा भार हा सरकारने त्या काळात उचललेला होता आणि सरकारला उद्योगही चालू ठेवता यावेत आणि उद्योगांवर भारही आर्थिक कमी व्हावा या दृष्टीने मालकांचा असणारा आणि कामगारांचाही असणारा भविष्य निर्वाह निधीची रक्कम ही सरकारकडनं त्या ठिकाणी जमा करण्यात आलेली होती आणि त्यामुळे उद्योगांना देखील एक चांगली मदत त्या ठिकाणी झालेली होती. सामाजिक सुरक्षा कायद्यामुळे झालेला महत्वाचा बदल म्हणजे देशात सुमारे 50 कोटीपेक्षा जास्त कामगार काम करतात, त्यात संघटित क्षेत्रात साधारण 8-10%, असंघटित क्षेत्रातले 90%, जे आतापर्यंत सामाजिक सुरक्षेच्या बाहेर होते हे सर्व कामगार आता सामाजिक सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत येणार आहे आणि त्यामुळे एक मोठा कामगार वर्ग की ज्यांना आजपर्यंत कुठलेही सामाजिक सुरक्षाचे लाभ लागू होत नव्हते किंवा हक्क नव्हते त्यांना देखील ते हक्क आता मिळणार आहेत, ही आनंदाची बाब आहे. नरेंद्र मोदीजी एक अनुभवी राजनेता आहेत, समाजाच्या सर्व क्षेत्राची त्यांना जाण आणि जाणीव आहे. समाजातील श्रमिक हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि त्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडले पाहिजे असेही त्यांना वाटते. त्याच्यातून अनेक योजना त्यांनी राबवल्या, त्याचाच भाग म्हणून आपण या बदलांकडे पाहू शकतो.
0: श्रोते हो, भारतासारख्या विशाल लोकसंख्येच्या देशात असंघटित क्षेत्र म्हणजे कामगारांचं सर्वात मोठं विश्वच आहे. दशकांपासून या कामगारांना स्वतंत्र ओळख नव्हतीच, मात्र नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टीनं ई श्रम पोर्टल सारखा उपक्रम हाती घेतला, त्यामुळेच आज 31 कोटींपेक्षा जास्त असंघटित कामगारांना डिजिटल ओळख मिळाली आहे. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेद्वारे वृद्धापकाळासाठी निवृत्ती वेतनाची हमी मिळाली आहे, सामाजिक सुरक्षेचे कवच लाभले आहे. या कामगारांच्या जगण्याला नवी दिशा देण्याच्या प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीबद्दल अधिक सांगतायत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नेते अविनाश दौंड.
2: माननीय नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान काळामध्ये असंघटित कामगारांसाठी केंद्र सरकारने काही योजना जाहीर केलेल्या आहेत. त्यातली सर्वात पहिली आणि महत्वाची म्हणजे ई श्रम पोर्टल. या पोर्टलवरती या देशातल्या वय वर्ष 16 ते 59 वर्षापर्यंत कुणीही कामगार, मग तो असंघटित क्षेत्रातील असेल, बांधकाम कामगार असेल, घरकाम करणारा असेल, रिक्षा चालक असेल, शेतमजूर असेल, मोलमजुरी करणारे आहेत, हॉटेल बॉईज आहेत, ते कुणीही नोंदणी करू शकतात. आणि नोंदणीची प्रक्रिया सुद्धा तशी सोपी आहे, आधार कार्ड, बँक खातं आणि मोबाईल नंबर हे लिंक असणं आवश्यक आहे. त्याचे फायदे मात्र असे आहेत की यावरती 2 लाखांचा मोफत विमा आपल्याला मिळतो. जे नोंदणी करतात त्यांना हा विमा आहे. अपघाती जर मृत्यू झाला तर 2 लाखापर्यंतची मदत त्यांना मिळते. अंशतः जर अपंगत्व आलं तर 1 लाख रुपयापर्यंत त्यांना ते मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या इतर ज्या काही योजना आहेत त्याचा थेट लाभ ई श्रम पोर्टलवरती ज्यांनी नोंदणी केली आहे त्या देशातल्या सर्व कामगारांना मिळेल अशी तरतूद केलेली आहे. दुसरं जे आहे ते पीएम श्रमयोगी मानधन योजना. तर या योजनेमध्ये ज्यांची नोंदणी होणार आहे किंवा केलेली आहे त्यांना 60 वर्षानंतर दरमहा ₹3,000 पेन्शन मिळण्याची सुविधा केलेली आहे. आणि जर त्या कामगाराचा मृत्यू झाला 60 वर्षानंतर तर या 3,000 50% रक्कम म्हणजे 1,500 रुपये त्यांच्या पत्नीला मिळू शकते अशी ही योजना आहे. त्याचबरोबर ह्याची पात्रतेची अट जी आहे ती मात्र वय वर्ष 18 ते 40 या वयापर्यंत आहे. आणि दुसरी एक महत्वाची अट त्याला आहे की ही नोंदणी होत असताना महिना 15,000 पेक्षा उत्पन्न त्या कामगाराचं कमी असलं पाहिजे. त्याने नोंदणी केल्यानंतर त्याला ई श्रम कार्ड काढावं लागेल आणि शासकीय धोरणानुसार केंद्र शासनाच्या त्यांनी एक तक्ता तयार केलेला आहे.

0: आणि दरमहा वयानुसार त्यांना ऑनलाईन हप्ते भरावे लागतात दरमहा, आणि तेवढीच रक्कम केंद्र सरकार सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करते. आणि त्याचा हा जो लाभ आहे तो 60 वर्षानंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन अशी त्यांना मिळू शकते. आणि ह्या दोन्ही योजना ज्या आहेत, ई श्रम पोर्टल असेल किंवा पीएम श्रमयोगी मानधन योजना असेल, या नव्यानं सुरू झालेल्या आहेत आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्याचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो. दुसरं असं की केंद्र सरकारने 21 नोव्हेंबर 2025 पासून 29 जुने कामगार कायदे रद्द करून 4 नवीन लेबर कोड लागू केलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा या असंघटित कामगारांसाठी काही महत्वाच्या तरतुदी आहेत, त्या केल्या गेलेल्या आहेत. विशेषतः वेतन संहिता असेल, औद्योगिक संबंध संहिता असेल, सामाजिक सुरक्षा संहिता असेल किंवा शेवटची सुरक्षा आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीची संहिता असेल, यामध्ये गिग आणि असंघटित कामगार जे आहेत त्यांना पहिल्यांदाच कव्हरेज दिलेले आहे. म्हणजे पहिल्यांदाच त्यांची सुरक्षा यामध्ये पाहिली गेलेली आहे. मग ते झोमॅटोचे असतील, स्विगीचे असतील, उबेरचे असतील, म्हणजे मी उदाहरण देतो, हे ऍप आधारित जी डिलिव्हरी आहे त्याचे बॉय असतील किंवा ड्रायव्हर्स असतील त्यांना सुरक्षा कवच दिलेलं आहे. महत्वाचं सुरक्षा कवच म्हणजे ESIC जे कव्हरेज आहे ते पूर्वी फक्त कामगारांनाच लागू होतं, आता असंघटित क्षेत्रातील कामगार वर्ग जो आहे तो यात समावेश होऊ शकतो. दुसरं असं की महिलांसाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा काही चांगले नियम नवीन संहितांमध्ये केलेले आहेत. विशेषतः महिलांना समान काम आणि समान वेतन आणि सन्मानही देण्याची योजना त्यामध्ये आहे. आणि या सर्वांना 40 वर्षांवरील जे कामगार आहेत त्यांची नियमित मोफत आरोग्य तपासणी करण्याची तरतूद यामध्ये केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कामाच्या ठिकाणी जर अपघात झाला तर नुकसान भरपाई यापूर्वीच्या कायद्याने मिळत होती ती आताही मिळेल, परंतु वर्क ऍक्सिडेंटची व्याप्ती वाढवून कामावर येताना किंवा जाताना जर अपघात झाला तर त्याला सुद्धा ESIची भरपाई मिळेल. अशा प्रकारच्या या काही नवीन योजना केंद्र सरकारने लागू केलेल्या आहेत आणि त्याचा निश्चितपणे लाभ या असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई श्रम पोर्टल असेल, पीएम श्रमयोगी मानधन योजना असेल किंवा कामगार संहिता ज्या नवीन आलेल्या आहेत त्याद्वारे होऊ शकतो. आणि त्याद्वारे अनेक लाखो असंघटित क्षेत्रातील कामगारांचं जीवनमान राहणीमान सुधारण्यास मदत होईल, त्यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा निश्चित मिळेल अशा या योजना आहेत, त्याचं आम्ही स्वागत करत आहोत.
1: श्रोते हो, कामगारांचे हक्क आणि सामाजिक सुरक्षेच्या माध्यमातून त्यांच्या भविष्याला स्थैर्य देणं हीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या धोरणात्मक वाटचालीची मुख्य दिशा राहिली आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.
2: वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
3: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: छा जाए, कोई फिक्र नहीं,
1: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
2: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
3: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी।
2: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
3: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
2: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
4: शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात हवामान बदलामुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव याविषयी स्वप्निता शिंदे यांनी संकलित केलेली माहिती।
5: शेतकरी बंधूंनो नमस्कार। तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, सूर्यप्रकाश या घटकांवर पिकांची वाढ अवलंबून असते। वातावरणातलं कर्बवायूचं प्रमाण वाढल्यास पिकांची वाढ जास्त होते। तापमान वाढल्यास पिकांचा पक्वतेचा कालावधी कमी होईल, किडींचं संतुलन बिघडेल। हवामान बदलाचा परिणाम पिकांवरील किडीवर होतो। किडींच्या संख्येमध्ये अनुवांशिकरित्या बदल होतो। वातावरणाचे जैविक आणि अजैविक घटक आहेत। अजैविक घटकांमध्ये तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा यांचा समावेश होतो, तर जैविक घटकांमध्ये किडींचं खाद्य आणि इतर नैसर्गिक शत्रू यांचा समावेश होतो। हवामानातील तापमान, आर्द्रता, सूर्यप्रकाश, वारा या अजैविक घटकांचा पिकांवरील वेगवेगळ्या किडींची वाढ, त्यांचा जीवनक्रम, जगण्याचा कालावधी, प्रजनन, अंडी घालण्याची क्षमता याच्यावर खूप परिणाम होतो। पोषक वातावरण मिळाल्यास किडींचं प्रजनन वाढून त्यांची संख्या वाढते, तर प्रतिकूल वातावरणात त्यांच्या मृत्यूचं प्रमाण वाढून संख्या कमी होते। अति जास्त किंवा अति कमी तापमानात किडी मरतात, जिवंत किडींची वाढ होत नाही, त्यामुळे पिकांचं नुकसान कमी होतं। पण त्यातही ज्या किडींच्या जीवनक्रमात कोष आहे, त्या किडी अशा तापमानात जमिनीमध्ये कोशावस्थेत जाऊन आपला बचाव करतात। पतंगवर्गीय किडी प्रतिकूल हवामानात सुप्तावस्थेत जातात। आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यास किडींमध्ये रोग पसरवणारे बुरशी, जीवाणू, विषाणू इत्यादी वाढ होऊन किडींच्या मृत्यूचं प्रमाण वाढतं। किडींची नैसर्गिक वाढ कमी होते, खाण्यावर परिणाम होतो। किडींच्या शरीरामध्ये आर्द्रतेमुळे पाणी जास्त झाल्यास कमी तापमान सहन करू शकत नाहीत, तर काही किडींमध्ये जास्त आर्द्रतेमुळे लवकर वाढ होते, तर काहींना ती हानिकारक असते। अजैविक घटकांमधल्या सूर्यप्रकाशाचा तापमान, अगर आर्द्रता यासारखा हानिकारक परिणाम होत नाही, तरी पण किडीची हालचाल, खाणं, मिलन, अंडी घालणं, काट टाकणं यावर होतो। वाऱ्यामुळे मावा, पिठ्या ढेकूण, खवले किड, पांढरा लोकरी मावा इत्यादी किडी खूप दूरवर वाहून जाऊन त्यांचा प्रसार होतो। याशिवाय हवेचा दाब, हवेच्या लहरी, गर्भवायूचं प्रमाण यांचा सुद्धा किडींवर प्रभाव होतो। कडाक्याची थंडी अथवा थंडीची लाट याचा किडीच्या वाढीवर नक्कीच अनिष्ट परिणाम होतो। त्याचप्रमाणे प्रखर सूर्यप्रकाशामुळे किडींच्या प्रजनन आणि संख्या वाढीवर खूप परिणाम होतो। या दोन्ही वातावरणात किडींची संख्या मर्यादित राहते। जैविक घटकाचाही किडींच्या वाढीवर परिणाम होतो। अति आणि अनियमित पावसामुळे तणांचा प्रादुर्भाव वाढतो। साहजिकच गवतावर पोसणाऱ्या किडी वाढतात, तर काही विषारी गवतामुळे किडी मरतात। त्याचबरोबर मित्र कीटक आणि भक्ष्य कीटकांच्या संख्येवरही परिणाम होतो। मित्र कीटक आणि मित्र बुरशी निसर्गात पाऊस, तापमान अनुकूल मिळाल्यास वाढतात, आणि मग असे मित्र कीटक आणि मित्र बुरशी किडींची संख्या कमी करतात। किडींसाठी पोषक घटक यांचा अभ्यास करता असं दिसून आलं की सततचा रिमझिम पाऊस आणि जास्त आर्द्रतेत माव्याचा प्रादुर्भाव वाढतो। अनेक तण, रानभेंडी, गाजर गवत, फळझाड इत्यादी पिकांवरील ढेकणाला उष्ण आणि कोरडं हवामान जास्त पोषक असतं। पानं खाणाऱ्या आणि गुंडाळणाऱ्या अळीला पावसाची खूप दिवसांची उघडीप आणि नंतर अनियमित पाऊस असं वातावरण पोषक असतं। उंट अळीचा प्रादुर्भाव अनियमित पावसामुळे वाढतो। भुईमुगावरील मावा थंड हवामान असल्यास वाढतो, उष्ण आणि कोरडं हवामान असल्यास फूल किड्यांचा प्रादुर्भाव वाढतो। खूप दिवसांनी उघडीप आणि त्यानंतर सततचा पाऊस असं वातावरण लाल केसाळ अळीला अनुकूल आहे। मृगाचा जोराचा पाऊस पडल्यानंतर जमिनीत हुमणीच्या कोशावस्थेतून भुंगेरे बाहेर पडतात। तुरीवर फुलोऱ्याच्या वेळी 25 अंश तापमान असल्यास पिसारी भुंगे यांचा प्रादुर्भाव वाढतो.

0: पेरणीच्या वेळी जास्त सेंद्रिय पदार्थ असतील आणि जास्त ओलाव्यामुळे कुरतडणारी अळी वाढते. पहिल्या पावसानंतर हलक्या आणि कोरड्या जमिनीत वाळवीचा प्रादुर्भाव वाढतो. शेताच्या बांधावर अंडी अवस्थेत असणारे नागतोडे अंड्यातून बाहेर पडतात. म्हणजेच एकंदरीत जागतिक तापमान वाढीमुळे हवामानात त्वरित बदल होताना अनुभवाला येऊ लागले आहेत. त्यामुळे अन्न साखळी बिघडली आहे, पीक कीड यांचं संतुलन बिघडलं आहे, किडीचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे हवामानातले बदल लक्षात घेऊन कीड नियंत्रणाचे प्रतिबंधात्मक उपाय योजणे हे आपल्या हातात आहे.
1: शेतकरी बांधवांनो, आताच आपण हवामान बदलामुळे पिकांवर होणारा किडींचा प्रादुर्भाव याविषयी स्वप्निता शिंदे यांनी संकलित केलेली माहिती ऐकलीत. शेतकरी बांधवांनो, कार्यक्रमात आता आपण ऐकूयात हिरवळीचे खते आणि जैविक खतांचा वापर याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा येथील डॉक्टर सचिन कारले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण पिकांमध्ये खतांचा वापर करताना बऱ्याचदा वेगवेगळ्या खतांचा वापर हा करत असतो, तर या खतांचा वापर करताना नेमकी कोणती खतं वापरणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल, यासाठी हिरवळीची खतं आणि जैविक खतं यांचा जो वापर आहे तर हा नेमका कसा करायला हवा, त्याचे काय फायदे आहेत आणि शेतीच्या दृष्टीने त्याचं काय महत्व आहे, या सगळ्याविषयी आज आपण बोलणार आहोत. हिरवळीची आणि जैविक खतं यांचा जो वापर आहे हाच आपला आजचा विषय आहे आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, सविस्तर माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कार्यक्रम सहाय्यक डॉक्टर सचिन कारले सरांना. सर नमस्कार.
3: नमस्कार.
2: सर, आता आपण खतांबद्दल बोलणार आहोत, तर सुरुवातीला जी हिरवळीची खतं जी आहेत तर ही खतं म्हणजे नेमकं काय, काय सांगाल?
3: नमस्कार शेतकरी मित्रांनो. हिरवळीची खते म्हणजे जी आपण पिकांमध्ये घेत असलेली हिरव्या अवस्थेतील जमिनीत नांगरून किंवा जी पिकं आहेत ती जमिनीमध्ये उगवायची असतात, ती नंतर हिरव्या अवस्थेत आल्यानंतर एक फुलोऱ्याच्या अगोदर त्यांना जमिनीमध्ये डायरेक्ट गाडायचं असतं, म्हणजे नांगरून पूर्ण जमीन काढायची आणि जमिनीतला जो सेंद्रिय कर्ब आहे तो आपल्याला वाढवायचा असतो. यासाठी जी वापरली जाणारी पिकं आहेत त्यांना हिरवळीची खते असे म्हटलं जातं.
2: अच्छा अच्छा. पण आता सर, त्याचे जे प्रकार आहेत आणि आपण कोणत्या पिकांमध्ये याचा प्रामुख्याने वापर करतो?
3: हिरवळीची खते जी आहेत यामध्ये प्रमुख पिकं येतात ती म्हणजे ताग, देंच्या, बरसीम, त्यानंतर चवळी, मूग, उडीद, गवार, ही पिकं सुद्धा आपण हिरवळीच्या पिकांसाठी घेत असतो. यामध्ये त्यांची पद्धत कशी आहे, काही पीक लागवडीच्या अगोदर जमिनीमध्ये ती पेरावी लागतात.
2: बरोबर.
3: ओलाव्यावरती किंवा थोडंफार पाणी देऊन जी वाढ करायची, साधारण महिनाभरात त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि ती फुलोऱ्यावर येण्याच्या अगोदर म्हणजे त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पूर्ण झालेली असते आणि त्याच्यामध्ये त्यांचा जे सेंद्रिय घटक जो आहे तो वाढलेला असतो, त्यावेळेस ती आपण जमिनीमध्ये पूर्णपणे गाडतो, जेणेकरून आज पिकांना जे सेंद्रिय पदार्थ देण्याची गरज आहे ती यातून पूर्णपणे भागवली जाते. तर यामध्ये दोन प्रकार आहेत, एक जागेवर हिरवळीचे खत तयार करणे आणि दुसरं हिरव्या पानांचे खत. तर जे जागेवर केलं जातं त्याला इन्सिटू प्लांटेशन म्हटलं जातं, ज्यामध्ये आपण ही जी काय ताग, धेनच्या, बरसी ही जी काय आहेत किंवा मूग, उडीद ही पेरतो आणि ती लागवड करून ती नंतर गाडली जातात.
2: बरोबर.
3: तसेच ग्लिरिसिडिया, ज्याला गिरीपुष्प म्हटलं जातं, अशा प्रकारची जी काही झाडं आहेत त्यांची आपण बांधावरती लागवड करतो किंवा बाहेर लागवड करतो आणि त्याची पानं आणून आपण ती शेतामध्ये गाडली जातात, तर त्याला हिरव्या पानांची खतं असे म्हटलं जातं. म्हणजे अशा दोन प्रकारची याच्यामध्ये लागवडीची पद्धत आहे.
2: अच्छा. आता सर, हिरवळीच्या खतांचे जे फायदे आहेत तर ते काय काय सांगाल तुम्ही?
3: हिरवळीचे खत हे सेंद्रिय पदार्थ जमिनीतले वाढवतात, तसेच जमिनीची सुपीकता वाढवतात.
2: बर.
3: जमिनीची जी रचना आहे म्हणजे जमीन कडक झालेली असेल ती भुसभुशीत करायची जी आहे ती रचना आहे याच्यामुळे सुधारते. तसेच जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. तसेच उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची जी क्रिया आहे ती याच्यामध्ये वाढली जाते, कारण की त्यांना सेंद्रिय कर्ब हा खाद्यासाठी मिळत असतो.
2: बरोबर.
3: तसेच शेंगवर्गीय पिकांमुळे नत्राचे प्रमाण वाढवण्यास पण मदत होते. जी काही हिरवळीचे खते वापरतात काही शेंगवर्गीय पिक आहेत त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढवण्यास मदत होते. रासायनिक खतांचा वापर कमी केला जातो जो आपल्या सध्याचा ज्वलंत विषय आहे. तसेच जमिनीचे आरोग्य सुद्धा सुधारते. या सर्व हिरवळीच्या खतांमुळे हा असा
2: फायदा होत असतो. बरोबर. पण सर, ही खतं वापरताना शेतकरी बांधवांनी काही काळजी

0: काळजी वगैरे घेणं गरजेचं असतं का, की म्हणजे काही प्रमाण आहे किंवा कसं, म्हणजे काय सांगाल?
1: ही जी हिरवळची खतं ही लाईव्ह घेत असल्यामुळे त्यांना वेळेची मर्यादा असते, आणि ही जी वेळेची मर्यादा आहे ती आपल्याला सांभाळण्यासाठी पीक जे आपल्याला घ्यायचंय त्याच्या अगोदर याचं प्लॅनिंग करायला पाहिजे, आणि ती त्याच्या महिना दोन महिने अगोदर करून त्याची लागवड, म्हणजे ही वेळ खाणारी प्रक्रिया आहे. तसेच याला पाण्याची सुद्धा गरज भासू शकेल, आपण नुसत्याच ओलाव्यावरती हे नाही करू शकत, तर ह्याला पाणी सुद्धा देण्याची कधी वेळ येऊ शकते, तर त्याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच पीक घेण्यासाठी कधी उशीर होऊ शकेल,

0: पाण्याची सुद्धा गरज भासू शकेल. आपण नुसत्याच ओलाव्यावरती हे नाही करू शकत, त्याला पाणी सुद्धा देण्याची कधी वेळ येऊ शकते, तर त्याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच पीक घेण्यासाठी कधी उशीर होऊ शकेल, कारण की गाडण्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपल्या प्रक्रियेमध्ये थोडा वेळ जाऊ शकतो, याचं नियोजन जर का आपण व्यवस्थित केलं तर हे खतं वापरण्यासाठी काहीच अडचण.
1: बरोबर, म्हणजे एक चांगली आणि सोपी अशी पद्धत आपण म्हणू शकतो, नाही का?
0: येस
1: सर. आता या हिरवाईंच्या खतांच्या बरोबरीने जैविक खतांचा सुद्धा वापर शेतीमध्ये केला जात असतो, तर जैविक खतं म्हणजे काय?
0: जैविक खतं म्हणजे जे प्रयोगशाळेमध्ये हवेतील नत्र स्थिर करणाऱ्या किंवा अविद्राव्य स्फुरद विरघळवणाऱ्या ज्या जीवाणू आहेत त्यांची वाढ करून लिग्नाइट सारख्या माध्यमांमध्ये जतन करून त्याची जी खत तयार करते त्याला जीवाणू खत असं म्हटलं जातं. ऍक्च्युली ह्याची गरज कशी आहे, मार्केटमध्ये आज पाहिलं गेलं तर भारतात आज आपली लोकसंख्या वाढत चाललेली आहे, अन्नधान्यांचं वापर आहे वाढवणं गरजेचं आहे, जागेची उपलब्धता कमी होत चालली आहे, त्यामध्ये प्लस रासायनिक खतांचा आपण वापर वाढवलेला आहे. आज रासायनिक खतांचा विचार केला तर मार्केटमध्ये दर खूप वाढलेले आहेत, तुम्ही पाहिलं तर त्यांची उपलब्धताही आजकाल कमी आहे, कारण की आज जागतिक मार्केटमध्ये पाहायला गेलं तर खतांचा मुबलकताही कमी होत चाललेली आहे, त्यामुळे त्यांच्या किमती वाढतायत आणि मग ह्या सर्वांना पर्याय म्हणून जीवाणू खतांचा वापर करू शकतो. तर जीवाणू खत ही किंमत त्यांची अगदीच नगण्य आहे, इझिली आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. जीवाणू खत ही काय, आपल्या जमिनीमधले जे जीवाणू आहेत ह्यांची संख्या वाढवण्याचं काम करत असतं, कारण की तुम्ही जी खतं जमिनीत देता ती जमिनीत दिलेली खतं ही लगेच उपलब्ध होत नसतात आणि ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणू करत असतात. आज काय झालेलं, आपण रासायनिक खतांचा वापर करून करून जमिनीची जी जीवाणू आहेत हे आपण मारण्याचं काम केलेलं आहे. कुठेतरी यामध्ये जागृती येत चाललेली आहे, रासायनिक खतांचा वापर कमी करून तिथे जर का जीवाणू खतांचा वापर होतो, आपली जी जमीन आहे याच्यामध्ये फक्त सेंद्रिय खतांचा मारा जर का केला आणि त्याच्यात तुम्ही जीवाणू खतं टाकली तर ते जीवाणू खतांचं खाद्य हे सेंद्रिय पदार्थ आहेत, ते सेंद्रिय पदार्थ कार्य करून आपल्याला अन्नद्रव्य पिकांसाठी उपलब्ध करून देतात. मग हा जो आपला होणारा फायदा आहे हा याच्याने खूप चांगल्या रीतीने शेतकऱ्यांसाठी होऊ शकतो.
1: अच्छा सर, आता जैविक खतं जी आहेत तर ही आपण का वापरायला पाहिजे आणि जे त्याचे फायदे सुद्धा आहेत काही, तर काय सांगाल त्याविषयी?
0: कोणतेही पीक घ्यायचं असेल तर जमिनीची सुपीकता ही सर्वात महत्वाची आहे, आपण बोललो आहोत. तर ही अन्नद्रव्य जमिनीत काही प्रमाणात उपलब्ध असतात आणि काही अन्नद्रव्य ही पुरवावी लागतात. हे पुरविलेले अन्न घटक जे आहेत जसेच्या तसे उपलब्ध त्यांना होत नसतात, ते उपलब्ध करून देण्याचं कार्य हे जीवाणू करत असतात. मग ह्या जीवाणूंची संख्या आणि कार्यक्षमता ही महत्वाची आपल्या शेतीमध्ये आणि ती वाढवण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत जैविक खतं म्हणजे जीवाणूंची वाढ करणं ही गरजेची आहे. मग यासाठी बरेचसे जे खत आहेत म्हणजे जसे अझोटोबॅक्टर, रायझोबियम, निळे हिरवे शेवाळ यांचा आपण त्याच्यामध्ये वापर करून ती जीवाणू आपण संख्या वाढवू शकतो. तर एक साधारण उदाहरण द्यायचं म्हटलं तर जी जमीन आहे त्या जमिनीमधली जर का तुम्ही वरचा लेअर काढून टाकलात आणि लेवल करताना त्याचा लेवल काढला तर तिथे येणारी जी पिकं आहेत नंतरची त्यांचं उत्पादन हे घटतं, कारण की त्या वरच्या जो थर आहे त्याच्यामध्ये जीवाणूची संख्या ही सर्वात जास्त
1: असते
0: आणि तोच थर आपण काढला तर 2-3 वर्ष तुम्हाला तिथं उत्पन्न कमी मिळतं. मग ज्यावेळेस हळूहळू जीवाणूची संख्या वाढते त्यावेळेस तुम्हाला तिथून उत्पन्न चांगलं
1: मिळतं.
0: हा जो प्रकार आहे तर याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य सांभाळण्यासाठी जीवाणू खतांचा वापर करणं गरजेचं आहे आणि जीवाणू खतांचा वापर केल्यामुळे रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होऊ शकेल. रासायनिक खतांचा जो आपण वापर करतो, वारेमाप वापर करतो, हा कमी करायला आणि त्यांचा कार्यक्षम वापर होईल, त्याच्यामुळे आपली त्याच्यामध्ये बचत होऊ शकेल. जैविक खतं ही पर्यावरणपूरक आहेत, चांगल्या रीतीने
1: पर्यावरण
0: संवर्धन येस. तसेच जैविक खतांमुळे बियाण्याची उगवण क्षमता वाढते. जैविक खत ही सूक्ष्म अन्नद्रव्यांसोबत जिब्रेलिक ऍसिड, सायटोकायनिन, इंडोल ऍसिटिक ऍसिड यासारखी जी संप्रेरक आहेत ही सुद्धा पिकांना उपलब्ध करून देत असतात आणि व्हिटॅमिन बी सारखी अन्नद्रव्य ही सुद्धा पिकांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे जैविक खतांमुळे जमिनीमध्ये जी प्रतिजैविक सोडली जातात याच्यामुळे बरेचसे बुरशीजन्य जे रोग आहेत हे सुद्धा कमी होतात.
1: बरोबर,
0: त्यांची सेल्फ इम्युनिटी पॉवर आपण जी म्हणतो ती वाढली आणि त्याच्यामुळे जो कीटकनाशकांसाठी करावा लागणारा खर्च आहे हा सुद्धा कमी होतो.
1: बरोबर,
0: तसेच उत्पन्नामध्ये 15-20% वाढ होते. म्हणजे अशा रीतीने जैविक खतांचा जर का वापर केला तर हे फायदे आपल्याला शेतकऱ्यांना नक्कीच मिळू शकतात.
1: सर, आता जैविक खतांचे जे प्रकार आहेत आणि कोणत्या पिकांसाठी आपण ते वापरू शकतो?
0: जैविक खतांचे प्रकार मध्ये नत्र स्थिर करणारे जीवाणू जसे रायझोबियम, अझोटोबॅक्टर, ऍसिटोबॅक्टर, अझोस्पिरिलम, निळे हिरवे शेवाळ, अझोला हे आहेत. त्यानंतर दुसरे आहेत ते स्फुरद विरघळणारे जीवाणू, त्याला आपण फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो, किंवा पालाश विरघळणारे जीवाणू, त्याला पोटॅश सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो. तसेच सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे जीवाणू आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे विघटन करणारे किंवा उपलब्ध करून देणारे जीवाणू असे प्रकार येतात. उदाहरणादाखल सांगायचे म्हटले तर या खतातील अझोटोबॅक्टर हे जीवाणू मुळांभोवती राहून

0: सहजीवी पद्धतीने कार्य करतात. या खतांमुळे हेक्टरी 15 ते 20 किलोग्राम नत्र स्थिर होण्यास मदत होते आणि जीवाणू हवेतील मुक्त नत्र म्हणजे जो 78% हवेमध्ये जो नत्र आहे तो मुक्त नत्र शोषून घेऊन ते पिकांना उपलब्ध करून देण्याचं कार्य करत असतात. हे जीवाणूयुक्त खत आहे. एकदल आणि तृणधान्य पिकांसाठी वापरावे. द्विदल पिकांमध्ये याचा वापर करू नये. कोणत्या अझोटोबॅक्टर द्विदल पिकांसाठी वेगळे आहेत. याच्यामध्ये ज्वारी बाजरी गहू भात कापूस वांगी मिरची बटाटा यांसारखी एकदल पिकं घ्यावीत. रायझोबियम हा जो जीवाणू आहे हा सुद्धा सहजीवी पद्धतीने कार्य करत असतो. हा जीवाणू द्विदल पिकांसाठी वापरायचा.
1: अच्छा.
0: द्विदल पिकांमध्ये मुळांवर गाठी तयार करून आपण पाहतो ते जी मुळांच्या ज्या गाठी असतात थोड्याशा त्याच्यात लेग हिमोग्लोबिन असल्यामुळे असे गुलाबी रंगाची दिसतात. जर का तुम्ही मुळं पाहिलीत तर त्यामध्ये झाडाचे अन्न जे आहे ते पिकांना उपलब्ध करून देत असतात. म्हणजे हवेतील नत्र हा त्या मुळांमध्ये गाठीमध्ये गोळा करून तो पिकांना उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर साधारण द्विदल पिकांसाठी हेक्टरी 50 ते 200 किलोग्राम नत्र हा जमिनीत स्थिर करू शकतो इतकी त्याच्यात ताकद आहे. त्यानंतर निरनिराळ्या द्विदल पिकांसाठी विविध प्रकारच्या रायझोबियम गटाचे जीवाणू यामध्ये वापरले जातात. आता रायझोबियम मध्ये वेगवेगळे गट आहेत जसे चवळी गट हरभरा गट वाटाणा गट घेवडा गट अल्फा अल्फा किंवा बरसीम गट.
1: बरोबर.
0: हे असे वेगवेगळे गट आहेत त्यानुसार आपण ते पिकांसाठी रायझोबियमचा वापर करायचा. त्यानंतर येतो अझोस्पिरिलम. हे सुद्धा जीवाणू खत आहे. हे तृणधान्य व भाजीपाला पिकांच्या मुळांभोवती राहून नत्र स्थिर करण्याचं कार्य करत असतात. हे अझोटोबॅक्टर पेक्षा जास्त नत्र पिकांना पुरवतात आणि पीक वाढीस पोषक सेंद्रिय रसायने देखील तयार करतात त्यामुळे उत्पादनात वाढ होत असते. चौथं जे आहे ते बायझेरेन्किया जीवाणू खत. हे सहजीवी पद्धतीने कार्य करणारं जीवाणू खत आहे. ह्या जास्ती करून आम्लधर्मी जमिनी ज्या आहेत म्हणजे आपल्या कोकणातल्या ज्या जमिनी आहेत ह्या जमिनींमध्ये याचा वापर जास्त करावा. हे जीवाणू शेंगा वर्गीय पिकांमध्ये वापरू नयेत तर एकदल आणि तृणधान्य ह्या पिकांसाठी वापरावेत.
1: अच्छा.
0: उदाहरणार्थ भात.
1: सर, आता भात पिकामध्ये सुद्धा प्रामुख्यानं अझोलाचा जो वापर केला जातो आणि तयार करण्याची जी प्रक्रिया आहे तर याविषयी मग काय सांगाल?
0: छान प्रश्न विचारलात. अझोला ही एक वनस्पती आहे, पान वनस्पती आहे आणि ती डबक्यांमध्ये किंवा इतर सांडपाण्याच्या ठिकाणी वाढते. वनस्पती अनाबेना अझोली या शेवळाबरोबर सहजीवी पद्धतीने वाढते आणि हवेतील नत्र जो आहे मुक्त नत्र आहे तो स्थिर करते आणि याचा उपयोग प्रामुख्याने भात पिकांमध्ये केला जातो. हे एक चांगलं हिरवळीचं खत होऊ शकते. तसेच या खतांच्या वापरामुळे हेक्टरी 100 ते 150 किलोग्राम नत्राचा पुरवठा भात पिकाला हा होत असतो.
1: अच्छा.
0: होऊ शकतो. मग हे तयार करण्यासाठी काय करणं? अगदी सोपी पद्धत आहे. तर विटांचा एक बांध केला साधारण 2 मीटर बाय 1 मीटर आणि उंचीला 15 सेंटीमीटर खूप खोल नाही अशी एक छोटीशी टाकी करायची. ती विटांची तुम्ही तयार केली त्याच्यावरती तुम्ही प्लास्टिक टाका.
1: बरं.
0: प्लास्टिक टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक 20 ते 25 किलो चाळलेली माती ही खाली पसरवा आणि त्याच्यावरती 10 किलो रॉक फॉस्फेट हे टाकणं गरजेचं आहे. त्यामध्ये 5 किलो शेण मिक्स करायचं आहे आणि हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये टाकल्यानंतर हे साधारण प्रति एकरी डोस आहे आणि त्यामध्ये पाण्याची जी उंची आहे ती साधारण 15 सेंटीमीटर ठेवायची आणि यामध्ये 500 ग्रॅम अझोला कल्चर सोडा.
1: अच्छा.
0: हा फक्त 500 ग्रॅम प्रति स्क्वेअर मीटर या हिशोबाने तुम्ही सोडा. तर एक साधारण 1 ते 2 आठवड्यामध्ये अझोला हा पूर्ण तलाव कव्हर करून टाकेल.
1: बरं.
0: त्यानंतर दररोज 1-2 किलो काढून तुम्ही पिकांना वापरू शकता. आणि हे करत असताना एक आठवड्याला पुन्हा 2 किलो शेण टाकणं गरजेचं आहे. अझोला काढाल तसं तुम्हाला त्याच्यात वाढ होण्यासाठी थोडं शेण टाकण्याची गरज आहे आणि पाणी जे आहे ते 1/4 पाणी बदलणं सुद्धा गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: तर याप्रमाणे 2 आठवड्यातून ताजे पाणी देण्याची त्याच्यात आवश्यकता आहे जुने पाणी काढून आणि दर 6 महिन्यातून एकदा तरी पाण्याची टाकी ही रिकामी करणं गरजेचं आहे.
1: अच्छा.
0: ती रिकामी करून तुम्ही परत त्याच्यामध्ये नवीन पाणी हे फ्रेश पाणी भरणं गरजेचं आहे आणि यासाठी टेम्परेचर मेंटेन करण्याची इतकी गरज पडत नाही कारण की साधारण 25 ते 35 डिग्री सेल्सिअस ह्या वातावरणातच आपलं हे होत असतं आणि त्याचा सामू जो आहे तो साधारण आम्लधर्मी म्हणजे साधारण 5.5 ते 7 म्हणजे उदासीन पर्यंत हा असला पाहिजे. अशा रीतीने जर का अझोलाची वाढ केली तर आपल्या शेतीसाठी हे एक उत्तमरित्या चांगल्या रीतीने हिरवळीचं खत हे उपलब्ध होऊ शकेल. अझोलाचा दुसरा फायदा असा आहे का हा आपण वैरण म्हणून गुरांना सुद्धा देऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे
1: दुहेरी
0: फायदा याचा होऊ शकेल.
1: म्हणजे भात पिकासाठी तर आहेच आणि जनावरांसाठी सुद्धा होऊ
0: शकतो.
1: बरोबर.
0: हे झाले आपण नत्र स्थिर करणारे जीवाणू. यानंतर जो आहे तो एक स्फुरद विरघळणारे जीवाणू कारण की खतांमार्फत जो फॉस्फरस जमिनीत टाकतो हा पिकांना लगेच उपलब्ध होत नसतो तो जमिनीमध्ये स्थिर होतो आणि तो स्थिर झालेला खत आहे ते ह्या जीवाणूंमार्फत विरघळवून पिकांना उपलब्ध करून दिला जातो.
1: बरोबर.
0: तर यासाठी बॅसिलस मँगेथेरियम बॅसिलस पॉलीमिक्सा किंवा सुडोमोनास प्लुरोसरेन्स

0: सुडोमोनास स्ट्राटा हे जे जीवाणू आहेत यांचा वापर केला जातो, किंवा बुरशीजन्य सुद्धा आहेत ज्याच्यामध्ये पेनिसिलियम आहे, ह्या पीएसबी म्हणजे फॉस्फरस विरघळणाऱ्या जीवाणूंचा वापर पिकांमध्ये आपण करू शकतो.
1: अच्छा सर, आता तुम्ही हा उल्लेख केलात की या खतांचा आपण वापर करू शकतो, पण त्याची काही पद्धत म्हणजे कसा नेमका केला पाहिजे?
0: छान. जीवाणू खत वापरण्याच्या पद्धती, जीवाणू खत हे आपण बियाण्यांना अंतरक्षीकरण करून वापरू शकतो, तसेच रोपांच्या मुळांवरती अंतरक्षीकरण करूनही वापरू शकतो, आणि जीवाणू खतांचे मातीमध्ये अंतरक्षीकरण करून वापर करू शकतो. जे जीवाणू आपण बियाण्यावरती वापरायचे आहेत ते काय करायचं असतं की त्या जीवाणू खतांचं जे पाकिट असतं ते पाकिट तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं एक असं सोल्युशन तयार करायचं आहे, आणि त्याच्यामध्ये जे बियाणं आहेत हे त्याच्यामध्ये टाकून त्यांना सगळ्या बाजूनी लागेल अशा रीतीने चोळायचंय, आणि ते चोळलेले जे बियाणं आहेत ते बियाणं एका स्वच्छ कागदावरती सुकवायचे आणि लगेच त्यांचा लागवडीसाठी वापर करायचा. दुसरा जो प्रकार आहे तो रोपांची वाढ झालेली असते आणि मग त्यांच्या जे मुळांमार्फत तुम्ही याचा वापर करू शकता. जसे जीवाणू खतांचं पाकिट एक पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं द्रावण तयार करायचं, आणि साधारण 10 लिटर पाण्यामध्ये एक पाकिट जर का टाकलं 250 ग्रामचं तर ते द्रावण तयार होईल, त्याच्यामध्ये रोपांची मुळं जी आहेत ती 5 मिनिटं बुडवून ठेवणे.
1: बरं.
0: आणि बुडवून ठेवल्यामुळे काय होईल, ते जे जीवाणू आहेत ते त्याच्या मुळांना चिकटतील आणि आपण लागवडी करताना ते त्याच्यासोबतच जातील.
1: बरोबर.
0: त्यामुळे या पद्धतीने आपण एक अंतरक्षीकरण करू शकतो. तसेच सेंद्रिय खत आहेत म्हणजे शेणखत, याच्या मार्फत जीवाणू खत ही मिक्स करून किंवा गांडूळ खत यांच्या मध्ये मिक्स करून आपण ते जमिनीमध्ये देण्याची पद्धत सुद्धा आहे. या रीतीने आपण जीवाणू खतांचा वापर हा करू शकतो.
1: नक्कीच.
0: यामध्ये जर का आपण जमिनीमध्ये जीवाणू खत जी आहेत स्प्रे पंपाद्वारे सुद्धा आपण जमिनीत देऊ शकतो, जेणेकरून रोप आहे त्यांच्या मुळांपाशी त्यांचं संख्या ही वाढण्यास मदत होऊ शकेल.
1: सर, एकंदरीत बघितलं आपण तर हिरवळीची खतं आणि जैविक खतं ही म्हणजे शेतीच्या दृष्टीने खरं तर महत्वपूर्ण अशी आहेत, आणि यांचा वापर आपण चांगल्या प्रकारे केला तर नक्कीच रासायनिक खतांच्या वापरावर आपण थोडस नियंत्रण आणू शकतो, की जेणेकरून या खतांच्या वापरामुळे उत्पादन वाढेल आणि नक्कीच शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा स्रोत सुद्धा चांगला निर्माण होईल. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय छान मार्गदर्शन आणि सगळी सविस्तर अशी माहिती सर्व शेतकरी बांधवांना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण हिरवळीचे खते आणि जैविक खतांचा वापर याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा येथील डॉक्टर सचिन कारले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: भाऊ इकडे कसे काय बियाणं घ्यायला? यंदा तेल बियाणं लावायचंय. ऐकलंय की सोयाबीन भुईमुग सारख्या तेलबियांनी उत्पन्न चांगलं आहे.
2: प्रमाणित बियाणंच घेणार ना.
1: ते काय
2: प्रमाणित बियाणांची चांगल्या गुणवत्तेसाठी आणि अंकुरणासाठी चाचणी करण्यात येते.
1: बर,
2: पीक जास्त येण्यासाठी आणखीन तीन गोष्टी लक्षात ठेवा.
1: ते काय?
2: पेरणी अगोदर बियाणांवर बुरशीनाशक आणि जैविक खतांनी उपचार करणं, रासायनिक खत आणि सूक्ष्म पोषक तत्वांचा संतुलित वापर करणं, गरजेनुसार जिप्सम टाकणं आणि समन्वित कीटक व्यवस्थापन करणं.
1: हे काय फार कठीण दिसत नाही.
2: हो, आणखीन एक गोष्ट, आवश्यक असल्यासच कीटनाशकाचा वापर करणं आणि जर पाऊस पडायला अवकाश असेल तर जलसिंचन जरूर करणं. अधिक माहितीसाठी 1551 वर निःशुल्क फोन करा.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
0: सादर करते आहेत विवेक वानखडे.
2: रात्रीचे 8:05 होत आहे. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त। दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न। दुष्काळ जाहीर न झालेल्या 19 तालुक्यांमध्येही सर्वेक्षण होणार। रायगड जिल्ह्यात दिवेआगार इथं समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू। विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं। भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल घडवण्याची गरज असून निवड प्रक्रिया ही केवळ उमेदवाराची शैक्षणिक पात्रता नव्हे तर सार्वजनिक सेवेत येण्यामागची त्याची प्रेरणा जाणून घेणारी असावी असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते।
1: हमें अपने सिलेक्शन पैरामीटर्स और रिक्रूटमेंट प्रोसेस को भविष्य की जरूरतों के अनुरूप बनाना होगा। हमें ऐसे युवाओं को पब्लिक सर्विस में लाना होगा जो पब्लिक ऑफिस से नहीं पब्लिक सर्विस से आकर्षित हो। इसलिए जरूरी है कि रिक्रूटमेंट की परीक्षा सिर्फ यह न परखे कैंडिडेट कितना जानता है बल्कि वो यह भी देखे युवा सिविल सर्विसेज में आना क्यों चाहता है।
0: आपल्याला एखादी सेवा मिळेल यासाठी आजचा नागरिक दीर्घकाळ प्रतीक्षा करू शकत नाही। नागरिकांच्या विशेषतः युवा पिढीच्या अपेक्षा खूप मोठ्या असून परिवर्तनाची ही चिन्ह ठळकपणे दिसून येत आहेत। त्यामुळे हा प्रश्न केवळ सेवा वितरणापुरता मर्यादित नसून सार्वजनिक सेवा या आजच्या त्वरित सेवा देणाऱ्या जगाच्या वेगाशी जुळवून घेत आहेत का आणि तेवढ्याच वेगाने पुढे जाऊ शकतील का हा आहे असं ते यावेळी म्हणाले। प्रशासकीय फेररचनेची गरज त्यांनी अधोरेखित केली। परीक्षा घेणाऱ्या संस्थांनी गुणवत्तेशी तडजोड न कर

करता परीक्षा प्रक्रिया जलद करण्यासाठी निश्चित कालमर्यादेचं तत्व स्वीकारावं आणि देशाच्या व्यापक सुधारणा प्रक्रियेशी वेगानं जुळवून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं. दुष्काळग्रस्त भागात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे लवकर पूर्ण करण्याचा आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत ट्रिगर 1 मध्ये न आलेल्या मात्र प्रत्यक्षात दुष्काळाची स्थिती असलेल्या सुमारे 15 ते 18 तालुक्यांनाही अचूक पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे दुष्काळाच्या कक्षेत आणून न्याय दिला जाईल असं ते म्हणाले. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांमधल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं पुनर्गठन करायचा तसंच शेतीशी निगडीत कर्जांच्या वसुलीला स्थगिती द्यायचा आदेश सहकार विभागानं जारी केला आहे. कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांचं यंदाच्या खरीप हंगामातलं पीक कर्ज पुनर्गठित करावं, ही कार्यवाही 30 एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करावी असे आदेश सहकार विभागानं दिले आहेत. दुष्काळ जाहीर झालेल्या 265 तालुक्यांशिवाय आणखी 19 तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. नांदेडमधले मुदखेड, मुखेड, अर्धापूर, चंद्रपूरमधले जिवती, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, गोंदियातले आमगाव, देवरी, सालेकसा आणि गोंदिया, नाशिकमधले त्र्यंबकेश्वर, चांदवड, निफाड, भंडाऱ्यातले मोहाडी आणि तुमसर, सांगलीतला शिराळा आणि वाळवा, याशिवाय वर्धा जिल्ह्यातला कारंजा आणि सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात हे सर्वेक्षण होणार आहे. या तालुक्यांमधल्या प्रमुख 5 पिकांचं 20% सर्वेक्षण ग्राउंड ट्रुथिंग करून अधिकाऱ्यांनी तातडीने अहवाल सादर करावेत अशा सूचना मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या 3,27,250 पात्र शेतकऱ्यांना तिसऱ्या टप्प्यातला 3,160 कोटी रुपयांचा हप्ता राज्य सरकारनं आज वितरित केला. आतापर्यंत या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 15,85,493 पात्र शेतकऱ्यांना 13,275 कोटी रुपयांचं वितरण करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या दिव्याघरच्या समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या सगळ्यांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यातल्या आळंदी इथल्या एका खासगी शिकवणी वर्गाच्या 11वी आणि 12वीच्या एकंदर 42 विद्यार्थ्यांची सहल इथं आली होती. यातले काही विद्यार्थी पोहायला समुद्रावर गेले होते, त्यातले 8 जण बुडाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 180 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात करायचा सहवैमानिकाचा प्रयत्न हाणून पाडणारे वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्मित हे खरे हिरो असल्याचे गौरवोद्गार इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी काढले. इस्रायल सरकार त्यांचा विशेष सन्मान करण्याच्या विचारात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांना हिरो असं म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीतले भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी आज वैमानिक स्मित मच्छार यांची भेट घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही वैमानिक स्मित मच्छार यांचं कौतुक केलं. स्वतः जखमी असतानाही त्यांनी इतरांचा जीव वाचवला असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या संदेशात काढले. वैमानिक स्मित यांच्यामुळे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यासारखा मोठा हल्ला टळला. 140 कोटी भारतीय त्यांना सलाम करत आहेत आणि त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्राचे सुपुत्र वैमानिक स्मित यांचा सर्व भारतीयांना सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. त्यांनी आज वैमानिक स्मित यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. गुजरात सरकार वैमानिक स्मित यांना पुरस्कारानं गौरवणार आहे. वैमानिक स्मित यांच्या मुंबईतल्या घराबाहेर हातात तिरंगा ध्वज घेतलेल्या प्रशंसकांची मोठी गर्दी दिसून आली. आगामी दिवाळीच्या काळात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली असून याबाबत समतोल दृष्टिकोन स्वीकारला आहे. दिवाळीच्या सणाला विशिष्ट प्रकारच्या फटाक्यांच्या वापराला परवानगी दिली जाईल, मात्र त्यासाठी वेळेचे निर्बंध घातले जातील असं न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती PB वराळे यांच्या पीठानं यावेळी सांगितलं. राजधानी दिल्ली आणि उत्तरेकडच्या इतर राज्यांमध्ये वायू प्रदूषणाच्या काळात फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्याबाबतच्या एका याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं

0: हा निर्णय दिला. सणासुदीच्या काळात वाजवी दरात साखरेचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी सरकारने आज साखर विक्रेत्यांसाठी साठा ठेवण्याची कमाल मर्यादा 1,000 क्विंटलपर्यंत कमी केली. हा निर्णय 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी लागू असेल. विक्रेत्यांना फक्त 15 दिवसांचा साठा करण्याची परवानगी असेल. केंद्र सरकारनं पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सवलत प्राप्त फास्टॅगचा वैधता कालावधी 1 वर्षावरून 5 वर्षांपर्यंत वाढवला आहे. फास्टॅग जारी करणं आणि त्यांच्या नूतनीकरणाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये केंद्र सरकारनं सुधारणा केली आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार 70 ते 100% दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना 1 ऐवजी 5 वर्षांनी तर इतर दिव्यांगांना 3 वर्षांनी नूतनीकरण करावं लागेल. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं मिळवली. भारताच्या पदकांची एकंदर संख्या 64 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण 22 रौप्य आणि 32 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत पदकतालिकेत 8व्या स्थानावर आहे. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कुस्तीपटू नितेश सिवाच यानं आज पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात नितेशचा जपानच्या युरी नाकाझातोकडून 0-4 असा पराभव झाल्यानं त्याचं सुवर्णपदक हुकलं. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॅश क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. उपांत्य फेरीत पुरुष संघाला मलेशियानं तर महिला संघाला हाँगकाँगनं पराभूत केलं. पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतानं पाकिस्तानचा 4-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर भारतीय महिला हॉकी संघानं चीन विरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलं आहे.
0: यंदाच्या मोसमात हिमाचल प्रदेशात सफरचंदाच्या उत्पादनात 48% घट होण्याचा अंदाज आहे. वातावरण बदल, अवकाळी पाऊस, वादळी वारे, बर्फवृष्टी यामुळे पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत 2 कोटी 18 लाखांहून अधिक खोके बाजारात आले होते. यंदा हे प्रमाण 1 कोटी 15 लाख खोक्यांपेक्षा कमी असल्याचं राज्याचे फलोत्पादक संचालक सतीश कुमार यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भरती प्रक्रियेच्या तत्वात मूलभूत बदल करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न. दुष्काळ जाहीर न झालेल्या 19 तालुक्यांमध्येही सर्वेक्षण होणार. रायगड जिल्ह्यात दिवेआगर इथं समुद्रात बुडून 8 जणांचा मृत्यू. विमान अपहरणाचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना आज 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

माणिक गायकवाड आणि सहकारी यांनी गायलेलं बालशिक्षण गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 8:30 वाजतायत. सुगम संगीत भावधारा.

पुष्पा पागधरे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. अशोकजी परांजपे यांच्या गीताला संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र आणि त्यानंतर इंग्रजीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.